सुप्रभात श्रोते हो. 262.47 मीटर अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. आज गुरुवार, भारतीय सौर दिनांक 31 वैशाख शके 1948 म्हणजेच 21 मे 2026. सकाळचे 5:58 आणि 15 सेकंद झाली आहेत. आमच्या प्रातःकालीन सभेच्या कार्यक्रमांना आता मंगलध्वनीनं प्रारंभ करत आहोत.

श्रोते हो नमस्कार. प्रातःकालीन सभेच्या कार्यक्रमांत मी सोनाली कानिटकर आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते. हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र 6 वाजतात. आता हिंदीतून बात

0: अहमदाबाद में ये मैच शाम 7:30 बजे खेला जाएगा। इसके साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: अकराशे 43 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र। ऐकूया आजचा सुविचार। विनोबा भावे म्हणतात, जोपर्यंत तुम्ही मनावर चांगला ताबा मिळवू शकत नाही तोपर्यंत तुमच्यातील राग द्वेष नष्ट होत नाही आणि तुम्ही तुमच्या इंद्रियांवरही ताबा मिळवू शकत नाही। सुविचार आपण ऐकला। आता प्रसारित करत आहोत भक्ती संगीताचा कार्यक्रम मंगल प्रभात।

श्री वासुदेवानंद सरस्वती रचित अघोर कष्टोद्धारण स्तोत्र आपण ऐकलं. गायलं होतं वैभवी शेर्टे यांनी. आता ऐकूया रामदास कामत यांनी गायलेली गंगाधर महांबरे यांची रचना, संगीत वीणा चिटको यांचं.

श्रोते हो, भगवंताचं दर्शन व्हावं, परमेश्वराचं ते रूप डोळे भरून बघून हृदयात साठवून ठेवावं आणि त्यासाठी परमेश्वराचं नाम सतत मुखात असावं, हेच मागणं संतांनी परमेश्वराकडे मागितलं. भगवंत कधी कोणत्या रूपात दर्शन देईल सांगता येत नाही, त्यामुळे त्या करुणाकराला ओळखण्याची शक्ती हे परमेश्वरा तू आम्हाला दे. मग तू गोपाळ म्हणून ये, रुखुमादेवी पती म्हणून ये, नाहीतर अन्य कोणत्याही रूपानं ये.

लता मंगेशकर यांनी गायलेली ही होती संत ज्ञानेश्वर महाराजांची रचना. संगीत होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं. मंगल प्रभात भक्ती संगीताचा कार्यक्रम श्रोतेहो आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची रचना सुरेश वाडकर यांच्या मुख्य स्वरात. संगीत श्रीधर फडके यांचं.

सुरेश वाडकर यांच्या मुख्य स्वरात आपण ऐकली संत एकनाथ महाराजांची अभंगरचना. संगीत होतं श्रीधर फडके यांचं. आता ऐकूया वसंत बापट यांची रचना. संगीत मधुकर पाठक यांचं आणि ही रचना गायली आहे विठ्ठल उमप आणि सहकाऱ्यांनी.

श्रोते हो, मंगल प्रभात या भक्ती संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया हिंदी भक्ती रचना. ही रचना आहे माया गोविंद यांची, संगीत रघुनाथ सेठ यांचं आणि गायली आहे वाणी जयराम यांनी.

कार्यक्रमात शेवटी ऐकूया समूह स्मरात देशभक्तीपर गीत रचना. ही रचना आहे बी के पुरी यांची, संगीत सतीश भाटिया यांचं.

समूह स्वरातल्या या देशभक्तीपर गीतरचनेबरोबरच मंगल प्रभात हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत.

0: मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
1: नारळातून हवंय भरघोस उत्पन्न, मग जुन्या पद्धतीनं करा रामराम. स्वराज्य अग्रो सोबत मिळवा बँकेच्या एफडी पेक्षाही जास्त परतावा. संपर्क 80 80 18 82 18.
0: 6:40 24 सेकंद झाली आहेत. आता ऐकूया कृषीवाणी.
2: नमस्कार मंडळी. मंडळी, आपल्या शेतामध्ये लागवड केलेल्या पिकांचं जंगली जनावरांपासून तसंच मोकाड जनावरांपासून आणि चोरांपासून संरक्षण करण्यासाठी आपण

0: नेहमीच प्रयत्नशील असतो. यासाठी काटेरी तारेचं कुंपण, दगडाचं कुंपण किंवा भिंतीचं कुंपण आपण घालतो. पण आर्थिक खर्च जर बघितला तर ही कुंपणं अतिशय महाग पडतात. त्यामुळेच सजीव कुंपणाची लागवड करणं आता फायद्याचं ठरू लागलं आहे. यासाठी आपण करवंद, सागरगोटा, बांबू, मेहंदी, शिकेकाई, केतकी, विलायती बाभूळ, विलायती चिंच, निरगुंडी, घायपात अशा झाडांची निवड करू शकतो. या सर्व प्रजाती या बहुपयोगी असून त्यापासून कुंपणाशिवाय इतर फायदेसुद्धा मिळत असतात. कुंपणासाठी समतल पद्धतीनं आणि वरंबा पद्धतीनं शेताच्या सभोवार यापैकी एका प्रजातीची लागवड करता येते. सजीव कुंपणाची लागवड रोपाद्वारे किंवा बियाद्वारे पावसाळ्यामध्ये करावी. एक दोन वर्ष या प्रजातींची निगा राखली तर या प्रजातींचं शेताभोवती सजीव कुंपण कायमस्वरूपी आणि बिनखर्ची तयार होतं. सजीव कुंपणाचे फायदे तर सर्वांनाच माहिती आहेत. सजीव दाट प्रजातीमुळे शेतातल्या पिकांचं मोकाट आणि जंगली जनावरांपासून संरक्षण होतं. मुख्य म्हणजे वाऱ्याचा वेग कमी होऊन पिकांची हानी कमी होते. प्रजातीची फळंसुद्धा आपल्याला खायला मिळतात. काहींचा औषधासाठी उपयोग होऊ शकतो. अतिक्रमण होत नाही. सजीव कुंपणामुळं जलमृदसंधारण होतं. कुंपणामुळं पिकांच्या उत्पादकतेत, जैवविविधतेत, शेताच्या सौंदर्यात भरच पडते. शेतीचं संरक्षण होत असल्यामुळे चिंता काळजी वाटत नाही. मंडळी, आपल्याकडे शक्यतो दक्षिण आणि पश्चिम दिशेनं वारा वाहतो. या वाहत्या वाऱ्याचा वेग कमी करण्यासाठी शेताच्या पश्चिम आणि दक्षिण भागात कायमस्वरूपाचा वारारोधक प्रतिबंधक पट्टा तयार करणं आवश्यक असतं. वृक्ष किंवा झाडाझुडपांची वारारोधकं निर्माण करण्यासाठी लागवड जर केली तर वारा अडवला जातो. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे शेतीचं जे नुकसान होतं ते कमी व्हायला मदत होते. मंडळी, पिकांची पानं फाटून त्यांची अन्नद्रव्य तयार करण्याची क्षमता या वाऱ्यामुळे मंदावत असते. पर्यायानं उत्पादनात घट येते. उदाहरण घ्यायचं झालं तर केळी, ऊस किंवा भाजीपाला अशा पिकांचं नुकसान यामध्ये होतं. तसंच वाऱ्यामुळे जमिनीतल्या पाण्याचं बाष्पीभवन वेगानं होत असतं. त्यामुळे ओलावा उडतो. थंडीच्या दिवसांमध्ये बोचरे वारे जास्त नुकसानकारक असतात. तणांचा प्रसार होत असतो. झाडं मोडणं, फांद्या मोडणं असेही नुकसान होत असते. हे सर्व टाळण्यासाठी वाहत्या वाऱ्याचा वेग कमी करणं हा योग्य उपाय आहे. त्यासाठी पश्चिम आणि दक्षिण बाजूनं उंच झाडं लावणं फायद्याचं ठरतं. साधारणतः या वारारोधक झाडांची उंची पिकापेक्षा 5 ते 6 पट उंच असावी. जर वाऱ्याचं प्रमाण जास्त असेल तर आणखी एका जादा वारारोधकाच्या पट्ट्या आतल्या बाजूनं तयार कराव्यात. म्हणजे वारारोधकांच्या 2 ओळींमुळे वारा अडवला जातो. यासाठी उंच वाढणारी झाडं, उदाहरणार्थ सुरू, कडुनिंब, फणस यांचा वापर करावा. तसंच 2 झाडांच्यामध्ये गिरीपुष्प, अगेब ही झाडं लावली तर वारा चांगलाच अडवला जातो आणि शेताला चांगल्या पद्धतीनं संरक्षण मिळतं. झाडांमुळे सावली तर मिळतेच, शिवाय थंडीची लाटसुद्धा या वारारोधकामुळे अडवली जाते. म्हणून शेतीसाठी सजीव कुंपणं करणं ही अतिशय फायद्याची अशी उपाययोजना आहे. बरं तर मंडळी, पुन्हा भेटूया पुढल्या कृषीवाणीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.
1: शेतीसाठी सजीव कुंपण याविषयीची माहिती आपण ऐकली आमच्या कृषीवाणी या कार्यक्रमात. वाचन स्वर होता गायत्री भरणकर यांचा. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आपल्याला ऐकता येईल 2:00 PM.

यानंतर थोड्याच वेळात 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते आता सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणात आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोतेहो, कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत लहान मुलांचे वर्तन याविषयी बालरोग तज्ज्ञ डॉक्टर हर्षल वाघ यांनी सांगितलेली माहिती.
1: मुलांच्या बदलत्या वर्तनाकडे लक्ष द्या, रेड फ्लॅग्स ओळखा. नमस्कार, आज मला एका अशा विषयावर बोलायचे आहे ज्याकडे आपण अनेकदा वेळ नाही म्हणून किंवा हे तर वयच आहे असं वागायचं म्हणून दुर्लक्ष करतो. पण खरंच ते वय असतं का की ती एक मोठ्या वादळापूर्वीची शांतता असते. आपण आपल्या मुलांच्या मार्कांकडे लक्ष देतो, त्यांच्या कपड्यांकडे लक्ष देतो, त्यांच्या जेवणाकडेही लक्ष देतो, पण त्यांच्या बदलत्या स्वभावाकडे, त्यांच्या डोळ्यातल्या हरवलेल्या चमकेकडे आपले लक्ष जाते का? मानसशास्त्रात यालाच आपण रेड फ्लॅग्स म्हणतो, धोक्याची सूचना. पहिला रेड फ्लॅग, एकाकीपणा. तुमचा मुलगा किंवा मुलगी जो आधी घरात सगळीकडे बागडायचा, अचानक स्वतःला खोलीत कोंडून घेऊ लागला आहे का? मला एकटं सोडून द्या किंवा मला कोणाशीही बोलायचं नाही आहे हे वाक्य जर सारखं कानावर पडत असेल तर समजा काहीतरी चुकतंय. दुसरा महत्त्वाचा बदल, चिडचिडेपणा. साध्या साध्या गोष्टींवरून आरडाओरडा करणं, वस्तू फेकून देणं किंवा प्रचंड रागवणं, आपण काय म्हणतो खूप उद्धट झालाय. पण कधी विचार केलाय का की त्या रागाच्या मागे एखादी भीती, एखादं दडपण किंवा शाळेतील बुलिंग तर नाही ना? राग हे बऱ्याचदा आतल्या दुःखाचं कवच असतं. आणखी तिसरा रेड फ्लॅग आहे आवडत्या गोष्टींमधला रस कमी होणं. ज्या मुलीला डान्स करायचं वेड होतं ती आता गाणंही लावत नाही. ज्या मुलाला मैदानावर खेळायची आवड होती तो तासन तास शून्यात नजर लावून बसतो, मैदानाकडे जात नाही. त्यांच्या जेवणाच्या आणि झोपण्याच्या सवयी अचानक बदललेल्या आहेत का? खूप जास्त झोपणं किंवा रात्रभर जागं राहणं हे केवळ लाईफस्टाईल नाही तर हे त्यांच्या मनाचं रडणं असू शकतं. मंडळी, मुलं कधीच थेट येऊन सांगत नाहीत की बाबा मी डिप्रेशनमध्ये आहे किंवा आई मला खूप भीती वाटतीये. त्यांचं वागणं बोलत असतं, आपण फक्त ते ऐकायला शिकायला पाहिजे. आजकालचं जग स्पर्धेचं आहे, सोशल मीडियाचं आहे, तिथल्या लाईक्सच्या जगात ही मुलं स्वतःची लाईफ हरवून बसली आहेत. त्यांना महागड्या भेटवस्तू नको आहेत, त्यांना हवा आहे तुमचा वेळ आणि विश्वास. जेव्हा तुम्हाला असे बदल दिसतील तेव्हा त्यांना ओरडू नका, त्यांच्याशी संवाद साधा. त्यांना सांगा, बाळा तू जो काही विचार करतोयस त्यात मी तुझ्यासोबत आहे. त्यांना जज करू नका, फक्त त्यांना ऐकून घ्या. लक्षात ठेवा, वेळेवर ओळखलेले एक रेड फ्लॅग तुमच्या मुलाचे भविष्य वाचवू शकते. मुलं ही झाडाच्या कोवळ्या पालवीसारखी असतात, त्यांना फक्त ऊन नको तर प्रेमाचा ओलावाही हवा असतो. चला तर मग आजपासून आपल्या मुलांच्या शब्दांपेक्षा त्यांच्या शांततेकडे जास्त लक्ष देऊया, कारण कधी कधी शांतता खूप काही ओरडून सांगत असते. धन्यवाद.
0: श्रोतेहो आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आत्ताच आपण लहान मुलांचे वर्तन याविषयी डॉक्टर हर्षल वाघ यांनी सांगितलेली माहिती ऐकली. याबरोबरच आजच्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्ते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोतेहो, हाच कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल आज दुपारी 2:05. सकाळची 6:50 झाली आहेत. वेळ आहे परिसर कार्यक्रमाची.
1: परिसर.

0: नमस्कार परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत पर्यावरण अभ्यासक डॉक्टर मनोज पाटील यांनी
1: जैव विविधता याविषयी सांगितलेली माहिती.
2: जीव संरक्षण म्हणजे जैव विविधतेचं रक्षण. परस्परोपग्रहो जीवानाम असं एक सूत्र आहे. सगळे जीव परस्परांना उपकार करत जगत असतात तेव्हा जगाचं राहटगाडगं नीट चालत असतं. कुणी कुणावर आक्रमण केलं तर त्याचा समतोल बिघडतो हे आपण आता पाहू लागलो आहोत. त्यामुळेच तर आपल्याकडे क्लायमॅट चेंजसारख्या समस्या निर्माण झाल्या आहेत. पण ही विविधता वनस्पती, प्राणी आणि सूक्ष्मजीव या वेगवेगळ्या रूपांना आपल्याला पाहायला मिळते. कधी कधी एकाच प्राण्याच्या प्रजातीमध्ये सुद्धा विविधता आढळते, त्याला जनुकीय विविधता असं म्हणतात. कधी कधी एकाच परिसंस्थेमध्ये, एकाच परिसरामध्ये विविध प्रकारचे प्राणी असतात. तर संपूर्ण जगामध्ये पाहायला गेलं तर अनेक प्रकारचे परिसर, अनेक प्रकारच्या परिसंस्था असतात. ते एकमेकाच्या सहयोगानं जगतात. तेव्हा पृथ्वी, जल, वायू, आकाश या सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहतं, त्यांच्यामध्ये समतोलता राहते, मातीमध्ये सुपीकता राहते. त्यांना एकमेकांना अन्न आणि एवढंच काय औषधसुद्धा निर्माण होऊ शकतात आणि त्यांना जगण्याला मदत करू शकतात. आपल्याकडे हवामान बदलाची चिंता खूप मोठ्या प्रमाणावर केली जाते. जसं ही जैवविविधतेचं महत्त्व अन्न आणि औषधासाठी आहे, जैवविविधतेचं महत्त्व सुपीकता आणि समतोलता म्हणजे मातीमध्ये असलेले विविध घटकांचं प्रमाण या रूपात असतं, त्याचप्रमाणे त्यातून बाहेर पडणाऱ्या वायूवरही त्याचा परिणाम होतो. आणि तो वायू योग्य पद्धतीचा असेल तरच वातावरण चांगलं राहतं, नाहीतरी क्लायमॅट चेंजच्या समस्येला आपल्याला तोंड द्यावं लागतं. खरं तर डायव्हर्सिटी इज ब्युटी ऑफ लाईफ, ही विविधता आहे म्हणूनच हे जग सुंदर आहे. म्हणून तर एकमेकांचा आनंद एकमेकांना मिळत राहतो. पण हा केवळ आनंदाचा मुद्दा नाही, हा अस्तित्वाचा मुद्दा आहे. म्हणून तर आपण उन्हाळा आला की चिवताईला खाऊ पिऊची व्यवस्था आपल्या घराच्या माडीवर किंवा पारड्यामध्ये करतो. म्हणून तर आपण एखादा साप त्याच्या वाटेनं जात असेल तर आपण त्याला मारत बसत नाही, आपण आता बदललो आहोत, त्याला त्याच्या वाटेनं जगू देऊ शकतो. आपल्याला बिबट्याचा प्रश्न अलीकडे सारखा पेपरमध्ये आणि सोशल मीडियावर पाहायला मिळतो. पण त्याची परिसंस्था नष्ट झाली म्हणून तो आपल्यात येऊन आपल्याला त्रास देऊ लागलाय. जर आपण त्याची परिसंस्था नष्ट केली नसती तर त्यानं आपल्याला त्रास दिला नसता. मनुष्य हा सहिष्णू आहे, एकमेकांना सामावून घेणारा आहे, समाजशील प्राणी आहे. मग तो प्राणी केवळ मनुष्य प्राण्यापुरता मर्यादित सहिष्णू नाही आहे, जगातल्या सर्व जीवांसाठी एकमेकांना सामावून घेऊन जगणारा असा सहिष्णू प्राणी आहे. त्यामुळेच तर जगामध्ये शांती पण राहते आणि एकमेकांचे पोषण सुद्धा होते.
1: श्रोतेहो परिसर या कार्यक्रमात आताच आपण डॉक्टर मनोज पाटील यांनी जैव विविधता या विषयी सांगितलेली माहिती ऐकली.
0: या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्त्या तेजा दुर्वे, ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केले. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. 6:55 झाले आहेत. श्रोते हो, जाणून घेऊया रूपरेषा आमच्या आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची. रूपरेषेनंतर 7 गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम, 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करू. 7:40 श्री विश्ववल्लभ आयुर्वेद आणि 7:50 अनुरूप विवाह संस्था हे प्रायोजित कार्यक्रम. 8:40 आपण ऐकाल कोकणची

खाद्य संस्कृती हा कार्यक्रम. निवेदन पल्लवी गोडसे यांचं. सहभाग उल्का पटवर्धन यांचा. कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे. 9 वाजता आपण आनंद घ्याल लखलख चंदेरी या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाचा. 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आज आपण ऐकाल विधी सेवा प्राधिकरणाचं कार्य, समाधान समारोह उपक्रम आणि विशेष लोक अदालत याविषयी विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव राजेंद्र पाटील यांची अनघा मगधूम यांनी घेतलेली मुलाखत. श्रोते हो, नक्की ऐका 9:30 वाजता आमचा कार्यक्रम इंद्रधनुष्य. 10 वाजता मराठी चित्रपट संगीत. 10:30 वाजता NCERT चा प्रायोजित कार्यक्रम उमंग. 11:05 वाजून गाता रहे मेरा दिल. दुपारी 12 वाजल्यापासून पहिली प्रसारण सभा संपेपर्यंत आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील. ते असे असतील, सुरुवातीला 12 वाजता प्रसारित होईल महिलांसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ. आज या कार्यक्रमात आपण ऐकाल आरोग्य संवाद आत्मविश्वासाची पायवाट, जयश्री शिवलकर यांची मुलाखत आणि त्यानंतर जागर आर्थिक साक्षरतेचा, यामध्ये फायनान्शियल प्लॅनिंग याविषयी कांचन करंदीकर यांची मुलाखत. 1:05 वाजून गीतबहार. 1:40 वाजून बृहन्मुंबई जिल्ह्याचं वार्तापत्र. 1:45 वाजून भावधारा आणि 1:55 वाजून ऐसी अक्षरे रसिके. 2:05 वाजून आरोग्यम धनसंपदा आणि 2:10 वाजून परिसर या कार्यक्रमांचं पुनःप्रसारण. 2:30 वाजून नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात उत्तरा चौसाळकर यांनी गायलेला राग मुलतानी आपण ऐकाल. दरम्यान 2:00 वाजता कृषीवाणी या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आपण ऐकाल आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. आमची दुसरी प्रसारण सभा सुरू होईल 5 वाजता. 5:02 गीतसंध्या. आज यामध्ये आपण ऐकाल हिंदी चित्रपट संगीत. 5:30 युवक दोस्तांसाठीचा कार्यक्रम युववाणी. आज या कार्यक्रमात IT मधील करिअरच्या संधी याविषयी डॉक्टर निर्मला मुंगळे यांची अश्लेषा भट हिनं घेतलेली मुलाखत. आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारा हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. 6:10 गीतबहार. 6:30 आम्ही सांगू कार्यक्रमांची रूपरेषा. 6:35 प्रसारित होईल लोकसंगीत. 7:15 वृत्तविशेष आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. 7:30 शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम आमचं घर आमचं शेत. आज या कार्यक्रमात आपण ऐकाल गप्पा गोष्टी हा कौटुंबिक संवाद. लेखन आहे कोमल कळंबटे यांचं. 9:15 स्पॉटलाईट. 9:30 कंट्री वाईड आणि 9:45 इनसाईट्स दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे हे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. 10:00 वाजता रजनीगंधा. 10:30 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात विदुषी शुभा मुदगल यांनी गायलेला राग श्यामकल्याण आपण ऐकाल. श्रोते हो, याशिवाय सर्व बातमीपत्र नेहमीच्या वेळेवर प्रसारित होतील, आम्ही ती सहक्षेपित करू. आमचे हे विविधरंगी कार्यक्रम ऐकण्यासाठी ट्यून करा 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र.

0: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत इन्फिगो आय केअर हॉस्पिटल. कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी.
1: तुमच्या डोळ्यांनी हे सुंदर जग कोणत्याही त्रासाविना बघता यावं म्हणून इन्फिगो आय केअर हॉस्पिटल सज्ज आहे सर्व अद्ययावत सुविधांनी.
2: अत्याधुनिक तंत्रज्ञान, शंकर नेत्रालयाचे सुपर स्पेशालिटी डॉक्टर्स, कुशल तंत्रज्ञ,
1: डोळ्यांची जलद तपासणी आणि वेळेची बचत.
3: प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, सर्व्हिस स्टॉप रत्नागिरी.
4: महाराष्ट्रातील सर्वात मोठं नेटवर्क असलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, दृष्टी जपणारी माणसं.
5: नमस्कार श्रोतेहो, मी डॉक्टर श्रीधर ठाकूर. आपण शारदा मातांची कथा ऐकतोय. तेव्हा शारदामणी आणि कादंबिनी या दोघी मुली आणि प्रसन्न कुमार, उमेश चंद्र, काली कुमार, वरदा प्रसन्न आणि अभयचरण ही पाच मुलं, असा मोठा प्रपंच होता या कुटुंबाचा. सर्व मुलं जी होती ती अत्यंत शांत, सोशिक आणि समंजस होती. अर्थातच ही जी मुलगी होती क्षेमंकरी, जिला सारू म्हणून नाव पडलं, टोपण नाव, ही तर अत्यंत सालस, शांत आणि सोशिक होती. तिची वृत्ती पण सेवाभावी होती. लहान भावंडांना मायेनं सांभाळायची आणि तिच्या जाणतेपणाचं आईला कौतुकही वाटायचं. ती प्रेमात आली की तिला जवळ घ्यायची आणि म्हणायची, दमलीस ना सोने, किती काम करशील तू एकटी, किती लहान आहेस आणि किती समंजस आहे. ते ऐकलं की या मुलीला खुदकन हसू फुटायचं. मनाशीच ती म्हणायची, एकटी कुठली, माझी दुसरी आई असते ना सोबत, असेल माझ्याच वयाची, सावळी, तपोऱ्या डोळ्यांची, जेव्हा ती मला दिसते ना तेव्हा ती अगदी झऱ्यासारखी खळखळून हसत असते. म्हणजे या मुलीला सांगायचं होतं की देवीच माझ्याबरोबर असते, तिलाच ती आई मानते आणि तिचं रूप तिच्याबरोबर सतत असतं. म्हणजे असा हा दैवी साक्षात्कार किंवा ईश्वरी चमत्कार सारूबरोबर ती लहानपणापासून होता. आणि जवळ केव्हा कुणी नसायचं तेव्हा ती सतत जवळ असायची. कुणाची चाहूल लागली की पाण्यातल्या मासळीसारखी ती प्रतिमा नाहीशी व्हायची आणि ती छोट्या सारूच्या कानात गुणगुणायची की जाते बरं का मी आता, पुन्हा येईनच, तू फक्त आठवण काढ, मी येईनच. साधारणपणे हा जो 1853 वगैरे काळ होता, कंपनी सरकार होतं, ईस्ट इंडिया कंपनीचं सरकार भारतावरती राज्य करत होतं, कलकत्ता ही त्यांची राजधानी होती, त्यामुळे कलकत्ता आणि बंगाल हा प्लासीच्या लढाईनंतर इंग्रजांच्या ताब्यामध्ये आलेला मुलूक होता आणि त्यांच्यावरती त्यांची दीर्घकालीन सत्ता होती. इंग्रज आले की शिक्षण आलं, तर त्यामुळे बंगालमध्ये शिक्षणाची चळवळ सर्वप्रथम रुजली गेली. त्यावेळेला बंगाल आणि मुंबई म्हणजे दख्खन प्रांताचा गव्हर्नर जो होता एल्फिन्स्टन आणि कलकत्त्याचे गव्हर्नर, या दोघांनी मिळून शिक्षणाची मुहूर्तमेढ या दोन्ही शहरांमध्ये रोवली. कलकत्ता त्याच्यातून काही सुटलं नाही आणि त्याच वेळेला बंगालमध्ये स्त्री शिक्षणाचं पण वारं व्हायला लागलं ना. अर्थात हा काळ पूर्वीचा होता. स्त्रियांनी शिक्षण घेणं किंवा स्त्रियांना शिकवणं ही त्यावेळेला प्रथा मान्य नव्हती, समाजाच्या दृष्टीनं निषिद्ध गोष्ट होती. त्यामुळे शारदेला काही शाळेमध्ये जाता आलं नाही. पण माणसानं माणसासारखं कसं जगावं हे खऱ्या अर्थाचं जे जीवनाचं शिक्षण असतं हे तिला घरच्या शाळेतच मिळालं. एकदा काय झालं, ते ज्या आमोदर नदीच्या काठी राहत होते त्या जयराम वाटीला दुष्काळाचा खूप मोठा फटका बसला. पाऊसच आला नाही, पावसानं दडी मारली आणि सूर्य आग ओकायला लागला. जे बी पेरलेलं होतं शेतामध्ये ते अंकुरायच्याऐवजी जळून गेलं आणि सगळ्या मुलखाची, बंगालची अन्ना

0: दशा झाली तेव्हा या शारदेच्या वडिलांनी घरात साठवून ठेवलेला जो काही सगळा धान्यसाठा होता तो बाहेर काढला. तो असा काही भरपूर होता असं नाही, परंतु 4 दिवस का होईना आजूबाजूचे जे भुकेलेले आहेत त्यांच्या पोटी गोळाभर अन्न जाईल अशा भावनेनं त्यांच्या घरामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत खिचडीचा हंडा चुलीवरती चढवलेला असायचा. आणि ही छोटी सारू घरामध्ये जो येईल जाईल जो मागेल त्याला मायेनं 2 घास वाढवायची. त्याग आहे याच्यामध्ये, प्रेम आहे, माणुसकी आहे, यांचे धडे शाळेत न जाताही, शिक्षण न घेताही या छोट्या मुलीला मिळत होते.
1: गोष्टीतून दृष्टी या कार्यक्रमाचे प्रायोजक होते इन्फिगो आय केअर हॉस्पिटल.

0: आहे आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी पुणे केंद्र 7:07 आणि 10 सेकंद झालेत. थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या.
1: नमस्कार. एक कळकळीची विनंती, रक्तदानाचं महत्व कळलंय पण पावलं वळत नाहीयेत, असं काही झालंय का? मनातला विचार प्रत्यक्षात आणायला काय हरकत आहे? लक्षात घ्या, आपल्या देशात दर 2 सेकंदाला कुणाला ना कुणाला रक्ताची गरज भासते, मग तो दुर्दैवी अपघात असो कि नियोजित गंभीर शस्त्रक्रिया. तुमचं फक्त 1 युनिट रक्त 3 व्यक्तींचे प्राण वाचवू शकतं. आपण आज केलेलं रक्तदान उद्या कुणा गरजूला जीवनदान देणार ठरेल. तुमचं हे सहकार्य एखाद्याचं घर सावरण्यासाठी उपयोगी ठरू शकेल. तेव्हा जवळच्या रक्तपेढीला आजच भेट द्या. रक्तदानाविषयी जाणून घ्या, इतरांनाही समजावून सांगा. रक्तदान एक मानसिक समाधान आणि एका गरजूला जीवनदान.
2: ऐकला का हा आवाज? हा आवाज आहे गुदमरणाऱ्या पर्यावरणाचा.
3: काय अहो, हा तर प्लास्टिकच्या पिशवीचा आवाज आहे आणि मी तर एकच टाकली होती.
4: अहो, एक एक करता त्या करोडो पिशव्या साचतात ना, ना त्या मातीत मिसळतात ना पाण्यात, त्या तशाच पडून राहतात. एक पिशवी नष्ट व्हायला 1000 वर्ष लागतात.
2: आणि आपण फेकलेलं प्लास्टिक मायक्रो प्लास्टिक बनून आपल्या ताटात येत आहे. लाखो पक्षी जलचर जीव गमावत आहेत.
3: अंदाजे 400 दशलक्ष टन प्लास्टिक कचरा होतो आणि 9% फक्त रिसायकल होतो, बाकीचा कुठे जातो? विचार करा.
4: चला आजच ठरवू, खरेदीला जाताना कापडी पिशवी नेऊ.
2: एकदाच वापरता येणार नको असं प्लास्टिक जीव घेणार.
3: खरंच, मी पण प्रतिज्ञा करतो, नको प्लास्टिकचा वापर, करू पर्यावरण रक्षणाचा जागर.
5: प्लास्टिक हटवा, पृथ्वी वाचवा.
6: इंधन संरक्षणाची जबाबदारी नागरिकांची असावी, त्यात सक्रिय भागीदारी. थोडस सिग्नलला थांबाल, आपली मोटर आपली दुचाकी सिग्नल सुटेपर्यंत बंद ठेवाल. जर कराल बचत इंधनाची, होईल बचत देशाच्या साधन संपत्तीची. आपल्या वाहनांची नियमित देखभाल करा, प्रदूषण टाळा. जर नको असेल इंधनाची टंचाई, तर मग करा इंधन बचतीची तयारी.

ठळक बातम्या. भारत इटली संयुक्त धोरणात्मक कृती आराखडा एक व्यावहारिक आणि भविष्यवेधी चौकट निश्चित करत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. महाराष्ट्राला अणुऊर्जा उत्पादन तंत्रज्ञान भागीदारी आणि जागतिक निर्यात केंद्र म्हणून विकसित करण्याचा निर्धार. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर आणि स्वाती चिटणीस यांना जाहीर. औषध विक्रेता संघटनेच्या बंदला अनेक ठिकाणी प्रतिसाद आणि भोंदू खरातला 26 मे पर्यंत ईडीची कोठडी. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल रोममध्ये इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्याशी शिष्टमंडळ स्तरावर चर्चा केली. अनेक महत्वाच्या क्षेत्रांमध्ये भारत आणि इटली यांच्यातील द्विपक्षीय संबंध अधिक बळकट करणं हा या चर्चेचा उद्देश होता. व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, संरक्षण, स्वच्छ ऊर्जा आणि धोरणात्मक भागीदारी या क्षेत्रांमधील सहकार्य वाढवण्यावर या बैठकीत प्रामुख्यानं भर देण्यात आला. उभय नेत्यांनी परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींवरही चर्चा केली. या चर्चेतून भारत आणि इटली यांच्यातील वाढती धोरणात्मक भागीदारी अधोरेखित झाली, तसंच आर्थिक सहकार्य आणि दोन्ही देशातील जनतेचे परस्परांशी असलेले संबंध विस्तारण्यावर विशेष भर देण्यात आला. चर्चेनंतर दोन्ही नेत्यांनी संयुक्त वार्ताहर परिषदेला संबोधित केलं. भारत इटली द्विपक्षीय संबंधांसाठी संयुक्त धोरणात्मक कृती आराखडा 2025-2029 एक व्यावहारिक आणि भविष्यवेधी चौकट निश्चित करत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. जलवाहतूक, बंदरांचं आधुनिकीकरण, दळणवळण आणि सागरी अर्थव्यवस्था या क्षेत्रांमध्येही दोन्ही देश एकत्र काम करतील असं मोदी यांनी नमूद केलं. भारत इटली नवोन्मेष केंद्र स्थापन करण्यावर काम सुरू असल्याची माहिती मोदी यांनी दिली. दोन्ही देशांमधील मैत्री आदर आणि परस्पर विश्वासावर आधारित असल्याचं मेलोनी यांनी यावेळी सांगितलं. भारत आणि इटली यांच्यातील संबंध आता निर्णायक पातळीवर कसे पोहोचले आहेत याचं सविस्तर विश्लेषण करणारा एक विशेष लेख इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्यासमवेत आपण लिहिला असल्याचं मोदी यांनी समाजमाध्यमांवर सांगितलं आहे. अणुऊर्जा क्षेत्रातील परिवर्तनाचं नेतृत्व करण्यास महाराष्ट्र तयार असून अमेरिकन कंपन्यांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. युएस न्यूक्लिअर एक्झिक्युटिव्ह मिशन इन इंडिया अंतर्गत आयोजित अणुऊर्जा संस्था आणि अमेरिका आणि भारत यांच्यातील धोरणात्मक भागीदारी मंचाच्या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. भारताच्या अणुऊर्जा क्षेत्राच्या पुढील प्रवासात महाराष्ट्र केंद्रस्थानी ठरणार असून महाराष्ट्राला केवळ आयात केलेल्या अणुभट्ट्यांचा ग्राहक म्हणून नव्हे तर अणु उत्पादन तंत्रज्ञान भागीदारी आणि जागतिक निर्यात केंद्र म्हणून विकसित करण्याचा निर्धार आहे. यासाठी राज्याकडे सक्षम औद्योगिक यंत्रणा, जागतिक दर्जाची बंदरं, लॉजिस्टिक सुविधा, तांत्रिक कौशल्य असलेलं मनुष्यबळ, अभियांत्रिकी क्षमता आणि उद्योगपूरक धोरणं उपलब्ध असल्याचं फडणवीस यांनी नमूद केलं. अमेरिकन कंपन्यांनी महाराष्ट्रात अणुऊर्जा उत्पादन आणि प्रकल्प उभारणीसाठी पुढाकार घेतल्यास राज्य सरकारकडून औद्योगिक जमीन, पायाभूत सुविधा, कौशल्य विकास, संशोधन सहकार्य आणि उत्पादन क्लस्टर्स उभारणीसाठी मदत केली जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. या बैठकीला ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला यांच्यासह अनेक विभागांचे सचिव, सल्लागार, अमेरिकेतील न्यूक्लिअर एनर्जी इन्स्टिट्यूटच्या अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मारिया ग्रेस कॉर्सनिक, विविध अमेरिकन कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी, अमेरिका भारत धोरणात्मक भागीदारी मंचाच्या व्यवस्थापकीय संचालक निवेदिता मेहरा, अनेक कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्रात कुशल मनुष्यबळ, औद्योगिक तंत्रज्ञान आणि पुरवठा साखळी असल्यानं इथं गुंतवणुकीची मोठी संधी असल्याचं मारिया कोर्सनिक यांनी नमूद केलं. राज्यातील डिजिटल जनजागृती, डिजिटल समावेशन आणि सुरक्षित मॉबिलिटी परिसंस्था मजबूत करण्यासाठी रॅपिडो आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. या सहकार्याअंतर्गत आपले सरकार, महाआयडी, महासारथी यासारख्या नागरिकाभिमुख डिजिटल सेवा आणि महाआयटीच्या विविध सार्वजनिक मंचांबाबत जनजागृती आणि वापर वाढवण्यासाठी रॅपिडोचं तंत्रज्ञान आणि नेटवर्क उपयोगात आणलं जाणार आहे. राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा कोणताही तुटवडा नसून गरजेच्या प्रमाणात इंधनसाठा उपलब्ध असल्याचा मुख्यमंत्र्यांनी पुनरुच्चार केला आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवून गरजेपेक्षा जास्त इंधन

करण्याचा प्रयत्न केल्यास पुरवठा साखळी विस्कळीत होते, त्यामुळे इंधनाचा काटकसरीनं वापर करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. फडणवीस यांनी काल मुंबईत विविध मुद्द्यांवर पत्रकारांशी संवाद साधला. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.

बातमीपत्रात पुन्हा स्वागत. सर्वोच्च न्यायालयानं आगामी जनगणनेत जातनिहाय गणना करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका काल फेटाळली. हा विषय सरकारच्या धोरणात्मक कक्षेत येत असल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलं. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील पीठानं मागासवर्गीयांसाठी कल्याणकारी योजना आखण्यासाठी त्या वर्गातील लोकसंख्येची माहिती सरकारकडे असणं आवश्यक असल्याचं नमूद केलं. अशा प्रकारची माहिती संकलित करण्यात काहीही अयोग्य नसल्याचं स्पष्ट करत न्यायालयानं या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास नकार दिला. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री स्वाती चिटणीस आणि ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांना जाहीर झाले आहेत. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीनं दरवर्षी नाटककार गोविंद बल्लाळ देवल यांच्या स्मृतिदिनाप्रित्यर्थ 14 जूनला पुरस्कार वितरण सोहळा आणि कलावंत मेळावा आयोजित करण्यात येतो. या सोहळ्यात सर्वोत्कृष्ट लेखक, दिग्दर्शक, अभिनेता यासह इतर अनेक पुरस्कारांचं वितरण होणार आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेचा 121वा वर्धापनदिन समारंभ आणि पुरस्कार प्रदान सोहळा मंगळवारी 26 मेला पुण्यात आयोजित करण्यात आला असून ज्येष्ठ लेखिका प्रतिभा रानडे यांचा मसाप जीवनगौरव पुरस्काराने तर डॉ श्रीकृष्ण काकडे यांचा डॉ भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्काराने गौरव केला जाणार आहे अशी माहिती प्रमुख कार्यवाह डॉ स्वाती महाळंक यांनी काल पुण्यात पत्रकार परिषदेत दिली. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, उद्योग आणि मराठी भाषा विभाग मंत्री उदय सामंत यावेळी प्रामुख्यानं उपस्थित असणार आहेत. अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेच्या बंदला काल राज्यातील विविध भागातून मोठा प्रतिसाद मिळाला. ऑनलाईन औषध विक्रीमुळे औषध व्यवसायाला मोठा फटका बसत असून डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधांची विक्री, बनावट औषधांचा सुळसुळाट अशा अनेक घातक गोष्टी घडत आहेत, त्यामुळे रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो अशी भीती औषध विक्रेत्यांच्या संघटनेनं व्यक्त केली. ठाणे शहरातील सर्व 800 औषध विक्रेत्यांनी काल दिवसभर आपली दुकानं बंद ठेवली. बीड शहरात मूकमोर्चा काढण्यात आला तर नागपूरमध्ये संविधान चौकात निदर्शनं करण्यात आली. सांगली जिल्ह्यातील 4200 औषध विक्रेते मोर्चात सहभागी झाले होते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही 4000 औषध विक्रेत्यांनी बंदमध्ये सहभाग घेतला. हिंगोली, परभणी, धुळे, सोलापूर, यवतमाळ जिल्ह्यातही या बंदला मोठा प्रतिसाद मिळाला. संपूर्ण कोकणातल्या 4000 तर रत्नागिरी जिल्ह्यातल्या सुमारे 750 औषध विक्रेत्यांनी आपली दुकानं बंद ठेवली होती अशी माहिती या संघाचे कोकण विभाग उपाध्यक्ष उमेश शिंदे यांनी दिली. या संपाच्या काळात आपत्कालीन स्थिती लक्षात घेता रुग्णालयांच्या आवारातील औषध विक्रीची दुकानं सुरू ठेवण्यात आली होती. सक्तवसुली संचालनालयानं भोंदू अशोक खरातला अटक केल्यानंतर काल मुंबईतील विशेष पीएमएलए न्यायालयानं त्याला कथित 70 कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणात 26 मेपर्यंत ईडी कोठडी सुनावली. अशोक खरातवर बेनामी बँक खात्यांचं जाळं वापरून 70 कोटींपेक्षा अधिक रकमेचा घोटाळा केल्याचा तसंच खंडणी टोळी चालवल्याचा गंभीर आरोप आहे. हवामान. विदर्भ वगळता राज्यात आज तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे तर विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारत इटली संयुक्त धोरणात्मक कृती आराखडा एक व्यावहारिक आणि भविष्यभेदी चौकट प्रदान करत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. महाराष्ट्राला अणुऊर्जा उत्पादन तंत्रज्ञान भागीदारी आणि जागतिक निर्यात केंद्र म्हणून विकसित करण्याचा निर्धार. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर आणि स्वाती चिटणीस यांना जाहीर. औषध विक्रेता संघटनेच्या बंदला अनेक ठिकाणी प्रतिसाद आणि भोंदू खरातला 26 मे

0: पर्यंत ईडीची कोठडी. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: अकराशे 43 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर श्रोतेहो आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राचं प्रसारण. ही आहे आमची पहिली प्रसारण सभा. प्रसारणात मी आहे तुमच्यासोबत रेडिओ सखी सोनाली कानडे.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: तालुका कागल जिल्हा कोल्हापूर येथील 60 वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या दी कागल एज्युकेशन सोसायटी संचालित वाईडी माने इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी मध्ये डी फार्मसी व बी फार्मसी तसेच
2: वाईडी माने इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग मध्ये ANM GNM BSc हे कोर्सेस उपलब्ध. नामवंत कंपन्यांची सामंजस्य करार व नोकरी करिता मार्गदर्शन.
1: महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत सर्व प्रकारच्या शिष्यवृत्ती आणि संस्थेमार्फत सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना राहण्याची मोफत सोय उपलब्ध. संपर्क 96 07 17 84 83.
3: वरण भात भाजी आमटी चटणी जरी पानात लोणच्या शिवाय येत नाही रंगत त्या जेवणात. आंबट गोड तिखट खार चटपटीत आणि

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: अभी प्रमोशन की पार्टी कब दे रहे हो?
2: अरे जब तुम कहो तब, लेकिन एक शर्त पर, पार्टी होगी तुम्हारे घर पर.
1: क्यों?
2: तेरे डाइनिंग टेबल से उठने का मन ही नहीं करता. क्या लुक, क्या कंफर्ट, क्या डिजाइन और क्या क्वालिटी है यार, कहाँ से लिया?
3: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है कोल्हापुर में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी. प्लैनेट फर्नीचर, टोप संभापुर कोल्हापुर. कॉन्टैक्ट 9689911240.
4: श्रोते हो, इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपल्याशी संवाद साधणार आहेत रत्नागिरी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव माननीय राजेंद्र पाटील.
5: आपण एकटे आहोत, आपल्याला कुठला आधार नाही आणि आपल्यावर झालेला अन्याय आपण दूर करू शकत नाही, अशी भावना त्या व्यक्तीच्या किंवा ती कोणी महिला असेल त्यांना तशी होऊ नये आणि त्यांना सिक्युअर एक सुरक्षित वातावरण निर्माण करून देणं हे काम जिल्हा विधी सेवा प्राधिकरण करत आहे.
4: या कार्यक्रमाच्या संवादिका आहेत अनघा मगदूम आणि सादरकर्ते आहेत विवेक वानखडे. हा कार्यक्रम प्रसारित होईल गुरुवार दिनांक 21 मे 2026 रोजी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यासाठी ट्यून करा 1143 किलोहर्ट्सवर, तसंच 101.5 MHz FM वाहिनीवर किंवा न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
6: श्रोते हो, यानंतर 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करत आहोत.

0: सामान्यांमध्ये बघतोय की खूप आपल्याला स्कीम्स वेगवेगळ्या येताना दिसत आहेत की तुम्ही एवढे पैसे भरा त्याच्यावरती आम्हाला एवढे आम्ही तुम्हाला दुप्पट देऊ इतक्या महिन्यांनी किंवा इतक्या वर्षांनी किंवा एवढं बँकेपेक्षा जास्त व्याज देऊ आणि आपण त्याला बळी पडतो. बरीच लोक बळी पडताना त्याला दिसत आहेत. आपण त्या स्कॅम बद्दल आपण काय सांगाल? हा पण एक प्रकारचा सायबर गुन्हाच आहे ना.
1: हे जे सायबरचे गुन्हे आहेत ते पूर्ण जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरती ज्या काही योजना येतात ह्या पूर्ण खोट्या आहेत. ह्यातली एकही खरी नाही. मग SIP इन्व्हेस्टमेंट, त्याला इन्व्हेस्टमेंट फ्रॉड म्हणतो आपण सायबरच्या गुन्ह्यामध्ये, ह्याला इन्व्हेस्टमेंट फ्रॉड म्हणतो. याच्यामध्ये काय केलं जातं की अनेक लोकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना लिंक पाठवल्या जातात आणि ती लिंक तुम्ही ओपन केली की तुम्हाला एक तिथं एक व्यक्ती असा असतो की आता जनरली आपल्याकडे कसं आलेलं आहे की जो इंग्रजी बोलतो, आता चांगलं इंग्रजी बोलतो मी तो खोटा असू शकत नाही. एक सार्वजनिक समजूत आहे आणि त्यामुळे काय होतं की ते एकदम क्लासिकल इंग्लिश बोलतात किंवा ड्रेसिंग स्टाईल अगदी व्यवस्थित असते आणि लोक व्यवस्थित ऐकत राहतात. काही लोक इंग्रजी कळावं म्हणून पण ऐकत राहतात, आपल्याला पण असं बोलता यायला पाहिजे म्हणून पण ऐकत राहतात. असं करत करत त्याच्यात जेव्हा तुमचं कम्युनिकेशन वाढतं, कम्युनिकेशन म्हणजे फक्त बघायचं असतं एकमेकांसाठी, मग ते हळूहळू ते काय करतात की तुम्हाला टिप्स द्यायला सुरुवात करतात. मग टिप्स मध्ये कसं असतं की तुम्ही इथे पैसे गुंतवा, तुम्ही तिथे पैसे गुंतवा, ते असे करा तसे करा आणि लोकांना वाटतं फ्रीज चाललेलं आहे आणि ते फ्रीज असतं आणि जसं ते पुढे जातात तेव्हा त्यांच्या लक्षात असं येतं की त्याच्यावरती आणखी मग ते तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवरती घेऊन जातात किंवा एखाद्या व्हॉट्सअप ग्रुपवरती घेऊन जातात. त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये परत 40-50 लोक असतात आणि त्याच्यामध्ये सायबर गुन्हेगार असतात आणि काही सायबरचे त्या इन्व्हेस्टमेंट फ्रॉडचे विक्टीम असतात. मग सायबर गुन्हेगार काय करतो, मी 1 लाख गुंतवले मला 1.5 लाख मिळाले, मी 2 लाख गुंतवले मला 3 लाख मिळाले आणि त्याच्या त्या SMS असतात ना बँकेचे, तसे SMS पण ते व्यवस्थित फॅब्रिकेट करून त्यांना दाखवतो. मग माणूस खुश होतो. मग काय काय वेळा ते सायबर गुन्हे विक्टीम काय करतात, एक जो विक्टीम आहे जो पहिल्यांदा इन्व्हेस्टमेंट फ्रॉड करतो म्हणजे फ्रॉड मध्ये विक्टीम झालेला, तो दुसऱ्या विक्टीमला फोन करून विचारतो की तू त्याच्यावर त्या बरोबर आहेस का, तर हो तुला एवढे पैसे मिळाले का, हो मला पैसे मिळाले. मग कधी कधी तो गुन्हेगार असू शकतो, एखादा व्हिक्टीम असू शकतो.
0: बरोबर.
1: मग खात्री पडल्यानंतर असे लोक पैसे गुंतवायला सुरुवात करतात.
0: अच्छा.
1: तर माझ्याकडे अशी क्लासिकल एक्झाम्पल असं झालेलं होतं, एक व्यवस्थितपणे मिलिटरीमध्ये चांगल्या पदावर काम करणारे अगदी आर्मीच्या युनिफॉर्ममध्ये माझ्याकडे एक व्यक्ती आलेली होती. तर त्यांनी मला असं सांगितलं की त्यांचा फ्रॉड झालेला आहे. तर कशी सुरुवात झाली, तर त्यांनी सांगितलं की मी पहिल्यांदा खात्री केली, पहिल्यांदा 100 रुपये मी त्या अकाउंटवर टाकले, मग मी पैसे माझ्या अकाउंट परत माघारी घेतले, परत दुसऱ्यांदा 100 रुपये टाकले, परत पैसे माघारी घेतले, परत मी पैसे गुंतवले, मग माझे पैसे 96,000 रुपये झाले. ते 96,000 पण पुन्हा पैसे परत मिळाले. मग माझी खात्री पटली की हे बरोबर चाललेलं आहे. मग मी काय केलं, पैसे गुंतवले, त्यांनी 24 लाख रुपये गुंतवलेले होते आणि त्यांना काहीतरी 1 कोटीच्या वर पैसे मिळणार होते. त्यांनी विचार केला आता पैसे काढून घ्या माझा, आणि जेव्हा ते पैसे माघारी काढून घ्यायची वेळ आली तेव्हा ते म्हणले तुम्हाला आता आधी 27 लाख रुपये भरावे लागतील कारण का ते टॅक्स इकडे तिकडे आहे. ते म्हणले नाही आहे माझ्याकडे पैसे भरण्यासाठी, मॅडम एवढे होते मी गुंतवले. तिथून थोडं डिस्कनेक्ट झालं आणि मग त्यांना कळलं की त्यांची 24 लाखाला फसवणूक झालेली आहे. म्हणजे सायबर गुन्हेगार ह्याचे वेगवेगळ्या टिप्स असतात किंवा युट्यूबवरती लाईक म्हणून एक प्रकार असतो की तुम्ही लाईक करा, व्हिडिओ लाईक करा, तुम्हाला पैसे मिळतील. तर जोपर्यंत तुमच्या रिअल अकाउंट मध्ये पैसे येतात तोपर्यंत त्यांच्याशी डायलॉग ठेवायचा आहे. मुळात तिथं खेळूच नाही, हे सगळं फेक आहे, ह्याच्या भानगडीत जाऊच नाही. हे जॉब ऑफर्स असतील किंवा हे लाईकचे बिझनेस असतील किंवा व्हिडिओ लाईक करण्याचे काय असेल, तर ह्याचे हे सगळं खोटं आहे. ब्लाइंडली आम्ही सांगतो की सगळंच्या सगळं खोटं आहे. सोशल मीडियाचा फक्त वापर एखाद्या ज्ञान घेण्यासाठी करावा आणि ते पण व्हेरीफाय करूनच घ्या.
0: नक्कीच नक्कीच.
1: कारण का, एक घटना अशी घडली मुंबईमध्ये, एक महिला आहेत प्राध्यापिका रिटायर झाल्या, त्यांची डिजिटल अरेस्ट झाली.
0: अच्छा.
1: आणि त्या डिजिटल अरेस्ट मध्ये त्यांनी 3.25 कोटी घालले.
0: बापरे.
1: आणि त्याच्यानंतर त्यांनी काहीतरी SIP मध्ये म्युच्युअल फंड मध्ये काही पैसे इन्व्हेस्ट केले, त्याचे 2.25 कोटी येणार होते. म्हणून ज्याच्याकडे त्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेली होती त्या व्यक्तीला त्यांनी फोन लावला आणि त्याला सांगितलं की माझे पैसे तू ट्रान्सफर कर. मग त्या व्यक्तीला वाटलं की हे आणखी जे पैसे वाढू शकतात, तुम्ही कशाला पैसे विड्रॉ करताय, राहू देत तसेच, जास्त ठेवले तर आणखी तुम्हाला जास्त पैसे मिळतील. म्हणून त्या उद्देशाने तो घरी समजून सांगण्यासाठी घरी गेला. तर ती महिला दारच उघडत नव्हती. दार उघडत शेवटी ठोठून ठोठून त्यानं खिडकी बिडकी इकडून तिकडून चौकून घराला हे करून तो कसा आत गेला. गेल्यानंतर तिथं ते त्याच्यावर चिडल्या, कारण का सायबर गुन्हेगारांसाठी घरात कोणाला येऊ द्यायचं नाहीये. कुणाला काही बोलायचं नाही, हा

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपलं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आपण सायबर गुन्हेगारी आणि त्या अनुषंगाने सायबर गुन्हेगारी कशी होते, काय होते याविषयीची माहिती घेतच आहोत. आणि यासाठीच आज आपण दिलखुलास कार्यक्रमात निमंत्रित केलेला आहे महाराष्ट्र राज्य सायबर विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे सर यांना. सर नमस्कार.
1: नमस्ते
0: सर. आणखीन एक आता आपण मार्केटमध्ये बघतोय किंवा जनसंपर्क

0: असं तरी गुरुजी ना. मग त्यांचे ते वाद सुरू झाले आणि दरम्यानच्या काळात तो जो व्यक्ती जो गेला होता तो मला ओळखत होता पर्सनली. त्याने मला फोन लावला, म्हणलं हे काय प्रकार चाललेला आहे, काय कडे ना हे, काय मनोरुग्ण पण वाटेना आता, आणि चांगल्या तर बाई आहेत, प्राध्यापिका आहेत, रिटायर झालेली आहेत, आमचं नेहमी बोलणं होतं, पण एकचिप्तच वर्तन चाललेलं आहे. आणि मग त्याने बघितलं तर घरात एक फोटो फोन चालूच होता आणि तिथं काहीतरी त्यांना दिसलं संशयास्पद. मग त्यांनी मला फोन लावला, मग मी त्या महिलेशी बोललो आणि मग त्यांना कळालं की ते डिजिटल अरेस्ट झालेले आहेत. तरी सुरुवातीला सुद्धा त्यांनी 2-4 मिनिटं घेतले, ज्यावेळेला मी सांगितलं की मी पोलीस अधिकारी आहे, आणि मग त्यांचे 2.25 कोटी वाचले. थोडक्यात सांगायचं तो व्यक्ती जर घरी गेला नसता तर 2.5 कोटी 2-2.25 कोटी त्यांचे गेले असते.
1: नक्कीच.
0: त्यामुळे भारतामध्ये साधारणपणे 15 कोटी लोक हे सिनियर सिटीजन आहेत, जे त्यातले 30% जे लोक आहेत एकटे राहतात.
1: बरोबर.
0: आता एकटेपणाचे पण 2-3 प्रकार आहेत की काही लोक सामाजिक दृष्ट्या एकटे आहेत, म्हणजे काय असतं की मोठ्या पदावर रिटायर झालेले असतात आणि नेहमी लोकांना आदेश देऊनच सगळं करून घेतलेलं असतं, त्यामुळं कोणाशी हाशी मजाक नाही, चेष्टा मस्करी नाही, मग ती माणसं एकटी असतात, एकटी फरक फरक. आणि दुर्दैवानं टेक्नॉलॉजी इतकी पुढे चाललेली आहे
1: त्यांना
0: गरज पण लागत नाही. अकाउंट सेफ असतं, पैसे व्यवस्थित चालू असतात, मुलं बाळ सेटल असतात, नातवंड सेटल असतात, हे निवंत असतात, हे अगदी हॅपी गोईंग असतं यांचं, पण यांच्या अकाउंटवरती पैसे असतात. हे सामाजिक एकटेपण आहे. काही कौटुंबिक एकटेपणा असतो. हे कौटुंबिक एकटेपणा म्हणजे सगळं काय आहे पण घरात लोक विचारत नाहीत, कुठे इंटरॅक्शन नाही, काय नाही, ह्यांचे इंटरेस्ट वेगळे, ह्यांना टीव्हीवर वेगळा कार्यक्रम बघायचा असतो, युवकांना वेगळा बघायचा असतो, बाकीच्यांना बघायचं, म्हणजे असं वेगळं. त्यामुळे त्यांना कोण जाताना पण विचारत नाही, घरात आल्यावर पण कोण विचारत नाही, कोण येणार आहे हे पण त्यांना सांगत नाही, ते पण व्यक्ती असतात. आणि तिसरे जे आहेत ते सामाजिक दृष्ट्या पण एकटे आहेत आणि कौटुंबिक दृष्ट्या पण एकटे आहेत. मग हे असेच कुठतरी बसलेले असतात. मग अशा लोकांचा प्रॉब्लेम काय, ह्यांना कोणाचे फोन येत नसतात. ह्यांना कोणाचा असा फोन आला की ते इतके बोलतात आणि इतके त्याच्याशी इंटरॅक्शन वाढवतात आणि त्याचाही सायबर गुन्हेगार गैरफायदा घेतो.
1: नक्कीच सर. सर मनामध्ये एक छोटासा प्रश्न येतो की परदेशातले सायबर गुन्हेगार आपल्या इथे कार्यरत आहेत का, काय काळजी घ्यायची आपण?
0: परदेशातले गुन्हेगार तर आहेतच, त्याला स्कॅम सेंटर्स म्हणतो आपण.
1: आणि कधी कधी आपल्या मोबाईल वरती वेगळे नंबर येतात, ते आपले इंडियातले नंबर नसतात आणि आपण फोन आला की बघत नाही फारसं, अननोन नंबर सुद्धा आपल्याला उचलायची सवय असते की बाबा कोणाचा तरी असेल फोन म्हणून पटकन आपण तो रिसीव्ह करतो. असं पण ऐकलेलं आहे की बाहेरचे लोक सुद्धा, म्हणजे परदेशातली लोक कार्यरत आहेत इथे, तर खरंच आहे का हे?
0: मुळात आपण आता सायबर व्हिलेज मध्ये आहोत, म्हणजे आपण पूर्ण जगभरातले साधारणपणे 800 कोटी जी जनता आहे त्यातले 500-550 कोटीच्या वरती जी जनता आहे ती इंटरनेटने कनेक्ट झालेली आहे. म्हणजे कुठल्या जगाच्या कानाकोपऱ्यात कुठं काही जरी घडलं तर जर तुम्ही व्हॉट्सअप वरती किंवा इंस्टाग्राम वरती जरी गेला तर आफ्रिकन कंट्रीमध्ये एखाद्या छोट्या छोट्या गावामध्ये सुद्धा काय काय घटना ज्या घडतात त्या तुम्हाला दुसऱ्या सेकंदाला इथं दिसत आहे. त्यामुळे तुम्ही व्हिलेज मध्ये गेलात, त्यामुळे ही मुळात सायबर गुन्हेगार जे आहेत ते जगातल्या सर्व लोकांना टार्गेट करतात.
1: जागतिक
0: आहे ते. असं नाही की ते तुमच्या शेजारी बसलाय आणि तो फार लांब बसलाय त्याला गुन्हा करता येत नाही, असं नाही. त्याला फक्त तुमच्याकडून OTP, तुमच्याकडून पिन नंबर पाहिजे आहे आणि तुम्हाला जो फसवणुकीसाठी जो URL पाठवतो त्या लिंक वरती तुम्ही गेला पाहिजे आणि ज्या जेणेकरून त्याला मालवेअर तुमच्या फोन मध्ये टाकता आला पाहिजे. हे जर तुम्ही जर टाळलं, तुम्ही कुठली अननोन लिंक ओपन नाही केली, तुम्ही अननोन माणसाची फेसबुक रिक्वेस्ट ऍक्सेप्ट नाही केली, किंवा तुम्हाला एखादा फोन आला, तुम्हाला अटक केलेला आहे किंवा तुमच्या अकाउंटला पैसे आलेले आहेत, तुम्ही लॉटरी जिंकलेला आहात किंवा तुम्ही खूपच चांगलं काम करताय, तुमची फारच वाहवा चाललेली आहे, मग तुम्हाला बँकेतून मी बोलतोय की तुमची KYC अपडेट करायची आहे तर तुम्ही हे URL ओपन करा. मग त्याच्यामध्ये एखादं असं ऍप असू शकतं, मालवेअर असू शकतं की डायरेक्ट तुमच्या फोनची स्क्रीन त्याला दिसू शकते आणि तो तुम्हाला काहीतरी करून ना तुमचे इंटरनेट बँकिंग ओपन करायला होतो, पैसे काढून घेतो. ह्या ज्या वेगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्याची जर तुम्ही जर व्यवस्थित खात्री जर केली, अलर्ट जर झाला, तर निश्चितपणे काही सायबर गुन्हेगार तुमचं करू शकत नाही.
1: ऍक्च्युली म्हणून आपण सतर्क राहून प्रत्येक SMS तो नीट वाचला पाहिजे, प्रत्येक गोष्ट आपण डोळे उघडून बघितली
0: पाहिजे, अपडेट केला पाहिजे.
1: नक्कीच नक्कीच सर. श्रोते हो, दिलखुलास कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सायबर गुन्हेगारी या विषयाची माहिती घेत होतो, परंतु या विषयाची व्याप्ती पाहता आपण हा संवाद असाच पुढे चालू ठेवणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: कोकण म्हणजे सुंदर निसर्ग,
1: हिरवीगार वनराई,
0: खळाळत वाहणाऱ्या नद्या आणि नाले,
1: अफाट अथांग पसरलेला समुद्र
0: आणि या सगळ्या बरोबर अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथली खवय्येगिरी,
1: अर्थात कोकणातल्या पदार्थकृती,
0: कोकणची खाद्य संस्कृती।
1: दर गुरुवारी सकाळी 8:40
0: सादर करते विवेक वानखडे।

0: निसर्ग इतिहास आणि संस्कृतीचा संगम असलेली भूमी म्हणजे कोकण।
1: ही केवळ भूमी नाही तर प्रत्येक मनात कायमची रुजणारी एक स्मृती।
0: निसर्गरम्य कोकणाची सफर,
1: कोकण दर्शन,
0: निसर्गाच्या कुशीतलं एक सुंदर स्पंदन,
1: दर शुक्रवारी सकाळी 8:40
0: तुमच्या आवडत्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर मध्यम लहरी 1143 kHz वर।
1: सादर करते विवेक वानखडे।
2: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून। 7:40 झाली आहेत। आता प्रसारित करत आहोत श्री विश्ववल्लभ आयुर्वेद यांचा प्रायोजित कार्यक्रम।
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत। रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही।
4: श्रोते हो नमस्कार। श्री विश्ववल्लभ आयुर्वेद प्रस्तुत गप्पा गोष्टी डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। श्रोते हो, गेल्या भागामध्ये आपण डोळ्यांमध्ये रक्तस्राव होण्याची कारणं काय असतात याविषयीची माहिती पुण्याचे सुप्रसिद्ध डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याकडून घेत होतो। या भागातही आणखी काही कारणं याच विषयावरची आपण जाणून घेणार आहोत। त्यासाठी आपण सर्वात प्रथम डॉक्टर आबासाहेब गडदे यांचं स्वागत करूया। नमस्कार डॉक्टर गडदे, आपलं कार्यक्रमात स्वागत।
5: नमस्कार मॅडम।
4: डॉक्टर, अजूनही काही डोळ्यांमध्ये रक्तस्राव याची कारण आपण सांगू शकतो का?
5: नक्की मॅडम। काय होतं, मागच्या वेळेला जसं मी सांगितलं की रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या होतात। रक्तवाहिन्यांमध्ये लोकांना हे समज असं आहे की फक्त हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या होतात, तसं नाही आहे। जागोजागी डीव्हीटी म्हणून आहे, डीपीव्हीन थ्रोम्बोसिस म्हणून आहे,
4: बरोबर,
5: किंवा व्हेरी गुड वेन सारखी शरीरात लक्षण दिसायला लागतात, हृदयात

0: मध्ये ब्लॉक दिसतो, तसंच डोळ्यांमध्ये ज्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉक दिसतो त्याला बऱ्याचदा अशुद्ध आणि अशुद्ध दोन्ही रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉक होतो, आणि मग ब्लॉक बसला तर मग मात्र पडद्यावरती आपल्याला रक्तस्राव होताना दिसत असतो. मग ह्याचं कारण काय, हा डोळ्याचा विकार आहे का? तर नाही, डोळ्यात रक्तस्राव झाला आहे पण तरीही तो डोळ्याचा विकार नाही. हे मी का धाडसाने सांगतो, कारण मुळात तो रक्ताचा विकार आहे. म्हणजे रक्तदृष्टी असेल तुम्हाला, जर रक्तात दोष असेल आणि तो जो ब्लॉक केशवाहिन्यांमध्ये बसला तर आणि मग रक्तस्राव झाला, तर तो डोळ्याचा दोष कसा म्हणता येईल? तर तो सार्वधिक विकार झाला. मग ह्याचा विचार करताना मात्र, मग त्याला तंबाखूचं व्यसन आहे का, त्याला मद्यपानाचं व्यसन आहे का, तो रात्री जागरण करतो का, त्याला नित्याने दिवसा झोपायची सवय आहे का, त्याला विरुद्ध आहार करायची सवय आहे का, मोठ्यानं ओरडायची सवय आहे का, स्ट्रेस किती आहे, हायपरटेन्शन आहे का त्या व्यक्तीला, किंवा एखाद्याचा स्वभाव पित्त प्रकृतीचा एखाद्याचा आहे का, तर ह्या गोष्टी सोबतच त्याला मोठे आजार कोणते झाले होते का, त्याची ट्रीटमेंट काही केली गेली का, तर ह्या सगळ्याचा विचार करून ह्या आजाराची ट्रीटमेंट करणं क्रमप्राप्त होतं. मग ह्याच्यात बऱ्याचदा रक्तवाहिन्यांच्या म्हणजे एखाद्या वेळेला सगळं दिनचर्या ते सगळं चांगलं आहे, पण एखादाच पदार्थ म्हणजे केळीचं शिकरण खायची सवय आहे, किंवा नॉनव्हेज पण आणि दूध पण एका दिवशी घ्यायची सवय आहे, अशी एखादी चुकीची खोड असते जी वर्षानुवर्षी चालू असते, आणि मग त्याचा परिणाम रक्तावरती होऊन रक्ताची क्वालिटी खराब होते आणि त्याच्यात गुठळ्या होतात. तर हे चुकीचे एखादीच खोड आयुष्यभर असेल तर मग रक्तावरती परिणाम होतो आणि रक्तवाहिन्यामध्ये त्याचा ब्लॉक बसायला लागतो. तर मग डोळ्यातला रक्तस्राव तर औषधानं कमी करताच येतो, तो काही प्रश्नच नाही, पण त्या गुठळ्या फोडणं, रक्ताची क्वालिटी सुधारणं हे आयुर्वेदाशिवाय शक्य नाही. याच्यात मग आयुर्वेदात बऱ्याचदा लिव्हरशी संबंधित औषध दिली जातात, रक्तात जो रुस्त व्हायची औषध दिली जातात, मग रक्तातल्या गुठळ्या कमी होतात, रक्तस्रावही कमी होतो आणि कायमस्वरूपी दिसण्यास सुधारणा होत असते. फक्त योग्य वेळेला निदान होऊन ट्रीटमेंट करणं फार गरजेचं आहे.
1: तर त्या रक्तस्राव कशामुळे डोळ्यात होतो याची कारणं डॉक्टर सांगताय, आणि आता हळूहळू तुम्ही उपायही सांगताय, तर त्याच्याच विषयीची अधिक माहिती जाणून घेऊया एका ब्रेक नंतर.
2: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी आपण संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी पाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबतच नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 9822561699, 9822561699.
1: तर डॉक्टर, अजून रक्तस्राव डोळ्यात होतो याची काही कारण आहेत का?
0: आहे ना, हे जसं रक्तवाहिन्यांच्या बाबतीत सांगितलं की गुठळ्या होतात, तसं बऱ्याचदा आरओपी म्हणून एक विकार आहे, रेटिनोपॅथी प्री मॅच्युरिटी असं त्याचं निदान आहे. म्हणजे लहान मुलं जी प्री मॅच्युअर होतात त्यांचा पडदाच डेव्हलप झालेला नसतो, त्यांचा रक्तवाहिन्या पडद्याच्या सगळ्या कोपऱ्यापर्यंत
1: लहान मुलांना जाड चष्मे लागतात
0: अगदी, आणि मग ह्यांचा पडदा पातळ असतो, रक्तवाहिन्या पातळ असतात, नाजूक असतात. मग भविष्यात पडले, डोळ्याला हात लागलाय, मार लागलाय, पण किंवा काहीच नाही, ते बालक तसंच कुपोषित राहिले तरी भविष्यात जाऊन पडद्याचा नंबर तर मोठा असतोच, पडदाही फाटायचे चान्सेस असतात आणि भविष्यात रक्तस्रावी व्हायची शक्यता खूप मोठ्या प्रमाणात असते. मग अशा लोकांचं निदान करताना सुद्धा आपल्याला त्यांचा पडदा कसा चांगला करता येईल, त्यांच्या पडद्याच्या शेवटच्या भागापर्यंत रक्तस्राव कसा पोचवता येईल, रक्तवाहिन्या कशा मजबूत करता येतील, ह्यासाठी आयुर्वेदात रसायन चिकित्सा नावाचा एक प्रकार आहे. म्हणजे मग आपण अगदीच जन्मल्यानंतर लगेच औषधोपचार चालू केले की जोपर्यंत दात येत नाही तोपर्यंत त्या बाळाची ग्रोथ खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला करता येते.
1: अच्छा,
0: म्हणजे 8 ते 9 महिन्यापर्यंत आपल्याला अवधी बऱ्यापैकी असतो, आणि त्याचवेळी जर आपण अगदी जन्मानंतर लगेच औषधोपचार चालू केले आई आणि बाळाला, तर मग त्याचा परिणाम बाळाच्या वाढीवरती, ओव्हरऑल ग्रोथवरती, पडद्याच्या वाढीवरती, रक्तवाहिन्यांची ताकद वाढण्यावरती आणि रक्तवाहिन्यांचा सप्लाय सुधारण्यावरती खूप चांगल्या पद्धतीने आयुर्वेदिक ट्रीटमेंट करता येऊ शकतो. ह्याच्यासोबतच आपल्याला ज्या वेळेला, जसं लहान मुलांच्या बाबतीत सांगतोय, त्यावेळेला ज्या लोकांना घुणा फुटणं, म्हणजे लहान मुलांना हे स्पेसिफिक होत असतं बऱ्याचदा, लहानपणापासून ज्या लोकांना नाकातून रक्त दर उन्हाळ्यात होत असतं, वर्षानुवर्ष असं होत राहिलं, तर भविष्यात त्यांना पडद्याला सूज येणं, नसांना सूज येणं, पडद्यावरती रक्तस्राव होणं काहीही कारण नसताना, हित मधुमेह, हित उच्च रक्तदाब, हित कोणत्याही रक्तवाहिन्यातल्या गुठळ्या, याचा काहीही संबंध नसतो. नाकातून रक्त येणं हे रक्तपित्त नावाचं निदान आयुर्वेदानुसार केलं जातं, आणि ते अगदी लहानपणापासून जर एखाद्या व्यक्तीला असेल तर एकदा दोष परा 12 कोटीची वाढूपर्यंत ते फक्त नाकातनं रक्त येणं एवढंच सिम्पटम दिसतं. नंतर मात्र आपल्याला डोळ्याच्या पडद्यावरती याचा खूप मोठा परिणाम होताना दिसत असतो. कारण नुसतंच नाकातनं रक्त येतं तर दुर्लक्ष करून चालणार नाही. योग्य वेळी योग्य निदान करून योग्य वैद्याच्या सल्ल्याने ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे.
1: तर डॉक्टर, आता आपण लहान मुलांमध्ये सुद्धा डोळ्यामध्ये रक्तस्राव होऊ शकतो आणि त्याची कारणं सांगितलीत, अजून काही कारणं जाणून घेऊया.

0: एका ब्रेक नंतर।
1: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी आपण संपर्क करू शकता। त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात। त्यासोबतच नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत। संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 9852261699, 9852261699।
0: तर आता डॉक्टर, लहान मुलांची कारणं सांगितलीत, कावीळ सारखा आजार सांगितलात, अजूनही काही असे विकार आहेत का ज्यामुळे डोळ्यामध्ये रक्तस्राव
2: नक्की होतं? ह्याच्यात आता जसं मधुमेह आणि उच्च रक्तदाब हे तर प्रमुख कारणं आहेतच। मुळात मधुमेह आणि उच्च रक्तदाबाची कारणंही शोधावी लागतात। आता उच्च रक्तदाबाच्या बाबतीत ज्यावेळी आपण बघायला लागतो, कारण मॅक्झिमम पार्ट हा स्ट्रेसशी संबंधित आपल्याला दिसत असतो। ज्यावेळेला ताणतणावाचं वातावरण असेल त्यावेळेला त्याचा परिणाम यकृतावरती खूप मोठा होताना दिसत असतो। तसं व्हायला लागलं की रक्तदाब वाढतो, रक्तदाब वाढला की शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांवरती परिणाम होतो, तसाच डोळ्यावरती होतो आणि डोळ्यात रक्तस्राव होतो। मग ह्याचं उच्च रक्तदाबाची कारणं नुसतंच ताणतणाव असत नाही, इतरही असतात। ताणतणाव असेल तर त्याची पंचकर्म वेगळी करायला लागतात, आणि इतर आजारांमध्ये जिरलेलं आम्लपित्त उच्च रक्तदाबाचं कारण असतं, मलावस्तंभ हे कारण असतं, अनियमितता ही खूप कारण असतं। एखाद्याची पित्त प्रकृती आहे आणि त्याला जागरण सोसत नाही आणि त्याच्या नाईट ड्युटीज असतील, म्हणजे व्यवसाय हे खूप मोठा फॅक्टर आहे उच्च रक्तदाबाचं, म्हणजे शरीराला सोसत नाही आणि तरी त्या गोष्टी सततच्या केल्या गेल्या तर उच्च रक्तदाब वाढू शकतो। जिरलेलं पित्त असेल तर उच्च रक्तदाब होऊ शकतो। हृदयाशी किंवा लिव्हरशी संबंधित मोठे आजारपण असतील तरी उच्च रक्तदाबाचा परिणाम येतो। आणि मग अशा लोकांना उच्च रक्तदाबाची औषधं घेत आहेत, उच्च रक्तदाब कंट्रोल येत नाही किंवा फ्लक्च्युएट खूप मोठ्या प्रमाणात होत असेल, अनियमितता त्याची खूप असेल, कधी 120 आहे तर कधी 180 आहे, ही फ्लक्च्युएशन खूप मोठ्या प्रमाणात असेल तर त्याचा परिणाम त्या रक्तवाहिन्यांवरती डोळ्याच्या खूप मोठा येतो आणि मग रक्तवाहिन्या ब्रेक होऊन रक्तस्राव व्हायला लागतो। याची ट्रीटमेंट करतानाही ज्यावेळेला रक्तस्राव पडद्यावरचा तर ऍब्झॉर्ब करताच येतो, तो काही प्रश्न नाही, पण मूळ उच्च रक्तदाबाचं निदान करणं, त्यानुसार शरीर शुद्धीचे प्रकार करणं, त्यानुसार डोळ्याची पंचकर्म करणं हे गरजेचं आहे। मग काही लोकांना फक्त पोटसाफोईची औषधं दिली, काही लोकांना नुसतं अंदा तेलाची बस्ती दिली, काही लोकांना नुसते वमन केलं, काही लोकांना नुसतं विरेचन केलं तरी उच्च रक्तदाब सेटल होतो। फक्त उच्च रक्तदाबाचं मूळ कारण काय, त्यानुसार शुद्धी चुकीचा आणि त्यानुसार डोळ्याची ट्रीटमेंट केली गेली तर उच्च रक्तदाबाचा जो परिणाम रक्तस्रावाच्या हिशोबाने डोळ्यावरती येतो तो आपल्याला नक्की टाळता येऊ शकतो।
0: गेल्या दोन भागामध्ये डॉक्टर आपण डोळ्यामध्ये रक्तस्राव कशामुळे होतो याची कारणं सांगत होतात, पण हा विषय एवढा मोठा आहे की त्याचीच माहिती आपण पुढच्या भागात घेऊया।
1: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी आपण संपर्क करू शकता। त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात। त्यासोबतच नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत। संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 9852261699, 9852261699।
0: पण याच विषयाची माहिती आपण अधिक जाणून घेऊया पुढच्या कार्यक्रमामध्ये। या भागात इथेच थांबूया। नमस्कार।
2: नमस्कार।
3: श्री विश्ववल्लभ आयुर्वेद यांचा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून। श्रोते हो, आता ऐकूया अनुरूप विवाह संस्थेचा प्रायोजित कार्यक्रम।
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत। रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही।
5: नमस्कार, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत। आजचा भाग खास आहे कारण विश्वास, परंपरा आणि काळानुसार बदलत गेलेली वाटचाल याचा सुंदर संगम असलेल्या अनुरूप विवाह संस्थेनं यावर्षी 51 वर्षांचा टप्पा पूर्ण केलाय। या प्रवासाबद्दल गप्पा मारण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत अनुरूपच्या मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर गौरी कानिटकर। नमस्कार गौरीताई।
6: नमस्कार।
5: आज अनुरूप इतक्या मोठ्या स्वरूपात आपल्या समोर उभं आहे, पण या सगळ्या प्रवासाची सुरुवात जिथून झाली त्या आठवणींकडे मागं वळून पाहताना नेमकं काय जाणवतं?
6: खरं सांगायचं ना तर खूप समाधान वाटतं। 1975 माझ्या सासूबाई अंजली कानिटकर यांनी अनुरूपची सुरुवात केली आणि त्या काळात बर का स्थळांची माहिती वहीत लिहिली जायची आणि त्यातूनच अनेक कुटुंबांची

0: स्वप्न पूर्ण व्हायची. सुमारे 26 वर्षापूर्वी मी जबाबदारी स्वीकारली आणि कामाला नवी दिशा द्यायचा प्रयत्न केला. नंतर आमची पुढची पिढीही या प्रवासामध्ये सहभागी झाली. 2001 माझा मोठा मुलगा अमेय याने अनुरूपची पहिली वेबसाईट सुरू केली, तेव्हा ती अगदी प्राथमिक स्वरूपात होती.
1: ओके.
0: पण आज ती अधिक विस्तृत आणि अद्ययावत आहे. 2004 सांगली इथे आमची पहिली शाखा सुरू झाली आणि आज महाराष्ट्रात आणि तसंच राज्याबाहेर मिळून सुमारे 14 कार्यालय कार्यरत आहेत. 2014 माझा धाकटा मुलगा तन्मय पूर्ण वेळ अनुरूप मध्ये सहभागी झाला आणि नवीन उपक्रमांना गतीच मिळाली जणू.
1: अच्छा.
0: 2015 मोबाईल ऍप सुरू झालं आणि आज त्याचं अपडेटेड स्वरूप अनेक जण वापरत आहेत.
2: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स मिळणारी अनुरूप विवाह संस्था आजच नाव नोंदणी करा आणि दोनाचे चार हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-8091, 1800-267-8091, 1800-267-7991. आमची वेबसाईट www.anurupvivaha.com. आजच्या बदलत्या काळात लग्न जुळणं जितकं महत्वाचं आहे ना, तितकंच ते टिकणं आणि फुलणंही महत्वाचं आहे. तर अनुरूप या सगळ्या प्रवासात नेमकी कशी साथ देतं ते सांगा ना.
0: आमचं ब्रीदवाक्यच आहे इथे लग्न जमते, पण त्याच्याही पुढे जाऊन आम्ही म्हणतो इथे लग्न टिकते, फुलते आणि बहरते सुद्धा. म्हणूनच आम्ही फक्त स्थळं सुचवण्यापुरतं काम नाही करत, व्यक्तिगत मार्गदर्शन, काउन्सिलिंग तसंच विविध इव्हेंट्स, थेट भेट कार्यक्रम यामुळे जोडीदार शोधण्याचा प्रवास खूपच सुलभ होतो.
1: अच्छा.
0: भारतात आणि भारताबाहेर मिळून साधारण दरवर्षी 100 जास्त कार्यक्रम आम्ही आयोजित करत असतो. 2014 आम्ही अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, लंडन, जर्मनी, न्यूझीलंड अशा वेगवेगळ्या देशांमध्ये सुद्धा थेट भेट कार्यक्रम आयोजित करत आहोत. जगात जिथे जिथे लग्न करायची आहेत अशा सगळ्या ठिकाणी पोहोचण्याचा अनुरूपचा मानस आहे.
1: आणि अगदी अलीकडे अनुरूपने नवीन समुदायांपर्यंत सुद्धा आपली सेवा पोहोचवण्याचा निर्णय घेतलाय ना.
0: कोरोना नंतर असा विचार आला की इतक्या वर्षापासून मराठी समाजाला जी सेवा देतो आहोत ती इतर समुदायापर्यंत पण पोहोचायला पाहिजे. मराठी गुजराती नात्याची जवळीक लक्षात घेऊन 2023 आम्ही गुजराती शाखेची सुरुवात केली. या नव्या प्रवासाला सुद्धा अतिशय चांगला प्रतिसाद मिळतोय. आमच्या भारताबाहेरच्या थेट भेट कार्यक्रमांना देखील गुजराती लोक सहभागी होतात.
1: अच्छा.
0: बडोदा, अहमदाबाद या ऑफिसेस नंतर आता सुरत, राजकोट इथे देखील ब्रँच लवकरच आम्ही सुरू करू.
1: गौरीताई, या संपूर्ण वाटचालीकडे पाहताना सगळ्यात मोठं समाधान कशात वाटतं?
0: आमच्यासाठी सगळ्यात मोठा आनंद म्हणजे आमच्याकडे जुळणारी लग्न आणि टिकणारी नाती. दरवर्षी साधारणपणे 7000 विवाह अनुरूपच्या माध्यमातून ठरतात. हीच आमच्या कामाची खरी प्रेरणा आहे.
2: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स मिळणारी अनुरूप विवाह संस्था आजच नाव नोंदणी करा आणि दोनाचे चार हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-8091, 1800-267-8091, 1800-267-7991. आमची वेबसाईट www.anurupvivaha.com. 51 हा प्रवास म्हणजे विश्वासाची साठवण आणि नात्यांची सुंदर उभारणी. अनुरूप विवाह संस्थेला पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा.
0: धन्यवाद.
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
4: आपण ऐकलात अनुरूप विवाह संस्थेचा प्रायोजित कार्यक्रम. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा अटल पेन्शन योजना मोदी.

श्रोते हो 8:40 आपण ऐकाल कोकणच्या अनोख्या पाककृती याविषयीचा आमचा कार्यक्रम. नक्की ऐका कोकणची खाद्य संस्कृती 8:40. यानंतर 8 समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आणि त्यानंतर 8:30 मराठी राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित होईल. ही तीनही बातमीपत्र आम्ही आता सहक्षेपित करत आहोत. सुरुवातीला 8:00 समाचार प्रभात आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून.

0: आकाशवाणी पुणे केंद्र 8:30 आणि 10 सेकंद झालेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित करत आहोत.
1: आकाशवाणी, प्रशांत जाधव आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. युक्रेन, पश्चिम आशिया आणि इतर तणावांच्या

आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. भारत कोणत्याही स्वरूपाचा दहशतवाद खपवून घेणार नसल्याचा पुनरुच्चार संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केला आहे. राजनाथ सिंह दक्षिण कोरियाच्या दौऱ्यावर असून भारतीय समुदायाशी संवाद साधताना ते काल बोलत होते. भारत आपल्या प्रथम वापर न करण्याच्या धोरणाशी कटिबद्ध असला तरी कोणत्याही प्रकारची अण्वस्त्र वापरण्याची धमकी सहन करणार नसल्याचं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. संरक्षण उत्पादनाच्या क्षेत्रात आत्मनिर्भरता साध्य करण्यास सरकार कटिबद्ध असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. पुढील 1 ते 2 वर्षात संरक्षण निर्यातीचा आकडा 50,000 कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे तर संरक्षण उत्पादन पुढील काही महिन्यात 1,75,000 कोटी रुपयांपर्यंत वाढण्याचा अंदाज असल्याचं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. पश्चिम बंगाल सरकारने भारत बांगलादेश सीमेवर काटेरी कुंपण उभारण्यासाठी सीमा सुरक्षा दलाकडे जमीन हस्तांतरित करण्यास सुरुवात केली आहे. काल नबन्ना इथं मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांनी बीएसएफ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या प्रक्रियेला सुरुवात केली. घुसखोरी, तस्करी, बनावट चलन, सक्तीचं धर्मांतर आणि बेकायदेशीरपणे प्रवेश करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांशी संबंधित गुन्हे यांसारख्या समस्यांचा संदर्भ देत सीमेवर कुंपण उभारणे हे राष्ट्रीय आणि राज्याच्या सुरक्षेसाठी महत्वाचं असल्याचं अधिकारी यांनी यावेळी सांगितलं. दरम्यान पश्चिम बंगालमध्ये काल CAA अर्थात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याअंतर्गत बेकायदेशीर बांगलादेशी घुसखोरांना हद्दपार करण्याची प्रक्रिया सुरू करण्याची घोषणा अधिकारी यांनी केली आहे. CAA अंतर्गत संरक्षण मिळालेल्या 7 समुदायांच्या सदस्यांवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही. मात्र यासाठी त्यांनी 31 डिसेंबर 2024 पूर्वी भारतात प्रवेश केलेला असणं आवश्यक असल्याचं अधिकारी यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेलचा कोणताही तुटवडा नसून गरजेच्या प्रमाणात इंधन साठा उपलब्ध असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता गरजेपेक्षा जास्त इंधन भरण्याचा प्रयत्न केल्यास पुरवठा साखळी विस्कळीत होते, त्यामुळे इंधनाचा काटकसरीने वापर करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. फडणवीस यांनी काल मुंबईत विविध मुद्द्यांवर पत्रकारांशी संवाद साधला. पश्चिम बंगालमधील दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील फलटा विधानसभा मतदारसंघात आज फेरमतदान होत आहे. मतदानाला 7:30 सुरुवात झाली असून 6:30 संपणार आहे. 2 अपक्ष उमेदवारांसह एकंदर 6 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तृणमूल काँग्रेसचे उमेदवार जहांगीर खान यांनी आपण ही निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीर केलं आहे. तथापि उमेदवारी मागे घेण्याची मुदत यापूर्वीच संपल्यामुळे मतपत्रिकेवर त्यांचं नाव औपचारिकरित्या कायम आहे. देवांशु पांडा हे भाजपचे उमेदवार असून काँग्रेसने अब्दुल रझाक मोल्ला यांना उमेदवारी दिली आहे तर CPIM ने शंभूनाथ कुर्मी यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवलं आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल मेटा, गुगल आणि टेलिग्राम यांसारख्या प्रमुख समाज माध्यमांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी स्पर्धा परीक्षांशी संबंधित चुकीच्या माहितीचा वाढता प्रसार आणि निनावी ऑनलाईन समूहाच्या माध्यमातून होणारा प्रसार याबाबत गंभीर चिंता व्यक्त केली. 21 जून रोजी होणाऱ्या नीट पुनर्परीक्षेच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्वाची मानली जात आहे. दिल्लीतील एका न्यायालयानं नीट पेपरफुटी प्रकरणातील 5 आरोपींना 2 जून पर्यंत न्यायालयीन कोठडी दिली आहे. या आरोपींमध्ये महाराष्ट्रातील धनंजय लोखंडे याचाही समावेश आहे तर शुभम खैरनार याच्या CBI कोठडीत वाढ केली आहे. छत्तीसगडमधील रायपूर इथं 29 ते 31 मे या कालावधीत राष्ट्रीय आंबा महोत्सव आयोजित केला जाणार आहे. इंदिरा गांधी कृषी विद्यापीठाच्या आवारात होणाऱ्या या महोत्सवात आंब्याच्या 250 हून अधिक जातींचं प्रदर्शन मांडलं जाईल. या कार्यक्रमादरम्यान आंब्याच्या विविध जातींच्या स्पर्धाही आयोजित केल्या जातील ज्यामध्ये छत्तीसगड आणि इतर विविध राज्यांमधील आंबा उत्पादक सहभागी होतील. हवामान. भारतीय हवामान विभागानं आज उत्तरेतील बहुतांश राज्यात उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली आहे तर पुढील 2 दिवसात ओडिशा, उत्तर प्रदेश आणि विदर्भ या भागात रात्रीचं तापमान देखील सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर अंदमान आणि निकोबार बेटे, आसाम, मेघालय, केरळ, दक्षिण अंतर्गत कर्नाटक, पश्चिम बंगाल आणि सिक्कीम या भागात आज मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. युक्रेन, पश्चिम आशिया आणि इतर तणावांच्या संदर्भात सर्व समस्या संवाद आणि मुत्सद्देगिरीद्वारे सोडवण्याची गरज, पंतप्रधान नरेंद्र मोदी. अणुऊर्जा क्षेत्रातील परिवर्तनाचं नेतृत्व करण्यास महाराष्ट्र तयार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. भारत बांगलादेश सीमेवर काटेरी कुंपण उभारण्यासाठी सीमा सुरक्षा दलाकडे जमीन हस्तांतर. नीट पेपर फुटी प्रकरणातील 5 आरोपींना 2 जून पर्यंत न्यायालयीन कोठडी. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं.

0: Oscar.
1: अकराशे 43 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर श्रोते हो आपण ऐकताय आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. ही आहे आमची पहिली प्रसारण सभा. 8:42 आणि 21 सेकंद झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम कोकणची खाद्य संस्कृती.

0: कोकणची खाद्य संस्कृती,
1: आजीच्या, आत्याच्या, मावशीच्या, काकूच्या,
0: आईच्या, ताईच्या, अहो सगळ्यांच्या हाताच्या खास चवीच्या पदार्थ कृती,
1: कोकणची खाद्य संस्कृती।
0: नमस्कार नमस्कार श्रोते हो, कोकणची खाद्य संस्कृती या कार्यक्रमात मी रेडिओ सखी पल्लवी गोडसे तुमचं मनापासून स्वागत करते। श्रोते हो, कोकण आणि मे महिना म्हणजे रान मेवा हा हवाच, हो की नाही? खरं तर वेगवेगळ्या ऋतूत आपण वेगवेगळ्या फळांचा आनंद घेतच असतो, पण कोकणात मे महिन्यात बाकी सगळी फळं जरी असली तरी रान मेव्याचा आनंद घेणं म्हणजे खरं स्वर्ग सुखच, हो की नाही? खरं तर या रान मेव्यांच्या सुद्धा सुंदर सुंदर रेसिपी बनवल्या जातात, काही साठवणीच्या तर काही त्वरित असतात, जेणेकरून याचा आनंद आपण वर्षभर घेऊ शकतो। श्रोते हो, अशाच काही सुंदर सुंदर रेसिपी आज आपण जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलंय उल्काताई पटवर्धन यांना। उल्काताई नमस्कार।
2: नमस्कार।
0: आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे।
2: धन्यवाद।
0: आज मी उल्लेख केला की रान मेवा आणि आपलं कोकण यांचं एक वेगळंच नातं आहे आणि जो माणूस कोकणात राहतो तो रानमेवाचा तर आनंद घेतोच, पण त्याबरोबर होणाऱ्या रेसिपी सुद्धा करत असतो। मग उल्काताई, आज आपण कुठली रेसिपी सांगूया श्रोत्यांना पहिल्यांदा?
2: आधी आपण रानमेव्यापैकी म्हणजे पहिल्यांदा रतांब्याचं पन्ह सांगूया।
0: बर,
2: हा, त्याच्यासाठी आता घ्यायचं साहित्य मी तुम्हाला पहिल्यांदा सांगते। आपण 10-12 चांगले अगदी पक्व झालेले असे रतांबे घ्यायचे, त्याबरोबर आपल्याला त्याच्यात घालायला गूळ पाहिजे, तर त्याला वेलची लागते, नंतर मीठ आणि थोडीशी ओली मिरची, म्हणजे असं हा तिखट गोड अशा चवीचं आणि वेगळ्या स्वादाचं असं आपलं रतांब्याचं पन्ह ते तयार होतं। आता ते रतांबे आपण काढून घ्यायचे झाडावरचे पक्व झालेले असे, नंतर ते स्वच्छ धुवायचे आणि स्वच्छ धुवून घेतल्यावर ते आपण फोडायचे। फोडताना सुद्धा शक्यतो दोन भाग व्यवस्थित करायचे।
0: बरोबर।
2: म्हणजे
0: कोकम फोडणं हे सुद्धा एक कला
2: आहे, म्हणजे ते व्यवस्थित जर फोडलं तर त्याच्यापासून आपण पन्हही करू शकतो आणि अमृत कोकमही करू शकतो। असे आपण रतांबे फोडून घ्यायचे, नंतर त्या बिया असतील त्या बियामध्ये पाणी घालायचं, थोडं मीठ घालायचं आणि चांगले कुस्करून अगदी हातानं चांगल्या मॅश करून घ्यायच्या बिया, म्हणजे कुस्करून घ्यायच्या बिया, नंतर त्या आपण गाळणीवर गाळून घ्यायच्या।
0: अच्छा, म्हणजे त्याचा गर आपल्याला,
2: सगळा गर आपल्याला मिळतो। आणि नंतर त्यामध्ये आपण थोडीशी मिरची, म्हणजे मिरची म्हणजे भरपूर लावायची नव्हे, अगदी 4-5 ग्लास जर सरबत असेल तर त्याला अर्धी मिरची, मीठ घेऊन त्याच्यात चुरडून अशी मिरची लावायची आणि या पन्ह्याला गूळ घालायचा।
0: अच्छा,
2: हा, गूळ, मीठ, मिरची आणि वेलची पावडर। वेलची पावडरही त्याला लागते कारण वेलचीचा एक स्वाद वेगळा येतो, वेलची आणि मिरची असा वेगळा स्वाद छान लागतो आणि हे असं आंबट गोड तिखट चवीचं पन्ह खूप छान लागतं। आता या 10-12 रतांब्यामध्ये आपलं साधारण 4-5 ग्लास सरबत होऊ शकतो।
0: आणि तुम्ही म्हणालात तसं की समजा त्यातलं काही उरलं तर तुम्ही त्याचं कोकम सरबत,
2: आणि ज्या कोकम उरतात ना त्या कोकमाच्या वाटामध्ये आपण जर साखर भरून उन्हात ठेवली किंवा असं थर लावून बरणीत जरी ठेवला, एक कोकमाचा थर एक साखरेचा थर असं करून जरी ठेवलं तरी त्याच्यापासून आपल्याला अमृत कोकमही मिळू शकतो।
0: अगदी, जे तुम्ही बाजारात जाऊन 2 मिनिटात आणता
2: ती रेसिपी आपण अगदी आणि घरच्या घरी केल्याचा आपल्याला आनंद मिळतो।
0: मला एक सांगा की आता उल्काताई तुम्ही म्हणालात की हे जे तुम्ही थर लावून ठेवायचं हे किती दिवस ठेवावं लागतं?
2: उन्हात ठेवलं तर 7-8 दिवसात ते होतं,
0: होऊन जात।
2: तेव्हा त्यामध्ये जिरं मीठ घालून आपण त्याला 1:5 प्रमाण 1:7 प्रमाण असं घालून त्याचं कोकम सरबतही तयार करू शकतो।
0: वा वा, छान। उल्काताई, एकाच रेसिपी मध्ये तुम्ही 2 रेसिपी सांगितल्यात जवळजवळ।
2: आणि रतांब्याचं पन्ह हे खूप चवीला छान लागतं आणि विशेषतः ते चैत्र महिन्यात पूर्वीपासून केलं जायचं।
0: बरोबर।
2: जेव्हा आपल्याकडे चैत्रागौरीचं हळदी कुंकू

0: असेल, त्यावेळी रतांब्याचं पन्ह आणि आंब्याची डाळ असा
1: ठरलेला मेनू,
0: असा तो ठरलेला मेनू असायचा.
1: अगदी अगदी.
0: त्याला कलरही छान येतो, चवही छान येते, असं आपलं रतांब्याचं पन्ह तयार होत
1: होतं. मस्तच एकदम. खरं तर हा मगाशी मी उल्लेख केला तसं की रानमेवा हा आपल्या आयुष्यातला एक अविभाज्य भागच आहे, नाही का? म्हणजे हा मे महिना असतो तेव्हा आपण नुसतेच आंबेच खातो असं नाहीये, तर जसजसा वसंत ऋतू येऊन फळं ही सगळी यायला लागतात तसतसं प्रत्येक फळ आपण खाल्लंच पाहिजे असं एक काय म्हणायचं आपल्या डोक्यात असतंच की नाही नाही मला या सीझनला हे फळ खायचंच आहे. आणि त्यातली एक सुंदर रेसिपी तुम्ही आमच्या श्रोत्यांना सांगितली. उलकाताई दुसरी रेसिपी कुठली सांगाल?
0: आपण काजूचीच करूया ना दुसरी रेसिपी.
1: चालेल ना, अगदी
0: काजूची बोंडाची रेसिपी करूया.
1: चालेल.
0: म्हणजे काजूच्या बोंडूचं भरीत करतात.
1: बरं.
0: हा, भरीत करतात, सरबत करतात, भाजी करतात, असे विविध प्रकार करता येतात.
1: अच्छा,
0: तर आपण त्यातला आज आपण भरीत करूया.
1: म्हणजे जो काजू आपण दिसतो बघतो आपण त्याच्यावरती जे फळ
0: येतं हा त्याला काजूचं बोंड म्हणतात.
1: बोंड असं म्हणतात.
0: आणि त्या काजूच्या बोंडूचं आपण भरीत करणार.
1: अच्छा, सांगा मग याची रेसिपी आणि आधी साहित्य सांगा.
0: आधी साहित्य म्हणजे चांगले पिकलेले म्हणजे पूर्ण पिकलेले असे ते आपल्याला बोंडू मिळायला पाहिजेत.
1: बरं.
0: ते आणायचे, नंतर त्याच्या काजू काढून घ्यायच्या आणि दोन्ही बाजूचे देठ काढून आपण त्याचं फोडी करून घ्यायच्या. आणि त्याचं साहित्य तुम्हाला सांगते, मीठ लागणार आहे.
1: अच्छा.
0: साखर, ओली मिरची, दही, फोडणीसाठी तूप,
1: जिरं,
0: कारण त्याला तूप जिऱ्याची आणि हिंगाची खमंग फोडणी हवी. आणि जर कोणाला आवडत असेल, कारण बऱ्याच जणांना मोहरी आवडते, तर ह्या बोंडूच्या भरिताला जर मोहरी वाटून लावली तर एकदमच छान लागत. असं तर प्रथम
1: मला वाटतं हे साहित्य अगदी घरातलंच आहे.
0: अगदी अगदी.
1: म्हणजे ह्या रेसिपी इतक्या खरं तर सोप्या आहेत, फक्त त्या आता मागे पडल्यात थोड्याशा, की आपण त्यांच्याकडे तसं दुर्लक्षच करतो असं म्हटलं तर हरकत नाही, की ती साध्या साध्या गोष्टी आहेत, अगदी रोजच्या जेवणातल्याच आहेत. नाही, सांगा आता कृती.
0: बऱ्याच जणांना माहितीही नाहीये या रेसिपी. तर आता प्रथम काय करायचं, बोंडू आणायचे, ते स्वच्छ धुवायचे, त्याची काजू काढून घ्यायची.
1: बरोबर.
0: दोन्ही बाजूची देठ काढून घ्यायची आणि ते चिरून घ्यायचे, बारीक फोडी करून घ्यायच्या. नंतर या फोडी आपण वाफवून घ्यायच्या.
1: अच्छा.
0: हा, वाफवून
1: रेग्युलर कुकरला लावायचं.
0: अगदी. किंवा आपण भातावर जरी डिशवर ठेवल्या तरी सुद्धा त्या चालतात. अशा वाफवून घ्यायच्या. त्यानंतर त्या फोडी वाफवून थंड करून घ्यायच्या. थंड करून घेतल्या की त्यावर आपण हे सगळं साहित्य घालायचं, म्हणजे मीठ घालायचं, ओली मिरची घालायची, असं सगळं साखर घालायची.
1: मगाशी तुम्ही एक मोहरीचा उल्लेख केला की मोहरी लावायची म्हणजे काय करायचं?
0: मोहरी लावायची म्हणजे मोहरी वाटायची.
1: बर.
0: मोहरीची पावडर म्हणजे मिक्सरला वाटली तरी चालते, आपल्या घरात मोहरीची पावडर असते ही केलेली, तर ती घ्यायची, थोडीशी घुसळायची दह्यात.
1: अच्छा.
0: आणि ती त्या भरित्याला लावायची.
1: म्हणजे मोहरी नाकात
0: नाकात गेली पाहिजे.
1: अगदी.
0: जसं मोहरीच्या आंब्याला मोहरी लागते तशीच ही मोहरी सुद्धा छान लागते.
1: अच्छा.
0: आणि मग या आपण भरिताला हे सगळं दही, मिरची, मीठ सगळं घालून झाल्यावर वरून चांगली तुपाची खमंग फोडणी द्यायची. जिरं हिंग घालून खमंग फोडणी द्यायची. जिरं हिंग कढीपत्ता घालायचा आणि छान खमंग फोडणी द्यायची.
1: झालं,
0: डाव्या बाजूचं आपलं भरीत तयार.
1: मी आता अगदी म्हणणारच होते, खरं तर डावी बाजू ही खूप महत्वाची असते. भाज्या तुम्ही कितीही केल्या तरी नेमकं डाव्या बाजूला चमचमीत काय आहे हे सगळेच जण शोधत असतात. आणि या मे महिन्यात विशेषतः या रानमेव्यांची ही अशी डावी बाजू खरंच आपल्याला आनंद देते, कारण ती 12 महिने मिळत नाही. खूपच छान. आता कुठली रेसिपी सांगणार आहात आमच्या श्रोत्यांना?
0: आता खरं म्हणाल तर मे महिना सुरू आहे, तर आपल्याकडे अधिक मासाची आता सुरुवात झालेली आहे.
1: हो.
0: प्रत्येक सासूबाईंची जावयाला वाण देण्यासाठी गडबड सुरू आहे.
1: नक्की.
0: मग जावयांना वाण देण्यासाठी एकतर अनारसे करतात, म्हैसूर करतात, बत्तासे करतात, अशा विविध रेसिपी करतात. आणि त्या 33 देण्याची जावयाला लक्ष्मीनारायणाचा जोडा समजून त्या जावयाला ते वाण देण्याची पद्धत आहे. प्रत्येकाकडे सध्या लगबग सुरू आहे, कारण आता महिना सुरू झालेला आहे. मुली आपल्या घरी येतात आईची ओटी भरायला. आपण जावयाला बोलावतो, जावयाला बोलावून त्याचं आदरातिथ्य करतो, त्याला गोडधोड खायला करतो आणि सगळ्यांचे मानपान करतो. असा हा अधिक महिना असतो. त्याला पुरुषोत्तम मास असंही
1: म्हणतात. बरोबर आहे.
0: त्याच्यासाठी आपण अनारशांची रेसिपी बघूया.
1: अरे वा, छान. अनारसे तर मला वाटतं सगळ्यांच्याच आवडीचे आहेत, पण बऱ्याचदा कठीण म्हणून ते लांब ठेवले.

0: जातात नाही का? तर मग आम्हाला ऐकायचीच आहे आज ही रेसिपी, सांगा.
1: आता अनारसे करण्यासाठी प्रथम आपल्याला तांदूळ पाहिजे, शक्यतो म्हणजे सुवासिक असेल तर चांगलं. त्यानंतर गुळ, तूप, तळण्यासाठी तेल किंवा तूप वापरलं तरीही चालतं, आणि खसखस, अगदी साहित्य मोजकच आहे.
0: बरोबर, पण त्याचं प्रमाण महत्वाचं असेल नाही.
1: हा, आता समजा अर्धा किलो तांदूळ घेतले तर जवळजवळ तेवढाच गुळ लागतो.
0: अच्छा.
1: आणि वेलची घालायची, म्हणजे एवढंच साहित्य मोजकं, चार पाच साहित्यातच आपले हे अनारसे होतात.
0: बरोबर.
1: हा, आणि ते करणं थोडं क्लिष्ट आहे,
0: थोडं नाजूक काम आहे.
1: नाजूक काम, नाजूक हाताने करायचं आणि जरा संयमानं करायचं.
0: अगदी अगदी अगदी
1: असं ते काम आहे. तर त्याच्यासाठी प्रथम आपण काय करायचं, तांदूळ घ्यायचे. ते तांदूळ म्हणजे समजा आता अर्धा किलो मी तांदूळ घेतले तर ते चांगले स्वच्छ धुवायचे.
0: अच्छा.
1: स्वच्छ धुवून पूर्वी 7 दिवस भिजत घालायचे हे.
0: अच्छा.
1: अजूनही 7 दिवस भिजत घालतात. रोज त्यातलं पाणी बदलून टाकायचं आणि रोज त्याच्यात नवीन पाणी घालून असं 7 दिवस ते
0: भिजवायचे. बरं.
1: 7 दिवस झाले की 7व्या दिवशी आपण ते पाणी ओतून टाकायचं, तांदूळ स्वच्छ धुवायचे, नंतर ते चाळणीवर घ्यायचे ओतून. चाळणीवर जरा असे निथळवून घेतले की मग सुती फडक्यावर टाकायचे.
0: बर.
1: सुती फडक्यावर घरातच आपण वाळत टाकायचे आणि मधून मधून हात फिरवत राहायचं त्या तांदळांना. आणि ज्यावेळी आपल्या हाताला चिकट नाही असे झाले, तांदूळ सुकले की आपण मग ते मिक्सर मध्ये बारीक दळून घ्यायचं.
0: बर.
1: कारण एवढेसे तांदूळ कुठे ते जात्यावर दळणार, मग आपण आता मिक्सरवर
0: दळायचं.
1: मग एकदम मिक्सरवर दळून घ्यायचं,
0: पीठच करायचं
1: बारीक अगदी, आणि बारीक चाळणीनं ते चाळून घ्यायचं.
0: ओके.
1: छानपैकी बारीक चाळणीनं चाळून घ्यायचं.
0: बर.
1: गुळ घ्यायचा, तो किसून घ्यायचा, आणि ह्या पिठात आपण थोडा थोडा थोडा थोडा गुळ घालून, ते छान ओले असतात तांदूळ ना, त्याच्यामुळे ते छान एकजीव होतं पीठ.
0: बर. बर.
1: आणि अगदीच वाटलं तर तुपाचा हात लावायचा.
0: अच्छा.
1: नसेल तर पिकं केळं घेतलं, पिके केळ्याचा वास सुद्धा, म्हणजे थोडं घेऊन ते सुद्धा लावलं तरी चालतं.
0: बर.
1: आणि त्याच्यातच तो घोळा घट्ट करून ठेवायचा.
0: ओके.
1: आणि हे
0: पण मग हे जे तुम्ही आता केळ्याचं उदाहरण दिलं तर केळं टिकतं मग?
1: हो हो, अगदी. हे पीठ 6 महिने सुद्धा टिकतं.
0: हो का?
1: हा.
0: अच्छा.
1: आणि असे गोळे करून ठेवायचे घट्ट, आणि डब्यात ते गोळे घट्ट ठेवून
0: तयार करून ठेवायचे.
1: आणि मग आपल्याला जेव्हा हवं असेल,
0: म्हणजे ह्याच्यात पाण्याचा हात अजिबात लावायचा नाही, जे भिजवायला घेऊ तेवढंच पाणी.
1: आणि त्या भिजलेल्या तांदळातच हे गुळ व्यवस्थित विरघळला जातो आणि छान आपले अनारसे होतात.
0: बरं बरं बरं.
1: नंतर आपल्याला हवे तसे आपण अनारसे करू शकतो.
0: अच्छा.
1: छोटी छोटी गोळी घ्यायची, प्लास्टिकवर किंवा केळीच्या पानावर आपण ते छोटे छोटे थापायचे.
0: बरं.
1: नंतर त्याच्यावर खसखस लावायची, महत्वाची खसखस त्याच्यात. आणि मग ते खसखस लावून असे छान तुपात हवे तर तुपात किंवा तेलात हवे तेलात, जसे तुम्हाला हवं असेल तसे ते तळून
0: तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही करू शकता.
1: तळताना सुद्धा ते नाजूक हाताने तळायला लागतात.
0: मला वाटतं त्याच्यावर वर तेल टाकायची पद्धत आहे ना,
1: टाकायचं वरती, म्हणजे त्याला जाळी अधिक चांगली येते.
0: त्याला थोडक्यात अजिबात धक्का न लावता ते करायचे.
1: असे हे सुंदर अनारसे होतात. करायला थोडी कटकट असली तरी जसे जसे ते अनारसे छान आपले तयार होतात तेव्हा आपल्याला खूप आनंद मिळतो.
0: नक्कीच. आणि बघायला गेलं तर खूप काही त्याच्यामध्ये मेहनत नाहीये. तुमचे पेशन्स आणि मला वाटतं ते निगुतीनी करणं, म्हणजे ते 7 दिवस पाणी बदलणं किंवा त्यानंतर ते व्यवस्थित वाळवणं, नाही का? ह्या खरं बघायला गेलं तर छोट्या छोट्या गोष्टी आहेत.
1: थोडासा आंबूस असा वास येतो माहिती तांदळाच्या पिठाला, पण तसा वास आलाच पाहिजे.
0: आलाच पाहिजे, हीच त्याची खासियत आहे.
1: पिठावर सुद्धा केळीचं पान जरी टाकून ठेवलं डब्यात तरी सुद्धा चालतं, माहिती थंड पीठ आणि चांगलं राहतं.
0: अच्छा. अरे वा, खरं बघायला गेलं तर खूप सोपी आहे रेसिपी. मला वाटतं श्रोते हो, तुम्हाला ही रेसिपी ऐकायला तर आवडली असेलच, पण तुम्ही करून बघायलाही काही हरकत नाहीये, नाही का? उल्काताई, पुढची रेसिपी काय आहे, काय सांगाल आमच्या श्रोत्यांना?
1: पुढची रेसिपी सुद्धा आपण अधिक मासासाठी म्हणून अगदी जिभेवर ठेवताच विरघळणारा असा म्हैसूर पाक बघूया.
0: अरे वा, म्हैसूर पाक तोही घरी?
1: अगदी.
0: क्या बात है.
1: आपल्याला कठीण वाटतं, आपण जाऊन अगदी हलवायाकडून नेहमी घेऊन येतो, पण तो आपण घरात करूया. आणि त्याच्यासाठी साहित्य असं फार काही नाहीच आहे, म्हणे त्याच्यासाठी आपण शक्यतो रिफाईन तेल वापरतात. तुपाचं करायचं असेल तर पूर्ण तूप वापरलं तरीही चालतं. तर समजा बेसन जर समजा 1/2 किलो घेतलं, 1/2 किलो बेसन घेतलं तर त्याला तेल किंवा तूप जे घेऊ तेही तेवढंच घ्यायचं.
0: अच्छा.
1: आणि साखर मात्र 250 ग्रॅम आपण जर बेसन घेतलं तर 300 ग्रॅम त्याला साखर वापरायची, जास्त घ्यायची. आणि तेलात जर करणार असं तर थोडस तूपही घालायचं त्याच्यात.
0: अच्छा.
1: म्हणजे पूर्ण अगदी तेलात नको म्हणून थोडं तूप घालायचं.
0: बरोबर.
1: पूर्ण तुपात करणार असाल तरीही हरकत नाही. आणि साखर आणि वेलची पावडर
0: म्हणजे पूर्ण साहित्य अगदीच थोडं आहे,
1: मोजक्या साहित्यात.
0: फक्त कृती महत्वाची आहे ती सांगा आमच्या श्रोत्यांना.

0: तर प्रथम काय करायचं तर बेसन आपण चाळून घ्यायचं, एका बाजूला आपण साखरेचा पाक करत ठेवायचं. आता साखरेचा पाक करताना त्यामध्ये साखर बुडेल इतकं पाणी घालायचं,
1: बरोबर,
0: अगदी जेमतेम साखर बुडेल एवढंच पाणी घालायचं आणि त्याचा आपण पाक करायला घ्यायचं.
1: ते तारीमध्ये
0: एक तारी टाईप पाक करायचा आणि त्यामध्ये आपण हे चाळून घेतलेलं.
1: एक तारी म्हणजे मला वाटतं उल्कताई की दोन बोटांमध्ये असा पाक घ्यायचा आणि त्याची एक
0: तार आली पाहिजे असा तो एक तारी पाक करायचा. त्यानंतर त्या पाकात आपण हे चाळून घेतलेलं बेसन घालायचं आणि एका बाजूला दुसऱ्या गॅसवर आपण तूप तापत ठेवायचं, तूप किंवा तेल जे काही आपण घ्याल ते तापत ठेवायचं आणि बेसन आपण छान असं अगदी खमंग भाजून घ्यायचं. त्या पाकातच बेसन भाजायचं, पाकात चांगलं बेसन भाजलं जातं, रंग बदलेपर्यंत बेसन भाजून घ्यायचं असं आणि थोडा रंग बदलला की त्यावर आपण थोडं थोडं पळीनं थोडं थोडं तूप घालत राहायचं, इकडून इकडे घेत राहायचं, पळीवर तूप घालायचं, ढवळायचं, ते तूप आत मिक्स झालं की परत तूप घालायचं. असं करता करता तेवढं तूप बरोबर तेवढ्या मैसूर पाकाला लागतं.
1: अच्छा.
0: हा, आणि जसं जसं तुम्ही तूप घालाल आणि ढवळाल तसा तसं त्याला जाळी पडत जाते.
1: अच्छा.
0: आणि आपला मैसूर पाक छान असा हलका फुलका होतो.
1: बर.
0: हा, आणि जेव्हा आपण हे पाक बी करत असतो त्याच वेळी वेलचीही घालून ठेवायची.
1: अच्छा, बरं बरं बरं.
0: आणि असं सगळं तूप एक एक पळी पळी पळी करत तूप संपवायचं आणि इकडे आपण घट्ट गोळा होईपर्यंत जसं आपण वड्यांचं मिश्रण करतो असं करेपर्यंत त्याला तूप सुटतच
1: सुटत राहणार.
0: सुटतच.
1: आणि गॅस चालूच ठेवायचा,
0: गॅस अगदी मंद गॅस सगळं करायचं. आणि हा मैसूर पाक शक्यतोवर जर आपण चाळणीवर ओतला, आपली पीठ चाळायची बारीक चाळण असते ती जर तारायची असेल तर त्यावर ओतला तर अधिक उत्तम, म्हणजे त्यातलं तूप सगळं बाहेर पडून जातं. नाहीतर आपल्याकडे ट्रे असेल त्याला बटर पेपर लावून त्याच्यावर ओतायचा आणि छान त्याच्या वड्या पडायच्या की आपला खमंग खुसखुशीत असा मैसूर पाक तयार होतो.
1: खरं तर रेसिपी तुम्ही सांगताय ती ऐकायला खूप छान वाटते, पण तेही एक स्किलचं काम आहे की ते तूप घालणं आणि त्यावेळेला ते बरोबर ढवळत राहणं. आणि मला वाटतं अशा घरी केलेल्या पाककृती किंवा घरी केलेला पदार्थ आपण कौतुकानी जसं तुम्ही म्हणाल तसं जावयाला द्यायचा आहे तर तो आनंदही आपला वेगळाच आहे, नाही का? उल्काताई, आजच्या भागात तुम्ही खरंच खूप सुंदर रेसिपी सांगितल्या. एक म्हणजे मे महिना चालू आहे त्यामुळे रानमेव्याच्याही रेसिपी तुम्ही सांगितल्यात आणि अधिक महिना सुरू झालेला आहे त्यामुळे त्यासाठी सुद्धा तुम्ही बाजारातनं काहीही न आणता घरच्या घरीच आपल्या जावयाला छान कौतुक करून हे पदार्थ देऊ शकता. आणि मला वाटतं सगळा या अधिक मासाचा आनंद, मे महिन्याचा आनंद तुम्ही अधिकाधिक घेऊ शकता. त्यामुळे अशाच रेसिपी श्रोते हो तुम्हीही ऐकत रहा, बनवत रहा, तुम्ही आनंद घेत रहा आणि दुसऱ्यांनाही देत राहा. उल्काताई, खूप सुंदर रेसिपी तुम्ही आज आमच्या श्रोत्यांना सांगितल्या आहेत. मला वाटतं या सगळ्याचा प्रयोग नक्कीच प्रत्येकाच्या घरी होईल आणि या तुमच्या रेसिपी घराघरात नक्कीच पोचतील. श्रोते हो, पुढच्या गुरुवारी 8:40 आपण पुन्हा भेटणार आहोत उल्काताई पटवर्धन यांना अजून काही नवीन पदार्थ कृतींबरोबर. तुम्ही इथे आलात आणि आमच्या श्रोत्यांना चांगल्या रेसिपी सांगितल्यात त्याबद्दल आकाशवाणी परिवारातर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. कोकणची खाद्य संस्कृती,
2: आजीच्या, आत्याच्या, मावशीच्या, काकूच्या,
1: आईच्या, ताईच्या, अहो सगळ्यांच्या हाताच्या खास चवीच्या पदार्थ कृती.
2: कोकणची खाद्य संस्कृती.
3: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकला कार्यक्रम कोकणची खाद्य संस्कृती. निवेदन होतं पल्लवी गोडसे यांचं. 9:01 झालंय. आता आनंद घेऊया लखलक चंदेरी या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाचा. कार्यक्रमाची सुरुवात करूया मैने प्यार किया या चित्रपटातल्या गीतानं. असद भोपाली यांचं हे गीत, राम लक्ष्मण यांचं संगीत आणि हे गीत गायलंय लता मंगेशकर यांनी.

0: निर्मा से सारे दाग चले जाएंगे और मम्मी को पता भी नहीं चलेगा। सब दाग चले गए सुपर निर्मा, मैं सुपरमैन।
1: सचिन
2: मम्मी
1: सुपर निर्मा में है सचमुच अपनापन।
3: श्रोते हो, इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपल्याशी संवाद साधणार आहेत रत्नागिरी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव माननीय राजेंद्र पाटील।
4: आपण एकटे आहोत, आपल्याला कुठला आधार नाही आणि आपल्यावर झालेला अन्याय आपण दूर करू शकत नाही अशी भावना त्या व्यक्तीच्या किंवा ती कोणी महिला असेल ना तशी होऊ नाही आणि त्यांना सिक्युअर एक सुरक्षित वातावरण निर्माण करून देणं हे काम जिल्हा विधी सेवा प्राधिकरण करत आहे।
3: या कार्यक्रमाच्या संवादिका आहेत अनघा मगदूम आणि सादरकर्ते आहेत विवेक वानखडे। हा कार्यक्रम प्रसारित होईल गुरुवार दिनांक 21 मे 2026 रोजी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून। यासाठी ट्यून करा 1143 किलोहर्ट्सवर, तसंच 101.5 मेगाहर्ट्स FM वाहिनीवर किंवा न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर।
5: श्रोते हो, आज सकाळी 9:30 नक्की ऐका आमचा कार्यक्रम इंद्रधनुष्य।

श्रोते हो, हे आहे फूल और काटे या चित्रपटातलं राणी मलिक यांचं गीत. संगीत नदीम श्रवण यांचं आणि हे गीत गायलंय अनुराधा पौडवाल आणि कुमार सानू यांनी.

0: निसर्ग, इतिहास आणि संस्कृतीचा संगम असलेली भूमी म्हणजे कोकण।
1: ही केवळ भूमी नाही तर प्रत्येक मनात कायमची रुजणारी एक स्मृती।
0: निसर्गरम्य कोकणाची सफर,
1: कोकण दर्शन,
0: निसर्गाच्या कुशीतलं एक सुंदर स्पंदन,
1: दर शुक्रवारी सकाळी 8:40
0: तुमच्या आवडत्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर मध्यम लहरी 1143 kHz वर।
1: सादर करते विवेक वानखडे।

श्रोते हो, उदित नारायण आणि साधना सरगम यांनी गायलेलं हे होतं आनंद बक्षी यांचं गीत मोहरा या चित्रपटातलं. संगीत होतं विजू शहा यांचं.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध।
1: श्रोते हो, दर रविवारी सकाळी 11:05 आपण ऐकू शकता श्रोत्यांच्या मनपसंत हिंदी आणि मराठी गीतांचा कार्यक्रम आपली आवड। यासाठी आपण आम्हाला पत्र पाठवू शकता। आमचा पत्ता आहे आकाशवाणी रत्नागिरी केंद्र,

आपण ईमेलवरून सुद्धा आपलं गाणं आम्हाला कळवू शकता. आमचा ईमेल ऍड्रेस आहे PROGSECTION.AIRRTN@gmail.com. तेव्हा जरूर कळवा तुमच्या आवडीची गाणी आणि ऐका श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपली आवड.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: हे आहे कार्यक्रमातलं शेवटचं गीत, दिल का क्या कसूर या चित्रपटातलं समीर यांचं, संगीत नदीम श्रवण यांचं.

साधना सरगम यांनी गायलेल्या या गीताबरोबरच लख लख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम श्रोतेहो आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, 9:30 वाजलेत. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम इंद्रधनुष्य. आज या कार्यक्रमात ऐकूया विधी सेवा प्राधिकरणाचं कार्य, समाधान समारोह हा उपक्रम आणि विशेष लोक अदालत या विषयावर विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव राजेंद्र पाटील यांची अनघा मगदूम यांनी घेतलेली मुलाखत.

0: नमस्कार श्रोते हो, इंद्रधनुष्य या कार्यक्रमात मी अनघा योगेश मगदूम आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. कोणालाही केवळ गरिबीमुळे न्यायापासून वंचित ठेवलं जाऊ नये या उद्देशानं देशामध्ये विधी सेवा प्राधिकरणाची स्थापना झाली. आर्थिकदृष्ट्या दुर्बल व्यक्ती, महिला, लहान मुलं, दिव्यांग आणि अनुसूचित जाती जमातीमधील लोकांना न्यायालयात लढण्यासाठी मोफत वकील, कायदेशीर सल्ला आणि इतर न्यायालयीन खर्चासाठी आर्थिक मदत पुरवण्याचं महत्वाचं काम विधी सेवा प्राधिकरण करतं. विशेष म्हणजे तालुका पातळीपासून राष्ट्रीय स्तरापर्यंत या प्राधिकरणाचं काम देशात चालतं. विधी सेवा प्राधिकरणाच्या लोक अदालतीबद्दल श्रोते हो आपल्याला बऱ्याच जणांना माहिती आहे, पण त्याही पलीकडे जाऊन विधी सेवा प्राधिकरण म्हणजे नेमकं काय, या विषयाची माहिती, त्याचे उपक्रम काय आहेत, त्याच्याविषयीची माहिती आज आपण या कार्यक्रमात जाणून घेणार आहोत. याच्यासाठीच आज आपण आमंत्रित केलं आहे रत्नागिरी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव माननीय राजेंद्र पाटील सर यांना. सर नमस्कार, आपलं कार्यक्रमात स्वागत.
1: नमस्कार.
0: सर, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण केव्हा स्थापन झालं?
1: जिल्हा विधी सेवा प्राधिकरण स्थापन होण्याला जी पार्श्वभूमी आहे ती प्रथम मी आपल्याला सांगतो. भारतीय राज्यघटनेच्या आर्टिकल 39A मध्ये ॲक्सेस टू जस्टिस फॉर ऑल म्हणजे सर्वांना न्याय मिळेल याची हमी दिलेली आहे. हा न्याय हा कोर्टातला न्याय, सामाजिक न्याय, संधीची समानता, सामाजिक सुरक्षितता या स्वरूपाचा तो न्याय आहे. आता कोर्टात जो न्याय मिळतो

0: त्यासाठी सर्वसामान्य लोक जे गरीब आहेत, दुर्बल घटक आहेत, दुर्गम भागात राहणारे आहेत, ज्यांना आर्थिक तरतूद नाही किंवा माहितीचा अभाव आहे, ज्ञान नाही, अशा लोकांनी आपल्यावर अन्याय झालेला निमूटपणे सहन करून तसंच राहावं अशी राज्यघटनेची अपेक्षा नाहीये, तर प्रत्येकाला न्याय मिळेल याची हमी भारतीय राज्यघटनेनं दिलेली आहे. त्या अनुषंगानं फ्री लीगल एड, मोफत कायदेविषयक सल्ला आणि सहाय्य याची तरतूद जो 1987 साली लीगल सर्व्हिसेस अथॉरिटी ऍक्ट हा अस्तित्वात आला त्या कायद्यामध्ये करण्यात आलेली आहे. आणि त्या कायद्यानुसार माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये नॅशनल लीगल सर्व्हिसेस अथॉरिटी, त्याचबरोबर माननीय उच्च न्यायालयांमध्ये राज्य विधी सेवा प्राधिकरण आणि जिल्हा पातळीवर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि तालुका पातळीवर तालुका विधी सेवा समितीची स्थापना करण्यात आलेली आहे. या प्राधिकरणाचा मुख्य उद्देश मोफत कायदेविषयक सल्ला आणि सहाय्य पुरवणे हा आहे. त्याकरिता जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या पॅनेलवर वकिलांची नेमणूक केलेली असते. प्रत्येक पॅनेलवर 20-25 वकील, तालुका विधी सेवा समितीकडे सुद्धा 10-15 वकील पॅनेलवर नेमलेले असतात. आणि जे गरजू लोक आहेत त्याचा क्रायटेरिया नॅशनल लीगल सर्व्हिसेस अथॉरिटी किंवा हा जो लीगल सर्व्हिसेस अथॉरिटी ऍक्ट 1987 आहे, या कायद्याच्या कलम 12 याची तरतूद केलेली आहे. महिलांना मोफत वकील दिले जातात, त्याचबरोबर लहान मुलांना म्हणजे वय वर्ष 18 कमी मुलांना मोफत वकील दिला जातो, त्याचबरोबर दिव्यांग व्यक्तीला मोफत वकील दिला जातो, त्याचबरोबर UTP म्हणजे अंडर ट्रायल प्रिझनर्स जे आता तुरुंगात आहेत, शिक्षाधीन बंदी असो किंवा न्यायाधीन बंदी असो, त्यांना मोफत वकील दिला जातो, त्याचबरोबर इंडस्ट्रीयल वर्कर्स आहेत, औद्योगिक कामगार, त्यांना मोफत वकील दिला जातो, SC ST समाजाचे लोक आहेत त्यांना मोफत वकील दिला जातो, त्याचबरोबर ओपन कॅटेगरी पण ज्यांचं उत्पन्न 3 लाखापेक्षा कमी आहे अशा लोकांना मोफत वकील दिला जातो, त्याचबरोबर काही राज्यांमध्ये सिनियर सिटिझन्सना पण मोफत वकील दिला जातो, HIV बाधित लोकांना पण मोफत वकील दिला जातो, नॅचरल कॅलॅमिटीज ज्या असतात किंवा नैसर्गिक आपत्तीचे जे बाधित आहेत अशा बाधित लोकांना सुद्धा मोफत वकील दिला जातो. हे मोफत वकील तालुका कोर्टात एखादा त्यांचा वाद असेल किंवा जिल्हा कोर्टामध्ये एखादा वाद असेल किंवा माननीय उच्च न्यायालयामध्ये अपील करायचं असेल किंवा माननीय सर्वोच्च न्यायालयात अपील करायचं असेल, तर या सर्व न्यायालयांमध्ये त्यांची बाजू मांडण्यासाठी, केस लढण्यासाठी मोफत वकील दिला जातो. त्याचबरोबर सल्ला पाहिजे असेल तरी देखील आमच्याकडे रिटेनर लॉयर असतात, पॅनेल ॲडव्होकेट सुद्धा असतात, फ्रंट ऑफिस असतं, त्याचबरोबर विधी चिकित्सालय म्हणजे लीगल एड क्लिनिक असतं, तिथं वकील आणि आमचे विधी स्वयंसेवक असतात. हे मोफत सल्ला देतात. एखाद्या व्यक्तीला जर काही कुठल्या मुद्द्यावर कायद्याविषयक जर सल्ला पाहिजे असेल तर सल्ला मोफत दिला जातो. आणि त्यातूनही सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे 1500 नंबर जी एक हेल्पलाईन आहे, या नंबरवर जर एखाद्या दुर्गम भागात राहणाऱ्या व्यक्तीनं फोन केला आणि त्यांचा काही त्यांना कायदेविषयक अडचण असेल, त्यांना सल्ला पाहिजे असेल, तर या 1500 नंबर वर देखील मोफत सल्ला वकिलांकडून दिला जातो. त्यासाठी आमच्याकडे रिटेनर लॉयर आणि पॅनल ऍडव्होकेट उपलब्ध असतात. त्याचबरोबर जे अंडर ट्रायल प्रिझनर्स आहेत म्हणजे शिक्षाधीन आणि न्यायाधीन बंदी, त्यांच्यासाठी लीगल एड डिफेन्स कौन्सिलची स्थापना 2022 झालेली आहे. अशी योजना नॅशनल लीगल सर्व्हिसेस अथॉरिटी दिल्लीमध्ये त्यांनी ती योजना 2022 डिक्लेअर केलेली आहे आणि त्यानुसार प्रत्येक जिल्ह्याला, संपूर्ण आपल्या भारतामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये लीगल एड डिफेन्स कौन्सिल म्हणजे लोक अभिरक्षक कार्यालयाची स्थापना झालेली आहे. जसं सरकारची बाजू मांडण्यासाठी सरकारी वकील नेमलेले असतात, तसं आरोपीची विशेषतः जे गरीब आरोपी आहेत, जे आता मी ही कॅटेगरी सांगितली, या कॅटेगरीमधल्या आरोपींची बाजू मांडण्यासाठी 24/7 म्हणजे सर्व वेळ उपलब्ध असतील असे, पूर्ण वेळ उपलब्ध असतील असे वकिलांची नेमणूक केलेली आहे. आणि या कार्यालयामध्ये एक मुख्य लोक अभिरक्षक असतात, त्याचबरोबर एक उपमुख्य लोक अभिरक्षक असतात आणि 4 सहाय्यक लोक अभिरक्षक रत्नागिरी लोक अभिरक्षक कार्यालयामध्ये आहेत. आणि ते या गरजू लोकांना प्री अरेस्ट स्टेज पासून, म्हणजे समजा एखाद्या व्यक्तीला आपल्या विरोधात गुन्हा दाखल झाला याची माहिती मिळाली आणि आपल्याला आता अरेस्ट होईल, पोलिसांकडून अटक होईल असं जर त्याला थोडंसं जाणवलं, तर असा व्यक्ती लोक अभिरक्षक कार्यालयाशी संपर्क करू शकतो, जे मी कॅटेगरी सांगितली त्या कॅटेगरीमधलं, आणि त्यांच्यामार्फत अँटिसिपेटरी बेल किंवा अटकपूर्व जामिनाचा अर्ज करू शकतो. म्हणजे अशा व्यक्तीला प्री अरेस्ट स्टेज पासून मोफत कायदेविषयक सहाय्य हे दिलं जातं आणि त्यासाठी विशेषतः या LADCS ऑफिसची स्थापना केलेली आहे. त्याचबरोबर या आरोपींच्या वतीनं न्यायालयामध्ये केस लढणं हे याचं काम लोक अभिरक्षक कार्यालय वकील करत असतात. आणि मग दिवाणी कामासाठी आमच्या पॅनेलवर जे ॲडव्होकेट असतात ते काम पाहत असतात.
1: सर, न्यायाचा हक्क प्रत्येकाचा आहे असं मानून विधी सेवा प्राधिकरणाचं हे कार्य आपण सांगितलं, तर वेगवेगळे उपक्रम सुद्धा विधी सेवा प्राधिकरणाकडनं राबवले जातात, तर त्याविषयी सांगा.
0: आता विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचं जे मी आता एक

0: आम्ही सांगितलं हे एक काम झालं की मोफत कायदेविषयक सल्ला आणि सहाय्य पुरवणं. त्याचबरोबर दुसरं काम असतं ते म्हणजे लोक न्यायालय भरवणं. राष्ट्रीय लोक न्यायालय किंवा परमनंट लोक अदालत आहे किंवा फिरतं लोक अदालत आहे किंवा विशेष लोक अदालत आहे, अशी लोक अदालत भरवणं आणि लोकांना त्यांचे वाद सामोपचारानं मिटवण्यासाठी एक प्लॅटफॉर्म निर्माण करून देणं हे एक काम जिल्हा विधी सेवा प्राधिकरणकडून केलं जातं. त्याचबरोबर मध्यस्थी मेडिएशन, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणमध्ये जिल्हा मध्यस्थी केंद्र आहे आणि लोकांचे वाद मध्यस्थीद्वारे सोडवण्यासाठी या जिल्हा मध्यस्थी केंद्रामध्ये आमच्याकडे प्रशिक्षित वकील मध्यस्थ असतात आणि प्रशिक्षित न्यायाधीश मध्यस्थ असतात आणि हे मध्यस्थीचं काम पूर्णपणे मोफत केलं जातं. आणि किती वेळा व्यक्तीला आपला वाद, मग तो न्यायालयात पेंडिंग असलेला वाद असेल किंवा अजूनपर्यंत तो न्यायालयात दाखल करायचा असेल, म्हणजे प्री लिटिगेशन मध्यस्थी पण केली जाते आणि पोस्ट लिटिगेशन म्हणजे न्यायालयात प्रलंबित तो वाद आहे त्याच्यामध्ये सुद्धा ही मध्यस्थी केली जाते. किती वेळा ते प्रकरण किंवा तो वाद मिटेपर्यंत मध्यस्थी केंद्राकडे तो वाद नेता येतो आणि मोफत. आणि ही मध्यस्थीची प्रक्रिया अत्यंत गोपनीय असते, त्याचा कोर्टामध्ये चालू असलेल्या केसवर कुठलाही परिणाम होत नाही. मध्यस्थी केंद्रामध्ये झालेली चर्चा कुठल्याही प्रकारे बाहेर डिस्क्लोज केली जात नाही, त्याचं कुठलंही रेकॉर्ड मेंटेन केलं जात नसतं. हे काम जिल्हा विधी सेवा प्राधिकरण मार्फत केलं जातं. त्याचबरोबर अवेअरनेस कॅम्प म्हणजे लोकांमध्ये कायदेविषयक जनजागृती करणं हे एक महत्वाचं काम केलं जातं. वेगवेगळे कायदे आहेत, त्या कायद्यांविषयी लोकांमध्ये जनजागृती केली जाते. आता या जिल्हा विधी सेवा प्राधिकरणची रचना कशी आहे ते मी थोडक्यात आपल्याला सांगतो. जिल्हा पातळीवर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणमध्ये त्या जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा न्यायाधीश हे अध्यक्ष असतात. त्याचबरोबर एक सिनियर सिव्हिल जज हे सचिव असतात. त्याचबरोबर त्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी, तसेच जिल्हा सरकारी वकील, त्याचबरोबर मुख्य न्यायदंडाधिकारी, दोन ज्येष्ठ वकील आणि दोन समाजसेवक असे या प्राधिकरणाचे मेंबर असतात आणि हे सर्वजण या जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचं कामकाज मॉनिटर करत असतात. लोक अदालत भरवणं, मेडिएशनचं काम पाहणं, अवेअरनेस कॅम्प घेणं आणि मोफत विधी सेवा पुरवणं हे सर्व नियंत्रण या प्राधिकरणाकडून केलं जातं. तसंच राज्य पातळीवर माननीय उच्च न्यायालयामध्ये महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण आहे, त्याच्यामध्ये आपल्या मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश हे त्याचे पॅटर्न इन चीफ असतात. त्याचबरोबर जे सिनियर उच्च न्यायालयाचे सिनियर जज आहेत ते एक्झिक्युटिव्ह चेअरमन असतात. त्याचबरोबर प्रिन्सिपल डिस्ट्रिक्ट जज या पदाचे न्यायाधीश हे त्याचे मेंबर सेक्रेटरी असतात राज्य विधी सेवा प्राधिकरणाचे. त्याचबरोबर प्रिन्सिपल सेक्रेटरी लॉ अँड ज्युडिशरी, विधी व न्याय विभागाचे प्रिन्सिपल सेक्रेटरी हे त्याचे मेंबर असतात. त्याचबरोबर फायनान्सचे सेक्रेटरी आहेत म्हणजे वित्त विभागाचे सेक्रेटरी राज्य शासनाचे, ते सुद्धा याचे मेंबर असतात. त्याचबरोबर डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस हे सुद्धा या प्राधिकरणाचे मेंबर असतात. त्याचबरोबर रिटायर्ड उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती हे सुद्धा मेंबर असतात. त्याचबरोबर काही सिनियर ऍडव्होकेट, सोशल वर्कर हे याचे मेंबर असतात. सध्या एकूण 17 मेंबर आहेत राज्य विधी सेवा प्राधिकरणाचे आणि अशीच रचना सर्वोच्च न्यायालयामध्ये राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाचे असते. तिथं देखील भारताचे सरन्यायाधीश, माननीय सरन्यायाधीश हे पॅटर्न इन चीफ असतात. त्याचबरोबर दुसरे सिनियर जज सुप्रीम कोर्टचे हे एक्झिक्युटिव्ह चेअरमन असतात. त्याचबरोबर मग हे जे मी सांगितले फायनान्सचे सेक्रेटरी किंवा विधी विभागाचे सेक्रेटरी, पोलीस महासंचालक हे त्याचे मेंबर असतात, दोन सिनियर ऍडव्होकेट, दोन सोशल वर्कर. अशा पद्धतीनं ही रचना राष्ट्रीय पातळीपासून जिल्हा पातळीपर्यंत आहे. त्याचबरोबर तालुका विधी सेवा समिती देखील असते प्रत्येक तालुका न्यायालयामध्ये. तिथं त्या तालुक्याचे न्यायाधीश, सिनियर न्यायाधीश तिथं असणारे हे चेअरमन असतात तालुका विधी समितीचे. त्याचबरोबर BDO हे त्याचे सचिव असतात आणि इतर मेंबर असतात. तर हे अशा पद्धतीनं या प्राधिकरणाची रचना आहे.
1: लोक अदालत हा विधी सेवा प्राधिकरणाचा एक भाग आहे आणि याबाबत लोकांमध्ये बऱ्यापैकी माहिती आहे, पण असे वेगवेगळे उपक्रम आणि कार्यक्रम अनेकदा केले जातात विधी सेवा प्राधिकरणाकडून, तर त्याविषयी सर काय आपण सांगाल?
0: आता जे विधी सेवा प्राधिकरण जे आहे त्याचा मुख्य उद्देशच जे दुर्बल घटक आहेत यांना त्यांची परिस्थिती सुधारून त्यांना मुख्य प्रवाहात आणणं हा उद्देश आहे. आणि त्या दृष्टीनं दुर्बल घटक म्हणजे महिला, बालक आणि सिनियर सिटीजन्स, तर यांच्यासाठी बऱ्याचशा योजना केलेल्या आहेत. सिनियर सिटीजन्ससाठी पण योजना आहे, त्या योजनेअंतर्गत सिनियर सिटीजन्सना मोफत कायदेविषयक सल्ला सहाय्य दिलं जातं. त्यांच्या इतर काही कायदेविषयक अडचणी असतील तर त्या दूर केल्या जातात. अशी ती स्कीम माननीय राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाने ठरवून दिलेली आहे. त्याचबरोबर महिलांसाठी देखील अशा योजना आहेत आणि लहान मुलांसाठी लीगल सर्व्हिस युनिट फॉर चिल्ड्रेन असं एक LSUC म्हणून एक स्थापना केलेली केलेली आहे. त्यामध्ये जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव, तालुक्याचे सर्व तालुका विधी सेवा प्राधिकरणाचे सर्व चेअरमन म्हणजे तालुका न्यायाधीश, त्याचबरोबर सिव्हिल सर्जन आहेत, त्याच्यामध्ये पॅनल ऍडव्होकेट आहेत, विधी

0: स्वयंसेविका आहेत, आपल्या मनोरुग्णालयाच्या डॉक्टर्स आहेत, असे हे लीगल सर्व्हिस युनिट स्थापन केलेलं आहे. आणि लहान मुलांना किंवा चाइल्ड वेलफेअर कमिटी, बाल संरक्षण अधिकारी हे सुद्धा त्यामध्ये समाविष्ट केलेले आहेत. लहान मुलांना येणारे कुठल्याही अडचणी असतील, म्हणजे अगदी त्यांचं काळजी व संरक्षण जे ज्युव्हेनाइल जस्टिस ऍक्ट मध्ये आहे, चाइल्ड इन नीड ऑफ केअर अँड प्रोटेक्शन, अशा मुलांना सर्व प्रकारची मदत देण्याचं काम आणि शासनाच्या योजना आणि तो लाभार्थी यांच्यामधला एक दुवा बनण्याचं काम जिल्हा विधी सेवा प्राधिकरण करत असतं. एखाद्या विद्यार्थ्याला जर शाळेमध्ये ऍडमिशन मिळत नसेल तर ते ऍडमिशन मिळवून देणं, जे आता राईट टू एज्युकेशन ऍक्ट खाली, किंवा शाळाबाह्य विद्यार्थी शोधणं, त्यांना पुन्हा शाळेमध्ये प्रवेश मिळवून देणं. जर एखादा विद्यार्थी किंवा एखादा मुलगा अनाथ असेल तर त्याला बालगृहामध्ये प्रवेश मिळवून देणं आणि त्यांचा एकंदर सर्वांगीण विकास होण्यासाठी प्रयत्न करणं हे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण काम करत असतं. हे मुलांसाठी झालं. त्याचबरोबर इतर काही बऱ्याचशा स्कीम आहेत. मेंटल हेल्थ ऍक्ट खाली सुद्धा एक स्कीम केलेली आहे, लीगल सर्व्हिस युनिट फॉर मनोन्याय नावाची ती स्कीम आहे. जे लोक मानसिकदृष्ट्या आजारी आहेत किंवा इंटेलेक्च्युअल डिसॅबिलिटी आहेत, जन्मतः ज्यांना काही बौद्धिक व्यंग आहे, अशा लोकांना त्यांचे सुद्धा कायदेशीर अधिकार आणि हक्क आहे, त्यांना कायदेविषयक मदत देणं, त्यांच्या प्रॉपर्टी संदर्भात किंवा त्यांना सेवा देणं, त्याचबरोबर त्यांना ज्या काही विशेष कौशल्य प्राप्त करण्यासाठी मदत आवश्यक आहे, विशेष शाळांमध्ये त्यांना प्रवेश मिळवून देणं, हे सगळं काम जिल्हा विधी सेवा प्राधिकरण करत असतं. त्यासाठी देखील आमच्याकडे जे युनिट आहे, लीगल सर्व्हिस युनिट फॉर मनोन्याय, तर त्याच्यामध्ये सुद्धा सिव्हिल सर्जन आहेत किंवा मनोरुग्णालयाच्या डॉक्टर्स त्याच्यामध्ये आहेत आणि त्यांच्या एक चांगलं सन्मानाचं जीवन जगता येईल याची काळजी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण घेत असतं. त्यांचे सुद्धा हक्क आणि अधिकार जोपासले जातील आणि आत्मसन्मान जोपासला जाईल, हे काम आम्ही जिल्हा विधी सेवा प्राधिकरण मार्फत करत असतो. त्याचबरोबर आदिवासी समाजाच्या लोकांसाठी देखील योजना आहे, जे दुर्गम भागात राहतात, ज्यांच्यापर्यंत अजून विकास पोहोचलेला नाही, त्यांचं आरोग्य, त्यांना मिळणाऱ्या मूलभूत सुविधा, त्याचबरोबर शिक्षण, याबाबत ज्या काही त्यांना अडचणी येतील त्या दूर करणं, किंवा कागदपत्र त्यांना काही मिळत नसतात, आधार कार्ड काढणं असेल किंवा इतर जातीचा दाखला असेल, तर हे सर्व कागदपत्र काढून देण्यासाठी सुद्धा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आमच्या विधी स्वयंसेवकांमार्फत किंवा पॅनेल ऍडव्होकेट मार्फत त्यांना मदत आम्ही देत असतो.
1: समाजातला असा घटक जो दुर्बल आहे त्याच्या पाठीशी उभं राहण्याचं महत्वाचं काम विधी सेवा प्राधिकरण करते, असं सर तुम्ही जी आता माहिती दिली त्याच्यावरनं जाणवतं. मग त्याच्यामध्ये महिला असतील, मुलं असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, आदिवासी वाडी वस्त्या असतील, या प्रत्येकापर्यंत त्याचा हक्क पोहोचावा याच्यासाठी विधी सेवा प्राधिकरण खूप महत्वाचं कार्य करते असं म्हटलं पाहिजे.
0: हो, आता महिलांच्या बाबत जर सांगायचं म्हटलं तर ज्या काही लैंगिक अत्याचार पीडित महिला आहेत अशा महिलांसाठी शासनाची जी मनोधैर्य योजना आहे ती योजना जिल्हा विधी सेवा प्राधिकरण मार्फत राबवली जाते. त्याचबरोबर व्हिक्टिम कॉम्पेन्सेशन स्कीम आहे, ती सुद्धा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण मार्फत राबवली जाते. मनोधैर्य योजनेअंतर्गत ज्या ऍसिड अटॅक मधल्या महिला आहेत किंवा पोक्सो मधल्या मुलं किंवा मुली आहेत पीडित किंवा बळी ठरलेल्या आणि इतर महिला ज्या लैंगिक गुन्ह्याला बळी पडलेल्या आहेत त्यांना 3 लाखापासून ते 10 लाखापर्यंतची मदत या मनोधैर्य योजनेअंतर्गत जिल्हा विधी सेवा प्राधिकरणकडून केली जाते. त्यासाठी आम्ही ज्यावेळी आमच्याकडे ते पोलिसांकडून प्रकरण येतं त्या प्रकरणाचा अभ्यास करून त्यामध्ये जो FIR आहे किंवा त्या पीडित महिलेचं स्टेटमेंट आहे, मेडिकल रिपोर्ट आहे किंवा इतर आम्ही जे काही कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट मागवतो त्याचा अभ्यास करून घटनेचं गांभीर्य पाहून त्या महिलेला 3 लाखापासून ते 10 लाखापर्यंतची मदत केली जाते. जर त्या महिलेचा मृत्यू झाला असेल तर 10 लाख रुपये तिच्या वारसांना मिळतात. अशी ही मनोधैर्य योजना आहे, ती प्रभावीपणे आम्ही राबवतोय संपूर्ण जिल्ह्यामध्ये.
1: म्हणजे सर असं आहे की समाजामध्ये मी एकटी नाहीये किंवा आम्ही एकटे नाही आहोत ही जी भावना देण्याचं काम, आम्ही तुमच्या पाठीशी उभे आहोत हे निर्माण करण्याचं काम विधी सेवा प्राधिकरण करते असं म्हटलं पाहिजे.
0: हो, अगदी बरोबर आहे. कुठलाही घटक हा आपण एकटे आहोत, आपल्याला कुठला आधार नाही आणि आपल्यावर झालेला अन्याय आपण दूर करू शकत नाही, अशी भावना त्या व्यक्तीच्या किंवा ती कोणी महिला असेल त्यांना तशी होऊ नये आणि त्यांना सिक्युअर एक सुरक्षित वातावरण निर्माण करून देणं हे काम जिल्हा विधी सेवा प्राधिकरण करत आहे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या इतर पण अनेक योजना आहेत, त्यापैकी ड्रग अवेअरनेस, सध्या अंमली पदार्थ किंवा मादक द्रव्यांचं व्यसन शालेय विद्यार्थी किंवा कॉलेजमधले विद्यार्थी यांच्यामध्ये प्रचंड आहे आणि त्यामुळे ही नवीन पिढी अक्षरशः बर्बाद होते, तर त्यांना या व्यसनापासून परावृत्त करणे, नशामुक्तीसाठी त्यांचं पुनर्वसन करणे, अशा पद्धतीनं आम्ही या ड्रग मिनास बाबत काम करत आहोत. प्रत्येक शाळेमध्ये त्याबाबत किंवा कॉलेजमध्ये जनजागृती करणं, त्याचे दुष्परिणाम, अंमली पदार्थांचे मादक द्रव्यांचे दुष्परिणाम काय आहेत ते मुलांना पटवून देणं हे काम आम्ही मोहिमेअंतर्गत करतोय. त्याचबाबत जी स्कीम आहे त्याला डॉन म्हणून नाव आहे. त्याचबरोबर जागृती नावाची एक स्कीम आहे, त्या स्कीम अंतर्गत जे काही जिल्हा विधी सेवा प्राधिकरण

0: ॲक्टिव्हिटीज चालतात, जे काही उपक्रम असतात त्याबाबत लोकांमध्ये अगदी दुर्गम भागातील लोकांपर्यंत पोहोचून, जसं न्याय आपल्या दारी अशी एक हे आहे जस्टिस ॲट डोरस्टेप, त्यानुसार आम्ही दुर्गम भागातील लोकांपर्यंत पोहोचून त्यांच्यामध्ये ही जनजागृती करतोय. कुठल्या कुठल्या विधी सेवा उपलब्ध आहेत, कायदेविषयक सल्ला असो सहाय्य तुम्हाला मोफत उपलब्ध आहे हे आम्ही त्यांना सांगत असतो. त्याचबरोबर एन्व्हायरमेंटल बाबत सुद्धा स्कीम राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाने निर्माण करून दिलेली आहे. आणि जे ग्लोबल वॉर्मिंग आहे किंवा पोल्युशन आहे, प्रदूषण, प्लॅस्टिकचा वापर, प्लॅस्टिक कचऱ्याचा वाढता प्रादुर्भाव, या सगळ्याबाबत लोकांमध्ये अवेअरनेस करून त्यांना पर्यावरण बचावण्यासाठी आवाहन करणं किंवा पर्यावरणाचं रक्षण कसं होईल हे पाहणं, हे सुद्धा काम जिल्हा विधी सेवा प्राधिकरणमार्फत केलं जात आहे. त्याचबरोबर व्हिक्टिम्स ऑफ ट्रॅफिकिंग, ह्युमन ट्रॅफिकिंग जे होतं, म्हणजे यातल्या ज्या काही व्हिक्टिम्स आहेत त्यांना सुद्धा मदत देणं, किंवा हे असे जर काही प्रकार घडत असतील तर त्यातल्या अशा बळी असलेल्या मुलींची किंवा पीडित मुलींची सुटका करणं, त्यांना कायदेविषयक सल्ला आणि सहाय्य मोफत पुरवणं हे काम आम्ही करत असतो. त्याचबरोबर बॉन्डेड लेबर याबाबत देखील आम्ही आता मागच्याच एका महिन्यामध्ये आम्ही दापोलीच्या चिराखाणीवर उत्तर प्रदेशमधले 35 कामगार हे वेट बिगार म्हणून त्यांना तिथं डांबून ठेवून रात्रंदिवस काम करून घेतलं जात होतं. अगदी कमी पगारामध्ये तुटपुंज काहीतरी रक्कम त्यांना दिली जात होती, याची तक्रार आम्हाला त्या कामगारांच्या एका नातेवाईकानं जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे त्याबाबत तक्रार केली. लगेच आम्ही मग कलेक्टर साहेबांच्या मदतीनं त्या खाणीवर छापा टाकला आणि त्या सर्व कामगारांची सुटका केलेली आहे. त्या कामगारांना परत उत्तर प्रदेशमध्ये त्यांच्या गावी पाठवून दिलेलं आहे आणि जे काही रक्कम होती त्यांच्या पगाराची ती त्यांना मिळवून दिलेली आहे आणि गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अशा पद्धतीने आम्ही बॉन्डेड लेबर किंवा अनऑर्गनाइज सेक्टरमधले जे काही कामगार आहेत, असंघटित क्षेत्रामध्ये काम करणारे, मग अगदी ते मच्छीमार असतील किंवा ऊसतोड कामगार असतील, वीटभट्टीवर काम करणारे कामगार असतील, अगदी मोलकरणी सुद्धा असतील किंवा बांबू कटाई करणारे, तेंडूपत्ता गोळा करणाऱ्या असतील किंवा बिडी च्या कारखान्यात काम करणाऱ्या महिला असतील, तर अशा सर्व असंघटित क्षेत्रामध्ये काम करणारे जे काही कामगार आहेत त्यांना देखील मोफत कायदेविषयक सल्ला आणि सहाय्य देणं किंवा त्यांचं जे हक्क आणि अधिकार आहेत ते त्यांना मिळवून देणं, त्यांना मिनिमम वेजेस मिळतात का किंवा कामाच्या ठिकाणी सुरक्षितता आहे का, याविषयी आम्ही जनजागृती करतो आणि ते त्यांना मिळवून देतो. त्याचबरोबर पॉश ऍक्ट जो आहे, महिलांचे कामाच्या ठिकाणी लैंगिक शोषण होतं त्याबाबत अवेअरनेस करणं हे काम आम्ही करत असतो. त्या कायद्याचा प्रसार आणि प्रचार करणं, कायद्याच्या तरतुदी प्रत्येक कार्यालयामधल्या कर्मचाऱ्यांना सांगणं आणि ती माहिती लोकांपर्यंत पोहोचवणं हे एक आम्ही महत्वाचं काम करतो.
1: म्हणजे सर, समाजाचा प्रत्येक घटकापर्यंत विधी सेवा प्राधिकरण पोहोचलेलं आहे आणि त्या प्रत्येक घटकाचं त्याची काळजी घेणं, त्याला संरक्षण देणं हे काम विधी सेवा प्राधिकरण करते असं मला वाटतं. सर, हे करत असतानाच 18 जुलै आणि 21 नोव्हेंबरला विशेष लोक अदालतीचं आयोजन करण्यात आले आहे, तर नेहमीच्या लोक अदालतीपेक्षा ही विशेष लोक अदालत वेगळी का आहे?
0: मी आता आपल्याला मगाशी बोलताना मी सांगितलंच की लोक अदालत भरवणं हे एक जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचं एक महत्वाचं काम असतं आणि त्यानुसार राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाकडून आम्हाला संपूर्ण त्या वर्षामध्ये जी काही राष्ट्रीय लोक अदालत भरवायची आहेत त्याचं आराखडा येत असतो. पण त्याचबरोबर काही विशेष लोक अदालत सुद्धा घेतले जातात आणि हे विशेष लोक अदालत हे धनादेश अनादर प्रकरणांबाबत आहे आणि ते 18 जुलै 2026 आणि 21 नोव्हेंबर 2026 रोजी आहे. जिल्ह्यामध्ये सर्व न्यायालयांमध्ये जे काही चेक बाउन्सच्या केसेस, म्हणजे धनादेश अनादर झाल्याबाबतच्या ज्या काही केसेस आहेत, त्या केसेसमध्ये फिर्यादी आणि आरोपी यांचा जो काही देण्याघेण्याचा आर्थिक व्यवहार आहे तो तडजोडीनं मिटतोय का, यासाठी आम्ही लोक न्यायालयामध्ये तो वाद ठेवून पॅनल ॲडव्होकेट किंवा जे काही पॅनल प्रमुख आहेत त्यांच्या मदतीनं आम्ही प्रयत्न करत असतो. त्याचबरोबर असे वाद तडजोडीनं मिटण्यासाठी आम्ही लोक अदालतच्या अगोदर प्री सिटिंग्स काही घेत असतो, पूर्व बैठका, त्यामध्ये फिर्यादी आणि आरोपी यांच्या समोरासमोर बसून चर्चा करून तो वाद सामोपचारानं मिटवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. असं हे या विशेष लोक अदालतीचं एक कार्यपद्धती आहे.
1: सर, तुम्ही म्हटलात धनादेशासंदर्भात हे विशेष लोक अदालत आहे, तर याच्यामध्ये कोणकोणत्या क्षेत्रातले धनादेश येतील किंवा त्या संदर्भातल्या तक्रारी करू शकतात लोक?
0: नाही, सर्व प्रकारचे, अगदी म्हणजे बँकांचे, पतसंस्थांचे धनादेश असतील किंवा खाजगी व्यवहारांचे जे काही धनादेश असतील, हे कोर्टामध्ये प्रलंबित जर

0: धनादेश अनादर झाल्याबाबत जर काही कोर्टामध्ये प्रलंबित खटला असेल तर त्याबाबत ते प्रकरण या विशेष लोकअदालतमध्ये ठेवता येईल. पण त्याचबरोबर असा आर्थिक वाद आहे, धनादेश दिलेला आहे आणि तो अनादर झालेला आहे, आता पुढची कायदेशीर प्रक्रिया सुरू करायची, पण ते प्री लिटिगेशन अंतर्गत सुद्धा या लोकअदालतमध्ये ठेवता येईल आणि त्याच्यामध्ये तडजोडीनं जर काही मार्ग निघतोय का, सामोपचारानं ते प्रकरण मिटतंय का तो वाद, हे सुद्धा करता येईल. म्हणजे फक्त कोर्टामध्ये पेंडिंग असलेलेच प्रकरण किंवा खटला धनादेश अनादर असल्याबाबतचा याच्यामध्ये या विशेष लोकअदालतमध्ये ठेवला जाणार नाही, तर जो अजून कोर्टामध्ये दाखल करायचा आहे असा वाद सुद्धा या लोकअदालतमध्ये विशेष लोकअदालतमध्ये ठेवता येईल.
1: म्हणजे खूप मोठा दिलासा लोकांना मिळेल असं वाटतं.
0: हा, लोकांचा वेळ पैसा श्रम हे वाचणार आहे आणि त्या दोन पक्षकारांमधलं म्हणजे फिर्यादी आणि आरोपी यांच्यामध्ये जे काही शत्रुत्वाचं जे एक भावना असणार आहे किंवा वैमनस्य असणार आहे ते संपूर्णपणे मिटणार आहे, कायमस्वरूपी ते मिटणार आहे आणि तिथून पुढं अपील होण्याचा शक्यता नाही आहे, त्यामुळे लिटिगेशन पण कमी होणार आहे.
1: सर, ह्याच्यामध्ये एक प्रश्न असा निर्माण होतो की शासकीय कार्यालयांमध्ये सुद्धा असे कधी कधी वाद किंवा धनादेशावरनं काही गोष्टी निर्माण झालेल्या असतात, तर त्या सुद्धा ह्या विशेष लोकअदालतीमध्ये येऊ शकतात का?
0: जर एखाद्या व्यक्तीनं शासनाला कुठल्या एखाद्या विभागाला धनादेश दिला असेल, तो अनादर झाला असेल, तर तो निश्चितच या विशेष लोकअदालतीमध्ये ठेवता येईल, याच्यात काही शंका नाहीये.
1: म्हणजे एकूणच फक्त धनादेश अनादराचे जे प्रलंबित खटले आहेत किंवा ज्यांना अजून न्याय हवा आहे, तर ते सर्वच जण या दिवशी म्हणजे 18 जुलै आणि 21 नोव्हेंबरला विशेष लोक अदालतीमध्ये सहभागी होऊ शकतात.
0: हो, निश्चित होऊ शकतो.
1: सर, याबरोबरच अजून एक उपक्रम आहे, तो म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने निर्देशित केलेला समाधान समारोह 2026. हा उपक्रम नेमका काय आहे?
0: मी आता आपल्याला सांगितलंच की जिल्हा विधी सेवा प्राधिकरण मार्फत मध्यस्थीनं वाद मिटवण्याचं महत्वाचं काम केलं जातं. आता हे सर्व वाद तालुका कोर्टामध्ये असतात, जिल्हा कोर्टामध्ये असतात किंवा माननीय उच्च न्यायालयात असतात आणि अपीलही माननीय सर्वोच्च न्यायालयात असतात. अशी अनेक अपीलं माननीय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत. मग त्या अपिलांमध्ये देखील ही जो वाद आहे तो सामोपचारानं मिटतोय का, आणि तो तसं सामोपचारानं मिटवण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी म्हणून एक विशेष मोहीम मान्य सर्वोच्च न्यायालयाने हाती घेतलेलं आहे आणि त्याला समाधान समारोह 2026 असं नामकरण केलेलं आहे. तर याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असणाऱ्या आणि ज्याच्यामध्ये तडजोड होऊ शकेल असे वाद निवडलेले आहेत, अशा केसेस अपिलं निवडलेली आहेत आणि ती सर्व अपिलं ज्या त्या मान्य उच्च न्यायालयाच्या अखत्यारीत येत आहेत त्या मान्य उच्च न्यायालयाकडे पाठवलेल्या आहेत आणि मुंबई उच्च न्यायालयाकडे असे सुमारे 5,000 प्रकरणं, थोडक्यात महाराष्ट्रातली अशी 5,000 प्रकरणं आहेत आणि ते महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यातली ती प्रकरणं आहेत. ज्या जिल्ह्यामधली ती प्रकरणं आहेत ती माननीय उच्च न्यायालयाकडून किंवा माननीय महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाकडून ती ज्या त्या जिल्ह्याला पाठवली गेलेली आहेत, प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्याचा आम्हाला एक स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर ठरवून दिलेले आहे आणि 21 एप्रिल 2026 पासून ही विशेष मोहीम सुरू झालेली आहे आणि त्याचा शेवट हा 21, 22 आणि 23 ऑगस्ट रोजी विशेष लोक अदालत होणार आहे त्याच्यामध्ये होणार आहे. पण आता 21 एप्रिल पासून जी ही प्रक्रिया सुरू झालेली आहे त्याच्यामध्ये काय करायचं हे आम्हाला ठरवून दिलेलं आहे. तर ज्या केसेस आमच्याकडं प्राप्त झाल्या अपील जे प्रलंबित होते त्या प्रकरणांमध्ये आम्ही दोन्ही पक्षकारांना नोटीस काढून जिल्हा विधी सेवा प्राधिकरणमध्ये बोलवून घेत आहोत आणि त्यांचा वाद सामोपचारानं मिटवण्यासाठी आम्ही मध्यस्थांची नेमणूक केलेली आहे. मध्यस्थ वकील असतील किंवा मध्यस्थ न्यायाधीश असतील त्यांच्यामार्फत या दोन पक्षकारांच्या 1, 2, 3 किंवा ज्या काही आवश्यक आहेत त्या अशा बैठका घेऊन तो वाद सामोपचारानं मिटवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. असे वाद सामोपचारानं मिटले की त्यांच्या टर्म्स अँड कंडिशन्स ज्या काही आहेत किंवा अटी शर्ती किंवा तडजोडनामा तो लिहून तयार करून ते प्रकरण मग 21, 22 आणि 23 ऑगस्ट 2026 रोजी होणाऱ्या लोकअदालतीमध्ये आपल्याला समझोत्यानं मिटवायचं आणि तसा अहवाल आपल्याला माननीय सर्वोच्च न्यायालयाकडे पाठवायचा आहे.
1: म्हणजे सर, ही प्रक्रिया आधीपासून सुरू झालेली आहे?
0: सुरू झालेली. हो,
1: त्या सगळ्या पक्षकारांना तुम्ही बोलवताय?
0: हो.
1: आणि मग त्यांच्याबरोबर चर्चा करून हे सोडवलं जाणार?
0: हो हो, त्यांचा जो वाद आहे त्या वादाचे मुद्दे दोन्ही पक्षकारांचे समजून घेऊन ते मध्यस्थ तो वाद मिटवण्यासाठी प्रयत्न करणार.
1: म्हणजे जो काही खर्च वेळ लोकांचा आहे,
0: हा, ही प्रक्रिया पूर्ण मोफत आहे आणि या प्रक्रियेमध्ये ऐच्छिक आहे म्हणजे स्वेच्छेनं त्याच्यामध्ये सहभागी व्हायचं आहे, पण ही दोन्ही पक्षकारांच्या फायद्याची असल्यामुळं त्याच्यामध्ये पक्षकारांचा वेळ पैसा आणि श्रम वाचणार आहे, त्यामुळं लोकांनी या संधी

0: त्याचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा. ज्या लोकांचे वाद माननीय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत त्यांनी आपल्या वकिलांमार्फत किंवा अगदी थेट आमच्या जिल्हा विधी सेवा प्राधिकरणशी संपर्क केला आणि हा वाद लोकन्यायालयामध्ये मिटवायचा आहे असं आम्हाला जरी तोंडी सांगितलं तरी आम्ही हे प्रकरण मध्यस्थीद्वारे मिटवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे.
1: न्याय तर प्रत्येकाला हवा आहे, पण अनेकदा न्याय मिळवण्याची प्रक्रिया किचकट वाटते, त्यामुळे लोक न्यायापर्यंत जाईपर्यंत त्यांची दमछाक होते. पण सर, आज तुम्ही विधी सेवा प्राधिकरणाचं कार्य, त्याची स्थापना, त्यानंतर त्याचे वेगवेगळे उपक्रम, समाजातील दुर्बल घटक आहेत त्यांना न्याय कसा मिळेल याविषयीची माहिती दिली, म्हणजे असा विश्वास सर तुमच्या बोलण्यावरनं निर्माण झालेला आहे की समाजातल्या प्रत्येक घटकाला न्याय मिळू शकतो, फक्त त्यांना पुढे येण्याची आणि विधी सेवा प्राधिकरणाला संपर्क साधण्याची गरज आहे. सर, आज आपण इथे आलात आणि खूप माहिती आम्हाला दिली. जाता जाता आपण रत्नागिरीच्या नागरिकांना कोणतं आवाहन कराल?
0: ज्या सोयीसुविधा विशेषतः कायदेविषयक मोफत सल्ला आणि सहाय्य ही जी उपलब्ध करून दिलेली आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाने आणि शासनाने, त्याचा लोकांनी जास्तीत जास्त फायदा घ्यावा आणि आपले जे काही आर्थिक शैक्षणिक उन्नती करून घेण्यासाठी आणि मुख्य प्रवाहात येण्यासाठी या सोयींचा फायदा करून घ्यावा.
1: धन्यवाद सर, आपण उपयुक्त माहिती आम्हाला दिलीत आणि मला नक्की विश्वास आहे ह्याचा उपयोग रत्नागिरीतल्या प्रत्येकाला होईल असा विश्वास वाटतो. धन्यवाद सर आपण इथे आल्याबद्दल.
0: धन्यवाद.

विधी सेवा प्राधिकरणाचं कार्य समाधान समारोह उपक्रम आणि विशेष लोक अदालत याविषयी विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव राजेंद्र पाटील यांची अनघा मगदूम यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली आमच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोतेहो, सकाळचे 10 वाजलेत. आता आनंद घेऊया मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाचा. कार्यक्रमाची सुरुवात करूया सुवासिनी या चित्रपटातल्या गीतानं.

0: आशा भोसले यांनी गायलेलं हे होतं सुवासिनी या चित्रपटातलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. संगीत होतं सुधीर फडके यांचं.
1: श्रोते हो, शुक्रवार दिनांक 22 मे 2026 रोजी इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकू शकता ॲडव्होकेट केतन फडके यांची कुळ वहिवाट याविषयी संकेत चक्रदेव यांनी घेतलेली मुलाखत सकाळी 9:30 वाजता.
2: म्हणजे जेव्हा कुळ कायदा अस्तित्वात आला त्यावेळी लोक कसत होते पण त्यांच्या हक्काची नोंद कुठेही नव्हती. हा कुळ कायदा अस्तित्वात आल्यानंतर 1/4/1957 हा दिवस कृषक दिन किंवा टिलर्स डे म्हणून घोषित करण्यात आला.
1: तेव्हा नक्की ऐका कुळ वहिवाट याविषयी ॲडव्होकेट केतन फडके यांची संकेत चक्रदेव यांनी घेतलेली मुलाखत शुक्रवार दिनांक 22 मे 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: सुरेश वाडकर यांनी गायलेलं हे होतं मधुसूदन कालेलकर यांचं गीत गुपचूप गुपचूप या चित्रपटातलं. संगीत होतं अनिल अरुण यांचं.
1: वर्क फ्रॉम होम, हाय सॅलरी, बस एका क्लिक मध्ये. अरे वा,
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
4: श्रोते हो, आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात संध्याकाळी 7:30 वाजता गप्पा गोष्टी या कौटुंबिक संवादातून माई, अण्णा, सधू आणि लक्ष्मी तुमच्या भेटीला आता शुक्रवारऐवजी दर गुरुवारी येतील. तेव्हा जरूर ऐका कौटुंबिक संवाद गप्पा गोष्टी दर गुरुवारी संध्याकाळी 7:30 वाजता.
0: श्रोते हो, आज संध्याकाळी 7:30 वाजता आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात नक्की ऐका हा संवाद गप्पा गोष्टी. आजच्या संवादाचं लेखन आहे कोमल कळंबटे यांचं. मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया राम कदम यांनी संगीत दिलेली जगदीश खेबुडकर यांची गीतरचना लक्ष्मी या चित्रपटातली. गायली आहे उषा मंगेशकर, सुरेश वाडकर आणि सहकाऱ्यांनी.

0: श्रोतेहो, दर रविवारी सकाळी 8:40 आता आपण ऐकू शकाल रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा आमचा कार्यक्रम अवतीभवती। तेव्हा जरूर ऐका साप्ताहिक घडामोडींचा आढावा अवतीभवती हा कार्यक्रम 1143 kHz या आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर।
1: काय मी चोर? पण मी चोर कसा ते तरी सांग।

श्रोते हो, हे होतं प्रीत तुझी माझी या चित्रपटातलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. गायलं होतं उषा मंगेशकर आणि रवींद्र यांनी. संगीत होतं एन दत्ता यांचं. कार्यक्रमात आता ऐकूया नशीबवान या चित्रपटातलं सुधीर मोघे यांचं गीत. आनंद मोडक यांचं संगीत असलेलं हे गीत गायलं आहे आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांनी.

0: महेंद्र कपूर आणि उषा मंगेशकर यांनी गायलेलं हे होतं भिंगरी या चित्रपटातलं गीत. जगदीश खेबुडकर यांच्या गीताला संगीत होतं बाळ पळसुले यांचं. श्रोते हो, या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
1: विशेष कार्यक्रम इन्फिगो प्रस्तुत गोष्टीतून दृष्टी, रोज सकाळी 7 वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. इन्फिगो, दृष्टी जपणारी माणसं.
0: 10:30 वाजतायत. आता NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग प्रसारित करत आहोत.

श्रोते हो, 12 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमात आज आपण ऐकाल आरोग्य संवाद आत्मविश्वासाची पायवाट याविषयी जयश्री शिवलकर यांची मुलाखत आणि जागर आर्थिक साक्षरतेचा यात फायनान्शियल प्लॅनिंग याविषयी कांचन करंदीकर यांची मुलाखत. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. 11 वाजतायत. आता हिंदीतून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.

नमस्कार नमस्कार श्रोते हो, गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात मी सोनाली कानिटकर आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते.

श्रोतेहो, कार्यक्रमाची सुरुवात करूया नवरंग चित्रपटातल्या भरत व्यास यांच्या गीतानं. सी रामचंद्र यांचं संगीत असलेलं हे गीत गायलंय आशा भोसले आणि महेंद्र कपूर यांनी.

0: निसर्ग, इतिहास आणि संस्कृतीचा संगम असलेली भूमी म्हणजे कोकण।
1: ही केवळ भूमी नाही तर प्रत्येक मनात कायमची रुजणारी एक स्मृती।
0: निसर्गरम्य कोकणाची सफर
1: कोकण दर्शन,
0: निसर्गाच्या कुशीतलं एक सुंदर स्पंदन,
1: दर शुक्रवारी सकाळी 8:40
0: तुमच्या आवडत्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर मध्यम लहरी 1143 kHz वर।
1: सादर करते विवेक वानखडे।

असली नकली चित्रपटातलं हे होतं हसरत जयपुरी यांचं गीत. गायलं होतं लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांनी. संगीत होतं शंकर जयकिशन यांचं.

श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया आनंद बक्षी यांचं गीत आपकी कसम या चित्रपटातलं, लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांनी गायलेलं, संगीत आर डी बर्मन यांचं.

0: मला असं वाटतं की आपण ज्या गड किल्ल्यांवर जातो ते तसेच अबाधित राखण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे.
1: बरोबर, तेव्हा जरूर ऐका, रविवारी दिनांक 24 मे रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ 1143 किलोहर्ट्सवर, तसंच 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.

लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं हे होतं लीडर या चित्रपटातलं गीत. शकील बदायुनी यांच्या गीताला संगीत होतं नौशाद यांचं. गाता रहे मेरा दिल श्रोते हो आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूया महेंद्र कपूर यांनी गायलेलं हमराज या चित्रपटातलं गीत.

0: महेंद्र कपूर यांनी गायलेलं हमराज या चित्रपटातलं हे गीत होतं. साहिर लुधियानवी यांचं, संगीत होतं रवी यांचं.
1: श्रोते हो, शुक्रवार दिनांक 22 मे 2026 रोजी इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकू शकता ॲडव्होकेट केतन फडके यांची कुळ वहिवाट याविषयी संकेत चक्रदेव यांनी घेतलेली मुलाखत सकाळी 9:30 वाजता.
2: म्हणजे जेव्हा कुळ कायदा अस्तित्वात आला त्यावेळी लोक कसत होते, पण त्यांच्या हक्काची नोंद कुठेही नव्हती. हा कुळ कायदा अस्तित्वात आल्यानंतर 1/4/1957 हा दिवस कृषक दिन किंवा टिलर्स डे म्हणून घोषित करण्यात आला.
1: तेव्हा नक्की ऐका कुळ वहिवाट याविषयी ॲडव्होकेट केतन फडके यांची संकेत चक्रदेव यांनी घेतलेली मुलाखत शुक्रवार दिनांक 22 मे 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात.
0: गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात श्रोते हो, साहिर लुधियानवी यांची रवी यांनी संगीत दिलेली आणखी एक गीतरचना ऐकूया. वक्त या चित्रपटातली गायली आहे आशा भोसले यांनी.

आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं हे होतं एस एच बिहारी यांचं गीत. संगीत होतं ओ पी नय्यर यांचं आणि चित्रपट होता कश्मीर की गली.

श्रोते हो, दर मंगळवारी सकाळी 8:40 आपण ऐकाल संत चरित्र आणि संत साहित्य यांचा मागोवा घेणारी मालिका संतवाणी आकाशवाणी।

0: आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र.
1: तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम संतवाणी.
0: सादर करते विवेक पान.

गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात श्रोते हो आता ऐकूया हसरन जयपुरी यांची गीतरचना चोरी चोरी या चित्रपटातली. शंकर जयकिशन यांचं संगीत असलेलं हे गीत गायलं आहे लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी.

मोहम्मद रफी यांनी गायलेलं हे होतं चौदवी का चांद या चित्रपटातलं शकील बदायुनी यांचं गीत. संगीत होतं रवी यांचं. श्रोते हो, कार्यक्रमात शेवटी ऐकूया शंकर जयकिशन यांनी संगीत दिलेलं हसरत जयपुरी यांचं गीत. लव इन टोकियो या चित्रपटातलं गीत गायलंय लता मंगेशकर यांनी.

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर उर्वरित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करणार आहोत. त्यामुळे पहिल्या प्रसारण सभेतून मी सोनाली कानिटकर आता आपला निरोप घेते. सुरुवातीला 12 वाजता प्रसारित होईल महिलांसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ. त्यासाठी जाऊया आकाशवाणीच्या मुंबई केंद्राकडे.

अजित उपकर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, लहानपणी शाळेत म्हटलेली प्रतिज्ञा अजूनही आपल्या आठवणींच्या कप्प्यात दडलेली आहे. त्यातलीच एक ओळ म्हणजे माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेनं नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे. बालपणी जरी याचा अर्थ तेवढा नीटसा कळत नव्हता, तरी आता मात्र त्याची ओळख झाली आहे. साऱ्या जगात वेगवेगळी संस्कृती आहे. तेव्हा आज आहे 21 मे. आजचा हा दिवस जगातील संस्कृतीचं वैविध्य साजरी करण्यासाठी, शांतता राखण्यासाठी आणि विविध संस्कृतीमधील संवादाचं महत्त्व अधोरेखित करण्यासाठी पाळला जातो. आणि तो दिवस आहे संवाद आणि विकासासाठी सांस्कृतिक विविधतेचा जागतिक दिन. या दिवसाच्या निमित्तानं विविध संस्कृतीच्या समृद्धतेबद्दल समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी आपणही हातभार लावूया. आणि आता वळूया आपल्या मालिकेकडे. ऐकूया आरोग्य संवाद ही मालिका. या अंतर्गत जयश्री शिवलकर यांची सुवर्णा पाटील यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहोत. आजचा विषय आहे आत्मविश्वासाची पायवाट. चला तर ऐकूया

0: नमस्कार डॉक्टर जयश्री शिवलकर, आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओत आपलं खूप खूप स्वागत.
1: नमस्कार.
0: मैत्रिणींनो, जीवनामध्ये प्रत्येक टप्प्यावर अत्यंत आवश्यक असणारी गोष्ट कोणती? तर ती म्हणजे आत्मविश्वास, स्वतःबद्दलची खात्री किंवा मी हे छान करू शकते ही जाणीव. परिस्थिती कोणतीही असो, आत्मविश्वास पूर्ण जगण्याची जर सवय असेल तर ती व्यक्ती नक्कीच पुढे जाऊ शकते. आणि स्वतःवरचा आत्मविश्वास वेगवेगळ्या गोष्टींमधून, विचारांमधून, अनुभवांमधून वृद्धिंगत होतो, फुलतो. पण त्यासाठी आपली प्रकृती, आपली तब्येत देखील निरोगी असायला हवी. चला तर आज जाणून घेऊया आरोग्य संवाद या आपल्या मालिकेमध्ये आत्मविश्वासाची पायवाट या विषयावर डॉक्टर जयश्री शिवलकर यांच्याकडून मार्गदर्शन. तर जयश्री ताई, आम्हाला सांगा की हा आत्मविश्वास महत्वाचा काय आहे?
1: नमस्कार. सर्वप्रथम हा इतका महत्वाचा विषय घेतल्याबद्दल मी तुमचं अभिनंदन करते, कारण आत्मविश्वास ही गोष्टच अशी आहे की जी आपल्याला जीवनामध्ये अतिशय आवश्यक असते आणि मुख्य म्हणजे ती आपल्या आतमध्ये असते.
0: हो,
1: म्हणूनच त्याला आत्मविश्वास असं आपण म्हणतो असतो, म्हणजे स्वतःचा स्वतःवर विश्वास. आणि जेव्हा स्वतःचा स्वतःवर विश्वास असतो तेव्हा आपल्याला स्वतःबद्दल पण चांगलं वाटत असतं आणि आपल्या आजूबाजूला होणाऱ्या घटनांकडे सुद्धा सकारात्मक दृष्टीने बघण्याची आपली एक दृष्टी विकसित होत असते. त्याच्यामुळे आत्मविश्वास हा आजच्या काळामध्ये अतिशय महत्वाचा आहे.
0: तो एक जीवनाचा अविभाज्य भाग आहे असंही आपण म्हणू शकतो.
1: हा, चांगल्या रीतीने जर आपल्याला जीवन जगायचं आहे, आपल्याला जे उपलब्ध झालेलं आहे त्या उपलब्धतेमधनं आपल्याला जर पुढे जायचं आहे, विकास करायचा आहे किंवा प्रगती करायची आहे किंवा एक समाधान मिळवायचं आहे, यश मिळवायचं आहे, तर मला असं वाटतं आत्मविश्वास ही आपली खूप मोठी पुंजी आहे. आणि इथे ऐकणाऱ्या महिलांना किंवा त्यांच्या मुलांना मी हे सांगेन की ह्याच्यासाठी पैशाची गरज नसते. म्हणजे बरेचदा काय असतं की आर्थिकदृष्ट्या जर आपण तेवढे सक्षम नसू तर एक आत्मविश्वासाची कमतरता येऊन जाते आणि मग असं वाटतं की माझ्याकडे पैसे नाही आहे किंवा आर्थिकदृष्ट्या सक्षम नाही आहे तर मी आयुष्यात काही करू शकणार नाही. तर अशांना आपण सांगू शकतो की तुमच्यात जर आत्मविश्वास असेल तर तुम्ही या गोष्टीवर सुद्धा मात करून आपल्या आयुष्यामध्ये अनेक चांगल्या संधी आणू शकता, उपलब्ध करून घेऊ शकता आणि पुढे जाऊ शकता. इतका महत्वाचा आहे हा आत्मविश्वास.
0: खरं खरं. तर महिलांनी आत्मविश्वास वाढवण्यासाठी काय करावं?
1: खूप चांगला प्रश्न आहे हा, कारण आत्मविश्वास जो आपला विकसित होत असतो तो आपल्या आत्मनं तर होत असतो, परंतु त्याला बाजूच्यांची साथ लागत असते. म्हणजे दुसरे आपल्याला कशा दृष्टीने बघत असतात त्या दृष्टीने आपला स्वतःचा एक स्व ज्याला आपण म्हणतो किंवा आपलं सेल्फ ज्याला म्हणतो ते विकसित होत असतं. तर आता आपल्या इथे बरेचदा महिलांना अशा खूप संधी मिळत नाही किंवा असे खूप प्रसंग येत नाही की त्यांचं भरभरून कौतुक होईल किंवा त्यांच्या कामाचं कौतुक होईल किंवा त्यांच्या अस्तित्वाचं कौतुक होईल. कारण एक टेकन फॉर ग्रांटेड की जसं आता महिला आहे, घरकाम आहे, करतातच आहे, नोकरी आहे, करतातच आहे. तर रोजच्या व्यवहारात त्यांचा आत्मविश्वास वाढेल असे खूप प्रसंग येत नाही. पण इथे महिलांनी काय केलं पाहिजे की स्वतः त्याच्याबद्दल जाणीव करून घेतली पाहिजे की हे मला करायचंय. म्हणजे समोरचा त्याच्यामध्ये हातभार लावेल की

0: नाही ह्याची आपण नाही काही गॅरंटी देऊ शकत. पण मी आहे ना, मी माझ्याबद्दल जर छान फील करू शकते, मी जर माझ्या क्षमतेबद्दल विश्वास बाळगू शकते, किंवा मी जर मला एक पुढचे जे माझे लाईफचे किंवा जीवनाचे टप्पे आहे त्याच्यात जाताना एक सकारात्मकता ठेवायची आहे, हे असे विचार जर महिलेने मनात आणले तर तिचा आत्मविश्वास वाढेल. पण त्याच्यासाठी जर ती पूर्णपणे दुसऱ्यांवर अवलंबून राहिली तर सध्याच्या परिस्थितीत तेवढा तिला बाहेरनं सपोर्ट मिळेल की नाही हे आपण नाही सांगू शकत. पण तिने स्वतः जर मनावर घेतलं तर ती नक्कीच आपला आत्मविश्वास विकसित करू शकते.
1: जयश्रीताई, आपण पाहतो की अनेक छोट्या छोट्या गोष्टी आपण करत असतो आणि त्या छोट्या छोट्या गोष्टीतून आपल्याला आनंद मिळतो आणि हा आनंद सुद्धा आपला आत्मविश्वास वाढवण्यास मदत करतो, तर त्याविषयी काय सांगाल?
0: हो, आता जसं तुम्ही म्हटलं की छोट्या छोट्या गोष्टी आपण करत असतो त्याच्यातनं आपण आनंद मिळवत असतो, पण खरंच जर असा तुम्ही महिलांना प्रश्न विचाराल की तुम्ही रोज कोणत्या छोट्या गोष्टी करताय की ज्याच्यानी तुम्हाला आनंद मिळतो आहे, तर तुम्हाला कदाचित उत्तर निगेटिव्हच येईल आहे की मी तर काही असं विशेष करतच नाही. पण जसं मी उदाहरण देईल की एखाद्याने ठरवलं की मला बगीचेची आवड विकसित करायची आहे आणि रोज मी ते काम 10 मिनिटं का होईना करते, 15 मिनिटं का होईना करते आहे. जे मी बी लावलं होतं त्याला आता झाड आलेलं आहे, त्याला फुलं आलेले आहे, तर अशा जर घटना काही आपण केल्या तर त्याच्यातनं आनंद मिळू शकतो. तर इथे म्हणजे महिलांना हे सांगणं खूप गरजेचं आहे की तुम्ही अशा गोष्टी करा की ज्याच्यातनं तुम्हाला आनंद मिळेल. असं नाही होणार की आपण प्रत्येक गोष्ट आपल्या मनाच्या आनंदासाठीच करतो आहे, पण थोडासा वेळ काढून किंवा आपण जे करतो आहे ते आनंदाने करणं हे जर महिलांनी अंगीकारलं तर मला असं वाटतं त्यांचा आत्मविश्वास नक्कीच वाढेल आहे.
1: आपलं आरोग्य जर चांगलं असेल तर हा आत्मविश्वास वाढतो का?
0: हो, खरं म्हणजे हे दोन्ही बाजूनी खरं आहे. म्हणजे आपलं आरोग्य जर चांगलं असेल तर कुठलीही गोष्ट करायला आपल्याला मनामध्ये सकारात्मकता येईलच. पण आपला जर आत्मविश्वास चांगला असेल तर आपलं आरोग्य पण चांगलं राहील. म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी एकमेकांशी परस्पर पूरक आहे आणि म्हणून ज्या व्यक्तीला आपण जे करतो आहे त्याच्यामध्ये जर आनंद येत असेल किंवा त्याच्यामध्ये त्याचा विश्वास वाढत असेल आहे, त्याच्यामुळे त्या व्यक्तीला जर समाधान मिळत असेल तर त्याचा त्याच्या आरोग्यावर नक्कीच सकारात्मक परिणाम होणार. कारण एक आनंद अशी गोष्ट आहे की जी आपल्याला आपल्या शरीरामध्ये एक हॅपी हार्मोन्स निर्माण करत असते आणि त्या हॅपी हार्मोन्सचा आपल्या पूर्ण सिस्टमवर अगदी चांगला परिणाम होत असतो. जसं कोणाला व्यायाम केल्यानंतर छान वाटतं किंवा कोणाला गाणं म्हटल्यानंतर छान वाटतं, तर अशी कुठली तरी गोष्ट जर आपण केली ज्याच्याने आपल्याला छान वाटेल, आपल्याला सकारात्मकता येईल, तर आपलं आरोग्य पण चांगलं राहील. आणि नॅचरली कोणती गोष्ट करण्यासाठी आधी सर्वप्रथम आपलं आरोग्य चांगलं राहणं आवश्यक आहे, तर दोन्हीचा खूप परस्पर संबंध आहे.
1: आणि आताच तुम्ही म्हणालात की स्वतः थोडासा वेळ काढायला पाहिजे, म्हणजे स्वतःसाठी त्या व्यक्तीनं काही असा थोडासा तरी रिकामा वेळ किंवा मोकळा वेळ देणं गरजेचं आहे का?
0: हो, म्हणजे कसं आहे की आपले जे रोजचे कामं असतात ज्याला आपण डेली लिव्हिंग ऍक्टिव्हिटीज म्हणतो त्याची आपल्याला सवय झाली असते, ते एक रुटीन झालेलं असतं. त्याच्यामुळे रोज स्वयंपाक करून आपल्याला आनंद येईल बॉ किंवा रोज आपण तीच ती गोष्ट करून आपल्याला आनंद मिळेल असं होणार नाही. पण एखादी गोष्ट जर आपण आपल्या स्वतःसाठी केली आणि ती डेव्हलप होताना पाहिली किंवा विकसित होताना पाहिली तर त्याच्यातनं आपण आनंद घेऊ शकतो किंवा त्याच्यातनं समाधान मिळू शकतं. जसं कोणाला सोशल वर्क असेल आहे, कोणाला गार्डनिंग असेल आहे, तर अशा विविध गोष्टीतनं आपल्याला आनंद मिळू शकतो आणि आनंदासोबतच आपला आत्मविश्वासही वाढतो की मी काहीतरी करते आहे, मी काहीतरी करू शकते आहे, मी माझ्यासाठी वेळ काढते आहे किंवा ह्या गोष्टींनी मला एक मानसिक समाधान मिळतं आहे आणि काल ही गोष्ट मी अशी करत होती आणि आज मी ती अधिक चांगली करते आहे, या गोष्टींनी सुद्धा आपला आत्मविश्वास वाढत असतो.
1: जयश्रीताई, दैनंदिन जीवनामध्ये आत्मविश्वास वाढवण्यासाठी नेमकं काय काय करावं?
0: आत्मविश्वास वाढण्यासाठी सगळ्यात पहिले जे आपल्याला करायचं आहे की स्वतःबद्दल नकारात्मक विचार किंवा नकारात्मक बोलणं टाळलं पाहिजे. म्हणजे दुसऱ्यांनी आपल्याला बरं वाईट बोलण्याच्या आधीच आपण बरेचदा स्वतःला म्हणत असतो की माझी हाईटच अशी आहे, माझा रंगच असा आहे, मी काही करू शकत नाही, मी बाहेर काही केलं नाही, घरी माझ्या कामाची कोणाला किंमत नाही. हे असे विचार जर तुमच्या मनात वारंवार येत गेले की जे हे तुमचेच विचार आहे, हे दुसऱ्यांनी नाही दिले आहेत, यानी आपली स्वप्रतिमा कमी होत जाते. म्हणजे आपल्या मनामध्ये आपलीच स्वप्रतिमा कमी होते आणि स्वप्रतिमा कमी झाली की आपला आत्मविश्वास कमी होतो आणि आपल्या मनामध्ये थोडं नैराश्य येतं किंवा आपल्याबद्दल स्वतःबद्दल डाऊट्स येतात आणि मग त्याच्यातनं एक किंवा इंग्रजीमध्ये ज्याला लो सेल्फ एस्टीम म्हणतात की आपली स्वतःचीच किंमत आपल्या मना

0: मध्ये कमी असते. तर सगळ्यात पहिले प्रत्येक महिलेनी हे केलं पाहिजे की स्वतःला पॉझिटिव्ह टॉक केलं पाहिजे की मी हे छान करते बॉ, की माझा स्वयंपाक छान असतो, किंवा माझं घर स्वच्छ असतं, किंवा माझ्या मुलांचा अभ्यास मी घेते ते मला आवडत आहे, त्याचा त्यामुळे त्यांच्यावर चांगला परिणाम होत आहे, किंवा ज्या कोणत्या गोष्टी त्या रोज करत असतील आहे त्याच्याबद्दल त्यांना एक सकारात्मक विचार त्यांच्या मनात जर आला तरच त्यांचा आत्मविश्वास वाढू शकतो.
1: तर स्वप्रतिमा आणि आत्मविश्वास यांचा काय संबंध आहे?
0: स्वप्रतिमा ही आपण आपल्या मनामध्ये स्वतःबद्दलची बनत असतो, ज्याच्यासाठी दोन तीन गोष्टी कारणीभूत असतात. एक तर मी जसं म्हटलं की आपण स्वतः स्वतःबद्दल काय समजतो, दुसरं हे की दुसरे माझ्याबद्दल काय समजतात. आणि बरेचदा दुसऱ्यांच्या ज्या बोलण्याचा प्रकार असतो किंवा त्यांच्या बोलण्याचा जो एक मतितार्थ असतो किंवा त्याच्यातलं जे मेसेज असतो तो जर निगेटिव्ह असेल, सातत्याने निगेटिव्ह असेल, तर मात्र व्यक्तीचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो. जसं आता ती हाऊस वाईफ असेल आहे आणि वारंवार तिला आहे की तू तर पैसेच नाही कमवत, किंवा इतर बायका पहा कशा करतात आहे, तू ते करतच नाही आहे, तर ती आनंदाने घरकाम करते आहे ते पण ती करू शकणार नाही, म्हणजे तिला स्वतःला पण तसंच वाटत राहील आणि बाकीचे पण अशाच कमेंट जर करत राहिले तर त्या स्त्रीचा स्वप्रतिमा आधी कमी होईल आहे, आणि स्वप्रतिमा कमी झाली की आत्मविश्वास कमी होतो. स्वप्रतिमा मला किती महत्वाची आहे किंवा त्याच्या दृष्टीने मी स्वतःच बद्दल किती महत्व देते आहे स्वतःला किंवा माझ्या लाईफला किंवा माझ्या अचीवमेंट्सला, यांनी आपलं एक मानसिकता तयार होत असते आणि त्या मानसिकतेनी आपला कॉन्फिडन्स वाढत असतो. म्हणजे स्टेप्स जर तुम्ही विचारल्या तर एक पॉझिटिव्ह सेल्फ टॉक, म्हणजे स्वतःबद्दल एक सकारात्मक बोलणं, स्वतःबद्दल सकारात्मक विचार आणणं, मग त्याच्यातनं एक सकारात्मक स्वतःची स्वप्रतिमा करणं, त्याच्यामुळे स्वतःबद्दलची भावना जी आहे ती पॉझिटिव्ह होणं, सकारात्मक होणं, ज्याला आपण पॉझिटिव्ह सेल्फ एस्टीम म्हणू, आणि मग तुम्हाला आत्मविश्वास येतो. तर या आत्मविश्वासाच्या पायऱ्या आहेत.
1: अच्छा, जेव्हा समोरची व्यक्ती आपल्याला ऍक्सेप्ट करते किंवा ती आपलं म्हणणं मान्य करते तेव्हा मग आपला आत्मविश्वास थोडासा वाढतो ना?
0: वाढतो, नक्कीच वाढतो. कारण मी म्हटलं की आत्मविश्वास जो आहे ना तो जसा आपल्या विचार करण्यामधनं येतो तसा तो दुसऱ्यांच्या बोलण्यातनं पण येत असतो.
1: हो,
0: जसं आजकाल आपण पाहिलं आहे की आई जर कमी शिकलेली असली आणि मुलं मोठे होतात तर त्या मुलांना मी रागवू शकते की नाही हा पण आईला डाऊट येतो. कारण काय, तिचा आत्मविश्वास कमी झालाय. कदाचित मुलं तिला म्हणते तुला काय समजतं, तू कुठे बाहेर जाते का, तू अभ्यास केलाय का. तर असं जेव्हा समोरच्यानी बोललं तेव्हा व्यक्तीचा आत्मविश्वास कमी होतो. खरं म्हणजे मातृत्व जे आहे त्याचा अभ्यासाशी काही संबंध नाही आहे, ती भावना आहे, ते कर्तव्य आहे, ते तर आई करतच असते ना, शिक्षित असो का अशिक्षित असो. पण जेव्हा समोरचा व्यक्ती असं म्हणतो तेव्हा त्यांचे आत्मविश्वास कमी होतो. आणि मी तर आजकाल बरेचदा असं म्हणते की आपला पालकत्वाचाच आत्मविश्वास कमी व्हायला लागलेला आहे, की मुलांचं ऐकायचं, मुलांच्या मनासारखं करायचं, टीचरच्या मनासारखं करायचं, असं करता करता एक पालक म्हणून आपली जी भूमिका आहे तिथे सुद्धा मला आत्मविश्वासाची कमी दिसते, की मी माझ्या मुलाला रागव का नको रागव, किंवा त्यांनी एखादी चुकीची गोष्ट केली आहे तर मी त्याला बरोबर सुधरव का नाही सुधरव. अशा अनेक पातळीवर आम्ही असं बघतो की पालकांचा एक पालकत्वाचा आत्मविश्वास कमी झालेला आहे, आणि मग अशा ठिकाणी आपल्याला मुलांच्या समस्या आढळून येतात. त्याच्यामुळे पालकत्व सुद्धा आपल्याला एक आत्मविश्वासानेच करणं गरजेचं आहे.
1: मैत्रिणींनो, आपण ऐकत आहात वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आरोग्य संवाद या मालिकेत आत्मविश्वासाची पायवाट याविषयी डॉक्टर जयश्री शिवलकर यांचं मार्गदर्शन. तर जयश्री ताई, आता असं सांगा की घरातून किंवा कुटुंबातून आत्मविश्वास वाढवण्यासाठी आपण कशी मदत घेऊ शकतो?
0: जसं आपण एक म्हटलं की एक मूल लहान असतं घरी, तर तेव्हा आपण त्या मुलाशी कशा पद्धतीने बोलत असतो, त्या मुलाच्या भलेही फिजिकल कॅरेक्टर्स आपण ज्याला म्हणतो, शारीरिक त्याचे जे हे असतील आहे, मग त्याचं वागणूक जी असेल आहे, मग त्याचे बुद्धिमत्ता जी असेल आहे, किंवा ओव्हरऑल जनरल गोष्टी ज्या असतात की ज्याद्वारे मुलांचा विकास होत असतो, त्याच्याबद्दल जर आपण सारखं निगेटिव्ह बोललं तर त्या मुलाचा आत्मविश्वास कमी होतो. मग ते शाळेत असो, घरी असो का मित्रांमध्ये असो. तसंच एखादी महिला जेव्हा घरी असते आणि तिच्या आजूबाजूचे जे लोक असतात त्यांनी जर तिच्या कार्यपद्धतीबद्दल, तिच्या वर्तनाबद्दल किंवा तिच्या सवयींबद्दल किंवा अनेक गोष्टींबद्दल जर सातत्याने निगेटिव्ह बोलणं केलं तर त्या महिलेचा आत्मविश्वास नक्कीच कमी होईल. आणि अशा कमी झालेल्या आत्मविश्वासामधनं बाहेर निघण्यासाठी तिला स्वतःची इच्छाशक्ती जबरदस्त ठेवावी लागेल. आणि आधी स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवून आणावे लागतील आहे की

0: आयुष्यात कुठे निगेटिव्हिटी आहे तिला मला दूर करायचं आहे आणि माझ्या आयुष्यात काय पॉझिटिव्हिटी आहे ते मला करायचं आहे, असं जर तिने स्वतःचा विचार केला तर कदाचित ती स्वतःचा आत्मविश्वास वाढवू शकते. बालपणापासूनच ही प्रक्रिया सुरू झालेली असते आणि साधारण किशोरवयीन वयापर्यंत इस्तूर ती पुष्कळशी स्टेबल झालेली असते. त्याच्यामुळे बालपणात जर आपल्याला सकारात्मक अनुभव मिळाले, आपल्याला जर आपल्या कार्याचं कौतुक झालं, तर मुलांचा आत्मविश्वास हा वाढतो. प्रत्येक ठिकाणी आपण स्वतःवर विश्वास ठेवला आणि आपल्या आयुष्यातल्या ज्या गोष्टी उपलब्ध आहे त्याच्यातनं पुढे जायची मानसिकता ठेवली तर आपला आत्मविश्वास पुढे जाऊन आपण यशस्वी नक्की होऊ शकतो.
1: बरं, आता इथे कधी कधी काय होतं की ओव्हर कॉन्फिडन्स पण असतो काही जणांमध्ये, तर त्याविषयी काय सांगाल?
0: हो, जसं बरेचदा हा शब्द कुठे आपण वापरतो माहितीये का, म्हणजे महिला कुठे वापरतात, आपल्या मुलांना परीक्षेबद्दल त्या म्हणतात की म्हणजे काय अभ्यास झाला नसतो पण तो मुलगा सांगतो माझा अभ्यास झालाय, पेपर चांगला झाला नसतो पण तो मुलगा सांगतो माझा पेपर चांगला झालाय, आणि म्हणजे हा 15 दिवसांनी त्याचा पेपर येतो आणि त्याला जेव्हा तेवढे अपेक्षित मार्क मिळत नाही तेव्हा त्याला नैराश्य येतं. आता हे कशातनं झालेलं आहे, ओव्हर कॉन्फिडन्स कशातनं आलेलं आहे की आत्मविश्वासाची जी एक पायरी आहे ज्याला आपण म्हणतो सेल्फ अवेअरनेस, म्हणजे स्वतःची जाणीव. तर आता हेच उदाहरण जर घेतलं की त्या मुलाला आपल्या क्षमतेची जाणीव योग्य रीतीने होणं की माझा अभ्यास झालाय की नाही झालाय किंवा माझा पेपर चांगला गेलाय की नाही गेलाय ही जाणीवच नाही हा, त्यामुळे तो ओव्हर कॉन्फिडंट आहे की मी लिहून आलो, माझा झाला होता अभ्यास, मी ट्युशन अटेंड केली होती, पण कळतं कधी? जेव्हा पेपरमध्ये मार्क कमी मिळतात. त्याच्यामुळे जेव्हा तुमचा हा सेल्फ अवेअरनेस बरोबर नसतो, म्हणजे स्वतःबद्दलची जी क्षमता आहे त्याच्या जाणीवेची तुमची जी आकलन असते ते बरोबर नसतं, तेव्हा आपण ओव्हर कॉन्फिडंट होतो. आणि जेव्हा तुमची क्षमता आहे पण तेवढं तुम्ही आकलन केलंच नाही या, तेव्हा त्याला आपण कमी आत्मविश्वास म्हणतो. म्हणजे झालाय त्याचा अभ्यास, आईला पण माहितीये की ह्यांनी केलेलं आहे, मुलाला येत आहे, पण तरी परीक्षेला जाताना मला जमेल की नाही, मला जमेल की नाही. मग कदाचित अशांना परीक्षेचा पेपर सोडवताना एन्झायटी होऊ शकते किंवा स्ट्रेस येऊ शकतो. तर एक योग्य आत्मविश्वास येण्यासाठी योग्य आकलन होणं, स्वतःचं सेल्फ अवेअरनेस जो आहे तो अगदी योग्य पद्धतीने असणं हे खूप गरजेचं आहे. आणि सेल्फ अवेअरनेस, मी ज्याला म्हणते की स्वतःबद्दलचं आकलन, हे एक महत्वाचं जीवन कौशल्य आहे. आणि ते जर तुम्हाला नसेल तर ते तुम्हाला शिकणं गरजेचं आहे. आणि ते जेव्हा आपण शिकतो तेव्हा आपल्याला आपण एक आत्मविश्वासाचा पहिला टप्पा जो आहे तो गाठत असतो.
1: आत्मविश्वासाचे फायदे कोणकोणते आहेत?
0: ज्याचा आत्मविश्वास योग्य असतो तो व्यक्ती आपली क्षमता योग्य रीतीने वापरत असतो, हे एक झालं. दुसरी गोष्ट, त्याच्या विचार करण्यामध्ये एक सकारात्मकता असते, अचीव्ह केलेलं आहे किंवा आपल्या आजूबाजूला जे आहे त्याच्याबद्दल कुठेतरी समाधान असतं किंवा त्याचा समाजाकडे, स्वतःकडे, परिवाराकडे बघण्याचा दृष्टिकोन पण सकारात्मक असतो. आणि मग अशांच्या जेव्हा दुसरे लोक येतात तेव्हा त्यांना पण ती पॉझिटिव्हिटी जाणवते की ह्यांच्याशी बोलल्यावर छान वाटतं, बो
1: हो
0: आनंद वाटतो. परिणाम त्यांच्या ओव्हरऑल आयुष्यावर पण होत असतो, त्यांच्या आरोग्यावर पण होत असतो, त्यांच्या नातेसंबंधावर पण होत असतो. म्हणजे ज्या गोष्टी आपल्या हातात खूप नाही आहेत त्याच्याबद्दल सतत कटकट जर करत राहिली तर कुठेतरी ही आत्मविश्वासाची कमी असं जाणवतं आणि त्यांच्यामध्ये सकारात्मकता नाही असं जाणवतं. मग त्यांच्याशी बोलल्यावर दुसऱ्यांना खूप प्रसन्नता येत नाही. पण ज्यांचा आत्मविश्वास चांगला असतो त्यांच्याशी बोलताना त्यांच्याकडनं आपण एक पॉझिटिव्ह एनर्जी पण घेत असतो.
1: जयश्रीताई, आता स्वॉट अनालिसिस म्हणजे काय आणि याचा आत्मविश्वासाशी काय संबंध आहे?
0: हो, आजकाल प्रत्येकाला काही ना काही काम करण्याची गरज पण आहे, इच्छा पण आहे, संधी पण आहे.
1: हो,
0: आहे ना. तर मग अशा ह्याच्यामध्ये आपण कोणतं काम करतो आहे किंवा आपल्याला पुढे चालून कुठलं काम करायचं आहे किंवा मुलांच्या बाबतीत त्यांना कुठलं करिअर करायचं आहे या संबंधात जेव्हा आपण सेल्फ अनालिसिस करतो म्हणजे स्वतःच आकलन करतो तेव्हा हा स्वॉटचा जो एक कन्सेप्ट आहे तो वापरला जातो. याच्यामध्ये SWOT असं म्हटलं जातं. तर हे एक निमोनिक आहे की जेव्हा आपल्याला कुठलं करिअरचा निर्णय घ्यायचा आहे किंवा मला पुढे बिझनेस करायचा आहे किंवा मला कुठे क्षेत्रात करिअर करायचं आहे, मग भले ते स्टुडंट्स असो का एखादी महिला असो, इव्हन मिडिल एजेड महिला असो की जिला आजपर्यंत काही केलं नाही बाहेर पण आता मला करायची इच्छा आहे बा, तर अशा वेळेस विचार केला पाहिजे, स्वतःचं आकलन केलं पाहिजे. तर याच्यात S म्हणजे स्ट्रेंथ, किंवा माझी स्ट्रेंथ काय आहे, किंवा माझं कुकिंग चांगलं आहे, किंवा मी बोलते चांगली, किंवा जे काय तिला मला मेकअप चांगला करता येतो, तर हे माझं स्ट्रेंथ आहे.

0: माझी विकनेस काय आहे की बा मी मला जे करायचंय ते मला घरात राहून करायचंय, मला बाहेर नाही जाता येणार, किंवा मी खूप कॉन्फिडेंटली बोलू शकत नाही, किंवा इंग्लिश भाषा माझा विकनेस आहे. तर हे स्वतःला जाणीव होते की मला हे विकनेस आहे. मग ओ म्हणजे अपॉर्च्युनिटी, की माझ्यापुढे संधी काय आहेत. आणि टी म्हणजे थ्रेट्स, मार्गाने जातात मला कुठले बॅरियर्स आहेत किंवा कुठले अडथळे आहेत. ते मला आधीच माहिती असले तर कदाचित मी त्याला जास्त चांगल्या रीतीने फेस करू शकेन.
1: म्हणजे कधी एखाद्या गोष्टीचं दडपण किंवा थोडीशी भीती, जास्तीची भीती, ती सुद्धा चांगला परिणाम करते.
0: किंवा आपण त्या समस्येला फेस करण्यासाठी तयार असतो किंवा हो असं होणार आहे तर तुम्ही तयार असता. तर हे जे आहे स्वॉट अनालिसिस, पुष्कळदा करिअर निवडण्यामध्ये किंवा बिझनेसमध्ये, किंवा जसं आता इथे आपण महिलांचं बोलतो आहे की त्यांना काहीतरी आता आयुष्यात करायचं आहे, कळत नाही काय, तर त्यांनी जर स्वतः हे करून घेतलं, स्वतःच स्वतः करून घेतलं की मला काय जमतं काय नाही जमत, तर ते आपला मार्ग आत्मविश्वासाने नक्कीच निवडू शकतील.
1: आता आपण आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये ताणतणाव आणि आत्मविश्वास यांचा काही संबंध आहे का, याबद्दल काय सांगाल?
0: हो नक्कीच. आता मी जसं सांगितलं की आत्मविश्वासाचा जो पायवा आहे तो सेल्फ अवेअरनेस आहे. त्याच्यानंतर दुसरं काय आहे, पॉझिटिव्ह टॉक, स्वतःबद्दलचं पॉझिटिव्ह टॉक. तिसरं काय की मी काहीतरी करते आहे आणि त्याच्यातनं मला आनंद मिळतोय आणि दिवसेंदिवस माझी ती क्षमता वाढते आहे. आता या तिन्ही गोष्टी जर नसल्या, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीतनं पण मला आनंद मिळत नाही, स्वतःच्या क्षमतांबद्दल मला अवेअरनेस नाही आणि मी जे करते आहे त्याच्यात मला काही समाधान नाही तर मग तो नक्कीच ताणतणाव परिस्थिती आहे ती. तर ताणतणावाचं सामना करायला सुद्धा जर कॉन्फिडन्स वाढवला आणि याच स्टेप्स घेतल्या, पॉझिटिव्ह सेल्फ टॉक, छोटे छोटे टार्गेट्स देऊन स्वतःला सक्षम बनवणे, त्याच्यामध्ये आनंद घेणे आणि स्वतःचं स्वॉट अनालिसिस करणे, हे जर केलं तर एक चांगला आत्मविश्वास निर्माण होऊन ताणतणाव आपण नक्कीच कमी करू शकतो.
1: आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवण्यासाठी काय काय करायला हवं?
0: आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवण्यासाठी पहिले आपल्याला त्या क्षमतांची जाणीव पाहिजे. एखादी किटी पार्टी असते, रुटीन गोष्ट आहे किटी पार्टी असणं, पण त्या ह्याच्यात कोणीतरी म्हणतं की चला बो आपण डान्स करू, प्रत्येकीने एक डान्स करून दाखवा, आणि एखादी स्त्री असते ती अगदी उत्तम डान्स करते, मग तिला असं वाटतं अरे मला तर माहितच नव्हतं की मी डान्स करू शकते, किंवा मला तर माहितच नव्हतं मी गाणं म्हणू शकते, किंवा मी इतकं चांगलं लिहू शकते. म्हणजे पहिले तर त्याची जाणीव आपल्याला होणं गरजेचं आहे की मला हे आहे माझ्यात हे. मग दुसरं हे की मग मला हे विकसित करायचं आहे का, मग त्याच्यासाठी मला काय करावं लागेल, मग त्याच्यासाठी छोट्या छोट्या स्टेप्स घेणं, मग त्या स्टेप्स घेऊन आनंद हे करणं, अशा रीतीने तुम्ही जर तो पायवा बनवला आणि त्याच्यातनी पुढे गेले तर मला असं वाटतं तुम्ही आत्मविश्वास नक्की स्वतःमध्ये आणू शकता आणि काहीतरी सकारात्मक कार्य तुमच्या हातनं नक्की घडू शकतं.
1: आत्मविश्वासाशी संबंधित कितीतरी वेगवेगळी जीवन कौशल्य आहेत, तर त्याबद्दल काय सांगाल?
0: हो, आत्मविश्वासाशी संबंधित सगळ्यात पहिलं जे जीवन कौशल्य आहे ते म्हणजे सेल्फ अवेअरनेस आहे, म्हणजे स्वतःची जाणीव, स्वतःबद्दलचं आकलन. त्याच्यानंतरचं दुसरं कौशल्य जे आहे ते म्हणजे प्रॉब्लेम सॉल्विंग आणि डिसिजन मेकिंग, म्हणजे एक चांगला निर्णय मला माझ्या आयुष्यात घ्यायचा आहे, त्याचे पॉझिटिव्ह पण काय होणार आहे, त्याचे निगेटिव्ह पण काय इम्पॅक्ट आहे, सगळं जाणून घेऊन मी माझ्या आयुष्यात एक निर्णय घेते आहे. असा घाईघाईत काहीतरी भावनिक निर्णय मी घेत नाही, मी विचारपूर्वक निर्णय घेते आहे. तसंच एखादी समस्या आली तर ती हाताळण्यासाठी मला जे कौशल्य लागतं ते सुद्धा जीवन कौशल्य आहे. तर हे तीन जीवन कौशल्य तर अगदी आत्मविश्वास वाढण्यासाठी लागतातच. याच्या व्यतिरिक्त एक ज्याला आपण भावनिक बुद्धिमत्ता म्हणतो, ती चांगली असणं, म्हणजे माझ्या भावनांवर माझं नियंत्रण असणं, समोरच्यांच्या भावना मला समजून घेता आल्या पाहिजे, आणि तर आपण कुठली पण परिस्थिती चांगल्या रीतीने हाताळू शकतो आणि स्ट्रेस सुद्धा आपण मग मॅनेज करू शकतो. तर ही सगळी जीवन कौशल्य जर आपण वापरली तर आत्मविश्वास आपण नक्कीच हळूहळू डेव्हलप करू शकतो.
1: आत्मविश्वास आणि समाधान यांच्या विषयी काय सांगाल?
0: पहा, आपलं समाधान जे आहे ते पण आपल्या आतनंच येत असतं. म्हणजे माझ्याकडे खूप जरी गोष्टी असल्या तरी माणूस असमाधानी राहू शकतो, किंवा माझ्याकडे काही नसलं तरी माणूस समाधान राहू शकतो. कारण ते समाधान हे आहे, ही वृत्ती आहे. आपल्याला जीवनात काय मिळालेलं आहे किंवा आपण काय करायचा प्रयत्न केलेला आहे याबद्दल जर आपण पॉझिटिव्ह टॉक करत आलो तर आपला आत्मविश्वास वाढतो आणि हळूहळू आपण आहे त्या परिस्थितीत समाधानी पण राहू शकतो. तर आत्मविश्वास आणि समाधान याचा खूप जवळचा संबंध आहे.
1: तर डॉक्टर जयश्री शिवलकर आपण आमच्या आकाशवाणीच्या

0: सूर्योतलात आणि आत्मविश्वासाची पायवाट याविषयी आपल्या सखळ्यांना खूप छान असं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आकाशवाणी नागपूरतर्फे खूप खूप धन्यवाद. नमस्कार.
1: नमस्कार.

मैत्रिणींनो, आताच आपण आरोग्य संवाद या मालिकेअंतर्गत डॉक्टर जयश्री शिवलकर यांची सुवर्णा पाटील यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. विषय होता आत्मविश्वासाची पायवाट.

0: आता ऐकूया जागर आर्थिक साक्षरतेचा. या मालिकेअंतर्गत कांचन करंदीकर यांची कविता कोहळ यांनी घेतलेली मुलाखत. विषय आहे फायनान्शियल प्लॅनिंग आणि गुंतवणूक. चला तर ऐकूया.
1: मैत्रिणींनो नमस्कार. आज आम्ही आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओत आमंत्रित केलंय अर्थतज्ज्ञ कांचन करंदीकर यांना. कांचनताई नमस्कार.
2: नमस्कार.
1: कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
2: धन्यवाद.
1: कांचनताई, बऱ्याच जणांना पैशाची बचत तर करायची असते पण योग्य दिशा माहीत नसते, मार्ग समजत नाही. मग अशा लोकांसाठी फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे नेमकं काय, साध्या भाषेत समजावून सांगाल का?
2: हो नक्कीच. तर फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे आपल्या पैशांचा एक रोडमॅप असतो. आता जसं की नोकरी लागल्यावर किंवा आपला बिझनेस स्टार्ट झाल्यावर आपण पैसा कमवतो, मग त्या पैशाचा उपयोग आपले पुढचे आर्थिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, जसं शिक्षणासाठी आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी पैसा लागतो, रिटायरमेंटसाठी पैसा लागतो, घर घेण्यासाठी पैसा लागतो, तर हे सगळे उद्दिष्ट साधन करण्यासाठी त्या पैशाचं एक नियोजन करावं लागतं. तर त्या नियोजनालाच फायनान्शियल प्लॅनिंग असं आपल्याला म्हणता येईल. आता त्याच्यामध्ये बरेच विविध प्रकार असतात जे की आपण पुढे जाऊन पाहणारच आहोत.
1: मग आजच्या काळात फायनान्शियल प्लॅनिंग आवश्यक आहे का, विशेषतः तरुणांसाठी, काय सांगाल?
2: आता पाहायलाच गेलं तर आजचा काळ हा खूप फास्ट आहे. मुलांना म्हणा किंवा आजकालच्या तरुण पिढीला खूप फास्ट मनी सवय आहे किंवा तशी त्यांची वृत्ती झालेली आहे. पण ते पाहत असतानाच आता महागाई ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे, तसेच तरुण पिढीची लाईफस्टाईल जी आहे ही खूप महाग होत चालली आहे. पण ऍट द सेम टाइम जॉब अनसिक्युरिटी सुद्धा खूप वाढली आहे. म्हणजे कारण एका वेळेस वर्षानुवर्ष कोणी जॉब करत चाललंय असं आजकाल फार कमी पाहायला मिळतं. जॉब स्विचिंगचं पण प्रमाण वाढलंय. तर अशा सिच्युएशनमध्ये किंवा अशा परिस्थितीत जर नोकरीला लागल्यापासून जर आपण फायनान्शियल प्लॅनिंग केलं तर पुढे येणारा स्ट्रेस हा कमी होतो. म्हणून तरुण असतानाच किंवा कमाईला लागल्यास फायनान्शियल प्लॅनिंग करणं हे अत्यंत गरजेचं आहे.
1: खूप छान सांगितलं कांचनताई. कारण लोक पैसे तर कमावतात पण तरीही त्यांना सारखा आर्थिक ताण जाणवत असतो. मग हे असं नेमकं का होतं?
2: तसं पाहायला गेलं तर हा प्रश्न खूप कॉमन आहे. कारण कसं आहे की लोक पैसे कमवतात पण नियोजनचा अभाव असल्यामुळे तो पैसा हा योग्यरित्या सेव्ह करत नाही. जर तो पैसा योग्यरित्या सेव्ह झाला नाही तर त्याचा योग्यरित्या खर्चही होत नाही किंवा त्याचा योग्यरित्या उपयोग होत नाही. म्हणून जेव्हा खरी पैशाची गरज असते, म्हणजे समजून चला की आपला कुठला मेडिकल इमर्जन्सी आली किंवा रिटायरमेंटच्या वेळेस, तर योग्य प्रकारे जर नियोजन नसेल तर ह्या सगळ्या गोष्टींचा अभाव जाणवतो. म्हणून आपण म्हणतो की पैसा तर कमवतो पण जेव्हा पाहिजे तेव्हा त्या पैशाचा उपयोगच घेता येत नाही, कारण पैसाच हाताशी राहत नाही. तर ह्याच्यासाठी नियोजनचा अभाव हे प्रमुखतः मुख्य कारण असेल असं मला वाटतं.
1: तर सेव्हिंग्स आणि इन्व्हेस्टमेंट यामध्ये नेमका काय फरक आहे मग?
2: आता सेव्हिंग पाहायला गेलं तर सेव्ह करणे म्हणजे काय, तर तो पैसा सांभाळून ठेवणे. तर सेव्हिंग करणे म्हणजे पैसा सुरक्षित ठेवणे. आणि इन्व्हेस्टमेंट काय काम करतं, तर इन्व्हेस्टमेंट हा पैसा वाढवण्याचं काम करतं. आता ह्याच्यामध्ये कसा ताळमेळ

0: करता येईल की जेव्हा आपण कमायला लागतो तेव्हा पहिले स्वतःला पैसा सेव्ह करण्याची सवय लावा. जेव्हा पैसा सेव्ह व्हायला सुरुवात होईल तेव्हा तो पैसा हळूहळू इन्व्हेस्ट करायला सुरुवात करा. आणि मग जेव्हा दिसेल की तुम्ही जो सेव्ह केलेला पैसा आहे तो इन्व्हेस्ट करून जेव्हा ग्रो होतोय तेव्हा तुमची आवड किंवा त्यापासून तुम्हाला जो मिळणारे प्रेरणा आहे ते आपोआपच हळूहळू वाढत जाईल. त्याच्यामुळे पैसा नुसता सेव्ह करून चालेल का? तर नाही. कारण महागाई ही दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. तुम्ही आज सेव्ह केलेला पैसा कदाचित पुढील 10 वर्षात तुम्हाला तेवढा पुरेसा नाही पडणार. त्याच्यामुळे तो पैसा नुसता सेव्ह करून चालणार नाही तर तो पैसा इन्व्हेस्ट करून त्या पैशाला वाढवणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. पैसा सेव्हिंग ही तुमची सुरक्षितता वाढवतो पण इन्व्हेस्टमेंट ही तुमची वेल्थ वाढवतो. त्याच्यामुळे या दोन्ही गोष्टी तेवढ्याच आवश्यक.
1: अगदी बरोबर. आधीचे लोक म्हणायचे की पैशावर पैसा कमावता आला पाहिजे तर तो प्रकार आहे.
0: बरोबर बरोबर.
1: तर मग फायनान्शियल प्लॅनिंग सुरू करण्याचं योग्य वय नेमकं काय आहे?
0: फायनान्शियल प्लॅनिंग सुरू करण्याचं योग्य वय मी म्हणेल आजच. आता तुम्ही म्हणाल आजच म्हणजे आजच कसं? तर ज्या मोमेंट पासनं तुम्ही कमाईला लागाल त्या दिवसापासनं किंवा त्या महिन्यापासनं जर तुम्ही फायनान्शियल प्लॅनिंगला जर लागले. आता तुम्ही पाहता लहान घरात लहान लहान मुलं असतात. आई वडील जर जागृत असतील तर लहान मुलांना सुद्धा या सगळ्या गोष्टींची लहानपणापासूनच कल्पना येते, सवय लागते की नाही जर आई बाबा घरातले खर्च किंवा आपल्या शिक्षणाचा खर्च योग्य रीतीने घरात कोणावरही ताण न पडू देता करतायत तर आपणही असेच करावे. तर मी म्हणेल की जसं आपण बोललो की तरुणांनी तर ही सवय लावायलाच हवी. तर ज्या वेळेपासनं किंवा ज्या वर्षापासनं तुम्ही कमाईला सुरुवात कराल त्या वर्षीपासनं तुम्ही एक तर फायनान्शियल प्लॅनिंग करा, इन्व्हेस्टमेंट करा. आणि याचा सगळ्यात मोठा होणारा फायदा म्हणजे कंपाऊंडिंगचा. जसं आपण म्हणतो चक्रवाढ व्याज, म्हणजे व्याजावर जे व्याज मिळतं. तर जेवढा जास्त तुम्ही पैसा प्लॅनिंग करून इन्व्हेस्ट कराल तेवढा तुमचा पैशावर पैसा बनत जाईल. आणि पुढे जाऊन निर्माण होणारा तुमचा तयार होणारा जो कॉर्पस असेल हा खूप मोठा राहील. त्याच्यामुळे अर्ली इज द बेस्ट. जेवढ्या लवकरात लवकर कराल तेवढं सगळ्यात छान.
1: अगदी छान सांगितलं. आणि आता बरेचदा काय होतं ना, कॉलेजमध्ये असतानाच कॅम्पस इंटरव्ह्यू मधून नोकऱ्या लागतात. त्याच्यामुळे ते वय असतं जास्तीत जास्त 22 वर्षाचं वगैरे. 20 नंतरच करायला सुरुवात करावी.
0: हो हो, असं अगदी अगदी. म्हणजे शिक्षण झाल्यावर कॅम्पस प्लेसमेंट झालं किंवा तुम्ही कुठला बिझनेस स्टार्ट केला, एमबीए वगैरे झालं त्याच्यानंतर तुम्ही कुठला बिझनेस स्टार्ट केला, तर हळूहळू पैसा तुम्ही स्वतःसाठी प्रॉपर प्लॅनिंग करून इन्व्हेस्ट करायला सुरुवातीपासूनच सवय लावा. म्हणजे पुढे जाऊन त्याचा त्रास नाही होणार.
1: तर मग कांचनताई, हे आर्थिक नियोजन करताना कुठली 3 पावलं सुरुवातीला उचलावी माणसानी?
0: हो, याच्यामध्ये आता पाहायला गेलं तर 3 स्टेप्स ज्या आहेत, 3 ह्या महत्वाच्या स्टेप्स आहेत. सगळ्यात पहिल्यांदा तुमचे उद्दिष्ट तुम्ही तयार करा. आता उद्दिष्ट कोणते असू शकतात? एकतर छोट्या काळासाठी तुम्हाला जे मिळवायचे आहे किंवा त्याला शॉर्ट टर्म गोल म्हणतो किंवा मग लॉंग टर्म गोल. आता शॉर्ट टर्म गोल कोणते असू शकतात की मला नोकरी लागल्यावर पुढच्या 2 वर्षात कार घ्यायची आहे, किंवा तुमचं जर घर असेल तर मग घरामध्ये काही रिपेअर्स करायचे आहे, काही रिनोव्हेशन करायचे आहे. हे शॉर्ट टर्म गोल. लॉंग टर्म गोल म्हणजे पुढच्या 10 वर्षात तुम्हाला घर घ्यायचं आहे किंवा अजून कुठल्या घरात मुलं असतील तर मुलांच्या शिक्षणाचा खर्च. तर हे लॉंग टर्म गोल. तर पहिले तुम्ही तुमचे गोल्स सेट करा की तुम्हाला किती वर्षासाठी पैसा गोळा करायचा आहे. त्याच्यानंतर दुसरं म्हणजे तुम्हाला मिळणारं जे इन्कम आहे किंवा जे सॅलरी आहे, पगार आहे किंवा बिझनेसमधनं जो तुम्हाला नफा होतो, प्रॉफिट होतो, तो आणि तुम्हाला लागणारे खर्च याचा ताळमेळ पहा. त्याचं एकदा कागदावर तुम्ही उतरवा की आपल्याला एवढा खर्च लागतोय आणि एवढं आपल्याला मिळणारं हे मिळकत आहे, इन्कम आहे. आणि त्यानंतर जो पैसा तुमचा वाचतो आहे तो योग्य रीतीने, 3 स्टेप्स म्हणजे तुमचा पैसा योग्य रीतीने इन्व्हेस्ट करा. तर ह्या 3 स्टेप्स ह्या खूप महत्वाच्या आहेत तुमच्या फायनान्शियल किंवा तुमच्या आर्थिक नियोजन करण्यासाठी. ह्या 3 स्टेप अतिशय महत्वाच्या.
1: कांचन, ते इमर्जन्सी फंड एक असावा असं सगळे जण म्हणतात, तर तो नेमका किती असावा?
0: हो, आता पहिल्यांदा आपण समजून घेऊया की इमर्जन्सी फंड म्हणजे काय. तर तुम्हाला जो पैसा तात्काळ लागतो किंवा अशी कुठली संकट असतं, आर्थिक संकट जे येतं ज्याच्यासाठी तुम्हाला तुमच्या रेग्युलर खर्चापेक्षा त्याच्यापेक्षा जास्त खर्च लागतो,
1: अचानक येतात.
0: हा, जे अचानक येतात असे कोणते असू शकतात? एखादी मेडिकल इमर्जन्सी, घरातल्या एखाद्या व्यक्तीला कुठल्या रोगाचं निदान झालं किंवा ऍक्सिडेंट झाला तेव्हा येणारी मेडिकल इमर्जन्सी, किंवा घरातल्या कमावत्या व्यक्तीचा जर जॉब गेला किंवा दुसरी नोकरी मिळत नाहीये तेव्हा मग घर चालवण्यासाठी लागणारा खर्च, किंवा घरात अचानक येणारे रिनोव्हेशन, यासाठी जो पैसा अचानक लागतो त्याला आपण इमर्जन्सी फंड म्हणतो. तर पैशाचं नियोजन करताना किंवा पैशाची इन्व्हेस्टमेंट करताना पहिले 6 ते 12

0: 12 महिने पुरेल एवढा इमर्जन्सी फंड बाजूला काढावा आणि त्यानंतरच मग पैशाची इन्व्हेस्टमेंट सुरू करावी. म्हणजे पुढे भविष्यात अशी कुठली जर घटना घडली किंवा अशा कुठला जर प्रसंग आला तर तुमच्या इमर्जन्सी फंडचा तुम्हाला उपयोग करता येतो आणि प्लस तुमची इन्व्हेस्टमेंट जी चालू राहते ती स्मूथली चालू राहते. अशा दोन्ही गोष्टी साध्य करता येतात. त्याच्यामुळे इमर्जन्सी फंड तर असायलाच हवा,
1: कारण संकट कधी सांगून येत नाही.
0: बरोबर.
1: आधीच्या काळात इन्शुरन्स काढला जायचा, ज्याला म्हणजे सगळ्यांच्याच नोकरीत त्या इन्शुरन्स काढण्याला खूप महत्व असायचं. मग हे इन्शुरन्स लाईफ इन्शुरन्स असू द्या किंवा हेल्थशी संबंधित इन्शुरन्स असू द्या, तर मग हे इन्शुरन्स आर्थिक नियोजनात किती महत्वाचे आहे.
0: बरोबर. आता इन्व्हेस्टमेंट आधी करायची की प्रोटेक्शन आधी पाहिजे हा एक खूप महत्वाचा प्रश्न आहे. मी सांगू इच्छिते की इन्व्हेस्टमेंटच्या आधी प्रोटेक्शन असू द्या. प्रोटेक्शन म्हणजे काय तर तुमचं आयुष्य आणि तुमचा लागणार तुमचं आरोग्य या दोन्ही गोष्टी प्रोटेक्टेड असायला पाहिजे. म्हणजे कसं आहे ना की घरावर छप्पर नाही पण तुम्ही घर सजवताय, तर असं नको व्हायला. तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा पण त्याच्या आधी तुम्ही पहिले सिक्युअर करा. तर काय सिक्युअर करा, घरातली जी कमावती व्यक्ती आहे, समजा कुठल्या अनावधानाने घरातली व्यक्ती जर डेथ झाली किंवा एक्सपायर झाली तर घरातले बाकीच्या सदस्यांवर आर्थिक संकट नको कोसळायला, म्हणून त्या व्यक्तीचा टर्म इन्शुरन्स असणं अत्यंत आवश्यक आहे. तसेच मेडिक्लेम इन्शुरन्स, हे दोन इन्शुरन्स अत्यंत आवश्यक आहेत की कुठलीही मेडिकल खर्च आला तर घरातले सगळे मेंबर्स जेव्हा मेडिकल इन्शुरन्स मध्ये प्रोटेक्टेड राहतील तेव्हा अचानक येणारा जे खर्चाचं नियोजन आहे हे इन्शुरन्स मधून होऊ शकेल. त्याच्यामुळे हे दोन इन्शुरन्स असणं अत्यंत आवश्यक आहे, टर्म इन्शुरन्स आणि मेडिकल इन्शुरन्स. आणि जेव्हा हे तुम्ही घ्याल त्याच्यानंतर मग तुम्ही तुमच्या इन्व्हेस्टमेंट किंवा तुमचे उद्दिष्ट जे तुम्हाला साध्य करायचे आहेत त्याचं प्लॅनिंग त्याच्यानंतर तुम्ही सुरू करा. पण हे दोन इन्शुरन्स तर घ्यायलाच हवे,
1: म्हणजे हे अगदी मस्ट आहे.
0: येस, बिलकुल.
1: कांचनताई, आजकाल गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहे, म्हणजे FD, म्युच्युअल फंड, शेअर्स मध्ये पैसा गुंतवणं, गोल्ड, म्हणजे अनेक पर्याय असताना मग यापैकी प्रमुख पर्याय कोणते आहेत?
0: प्रमुख पर्याय म्हणजे तुमच्या उद्दिष्टांनुसार तुमचे गुंतवणुकीचे पर्याय तुमच्यासाठी योग्य ठरतील. जसं की तुम्हाला जर कमी वेळात पैसा हवाय, म्हणजे पुढल्या 1-2 वर्षात पैसा हवाय, तर मग अशा वेळेस ज्याच्यामध्ये रिटर्न कमी मिळेल पण तुम्हाला पैसा लगेचच्या लगेच लिक्विडेट तुम्ही तुमचा पैसा करू शकाल, अशा वेळेस मग तुम्ही FD मध्ये करू शकता, RD मध्ये करू शकता. पण तुमचं जर प्लॅनिंग लॉंग टर्म आहे, दीर्घकाळासाठी तुम्हाला जर ठेवायचं आहे, तर तुम्ही रिअल इस्टेट मध्ये पैसा इन्व्हेस्ट करू शकता, म्युच्युअल फंड मध्ये पैसा इन्व्हेस्ट करू शकता, गोल्ड मध्ये इन्व्हेस्ट करू शकता. आता कसं आहे ना की हा जो इन्व्हेस्टमेंटचा पर्याय आहे हा तुमचे गोल्स आणि तुमच्या रिस्कवर डिपेंड आहे. जेवढे तुमचे उद्दिष्ट हे कमी काळासाठी राहतील तेवढं रिस्क फॅक्टर तुमचा कमी राहील, आणि जेवढे तुमचे गोल किंवा उद्दिष्ट हे दीर्घ काळासाठी राहतील तेवढं तुमचा रिस्क फॅक्टर तेवढा तुम्ही थोडा जास्त घेऊन तुमचा पैसा तुम्ही चांगल्या प्रकारे वाढवू शकता. तर ह्या दोन्ही गोष्टी एकमेकांवर अवलंबून आहे.
1: मग रिस्क आणि रिटर्न याचा संबंध कसा समजावून सांगाल तुम्ही?
0: इंग्लिश मध्ये एक म्हण आहे, रिस्क अँड रिटर्न गोज हँड इन हँड. हायर द रिस्क हायर द रिटर्न, म्हणजे जेवढं जास्त रिस्क घेण्याची तुमची तयारी राहील तेवढं जास्त तुम्हाला रिटर्न मिळतील. पण आता रिस्क घेताना ही एक गोष्ट महत्वाची आहे की ती रिस्क ब्लाइंड नको. जी रिस्क तुम्ही घ्याल ती रिस्क तुमची सिस्टमॅटिक हवी आणि त्याच्यामध्ये एक प्रॉपर स्मार्ट रिस्क असायला हवी, ज्याच्यामध्ये प्रॉपर तुम्ही गायडन्स घेऊन ती रिस्क घ्यायला हवी. तुम्ही जर ती ब्लाइंड रिस्क घेतली तर कदाचित जास्त रिटर्नच्या मागे धावता धावता तुम्हाला जेवढे साधे म्हणजे नॉर्मल रिटर्न असतील त्याच्यापेक्षाही कमी मिळतील. त्याच्यामुळे हाय रिस्क घेताना नेहमी स्मार्ट आणि सिस्टमॅटिक रिस्क जर घेतली तर मिळणारा पैसा हा नक्की गुलर आपल्या ऑप्शन म्हणजे FD RD पेक्षा नेहमीच जास्त असेल. पण त्याच्यासाठी प्रॉपर मार्गदर्शन घेऊनच ती रिस्क घ्यावी असा सल्ला देता येईल.
1: पण कांचन, ते कधी कधी आपल्याला लगेच पैसा हवा असतो आणि काही गुंतवणुकी अशा असतात की जिथे आपल्याला लगेच परतावा मिळत नाही आणि आपल्याला अगदी लगेच पैसा हवा असेल तर त्यावेळेस कुठे गुंतवणूक करावी?
0: हा, लगेच परतावा हवा असेल तर अशा केसमध्ये गव्हर्नमेंटचे बॉन्ड आहेत जे सिक्युअर्ड इन्व्हेस्टमेंट म्हणतो किंवा आपण FD म्हणतो किंवा RD म्हणतो, ज्याच्यामध्ये तुम्हाला मिळणारा जो रिटर्न आहे हे कमी आहे पण तुम्हाला जर लगेच हवा आहे, तुमचं जर ड्युरेशन कमी वेळासाठी तर अशा वेळेस या सिक्युअर्ड वेज मध्ये तुम्हीच पैसा इन्व्हेस्ट करायला हवा, हे सजेस्ट करेल.
1: मैत्रिणींनो, जागर आर्थिक साक्षरतेचा या मालिकेत आपण ऐकत आहात अर्थतज्ञ कांचन करंदीकर यांची मुलाखत. विषय आहे फायनान्शियल प्लॅनिंग आणि गुंतवणूक. चला परत वळूया आपल्या मुलाखती.

0: कडं कांचनताई, आजकाल म्युच्युअल फंड आणि SIP याचं नाव ज्याच्या त्याच्या तोंडी असते म्हणजे अगदी हे लोकप्रिय झालंय, तर या लोकप्रियतेचं काय कारण आहे?
1: म्युच्युअल फंड म्हणा किंवा SIP म्हणा, हे थोडंसं आजकाल ट्रेडिशनल इन्व्हेस्टमेंटपेक्षा हा थोडा वेगळा प्रकार आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला मिळणारे जे परतावा असतो हा तुमच्या FD म्हणा किंवा RD पेक्षा जास्त असतो. तर तो का जास्त असतो? कारण याच्यामध्ये डिसिप्लिन इन्व्हेस्टिंग आहे. FD RD मध्ये सुद्धा आहे, पण मिळणारे रिटर्न हे म्युच्युअल फंड मध्ये जास्त आहे. पण ते डिसिप्लिन इन्व्हेस्टमेंट करताना त्याच्यासोबत तुम्हाला लॉंग टर्म इन्व्हेस्टेड राहायचं आहे. जेवढा जास्त काळासाठी तुम्ही इन्व्हेस्टेड राहाल, जेवढ्या जास्त काळासाठी तुम्ही त्याच्यात पैसा गुंतवाल तेवढं जास्त तुम्हाला त्याच्यामधनं मिळणारे रिटर्न हे जास्त मिळतील. तर मी म्हणेल की SIP म्हणजे दिस इज द काइंड ऑफ डिसिप्लिन इन्व्हेस्टिंग, त्याच्यामध्ये तुम्हाला एक पैसा सेव्ह करण्याची तर सवय लागतेच लागते, पण ऍट द सेम टाइम पैसा सेव्ह केल्यानंतर तो पैसा इन्व्हेस्ट करण्याची सुद्धा सवय लागते. आणि आता मार्केटमध्ये किंवा भारतामध्ये भरपूर अशा म्युच्युअल फंड कंपनीज आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे मार्गदर्शनही मिळतं आणि तुमचा पैसा सुद्धा व्यवस्थित वाढतो. म्हणून त्याचा ट्रेंड जास्त आहे सध्या
0: SIP, म्हणून हे एवढे लोकप्रिय. अगदी खरं आहे. मग गुंतवणूक करताना लोकांना जेवढं नॉलेज असतं आणि एकमेकांना विचारून, मित्रांना विचारून जेवढं शक्य आहे तेवढं ते करतात, चर्चा करतात करायच्या आधी, तर मग या गुंतवणूक करताना बऱ्याचशा चुकाही लोकांच्या हातून होतात, म्हणजे यातल्या मोठ्या चुका कुठल्या?
1: तर आता चुका करताना म्हणायचं झालं तर सगळ्यात पहिली चूक म्हणजे लोक इमोशनवर डिसिजन घेतात. एखाद्या गोष्टीबद्दल किंवा न्यूज आली एखाद्या कंपनीबद्दल म्हणा, किंवा दुसरी गोष्ट कोणी टिप सांगितली तर त्या टिपच्या बेसिसवर पैसे इन्व्हेस्ट करायला सुरुवात करणं, किंवा तिसरी गोष्ट म्हणजे की शॉर्ट टर्म मध्ये एखादी घटना घडली, जसं आपण पाहिलं कोविडच्या काळामध्ये मार्केट क्रॅश असं खूप वेळा झालं, पण तो कोविडचा काळ निघून गेला आणि त्याच्यानंतर मग मार्केट बऱ्यापैकी मार्केटनी उच्चांक गाठला. तर अशा शॉर्ट टर्म गोष्टीमध्ये जिथे पॅनिक असतं तिथे पॅनिक होऊन तुम्ही इन्व्हेस्टमेंट जो काही पैसा टाकलाय तो पैसा काढून घेणं, तर हे सगळे चुकीचे निर्णय आहेत मी असं म्हणेल. तर ह्या सगळ्या चुका लोक करतात गुंतवणूक करताना. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे योग्य आर्थिक सल्लागाराचं मार्गदर्शन न घेणं. ह्या सगळ्या चुकांमध्ये लोकांचे इन्व्हेस्टमेंट डिसिजन चुकतात, तर ह्या गोष्टी टाळायला पाहिजे.
0: अगदी बरोबर. आणि बरेचदा कांचन ते काय होतं ना, कधी मित्रांचा सल्ला कधी नातेवाईकांचा सल्ला हा वेगवेगळा असू शकतो, मग यांच्या सल्ल्यानुसार गुंतवणूक करणं हे कितपत योग्य आहे?
1: यांच्या सल्ल्यानुसार तुम्ही गुंतवणूक करा, पण ब्लाइंड राहू नका. तुम्ही पण तेवढेच अवेअर व्हा की यांनी दिलेला सल्ला आपल्याला योग्य आहे का.
0: मग आणि ते किती तज्ञ आहेत त्या क्षेत्रात?
1: बरोबर, अगदीच. ते जर तज्ञ असतील तर काही प्रश्नच नाही. त्यांनी जर कुठलं पुस्तक वाचलं, कुठलं मासिक वाचलं किंवा कुठल्या न्यूज ऐकल्या आणि त्या बेसिसवर त्यांनी तुम्हाला सल्ला दिला, तर ब्लाइंडली तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवून इन्व्हेस्टमेंट करू नका. कारण कशी आहे ना की प्रत्येकाची सिच्युएशन ही युनिक असते, प्रत्येकाला भविष्यात लागणाऱ्या पैशाची गरज ही वेगवेगळी असते, प्रत्येकाचं कमवणाऱ्या पैशाची कपॅसिटी ही वेगवेगळी असते,
0: घरात येणारा पैसाही वेगवेगळा
1: असतो. त्याच्यामुळे प्रत्येकाचं इन्व्हेस्टमेंट हे कस्टमाइज असतं, प्रत्येकाचं सारखं असू शकत नाही. त्याच्यामुळे ब्लाइंडली कोणावर विश्वास न ठेवता तुम्ही योग्य रीतीने व्यवस्थित माहिती काढा आणि मगच इन्व्हेस्टमेंट करा.
0: अगदी खरं आहे. कांचन ते प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात रिटायरमेंट म्हणजे निवृत्ती ही तर येणारच असते, मग या रिटायरमेंटचं प्लॅनिंग किती लवकर आपण सुरू करायला पाहिजे?
1: आता आधीच्या काळात असं होतं की गव्हर्नमेंट जॉब म्हणा किंवा बँकेत जे नोकरी करत होते किंवा सगळ्याच गव्हर्नमेंट जॉबमध्ये पेन्शन ही गव्हर्नमेंटकडनं मिळत होती, पण आता ओव्हरऑल सगळीकडेच पेन्शन मिळणं हे बंद झालंय. तर आधी असा प्रकार नव्हता की आपल्याला आपल्या भविष्यातील म्हणजे रिटायरमेंट लाईफसाठी काही पैसा गोळा करावा लागेल. तो रिटायरमेंट झाल्यावर तर तुमच्याकडे तुम्हाला मिळतच होता, जो
0: पेन्शनच्या रूपात तो सुरूच राहायचा
1: जो मिळतच होता, रिटायर्ड झाल्यावर सुद्धा मिळत होता. पण आता तसं राहिलं नाहीये. त्याच्यामुळे लोक काय विचार करतात की नाही रिटायर्ड व्हायला तर भरपूर वेळ आहे, पाहू आपण 40 नंतर विचार करू, 45 नंतर विचार करू. पण जेवढं लेट तुम्ही या गोष्टीसाठी प्लॅनिंग करायला सुरुवात कराल तेवढं तुम्हाला येणारा स्ट्रेस जास्त राहील. कारण तुमची नोकरीत असतानाची लाईफस्टाईल ही वेगळी असेल आणि रिटायरमेंट झाल्यानंतर जर तुम्हाला ती लाईफस्टाईल कायम ठेवायची असेल तर तुम्हाला अगदी सुरुवातीपासून या गोष्टीचा विचार करून तेवढा अमाऊंट वेगळा टाकावा लागेल, म्हणजे तुमची रिटायर्ड झाल्यानंतरची सुद्धा लाईफस्टाईल हॅम्पर होणार नाही. आणि तुम्ही कमी रक्कम

0: रकमेमध्ये रिटायर्ड झाल्यानंतर भरपूर मोठा कॉर्पस गोळा करू शकता. म्हणून लवकर वयात रिटायरमेंट प्लॅनिंग सुद्धा करणंही तेवढंच महत्वाचं आहे.
1: पण कांचनताई, काही बाबतीत नवीन मुलं पण खूप स्मार्ट आहे असं म्हणावं लागेल, कारण आधी कसं निवृत्तीनंतर मिळणाऱ्या पैशांनी आपण आपलं घर बांधायचं, प्लॉट घ्यायचा, हे सगळं केलं जायचं. पण आता अगदी तरुण मुलं लागल्याच अगदी नोकरी लागल्याच कार घेतात, घर घेतात आणि मग त्याचे EMI देत असतात. याबद्दल काय सांगाल?
0: बरोबर. आता EMI म्हणा किंवा हे म्हणा फेडत असतात ते तर अगदी योग्य आहे, पण ते सगळं करताना तुमच्या रिटायरमेंटसाठी तुम्ही विचार केला का हे सुद्धा पाहणं तेवढंच महत्वाचं आहे. ठीक आहे, तुमचे EMI असेपर्यंत कदाचित तुम्ही कमी पैसा तुमच्या रिटायरमेंटसाठी बाजूला ठेवू शकत असाल, पण जसं तुम्ही म्हणाल्या की जसं तरुण वयातच आता घर घेतलं तर तुमचं 40 किंवा 45 पर्यंत घर होऊन जाईल, पण मग उरलेल्या 15 वर्षात जेवढा पैसा तुम्ही घरासाठी भरला तेवढाच पैसा तुम्ही जर रिटायरमेंटसाठी सुद्धा बाजूला टाकला तर तुम्हाला तुमच्या रिटायरमेंट नंतर तुमचं लाईफस्टाईल हॅम्पर व्हायला प्रॉब्लेम जाणार नाही.
1: काळजीचं कारण नाही. तर मग शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म गोल्स यासाठी वेगवेगळी स्ट्रॅटेजी असते का?
0: हो, नक्कीच. शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म साठी नक्कीच वेगळी स्ट्रॅटेजी असते. तर शॉर्ट टर्म म्हणजे काय तर सेफ इन्व्हेस्टमेंट आणि लॉंग टर्म म्हणजे काय तर ग्रोथ इन्व्हेस्टमेंट. शॉर्ट टर्म मध्ये जेव्हा तुम्हाला पैसा हवा असेल तेव्हा तो पैसा हा सेफ मार्गानेच किंवा सेफ ऑप्शन्स मध्येच इन्व्हेस्ट व्हायला हवा, सेफ जे पर्याय आहे त्याच्यातच इन्व्हेस्ट व्हायला हवा. आणि जेव्हा लॉंग टर्म मध्ये साठी तुम्हाला जर पैसा हवा असेल तर त्याची तुम्हाला ग्रोथ व्हायला हवी. जर ती ग्रोथ वाढायला हवी, जर ती ग्रोथ तुमच्या महागाई एवढीच वाढत असेल म्हणजे समजून चला 6-6.5% वाढत असेल तर तुम्हाला मिळणार पुढच्या 10 वर्षांनी तुम्हाला तर मिळतच नाहीये. कारण आज लागणारे 100 रुपये उद्या 150 रुपये तुम्हाला तेवढा खर्च लागेल. तर तुम्ही इन्व्हेस्ट केलेले जर 100 रुपये 150 रुपयांनीच वाढले तर आपण त्याला ग्रोथ इन्व्हेस्टमेंट नाही म्हणणार, ती स्टेबल इन्व्हेस्टमेंटच होईल. तुम्हाला ग्रोथ इन्व्हेस्टमेंट हवी असेल तर तुम्हाला योग्य लॉंग टर्म पर्यायच निवडावा लागेल, आणि जर शॉर्ट टर्म हवी असेल तर सेफ इन्व्हेस्टमेंट पर्यायच निवडावा लागेल. तर हे दोन्हीचे प्लॅनिंग वेगवेगळं होईल, दोन्हीसाठी वेगवेगळं मार्गदर्शन किंवा वेगवेगळे पर्याय निवडावे लागतात.
1: मग एका सामान्य पगार असणाऱ्या व्यक्तीनं महिन्याला किती टक्के गुंतवणूक करावी?
0: तसं आयडियली पाहायला गेलं तर तुम्हाला मिळणाऱ्या पगाराचं किंवा तुमचा जर उद्योग असेल, तुमचा बिझनेस असेल तर तुम्हाला मिळणाऱ्या नेट प्रॉफिटच्या 20 किंवा 30% तुम्ही पैसा हा वेगळा ठेवायला पाहिजे ऍज अ इन्व्हेस्टमेंट म्हणून. सुरुवातीच्या काळात कदाचित ते मुलांना मुलींना कदाचित शक्य होत नाही किंवा आपले भरपूर स्वप्न असतात, भरपूर काही काही खर्च करायचे असतात, तर छोट्या अमाऊंट पासून सुरुवात करा. पण ऍटलीस्ट सुरुवात होणं ही जास्त महत्वाची आहे, आणि ती सुरुवात करून चालणार नाही तर त्यामध्ये तुमची नियमितता असणं ही तेवढीच आवश्यक आहे. नाहीतर बऱ्याच वेळा असं होतं की एक वर्षभर आपण
1: सुरुवात करतो
0: आणि नंतर ते थंड पडतं. तर त्याच्यामध्ये भलेही तुम्ही कमी अमाऊंटनी कमी रकमेनी सुरुवात करा, पण त्याच्यामध्ये नियमितता राखा. जसं जसं ती नियमितता राखेल तसं हळूहळू तुमची आपोआप रक्कम वाढत जाईल आणि मग कॉर्पस मोठा होईल.
1: मग 5-10,000 पासून गुंतवणूक ज्यांनी सुरू केली आहे त्यांना काय सल्ला द्याल?
0: परफेक्ट अमाऊंट आहे. ज्यांना 25,000, 30,000, 35,000 पगार आहे त्यांनी 5-10,000 सुद्धा इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात केली 25-30 वर्षासाठी जरी तुम्ही ती इन्व्हेस्टमेंट कायम ठेवली तरी मिळणारा पैसा हा पुष्कळ राहील. कारण त्याच्यामध्ये जे आधी बोलली त्याप्रमाणे कंपाऊंडिंगचा फायदा तुम्हाला होईल. म्हणजे इन्व्हेस्ट कराल समजून चला तुम्ही 25-30 लाख अंदाजे, पण मिळणारा पैसा कदाचित 1-1.5 कोटीच्या घरातही जाऊ शकतो जर 25-30 वर्षासाठी हा पैसा तुम्ही नियमितपणे चालू ठेवला तर.
1: आणि मग जर कोणाला आजपासूनच आपला हा कार्यक्रम ऐकल्यापासूनच जर फायनान्शियल प्लॅनिंग सुरू करायचं असेल तर त्याने पहिली ऍक्शन काय घ्यावी?
0: पहिली ऍक्शन ही घ्यायला हवी की पहिले तुम्ही तुमचं मिळणारं इन्कम आणि खर्च हे काय आहे याचा ताळमेळ पहिले पहा की किती खर्च होत आहेत आणि किती इन्कम होत आहे. त्याच्यामध्ये दुसरी गोष्ट मला अशी सांगावीशी असेल की ते खर्च लिहिताना आवश्यक खर्च आणि आवडीचे खर्च याचं सुद्धा बायफर्गेशन करा. कारण काही काही खर्च असे बरेच असतात जे अवॉइडेबल असतात, जे तुम्ही अवॉइड करू शकता. ते खर्च करण्याऐवजी ते पैसे तुम्ही इन्व्हेस्टही करू शकता. तर त्या खर्चाचं सुद्धा एक बायफर्गेशन करा, वर्गीकरण करा की आपल्याला आवश्यक असलेले हे खर्च एवढे आहे आणि जे टाळता येऊ शकतो ते खर्च वेगळे अशी. आणि जेव्हा मग तुमचं जेव्हा ती रक्कम जी उरेल ती जेव्हा तुम्ही इन्व्हेस्ट कराल तेव्हा मग तुम्हाला आपोआप त्याची हळूहळू नियमितपणे सवय लागेल.
1: मग आमचा हा कार्यक्रम ऐकणाऱ्या श्रोत्यांसाठी त्यांच्या आर्थिक नियोजना

0: साठी कोणते तीन गोल्डन रूल्स आपण सांगू इच्छिता?
1: आता तीन गोल्डन रूल्स म्हणजे पहिले आहे की पे युअर सेल्फ फर्स्ट, म्हणजे पहिले स्वतःसाठी खर्च करा, स्वतःच्या कुटुंबासाठी खर्च करा. म्हणजे हे करताना मी हे नाही म्हणणार की फायनान्शियल प्लॅनिंग पासून सुरुवात करा, कारण शेवटी कमवतो आपण स्वतःसाठी,
0: अगदी
1: स्वतःच्या कुटुंबासाठी. त्याच्यामुळे स्वतःसाठी, स्वतःच्या कुटुंबासाठी तर खर्च करणं हेही तेवढंच महत्वाचं आहे. म्हणजे कुटुंबामध्ये काटकसरीने दिवस काढा आणि पैसा इन्व्हेस्ट करा, हे तर मी सल्ला देणार नाही. तर तुम्ही एक साऊंड आणि एक चांगलं आयुष्य जगता यावं यासाठी पहिले तुमच्या स्वतःसाठी, तुमच्या कुटुंबासाठी पैसा खर्च करा. त्याच्यानंतर उरलेला पैसा हा तुम्ही इन्व्हेस्ट करा रेग्युलरली, कन्सिस्टंटली, नियमितपणे हा पैसा इन्व्हेस्ट करा. आणि तिसरी गोष्ट म्हणजे दूरदृष्टीचा विचार ठेवा. पैसा इन्व्हेस्ट करताना तुमच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये दूरदृष्टी ठेवा की हो, मी पुढचे 10 वर्ष किंवा मुलगा झाला, मुलगी झाली, तर पुढच्या 10-15 वर्ष त्याच्या हायर एज्युकेशन पर्यंत मी या पैशाला हात नाही लावणार. तर अशी दूरदृष्टी जेव्हा तुम्ही ठेवाल तेव्हा मग तुम्हाला मिळणारा पैसा हा भरपूर राहील.
0: अगदी बरोबर. मग आजकाल बरेच जण गुंतवणूक करताना ब्लाइंडली नाही करत, कारण आजकाल लोक बरेच हुशार झाले आहेत तसे, तर मग एक्सपर्टचा सल्ला घेतात, तर हा एक्सपर्टचा गायडन्स घेणं आवश्यक आहे का?
1: हो, नक्कीच. कारण कसं आहे ना, राईट गायडन्स घेणं हा शॉर्टकट नाहीये तर हा स्मार्टकट आहे. म्हणजे आता जसं आपण म्हणतो आपली हेल्थ खराब झाली तर आपण डॉक्टरकडे जातो, तर शेवटी पैसा ही सुद्धा आपली वेल्थच आहे.
0: अगदी.
1: तर वेल्थ, जसं आपली हेल्थ खराब झाली तर आपण डॉक्टरकडे जातो, तर वेल्थचं नियोजन करण्यासाठी सुद्धा आपल्याला प्रॉपर एखाद्या फायनान्शियल मॅनेजरकडे जावं लागेल,
0: जायला पाहिजे.
1: की ज्याला मार्केटमधल्या सगळ्या करंट अफेअर्स माहिती असतात, करंट घडामोडी माहिती असतात, कदाचित आपला तेवढा अभ्यास नसेल, पण जो व्यक्ती किंवा जो सल्लागार डे इन डे आउट हेच काम करतो तो तुम्हाला योग्य सल्ला देऊ शकेल. त्याच्यामुळे योग्य गायडन्स घेणं हे स्मार्ट कट आहे, शॉर्टकट नाही.
0: मग आजकाल सगळे प्लॅटफॉर्म डिजिटल झाले आहे, तर या डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे गुंतवणूक सोपी झाली असं आपल्याला वाटतं का?
1: मी म्हणेल की ईज ऑफ ऍक्सेस इज नॉट द ईज ऑफ सक्सेस. म्हणजे आता ऑनलाईन किंवा डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे आपल्याला सगळं घरी बसून ऑनलाईन आपण सगळं सर्च करून पाहू तर शकतो, पण ह्याच्यामुळे तुम्हाला सक्सेसच मिळेल असं जरुरी नाहीये. गोष्टी ऍक्सेसेबल तर इझिली झालेले आहे, पण त्यामधनं सगळेच सक्सेसफुल होत आहेत का? तर नाही. तर सक्सेसफुल होण्यासाठी काय लागेल की तुम्हाला त्या गोष्टीचं डिटेल नॉलेज घ्यावं लागेल आणि प्रॉपर गायडन्सही घ्यावं लागेल, योग्य मार्गदर्शनही घ्यावं लागेल. तर या दोन्ही गोष्टी घेतल्यानंतरच तुम्ही तुमचे गोल अचीव्ह करू शकता.
0: तर कांचनताई, आज आपण इथं आलात आणि फायनान्शियल प्लॅनिंग आणि गुंतवणूक याविषयी इतकं छान सोप्या शब्दात मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आकाशवाणी नागपूरतर्फे मी आपली खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार.
1: धन्यवाद. नमस्कार.

जागर आर्थिक साक्षरतेचा कांचन करंदीकर यांची कविता कोहळे यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकलीत. विषय होता फायनान्शियल प्लॅनिंग आणि गुंतवणूक. तर मैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरातलं हे छान असं भावगीत.

मैत्रिणीं आशा भोसले यांच्या या भावगीताबरोबरच आजचा वनिता मंडळ कार्यक्रम इथे संपवायची वेळ झाली आहे. तेव्हा तुमचा निरोप घ्यायला हवा. आजच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. आता मी स्वाती तुपकर तुमचा आजच्या पुरता इथेच निरोप घेते. पुन्हा भेटणारच आहोत आपल्या पुढल्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

भालू या चित्रपटातलं गीत श्रोते हो आत्ताच आपण ऐकलं, आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं. गीतकार होते पी सावळाराम आणि संगीतकार होते विश्वनाथ मोरे. गीतबहार कार्यक्रमात यानंतर ऐकूया नणंद भाऊसय या चित्रपटातलं गीत गायलं आहे अनुराधा पौडवाल आणि मीना पत्की यांनी. गीतकार आहेत शांताराम नांदगावकर आणि संगीतकार आहेत अशोक पत्की.

0: एकटी या चित्रपटातलं गीत श्रोते हो आत्ताच आपण ऐकलं. गीतकार होते ग दी माडगुळकर आणि संगीतकार होते सुधीर फडके आणि हे गीत गायलं होते आशा भोसले यांनी. गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम या गीतासोबतच समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. दुपारचा 1:30 आहे. ठीक 1:30 मराठीतून राष्ट्रीय बातम्या आम्ही प्रसारित करू आणि त्यानंतर 1:40 मुंबई जिल्ह्याचं वार्तापत्र आम्ही प्रसारित करू. ठीक 1:30 मराठीतून राष्ट्रीय बातम्या.
1: आकाशवाणी मुंबई अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे. 5 देशांचा दौरा यशस्वीरित्या पूर्ण करून प्रधानमंत्री काल नवी दिल्लीत परतले. इटलीमध्ये उभयपक्षी व्यापक सहकार्यासाठी झाले महत्वाचे करार. महामार्गांच्या आधुनिक बांधकामामुळे देशात दळणवळणाचं चित्र वेगानं पालटत असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्र्यांचं प्रतिपादन. इबोला विषाणू प्रादुर्भावाबाबत आरोग्य सेवा महासंचालनालयाचा दक्षतेचा इशारा जारी. आणि झारखंडमध्ये 27 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 5 देशांचा दौरा यशस्वीरित्या पूर्ण करून काल नवी दिल्लीत परतले. मोदी यांनी इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांच्याशी शिष्टमंडळ स्तरावर चर्चा केली. या दौऱ्यात भारत आणि इटलीने आपले संबंध विशेष सामरिक भागीदारीपर्यंत वाढवण्याची घोषणा करण्याबरोबरच व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, संरक्षण, स्वच्छ ऊर्जा आणि धोरणात्मक भागीदारी या क्षेत्रांमधील सहकार्य वाढवण्यावर या बैठकीत भर देण्यात आला. त्याचबरोबर दोन्ही देशांनी कृषी, महत्वपूर्ण खनिजे, आयुर्वेद, विज्ञान आणि तंत्रज्ञान तसंच भारतीय परिचारकांना भारतातून इटलीमध्ये ये जा करण्यासाठी सुविधा देण्यासह इतर मुद्द्यांवर देखील सामंजस्य करार केले. दरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना रोम इथं अन्न आणि कृषी संघटनेच्या मुख्यालयात प्रतिष्ठेचे अॅग्रिकोला पदक प्रदान करण्यात आलं. मोदी यांनी हा सन्मान भारतातले शेतकरी, पशुपालक, मत्स्यशेती करणारे बांधव, कृषी शास्त्रज्ञ आणि कामगारांना समर्पित केला. या सन्मानाबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. भारतीय उद्योगांना केवळ युरोपातच नव्हे तर पूर्व भूमध्यसागरी आखाती आणि उत्तर आफ्रिकेतल्या देशांची बाजारपेठ खुली करून देण्यासाठी सायप्रस सहाय्य करेल अशी ग्वाही सायप्रसचे अध्यक्ष

0: निकोस क्रिस्टो दौल देसे यांनी आज दिली आहे. ते आज मुंबईत भारत सायप्रस उद्योग मंचाला संबोधित करत होते. मुंबईत येत्या 1 सप्टेंबरपासून सायप्रस व्यापार केंद्र सुरू करण्याची घोषणा निकोस यांनी यावेळी केली. सायप्रसकडे सध्या युरोपीय महासंघाच्या परिषदेचं अध्यक्षपद देखील आहे. त्यामुळे सायप्रसच्या सहकार्यासोबतच भारताला युरोपीय महासंघाचे सहकार्य देखील मिळेल असं निकोस यांनी यावेळी सांगितलं. यावेळी दोन्ही देशांमध्ये 6 सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. सायप्रसचं सहकार्य आणि मैत्रीचा लाभ भारताला दीर्घकाळपर्यंत मिळत राहील अशी आशा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली. महाराष्ट्रातल्या तरुण उद्योजकांनी, गुंतवणूकदारांनी, व्हेंचर फंड्स आणि विद्यापीठांनी या सहकार्याचा लाभ घेत प्रगती करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. देशात वेगानं विकसित होत असलेल्या हरित द्रुतगती महामार्गामुळे आणि नियंत्रित प्रवेश असलेल्या महामार्गांमुळे रस्ते मार्गानं केलेल्या प्रवासाचं स्वरूप बदललं आहे असं केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गाच्या निर्मितीनंतर मुंबई पुणे विमानसेवा जवळजवळ बंद झाली होती. तसाच बदल आता दिल्ली डेहराडून आणि दिल्ली जयपूर महामार्गामुळे झाल्याचंही त्यांनी सांगितलं. ते काल नवी दिल्लीत अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सनं आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते. रस्ते बांधकामात नवनवीन संशोधनामुळे साधन सामुग्रीचा पुनर्वापर होतो तसंच बांधकामाचा दर्जा सुधारतो असं ते म्हणाले.
1: वी कॅन ऍड 30% बायो बिटुमेन इन टू पेट्रोलियम बिटुमेन विथ 15% रबर पावडर वेअर वी कॅन गेट इट फ्रॉम द यूज टायर अँड 7% प्लास्टिक. वी हॅव ऑलरेडी सक्सेसफुली इम्प्लिमेंटेड द रोड ऑलरेडी युझिंग धिस टेक्नॉलॉजी which is proved to be successful.
0: भारतीय वाहन उद्योग जगात पहिल्या क्रमांकाचा करण्यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचं गडकरी यांनी असोचॅमतर्फे आयोजित नेतृत्व शिबिरात सांगितलं. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि कोरियाचे माजी सैनिक कल्याण विभागाचे मंत्री कोन ओह इल यांनी आज संयुक्तरित्या सेओलच्या इमजिनग पार्क इथं भारतीय युद्ध स्मारकाचं उद्घाटन केलं. कोरियन युद्धाला 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं या स्मारकाची निर्मिती करण्यात आली आहे. कोरियन युद्धात भाग घेतलेल्या भारतीय लष्कराच्या रुग्णवाहिका सेवेमधील सैनिकांनी दिलेल्या हौतात्म्याचं स्मरणार्थ हे युद्ध स्मारक बांधण्यात आलं आहे. यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी जागतिक शांतता आणि मानवतेच्या सेवेसाठी कोरियन प्रांतात भारतानं केलेल्या कार्याचं स्मरण केलं. माजी प्रधानमंत्री दिवंगत राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज समाज माध्यमावर लिहिलेल्या पोस्टमधून त्यांना आदरांजली वाहिली. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनीही राजीव गांधी यांना आदरांजली वाहिली आहे. काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी, पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, पक्षाचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्यासह अनेक नेत्यांनी आज राजीव गांधी यांचं स्मारक असलेल्या वीरभूमी इथं जाऊन आदरांजली वाहिली. राजीव गांधी यांची प्रगतिशील विचारसरणी, देशाच्या एकतेसाठी दिलेलं सर्वोच्च बलिदान आणि त्यांचा साधेपणा हे सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचं राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी समाज माध्यमावर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. एबोलाचा प्रादुर्भाव झालेल्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांच्या बाबतीत दक्षता बाळगण्याचं आवाहन आरोग्य महासंचालनालयानं केलं आहे. डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो, युगांडा आणि दक्षिण सुदान यासारख्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांनी एबोलाच्या लक्षणांशी साधर्म्य असणाऱ्या तक्रारी केल्यास त्यांना ताबडतोब वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचनांचा यात समावेश आहे. ताप, डोकेदुखी, स्नायुदुखी, कारणाशिवाय रक्तस्राव किंवा उलटी अशी लक्षणं दिसल्यास प्रवाशांनी विमानतळ आरोग्य अधिकारी किंवा हेल्थ डेस्कला अधिसूचित करावं असं आरोग्य सेवा महासंचालनालयानं म्हटलं आहे. प्रवासानंतरही 21 दिवसांच्या आत अशी लक्षणं आढळल्यास वैद्यकीय मदत घ्यावी आणि आपल्या प्रवासाबाबत माहिती सार्वजनिक आरोग्य केंद्राकडे द्यावी असं आवाहनही संचालनालयानं केलं आहे. राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमाअंतर्गत भारतानं क्षयरोगाच्या उच्चाटनासाठी जागतिक स्तरावरचा सर्वात मोठा क्षयरोग तपासणी आणि प्राथमिक रुग्ण शोध कार्यक्रम हाती घेतला आहे, असं प्रतिपादन केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी केलं. जिनिव्हा इथं जागतिक आरोग्य परिषदेच्या 79व्या सत्रात

0: फुफ्फुसांच्या आरोग्याबाबत मंत्रीस्तरावरचे दृष्टिकोन यावरच्या चर्चासत्रात ते बोलत होते. ज्यांना क्षयरोगाचा धोका जास्त आहे अशांपर्यंत पोहोचण्यासाठी घराघरातून तपासणी करणारे मोबाईल तपासणी चमू, जनजागृती मोहिमा यावर या कार्यक्रमात भर दिला जात आहे असं त्यांनी सांगितलं. सौंदर्य प्रसाधनांचा वापर औषध म्हणून इंजेक्शनद्वारे करण्यावर केंद्र सरकारनं बंदी घातली आहे. केंद्रीय औषध मानक नियंत्रण संघटनेनं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलंय की सौंदर्य प्रसाधनाचा वापर शरीरावर चोळून, ओतून, फवारून किंवा शिंपडून केला जातो. सौंदर्य प्रसाधन क्लिनिक्स, सौंदर्यविषयक व्यावसायिक किंवा ग्राहकांनी ही प्रसाधनं शरीरात इंजेक्शन वाटे देऊ नये. या नियमांचा भंग केल्यास सौंदर्य प्रसाधन विषयक नियम 2020 नुसार कारवाई होऊ शकते. सौंदर्यवृद्धीसाठी, वृद्धत्व रोखण्यासाठी तसंच त्वचा गोरी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात इंजेक्शन वाटे सौंदर्य प्रसाधनं घेतली जात असल्याच्या पार्श्वभूमीवर CDSOCO हा इशारा दिला आहे. झारखंड प्रभारी पोलीस महासंचालकाच्या उपस्थितीत आज रांची इथं 27 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं. हे सर्व सरकारने बंदी घातलेल्या CPI माओवादीशी संबंधित होते अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. अनेक प्रकरणांमध्ये आरोपी असणाऱ्या या नक्षलवाद्यांनी ऑपरेशन नवजीवन अंतर्गत शरणागती पत्करली आहे. एकूण नक्षलवाद्यांपैकी 22 जण चकमकीत मारले गेले आहेत. 44 जणांना अटक झाली आहे तर 29 जणांनी या वर्षात आत्मसमर्पण केलं आहे असं नमूद करत शिल्लक राहिलेल्या थोड्या नक्षलवाद्यांनी मुख्य प्रवाहात यावं असं आवाहन पोलीस अधिकाऱ्यांनी केलं आहे. दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर चॉकलेटच्या पाकिटात लपवून आणलेलं सुमारे 396 ग्राम सोनं सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी जप्त केलं. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार रियाधून आलेल्या 2 प्रवाशांचा संशय आल्यानं त्यांच्या सामानांची तपासणी केली. त्यावेळी सामानात असलेल्या चॉकलेटच्या पाकिटांमध्ये 396 ग्राम सोनं पावडरच्या स्वरूपात लपवून ठेवल्याचं आढळून आलं. अधिकाऱ्यांनी हे सोनं जप्त केलं असून या दोघांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. IPL स्पर्धेत आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानावर गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात सामना होणार आहे. हा सामना संध्याकाळी 7:30 सुरू होईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 5 देशांचा दौरा यशस्वीरित्या पूर्ण करून प्रधानमंत्री काल नवी दिल्लीत परतले. इटलीमध्ये उभयपक्षी व्यापक सहकार्यासाठी झाले महत्वाचे करार. महामार्गांच्या आधुनिक बांधकामांमुळे देशात दळणवळणाचं चित्र वेगानं पालटत असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्र्यांचं प्रतिपादन. इबोला विषाणू प्रादुर्भावाबाबत आरोग्यसेवा महासंचालनालयाचा दक्षतेचा इशारा जारी. आणि झारखंडमध्ये 27 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3:00 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. 1:40 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच प्रसारित करत आहोत. मुंबई जिल्ह्याचं वार्तापत्र.
2: श्रोतेहो नमस्कार. आता आपण ऐकणार आहोत मुंबई जिल्ह्याचं वार्तापत्र. मुंबईत राज्यपाल जिष्णू देव वर्मा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वगणना करत केला जनगणना 2027 मोहिमेचा प्रारंभ. मुंबईतल्या उपकरप्राप्त इमारतींच्या पुनर्विकास प्रकल्पातील भाडेकरू रहिवाशांसाठी तक्रार निवारण व्यवस्थापन प्रणाली विकसित. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून मुंबई महानगर प्रदेशासाठी सर्वसमावेशक मान्सून पूर्वतयारी यंत्रणा सक्रिय. आणि प्रत्येक शाळेत बाल सुरक्षा समिती आणि मुंबईतील सर्व 227 प्रभागांमध्ये वॉर्ड बाल संरक्षण समिती स्थापन करण्यासाठी लवकरच धोरण. श्रोते हो, या होत्या गेल्या महिन्याभरातल्या मुंबई जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे मुंबई जिल्ह्याचे प्रतिनिधी विनीत मासावकर.
3: भारत सरकारच्या वतीनं राबवण्यात येत असलेल्या जनगणना 2027 मोहिमेचा राज्यपाल जिष्णू देव वर्मा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डिजिटल पद्धतीनं स्वगणना करत 1 मेला मुंबई येथून शुभारंभ केला. जनगणना 2027 ही 2 टप्प्यात होणार आहे. पहिल्या टप्प्यात दिनांक 1 ते 15 मे 2026 या कालावधीत नागरिकांना स्वतः डिजिटल पद्धतीनं स्वगणना करायची होती. याच अंतर्गत दिनांक 16 मे ते 14 जून 2026 या कालावधीत जनगणना प्रगणक घरोघरी जाऊन माहितीचं सत्यापन आणि पडताळणी करत आहेत. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये

0: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं 25,000 कर्मचारी जनगणनेसाठी प्रगणक म्हणून कार्यरत आहेत. दक्षिण मुंबईतील जुन्या आणि मोडकळीस आलेल्या उपकरप्राप्त इमारतींच्या पुनर्विकास प्रकल्पात मूळ भाडेकरू रहिवासी यांना विकासकाकडून मिळणारं संक्रमण भाडं, सदनिकांचा ताबा आणि इतर वादांसंबंधीच्या तक्रारीचं निवारण करण्यासाठी मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळानं विकसित केलेल्या तक्रार निवारण व्यवस्थापन प्रणालीचं उद्घाटन म्हाडाचे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी केलं. मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळानं विकसित केलेल्या तक्रार निवारण व्यवस्थापन ही केंद्रीकृत डिजिटल प्रणालीची लिंक म्हाडाच्या mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर नागरिकांसाठी सिटीजन कॉर्नर या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहे. दक्षिण पश्चिम मान्सूनच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं मुंबई महानगर प्रदेशातल्या सर्व सुरू असलेल्या मेट्रो आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी व्यापक बहुपातळी मान्सून पूर्व तयारी आणि आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. दिवस रात्र नियंत्रण कक्ष हेल्पलाईन असून टोल फ्री क्रमांक 1800228801, भ्रमणध्वनी क्रमांक 8657402090, विस्तारित दूरध्वनी क्रमांक 02265964176 आणि 02265967901 आणि दूरध्वनी क्रमांक 02226591241 हे आहेत. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण प्रकल्पांवरील मान्सून पूर्वतयारी अंतर्गत अंमलबजावणी संस्थांकडून 49 रुग्णवाहिका, 431 डी वॉटरिंग पंप, 544 CCTV कॅमेरे, 55 आपत्कालीन नियंत्रण कक्ष ही संसाधनं तैनात करण्यात आली आहेत. शाळा आणि शैक्षणिक संस्थांमध्ये अल्पवयीन विद्यार्थ्यांचं लैंगिक शोषण, अत्याचार, छेडछाड आणि तत्सम प्रकार काही वेळा आढळून येतात. हे गैरप्रकार रोखण्यासाठी कायद्याच्या अंमलबजावणीला अधिक बळकटी मिळावी म्हणून मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं देखील काही उपाययोजना करणं आवश्यक आहे. या उपाययोजनांचं स्वरूप शिक्षण विभागानं सादर करावं असे निर्देश मुंबईच्या महापौर ऋतू तावडे यांनी दिले आहेत. दरम्यान प्रत्येक शाळेत बाल सुरक्षा समिती आणि मुंबईतील सर्व 227 प्रभागांमध्ये वॉर्ड बाल संरक्षण समिती स्थापन करण्यासाठी लवकरच धोरण आखून त्याचा आराखडा महापौरांकडे सादर करण्यात येईल असं शिक्षण समितीच्या अध्यक्षा राजश्री शिरवडकर यांनी यावेळी सांगितलं. जिल्हा वार्तापत्रासाठी विनीत मासावकर, मुंबई.
1: याबरोबरच मुंबई जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.
2: मुंबई जिल्ह्याचे वार्तापत्र आत्ताच आपण ऐकलं. हे वार्तापत्र आपण ऐकलं आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचे 1:45 आणि 40 सेकंद झाली आहेत. ऐकूया कार्यक्रम भावधारा. रवींद्र साठे यांनी गायलेलं मधुकर आरकडे यांचं हे गीत ऐकूया.

सुमित्रा संपादक यांनी गायलेलं गुरुनाथ शेणाई यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. भावधारा कार्यक्रम या गीतासोबतच समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचे 1:55 झाली आहेत. आता पुन्हा प्रसारित करत आहोत कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.

0: श्रोते हो नमस्कार। ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात पान उलटताना या मालेत ऐकूया श्रीराम कुंटे यांच्या भिंती आडचा चीन या पुस्तकाचा जयश्री हरी जोशी यांनी घेतलेला वेद।
1: श्रीराम कुंटे लिखित भिंती आडचा चीन, एका अजस्र देशाची कुंडली हे मनोविकास प्रकाशनचं पुस्तक चीनसारख्या गुंतागुंतीच्या बहुआयामी देशाचा सखोल आणि अभ्यासपूर्ण वेध घेतं। लेखकाच्या 1.5 वर्षभराच्या परिश्रमाने आणि निष्ठेने केलेल्या संशोधनाचं हे फलित आहे। या पहिल्याच पुस्तकाला मसाप पुणेचा पुरस्कार मिळाला आहे। भारताशी चीन शत्रुत्वानी का वागतो? भारत चीनच्या नाकावर टिचून महासत्ता होईल का? असे प्रश्न आपल्याला सातत्याने पडलेले असतात आणि ह्या प्रश्नांची विश्लेषणसिद्ध उत्तरं शोधण्यासाठी मराठी भाषेत चीनविषयी तुलनेनी अत्यल्प साहित्य उपलब्ध आहे आणि या ग्रंथांनी ती उणीव भरून काढली आहे। म्हणायला साम्यवादी पण प्रत्यक्षात नियंत्रित भांडवलशाहीचं नवं प्रारूप बुद्ध आणि ताओवादाच्या शांतता सूत्राचा पुरस्कार करतानाच प्रत्यक्षात हिंसक आधुनिक तरीही टोकाचा परंपरावादी असा आजचा चीन। भारताच्या नजरेतून चीनकडे पाहण्याऐवजी लेखकाने चीनी समाज, इतिहास आणि मानसिकतेच्या दृष्टिकोनातून चीनची सांस्कृतिक, सामाजिक, मानसिक आणि राजकीय जडणघडण समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे। चिरपरिचित चौकटीच्या बाहेर जाऊन एका तटस्थ दृष्टीनं चीनचा अभ्यास आपल्यासमोर उभा केला आहे। पुस्तकाच्या

ही रचना चार भागात विभागलेली आहे. चीनचा इतिहास, भूगोल, संस्कृती, राजकीय व्यवस्था आणि आधुनिक काळातली प्रगती या सगळ्या पैलूंचा समावेश या चार भागात आहे. पहिल्या भागात विविध राजघराण्यांचा इतिहास ओघवत्या शैलीत उलगडला जातो. सणावळ्यांच्या कोरड्या मांडणीऐवजी लेखकाने कथाकथनाच्या अंगाने हा इतिहास जिवंत केला आहे. दुसऱ्या भागात कन्फ्युशियस, शांगझांग, शेंगीज खान यासारख्या ऐतिहासिक व्यक्तींच्या संदर्भातून पुढे माओ झेडोंगच्या काळाचे आरेखन केले आहे. ग्रेट टेरर, ग्रेट लीप फॉरवर्ड आणि सांस्कृतिक क्रांती यांसारख्या घटनांमधील क्रौर्य आणि मानवी हानी यांचे वास्तव वाचकाला हादरवून सोडते. त्यानंतर थ्यानमेन चौकातील आंदोलन आणि 1962 भारत चीन युद्धाकडे नव्या दृष्टिकोनातून पाहण्याची संधी मिळते. तिसऱ्या भागात शी जिनपिंगच्या नेतृत्वाखालील आधुनिक चीनच्या गतिमान उदयाचे टप्पे अधोरेखित केले आहेत. आर्थिक, तांत्रिक, लष्करी आणि जागतिक राजकारणातील चीनची झेप तसेच बेल्ट अँड रोड सारख्या प्रकल्पांमागची चीनची महत्वाकांक्षा इथे दृग्गोचर होते. चीन

0: भारतचीन युद्धाकडे नव्या दृष्टिकोनातून पाहण्याची संधी मिळते. तिसऱ्या भागात शी जिनपिंगच्या नेतृत्वाखालील आधुनिक चीनच्या गतिमान उदयाचे टप्पे अधोरेखित केले आहेत. आर्थिक, तांत्रिक, लष्करी आणि जागतिक राजकारणातील चीनची झेप, तसेच बेल्ट अँड रोड सारख्या प्रकल्पांमागची चीनची महत्वाकांक्षा इथे दृग्गोचर होते. चीनने भारताला अनेक क्षेत्रात मागे टाकत कशी आघाडी घेतली हेही या भागात प्रभावीपणे मांडले आहे. चौथा भाग हे आपल्याला का माहीत असायला हवं या प्रश्नाभोवती फिरतो. चीनकडून भारतासमोर उभ्या राहणाऱ्या आर्थिक, सामरिक आणि वैचारिक आव्हानांची जाणीव करून देत लेखकानं जागरूकतेची गरज इथे अधोरेखित केली आहे. समृद्ध संदर्भसूची, नकाशे, छायाचित्रे आणि उच्चारसूची ही ह्या पुस्तकाची महत्वाची अंगे आहेत. ह्यामुळे पुस्तक अधिकच अभ्यासपूर्ण आणि वाचनीय बनतं. एकूणच विंतीआडचा चीन हा केवळ माहितीपर ग्रंथ नाही तर विचार प्रवर्तक आहे. दृष्टी, आकलन आणि चिंतन या सर्व पातळ्यांवर वाचकाचा विस्तार करणारा हा अभ्यासग्रंथ आहे. एका संतुलित राजकीय दृष्टिकोनातून आणि बहुविद्याशाखीय आकलनाच्या भक्कम पायावर लिहिलेलं हे पुस्तक आपल्या भौगोलिकदृष्ट्या निकटतम स्पर्धकाला समजून घेण्यासाठीच्या अभ्यासातलं महत्त्वाचं पाऊल आहे. भूराजकारणाच्या क्षेत्रात मराठी वाचकांनी आवर्जून वाचावं असं हे पुस्तक आहे. महत्वाकांक्षी चीनशी स्पर्धा करण्यासाठी आसुसलेल्या भावनाप्रधान भारतीय मनाला स्वतःच्या आणि चीनच्या मर्मस्थळांची जाणीव करून देणारं हे पुस्तक आहे.
1: पान उलटताना या मालेत आज आपण ऐकलात श्रीराम कुंटे यांच्या भिंती आडचा चीन या पुस्तकाचा जयश्री हरी जोशी यांनी घेतलेला वेध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. ऐकूया कृषीवाणी कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण. आजचा विषय आहे शेतीसाठी सजीव कुंपण फायदेशीर. याचं वाचन केलंय गायत्री भरणकर यांनी. नमस्कार मंडळी. मंडळी, आपल्या शेतामध्ये लागवड केलेल्या पिकांचं जंगली जनावरांपासून तसंच मोकाड जनावरांपासून आणि चोरांपासून संरक्षण करण्यासाठी आपण नेहमीच प्रयत्नशील असतो. यासाठी काटेरी तारेचं कुंपण, दगडाचं कुंपण किंवा भिंतीचं कुंपण आपण घालतो. पण आर्थिक खर्च जर बघितला तर ही कुंपणं अतिशय महाग पडतात. त्यामुळेच सजीव कुंपणाची लागवड करणं आता फायद्याचं ठरू लागलं आहे. यासाठी आपण करवंद, सागरगोटा, बांबू, मेहंदी, शिकेकाई, केतकी, विलायती बाभूळ, विलायती चिंच, निरगुंडी, घायपात अशा झाडांची निवड करू शकतो. या सर्व प्रजाती या बहुपयोगी असून त्यापासून कुंपणाशिवाय इतर फायदेसुद्धा मिळत असतात. कुंपणासाठी समतल पद्धतीनं आणि वरंबा पद्धतीनं शेताच्या सभोवार यापैकी एका प्रजातीची लागवड करता येते. सजीव कुंपणाची लागवड रोपाद्वारे किंवा बियाद्वारे पावसाळ्यामध्ये करावी. एक दोन वर्ष या प्रजातींची निगा राखली तर या प्रजातींचं शेताभोवती सजीव कुंपण कायमस्वरूपी आणि बिनखर्ची तयार होतं. सजीव कुंपणाचे फायदे तर सर्वांनाच माहिती आहेत. सजीव दाट प्रजातीमुळे शेतातल्या पिकांचं मोकाट आणि जंगली जनावरांपासून संरक्षण होतं. मुख्य म्हणजे वाऱ्याचा वेग कमी होऊन पिकांची हानी कमी होते. प्रजातीची फळंसुद्धा आपल्याला खायला मिळतात. काहींचा औषधासाठी उपयोग होऊ शकतो. अतिक्रमण होत नाही. सजीव कुंपणामुळं जलमृदसंधारण होतं. कुंपणामुळं पिकांच्या उत्पादकतेत, जैवविविधतेत, शेताच्या सौंदर्यात भरच पडते. शेतीचं संरक्षण होत असल्यामुळे चिंता, काळजी वाटत नाही. मंडळी, आपल्याकडे शक्यतो दक्षिण आणि पश्चिम दिशेनं वारा वाहतो. या वाहत्या वाऱ्याचा वेग कमी करण्यासाठी शेताच्या पश्चिम आणि दक्षिण भागात कायमस्वरूपाचा वारारोधक प्रतिबंधक पट्टा तयार करणं आवश्यक असतं. वृक्ष किंवा झाडाझुडपांची वारारोधकं निर्माण करण्यासाठी लागवड जर केली तर वारा अडवला जातो. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे शेतीचं जे नुकसान होतं ते कमी व्हायला मदत होते. मंडळी, पिकांची पानं फाटून त्यांची अन्नद्रव्य तयार करण्याची क्षमता या वाऱ्यामुळे मंदावत असते. पर्यायानं उत्पादनात घट येते. उदाहरण घ्यायचं झालं तर केळी, ऊस किंवा भाजीपाला अशा पिकांचं नुकसान यामध्ये होतं. तसंच वाऱ्यामुळे जमिनीतल्या पाण्याचं बाष्पीभवन वेगानं होत असतं. त्यामुळे ओलावा उडतो. थंडीच्या दिवसांमध्ये बोचरे वारे जास्त नुकसानकारक असतात. तणांचा प्रसार होत असतो. झाडं मोडणं, फांद्या मोडणं असेही नुकसान होत असते. हे सर्व टाळण्यासाठी

ती वाहत्या वाऱ्याचा वेग कमी करणं हा योग्य उपाय आहे. त्यासाठी पश्चिम आणि दक्षिण बाजूनं उंच झाडं लावणं फायद्याचं ठरतं. साधारणतः या वारारोधक झाडांची उंची पिकापेक्षा 5 ते 6 पट उंच असावी. जर वाऱ्याचं प्रमाण जास्त असेल तर आणखी एका जादा वारारोधकाच्या पट्ट्या आतल्या बाजूनं तयार कराव्यात, म्हणजे वारारोधकांच्या 2 ओळींमुळे वारा अडवला जातो. यासाठी उंच वाढणारी झाडं उदाहरणार्थ सुरू, कडुनिंब, फणस यांचा वापर करावा. तसंच 2 झाडांच्यामध्ये गिरीपुष्प, अगेब ही झाडं लावली तर वारा चांगलाच अडवला जातो आणि शेताला चांगल्या पद्धतीनं संरक्षण मिळतं. झाडांमुळे सावली तर मिळतेच, शिवाय थंडीची लाटसुद्धा या वारारोधकामुळे अडवली जाते. म्हणून शेतीसाठी सजीव कुंपणं करणं ही अतिशय फायद्याची अशी उपाययोजना आहे. बरं तर मंडळी, पुन्हा भेटूया पुढल्या कृषीवाणीमध्ये. तोपर्यंत नमस्कार. कृषीवाणी कार्यक्रमाच्या पुन्हा प्रसारणात शेतीसाठी सजीव कुंपणे फायदेशीर याविषयीची माहिती आपण ऐकलीत. या माहितीचं वाचन केलं होतं गायत्री भरणकर यांनी. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणात आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोतेहो, कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत लहान मुलांचे वर्तन याविषयी बालरोगतज्ञ डॉक्टर हर्षल वाघ यांनी सांगितलेली माहिती.
1: मुलांच्या बदलत्या वर्तनाकडे लक्ष द्या, रेड फ्लॅग्स ओळखा. नमस्कार, आज मला एका अशा विषयावर बोलायचे आहे ज्याकडे आपण अनेकदा वेळ नाही म्हणून किंवा हे तर वयच आहे असं वागायचं म्हणून दुर्लक्ष करतो. पण खरंच ते वय असतं का की ती एक मोठ्या वादळापूर्वीची शांतता असते. आपण आपल्या मुलांच्या मार्कांकडे लक्ष देतो, त्यांच्या कपड्यांकडे लक्ष देतो, त्यांच्या जेवणाकडेही लक्ष देतो, पण त्यांच्या बदलत्या स्वभावाकडे, त्यांच्या डोळ्यातल्या हरवलेल्या चमकेकडे आपले लक्ष जाते का? मानसशास्त्रात यालाच आपण रेड फ्लॅग्स म्हणतो, धोक्याची सूचना. पहिला रेड फ्लॅग, एकाकीपणा. तुमचा मुलगा किंवा मुलगी जो आधी घरात सगळीकडे बागडायचा, अचानक स्वतःला खोलीत कोंडून घेऊ लागला आहे का? मला एकटं सोडून द्या किंवा मला कोणाशीही बोलायचं नाही आहे हे वाक्य जर सारखं कानावर पडत असेल तर समजा काहीतरी चुकतंय. दुसरा महत्त्वाचा बदल, चिडचिडेपणा. साध्या साध्या गोष्टींवरून आरडाओरडा करणं, वस्तू फेकून देणं किंवा प्रचंड रागवणं, आपण काय म्हणतो खूप उद्धट झालाय, पण कधी विचार केलाय का की त्या रागाच्या मागे एखादी भीती, एखादं दडपण किंवा शाळेतील बुलिंग तर नाही ना? राग हे बऱ्याचदा आतल्या दुःखाचं कवच असतं. आणखी तिसरा रेड फ्लॅग आहे आवडत्या गोष्टींमधला रस कमी होणं. ज्या मुलीला डान्स करायचं वेड होतं ती आता गाणंही लावत नाही. ज्या मुलाला मैदानावर खेळायची आवड होती तो तासन तास शून्यात नजर लावून बसतो, मैदानाकडे जात नाही. त्यांच्या जेवणाच्या आणि झोपण्याच्या सवयी अचानक बदललेल्या आहेत का? खूप जास्त झोपणं किंवा रात्रभर जागं राहणं हे केवळ लाईफस्टाईल नाही तर हे

0: त्यांच्या मनाचं रडणं असू शकतं. मंडळी, मुलं कधीच थेट येऊन सांगत नाहीत की बाबा मी डिप्रेशनमध्ये आहे किंवा आई मला खूप भीती वाटतीय. त्यांचं वागणं बोलत असतं, आपण फक्त ते ऐकायला शिकायला पाहिजे. आजकालचं जग स्पर्धेचं आहे, सोशल मीडियाचं आहे, तिथल्या लाईक्सच्या जगात ही मुलं स्वतःची लाईफ हरवून बसली आहेत. त्यांना महागड्या भेटवस्तू नको आहेत, त्यांना हवा आहे तुमचा वेळ आणि विश्वास. जेव्हा तुम्हाला असे बदल दिसतील तेव्हा त्यांना ओरडू नका, त्यांच्याशी संवाद साधा. त्यांना सांगा, बाळा तू जो काही विचार करतोयस त्यात मी तुझ्यासोबत आहे. त्यांना जज करू नका, फक्त त्यांना ऐकून घ्या. लक्षात ठेवा, वेळेवर ओळखलेले एक रेड फ्लॅग तुमच्या मुलाचे भविष्य वाचवू शकते. मुलं ही झाडाच्या कोवळ्या पालवीसारखी असतात, त्यांना फक्त ऊन नको तर प्रेमाचा ओलावाही हवा असतो. चला तर मग आजपासून आपल्या मुलांच्या शब्दांपेक्षा त्यांच्या शांततेकडे जास्त लक्ष देऊया, कारण कधी कधी शांतता खूप काही ओरडून सांगत असते. धन्यवाद.
1: श्रोतेहो आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आत्ताच आपण लहान मुलांचे वर्तन याविषयी डॉक्टर हर्षल वाघ यांनी सांगितलेली माहिती ऐकली. याबरोबरच आजच्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादर करते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम पुनःप्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचे 2:10 झाली आहेत. आता पुनःप्रसारित करत आहोत कार्यक्रम परिसर.

0: श्रोत्याहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोत्याहो कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत पर्यावरण अभ्यासक डॉक्टर मनोज पाटील यांनी जैव विविधता याविषयी सांगितलेली माहिती.
1: जीव संरक्षण म्हणजे जैव विविधतेचं रक्षण. परस्परोपग्रहो जीवानाम असे एक सूत्र आहे. सगळे जीव परस्परांना उपकार करत जगत असतात तेव्हा जगाचं राहटगाडगं नीट चालत असतं. कुणी कुणावर आक्रमण केलं तर त्याचा समतोल बिघडतो हे आपण आता पाहू लागलो आहोत. त्यामुळेच तर आपल्याकडे क्लायमॅट चेंजसारख्या समस्या निर्माण झाल्या आहेत. पण ही विविधता वनस्पती प्राणी आणि सूक्ष्मजीव या वेगवेगळ्या रूपांना आपल्याला पाहायला मिळते. कधी कधी एकाच प्राण्याच्या प्रजातीमध्ये सुद्धा विविधता आढळते. त्याला जनुकीय विविधता असं म्हणतात. कधी कधी एकाच परिसंस्थेमध्ये एकाच परिसरामध्ये विविध प्रकारचे प्राणी असतात. तर संपूर्ण जगामध्ये पाहायला गेलं तर अनेक प्रकारचे परिसर अनेक प्रकारच्या परिसंस्था असतात. ते एकमेकाच्या सहयोगानं जगतात. तेव्हा पृथ्वी जल वायू आकाश या सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहतं. त्यांच्यामध्ये समतोलता राहते. मातीमध्ये सुपीकता राहते. त्यांना एकमेकांना अन्न आणि एवढंच काय औषधसुद्धा निर्माण होऊ शकतात आणि त्यांना जगण्याला मदत करू शकतात. आपल्याकडे हवामान बदलाची चिंता खूप मोठ्या प्रमाणावर केली जाते. जसं ही जैवविविधतेचं महत्त्व अन्न आणि औषधासाठी आहे, जैवविविधतेचं महत्त्व सुपीकता आणि समतोलता म्हणजे मातीमध्ये असलेले विविध घटकांचं प्रमाण या रूपात असतं, त्याचप्रमाणे त्यातून बाहेर पडणाऱ्या वायूवरही त्याचा परिणाम होतो. आणि तो वायू योग्य पद्धतीचा असेल तरच वातावरण चांगलं राहतं, नाहीतरी क्लायमॅट चेंजच्या समस्येला आपल्याला तोंड द्यावं लागतं. खरं तर डायव्हर्सिटी इज ब्युटी ऑफ लाईफ. ही विविधता आहे म्हणूनच हे जग सुंदर आहे. म्हणून तर एकमेकांचा आनंद एकमेकांना मिळत राहतो. पण हा केवळ आनंदाचा मुद्दा नाही, हा अस्तित्व

0: महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणून तर आपण उन्हाळा आला की चिऊताईला खाऊ पिऊची व्यवस्था आपल्या घराच्या माडीवर किंवा परड्यामध्ये करतो. म्हणून तर आपण एखादा साप त्याच्या वाटेनं जात असेल तर आपण त्याला मारत बसत नाही, आपण आता बदललो आहोत, त्याला त्याच्या वाटेनं जगू देऊ शकतो. आपल्याला बिबट्याचा प्रश्न अलीकडे सारखा पेपरमध्ये आणि सोशल मीडियावर पाहायला मिळतो, पण त्याची परिसंस्था नष्ट झाली म्हणून तो आपल्यात येऊन आपल्याला त्रास देऊ लागलाय. जर आपण त्याची परिसंस्था नष्ट केली नसती तर त्यानं आपल्याला त्रास दिला नसता. मनुष्य हा सहिष्णू आहे, एकमेकांना सामावून घेणारा आहे, समाजशील प्राणी आहे. मग तो प्राणी केवळ मनुष्य प्राण्यापुरता मर्यादित सहिष्णू नाही आहे, जगातल्या सर्व जीवांसाठी एकमेकांना सामावून घेऊन जगणारा असा सहिष्णू प्राणी आहे. त्यामुळेच तर जगामध्ये शांती पण राहते आणि एकमेकांचे पोषण सुद्धा होते.
1: श्रोत्याहो परिसरे, या कार्यक्रमात आताच आपण डॉक्टर मनोज पाटील यांनी जैव विविधता या विषयी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्त्या तेजा दुर्वे. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

परिसर हा कार्यक्रम पुनःप्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचे 2:15 वाजत आहेत. दोपहर समाचार हिंदीतलं बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत काही क्षणातच.

उत्तरा चौसाळकर यांनी गायलेला राग मुलतानी आत्ताच आपण ऐकलात. त्यांना तबला साथ संतोष मिश्रा आणि हार्मोनियम साथ जयंत फडके यांनी केली होती. नादब्रह्म अंतर्गत हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

रसिक हो, चांदण्या रात्री अंगणात स्वरांची पावलं उमटतात आणि त्यांच्या स्वागताला शब्द प्रगटतात. कल्पनाच किती रम्य आहे नाही? आणि हीच कल्पना रंगवली आहे कवी सदानंद डबीर यांनी स्वरांजली या सुगम संगीताच्या विशेष कार्यक्रमात या महिन्याच्या गीतात. संगीतकार आरोही आगरकर यांचं संगीत सुरेलपणे साकारलंय गायक कलाकार श्रीरंग भावे आणि भाग्यश्री पांचाळे यांनी. अवश्य ऐका मे महिन्यात दर शनिवारी सकाळी 9:30 सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. स्वरांजली.

आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. दुपारचे 3 वाजत आहेत. प्रादेशिक बातम्या आता प्रसारित करत आहोत.

आकाशवाणी मुंबई विजया सहजराव प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सायप्रसच्या उद्योग समूहांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी असं मुख्यमंत्र्यांचं आवाहन. मुंबईत आज भारत सायप्रस दरम्यान 6 करारांवर स्वाक्षऱ्या. महामार्गांच्या आधुनिक बांधकामामुळे देशात दळणवळणाचं चित्र वेगानं पालटत असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्र्यांचं प्रतिपादन. इबोला विषाणू प्रादुर्भावाबाबत आरोग्य सेवा महासंचालनालयाकडून दक्षतेचा इशारा जारी. नीट पेपर फुटी प्रकरणी आणखी एकाला अटक. आणि झारखंडमध्ये 27 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण. सायप्रसच्या उद्योग समूहांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. मुंबईत आयोजित सायप्रस भारत बिझनेस फोरमच्या कार्यक्रमात ते बोलत होते. महाराष्ट्र हे 660 अब्ज डॉलर्स अर्थव्यवस्थेचं राज्य असून देशाच्या औद्योगिक उत्पादनात सुमारे 30% आणि परकीय गुंतवणुकीत 40% वाटा राज्याचा आहे असं त्यांनी सांगितलं. मुंबई हे जगातलं वेगानं विकसित होणारं आर्थिक केंद्र बनत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ऊर्जा क्षेत्रात महाराष्ट्र 93 गिगावॅट निर्मिती क्षमतेकडे वाटचाल करत असून त्यापैकी 52% ऊर्जा नवीकरणीय स्रोतातून निर्माण होणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. तसंच आंतरराष्ट्रीय एज्युसिटी मेडिसिटी आणि GCC-CT सारखे जागतिक दर्जाचे प्रकल्प उभारले जात असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली. भारतीय उद्योगांना केवळ युरोपच नव्हे तर पूर्व भूमध्य सागरी आखाती आणि उत्तर आफ्रिकेतल्या देशांची बाजारपेठ खुली करून देण्यासाठी सायप्रस सहाय्य करेल अशी ग्वाही सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोदौलिदोस यांनी दिली. मुंबईत येत्या 1 सप्टेंबरपासून सायप्रस व्यापार केंद्र सुरू करण्याची घोषणा निकोस यांनी यावेळी केली. सायप्रसकडे सध्या युरोपियन महासंघाच्या परिषदेचे अध्यक्षपद देखील आहे. त्यामुळे सायप्रसच्या सहकार्यासोबतच भारताला युरोपियन महासंघाचे सहकार्य देखील मिळेल असं निकोस यांनी यावेळी सांगितलं. यावेळी दोन्ही देशांमध्ये 6 सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. सायप्रसचं सहकार्य आणि मैत्रीचा लाभ भारताला दीर्घकाळपर्यंत मिळत राहील अशी आशा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली. महाराष्ट्रातल्या तरुण उद्योजकांनी गुंतवणूकदारांनी व्हेंचर फंड्स आणि विद्यापीठांनी या सहकार्याचा लाभ घेत प्रगती करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. देशात वेगानं विकसित होत असलेल्या हरित द्रुतगती महामार्गामुळे आणि नियंत्रित प्रवेश असलेल्या महामार्गांमुळे रस्ते मार्गानं केलेल्या प्रवासाचं स्वरूप बदललं आहे असं केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गाच्या निर्मितीनंतर मुंबई पुणे विमान

0: सेवा जवळजवळ बंद झाली होती, तसाच बदल आता दिल्ली डेहराडून आणि दिल्ली जयपूर महामार्गामुळे झाल्याचं त्यांनी सांगितलं. ते काल नवी दिल्लीत अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते. रस्ते बांधकामात नवीन संशोधनामुळे साधनसामुग्रीचा पुनर्वापर होतो, तसंच बांधकामाचा दर्जा सुधारतो असं ते म्हणाले.
1: We can add 30% bio-bitumen into petroleum bitumen with 15% rubber powder where we can get it from the used tire and 7% plastic. We have already successfully implemented the road already using this technology which is proved to be successful.
0: भारतीय वाहन उद्योग जगात पहिल्या क्रमांकाचा करण्यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचं असोचेमतर्फे आयोजित नेतृत्व शिबिरात त्यांनी सांगितलं. जागतिक स्तरावरच्या संकटातही भारताच्या अर्थव्यवस्थेने 6.4 ते 6.5 अशी प्रगती केल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी या परिषदेतल्या भाषणात सांगितलं. माजी प्रधानमंत्री दिवंगत राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज समाज माध्यमावर लिहिलेल्या पोस्टमधून त्यांना आदरांजली वाहिली. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनीही राजीव गांधी यांना आदरांजली वाहिली. काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी, पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, पक्षाचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह अनेक नेत्यांनी आज राजीव गांधी यांचं स्मारक असलेल्या वीरभूमी इथं जाऊन आदरांजली वाहिली. राजीव गांधी यांची प्रगतीशील विचारसरणी, देशाच्या एकतेसाठी दिलेले सर्वोच्च बलिदान आणि साधेपणा हे सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचं राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी समाज माध्यमावर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. एबोलाचा प्रादुर्भाव झालेल्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांच्या बाबतीत दक्षता बाळगण्याचं आवाहन आरोग्य सेवा महासंचालनालयानं केलं आहे. डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो, युगांडा आणि दक्षिण सुदान यासारख्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांनी एबोलाच्या लक्षणांशी साधर्म्य असणाऱ्या तक्रारी केल्यास त्यांना ताबडतोब वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचनांचा यात समावेश आहे. ताप, डोकेदुखी, स्नायूदुखी, कारणाशिवाय रक्तस्राव किंवा उलटी अशी लक्षणे दिसल्यास प्रवाशांनी विमानतळ आरोग्य अधिकारी किंवा हेल्थ डेस्कला माहिती द्यावी असं आरोग्य सेवा महासंचालनालयानं म्हटलं आहे. प्रवासानंतरही 21 दिवसांच्या आत अशी लक्षणे आढळल्यास वैद्यकीय मदत घ्यावी आणि आपल्या प्रवासाबाबत माहिती सार्वजनिक आरोग्य केंद्राकडे द्यावी असं आवाहन संचालनालयानं केलं आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी CBI लातूरचे बालरोग तज्ज्ञ डॉक्टर मनोज शिरुरे यांना ताब्यात घेतलं आहे. लातूरातल्या शिरुरे यांच्या रुग्णालयात जाऊन यापूर्वी CBI कसून चौकशी केली होती. नंतर गेले 2 दिवस पुण्यात झालेल्या तपासानंतर शिरुरे यांना अटक केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. नीट UGची फेरपरीक्षा 21 जून रोजी होणार असल्यानं राज्यातल्या अभियांत्रिकी आणि फार्मसी महाविद्यालयांच्या प्रवेश प्रक्रिया पुढे ढकलल्या असल्याची माहिती राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. ते काल मुंबईत बातमीदारांशी बोलत होते. महाविद्यालयांच्या फी आकारणीवरचे नियम अधिक कठोर करण्यासाठी आणि उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींसाठी आर्थिक सहाय्य वाढवण्याच्या उपाययोजना त्यांनी जाहीर केल्या. यात महाविद्यालयांना आता विकास शुल्क, प्रयोगशाळा शुल्क अशा विविध नावांनी स्वतंत्र शुल्क आकारता येणार नाही. एकाच फी संरचनेत सर्व अनिवार्य शुल्क समाविष्ट केलं जाईल आणि त्यावर फी रेग्युलेटरी अथॉरिटीचं नियंत्रण असेल अशी माहिती पाटील यांनी दिली. झारखंड प्रभारी पोलीस महासंचालकांच्या उपस्थितीत आज रांची इथं 27 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं. हे सर्व सरकारनं बंदी घातलेल्या CPI माओवादीशी संबंधित होते अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. अनेक प्रकरणांमध्ये आरोपी असणाऱ्या या नक्षलवाद्यांनी ऑपरेशन नवजीवन अंतर्गत शरणागती पत्करली आहे. एकूण नक्षलवाद्यांपैकी 22 जण चकमकीत मारले गेले, 44

0: जणांना अटक झाली आहे तर 29 जणांनी या वर्षात आत्मसमर्पण केलं आहे असं नमूद करत शिल्लक राहिलेल्या थोड्या नक्षलवाद्यांनी मुख्य प्रवाहात यावं असं आवाहन पोलीस अधिकाऱ्यांनी केलं आहे. ठाण्याच्या न्यायालयाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आणि इतर आरोपींना आज दोषमुक्त केलं आहे. 2008 साली रेल्वे भरती परीक्षा काळात कल्याण स्थानकावर मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी काही उमेदवारांना मारहाण केल्याच्या आरोपाखाली राज ठाकरे यांच्यासह 8 जणांवर खटला सुरू होता. या प्रकरणात 150 उमेदवारांना मारहाण केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता, परंतु साक्षी पुरावे सादर करता न आल्यानं न्यायालयानं या सर्वांची निर्दोष मुक्तता केली. गडचिरोली जिल्ह्यात एक एसटी बस उलटून झालेल्या अपघातात 3 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 33 जण जखमी झाले. मृतांमध्ये 7 महिन्यांच्या अर्भकाचा समावेश आहे. एका वळणावर चालकाचं नियंत्रण सुटून बसकडेचा लोखंडी कठडा तोडून कोसळली. जखमींना जवळच्या रुग्णालयात नेलं, तिथंच त्यापैकी 3 मृत्यू झाला. हवामान विभागानं अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांना येत्या 48 तासांसाठी उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट जारी केला असून नागपूर, यवतमाळ, चंद्रपूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसंच पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये येत्या 24 तासात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस येण्याची शक्यता, तर ठाणे, नाशिक, अहिल्यानगर, सांगली, सोलापूर, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांमध्ये हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सायप्रसच्या उद्योग समूहांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी असं मुख्यमंत्र्यांचं आवाहन. मुंबईत आज भारत सायप्रस दरम्यान 6 करारांवर स्वाक्षऱ्या. महामार्गांच्या आधुनिक बांधकामामुळे देशात दळणवळणाचं चित्र वेगानं पालटत असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्र्यांचं प्रतिपादन. इबोला विषाणू प्रादुर्भावाबद्दल आरोग्य सेवा महासंचालनालयाकडून दक्षतेचा इशारा. नीट पेपर फुटी प्रकरणी आणखी एकाला अटक आणि झारखंडमध्ये 27 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: मध्यम लहरी 537.6 meters अर्थात 558 kilohertz आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10 आणि 50 seconds झाली आहेत. आजची आमची पहिली प्रसारण सभा आता इथेच समाप्त होत आहे. पुन्हा भेटूया संध्याकाळी ठीक 5 आमच्या दुसऱ्या प्रसारण सभेमध्ये. तोपर्यंत नमस्कार. दरम्यान आपण AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरील कार्यक्रम जरूर ऐकू शकता. नमस्कार.

श्रोतेहो नमस्कार. 262.47 शतांश मीटर्स अर्थात 1143 किलो हर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 दशांश मेगा हर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. आमच्या आजच्या दुसऱ्या सभेत मी रेडिओ मित्र संकेत चक्रदेव आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. 5 वाजत आहेत. आता ठळक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत. प्रतीक्षा.

रवींद्र संकेत चक्रदेव आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. 5 वाजत आहेत. आता ठळक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत प्रतीक्षा वाद्य संगीतात.

0: नमस्कार, मी विजया सहजराव. ऐकूयात काही ठळक घडामोडी. सायप्रसच्या उद्योग समूहांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते आज मुंबईत सायप्रस भारत बिझनेस फोरमच्या कार्यक्रमात बोलत होते. देशाच्या औद्योगिक उत्पादनात सुमारे 30% आणि परकीय गुंतवणुकीत 40% वाटा राज्याचा आहे असं त्यांनी सांगितलं. भारतीय उद्योगांना युरोप, पूर्व भूमध्य सागरी, आखाती आणि उत्तर आफ्रिकेतल्या देशांची बाजारपेठ खुली करून देण्यासाठी सायप्रस सहाय्य करेल अशी ग्वाही सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोदौलिदेस यांनी दिली. माजी प्रधानमंत्री दिवंगत राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज समाजमाध्यमावर त्यांना आदरांजली वाहिली. काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्यासह अनेक नेत्यांनी आज राजीव गांधी यांचं स्मारक असलेल्या वीरभूमी इथं जाऊन आदरांजली वाहिली. नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयनं लातूरचे बालरोगतज्ञ डॉक्टर मनोज शिरुरे यांना ताब्यात घेतलं आहे. लातूरातल्या शिरुरे यांच्या रुग्णालयात जाऊन यापूर्वी सीबीआयनं कसून चौकशी केली होती. गेले 2 दिवस पुण्यात झालेल्या तपासानंतर शिरुरे यांना अटक केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. गडचिरोली जिल्ह्यात एक एसटी बस उलटून झालेल्या अपघातात आज 3 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 33 जण जखमी झाले. एका वळणावर चालकाचं नियंत्रण सुटून बस कडेचा लोखंडी कठडा तोडून कोसळली. जखमींना जवळच्या रुग्णालयात नेलं असता तिथं त्यापैकी 3 जणांचा मृत्यू झाला. हवामान विभागानं अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांना येत्या 48 तासांसाठी उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट जारी केला असून नागपूर, यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5:03 होत आहेत श्रोते हो, आणि आता शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म.
2: 262.47 अर्थात 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. आपण आमचे कार्यक्रम ऐकू शकता न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर सुद्धा. आता गीतसंध्या. आय हेट लव्ह स्टोरीज या चित्रपटातलं कुमार यांचं गीत ऐकूया. विशाल शेखर यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत गायलंय श्रेया घोषाल आणि सोना मोहापात्रा यांनी.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: सिंग इज किंग या चित्रपटातलं मयूर पुरी यांचं गीत ऐकूया. गायक कलाकार राहत फतेह अली खान आणि सोना महापात्रा. या गीताला संगीत दिलंय प्रीतम यांनी.

प्रीतम यांनी संगीतबद्ध केलेलं आणखी एक गीत ऐकूया. फटा पोस्टर निकला हिरो या चित्रपटासाठी हे गीत गायलं आहे आतिफ असलम आणि चिन्मयी श्रीपदा यांनी. गीतकार इरशाद कामिल.

बँड बाजा बारात या चित्रपटातलं श्रेया घोषाल यांनी गायलेलं गीत ऐकूया. संगीतकार सलीम सुलेमान, गीतकार अमिताभ भट्टाचार्य.

0: श्रोते हो, शुक्रवार दिनांक 22 मे 2026 रोजी इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकू शकता ॲडव्होकेट केतन फडके यांची कुळ वहिवाट याविषयी संकेत चक्रदेव यांनी घेतलेली मुलाखत सकाळी 9:30 वाजता.
1: म्हणजे जेव्हा कुळ कायदा अस्तित्वात आला त्यावेळी लोक कसत होते, पण त्यांच्या हक्काची नोंद कुठेही नव्हती. हा कुळ कायदा अस्तित्वात आल्यानंतर 1/4/1957 हा दिवस कृषक दिन किंवा टिलर्स डे म्हणून घोषित करण्यात आला.
0: तेव्हा नक्की ऐका कुळ वहिवाट याविषयी ॲडव्होकेट केतन फडके यांची संकेत चक्रदेव यांनी घेतलेली मुलाखत शुक्रवार दिनांक 22 मे 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात.

यांगिस्तान या चित्रपटातलं हे कौसर मुनीर यांचं गीत आपण ऐकलं. अरिजित सिंग यांनी गायलेलं हे गीत संगीतबद्ध केलं होतं जीत गांगुली यांनी. याबरोबरच गीत संध्या हा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. 5:30 होत आहेत. आता युववाणी हा युवक मित्रांसाठीचा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

हाय हॅलो आणि नमस्कार मित्र मैत्रिणींनो, कसे आहात सगळे? मी देविका तुमचं सगळ्यांचं स्वागत करते तुमच्या आवडत्या युववाणी कार्यक्रमात. आजचा दिवस 21 मे, कॅलेंडरवरची फक्त एक तारीख नाही, हा दिवस आपल्याला एक महत्वाची गोष्ट आठवण करून देतो की भारतापेक्षा माणुसकी मोठी असते, द्वेषापेक्षा प्रेम मोठं असतं आणि हिंसेपेक्षा शांतता जास्त शक्तिशाली असते. आज भारतभर दहशतवाद विरोधी दिवस पाळला जातो. हा दिवस आपल्याला त्या सर्व निरपराध लोकांची आठवण करून देतो ज्यांनी दहशतवादामुळे आपले प्राण गमावले. कुणाचं कुटुंब तुटलं, कुणाची स्वप्न अर्धवट राहिली आणि कुणाचं आयुष्य एका क्षणात पूर्ण बदलून गेलं. दहशतवाद हा शब्द जरी लहान असला तरी त्याचं नुकसान खूप मोठं असतं, कारण दहशतवाद फक्त बॉम्बस्फोट किंवा गोळीबार नसतो. दहशतवाद म्हणजे लोकांच्या मनात भीती निर्माण करणं, लोकांना धर्म, जात, भाषा यांच्या नावावर एकमेकांविरुद्ध उभं करणं, समाजात द्वेष निर्माण करणं आणि सर्वात वाईट गोष्ट म्हणजे दहशतवाद कधीच कुणाचा सख्खा नसतो, तो फक्त विनाश करतो. मित्रांनो, आज आपण अशा काळात जगतोय जिथे माहिती एका सेकंदात जगभर पोहोचते, पण याच सोशल मीडियाचा वापर काही लोक चुकीच्या गोष्टी पसरवण्यासाठी करतात. खोट्या अफवा, द्वेष पसरवणारे व्हिडिओ, लोकांना भडकवणारे मेसेज आणि कधी कधी आपणही विचार न करता त्या गोष्टी पुढे पाठवतो. पण आपण कधी विचार करतो का की एका चुकीच्या पोस्टमुळे किती लोकांच्या मनात राग निर्माण होऊ शकतो, किती लोक एकमेकांविरुद्ध उभे राहू शकतात. म्हणूनच आजच्या काळात फक्त बॉर्डरवर लढणं महत्वाचं नाही तर चुकीच्या विचारांविरुद्ध लढणंही तितकंच महत्वाचं आहे. आजचा तरुण हा देशाचं भविष्य आहे असं आपण नेहमी म्हणतो, पण खरं भविष्य तेव्हाच सुरक्षित राहील जेव्हा तरुणांच्या मनात द्वेष नाही तर समजूतदारपणा असेल. आपण वेगवेगळ्या धर्माचे असू शकतो, आपण वेगवेगळ्या भाषा बोलू शकतो, आपले विचार वेगळे असू शकतात, पण शेवटी आपण सगळे माणसं आहोत आणि हाच विचार आपल्याला एकत्र ठेवतो. कारण जेव्हा समाजात संवाद संपतो तेव्हा भांडणं सुरू होतात आणि जेव्हा माणुसकी हरवते तेव्हा हिंसा वाढते. आपल्या देशाने अनेक कठीण प्रसंग पाहिले आहेत, अनेक दहशतवादी हल्ले सहन केले आहेत, पण प्रत्येक वेळी भारत पुन्हा उभा राहिला, कारण हा देश फक्त इमारतींवर नाही तर लोकांच्या एकतेवर उभा आहे. जे सैनिक सीमेवर उभे राहून आपलं रक्षण करतात, जे पोलीस दिवस रात्र काम करतात, जे डॉक्टर, मदत कार्य करणारे लोक संकटांच्या वेळी जीव धोक्यात घालून इतरांना वाचवतात, ते सगळे आपल्याला एकच गोष्ट शिकवतात, माणुसकी सर्वात मोठी आहे. आज 21 मे निमित्त आपण एक छोटासा संकल्प करूया की आपण कधीही द्वेष पसरवणार नाही, कोणत्याही प्रकारच्या हिंसेला समर्थन देणार नाही, धर्म

जात भाषा यांच्या पलीकडे जाऊन माणुसकी जपू आणि देशाच्या शांततेसाठी जबाबदार नागरिक बनू. कारण शेवटी गोळ्या आवाज करतात पण शांतता इतिहास घडवते. जय हिंद. मित्रांनो, आता वेळ झाली आहे मालिकांकडे वळण्याची. ऐकूया सांजवेळ ही मालिका आपली मैत्रीण सन्मती अडावटकर हिच्यासोबत.

नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आपल्या आजच्या सांजवेळ मालेत. मित्रांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का की आपल्या आयुष्यात असा एकही दिवस जात नाही की ज्या दिवशी आपण एखादं गाणं ऐकत नाही किंवा गुणगुणत नाही. असं न होणं म्हणजे फारच क्वचित. सकाळची भक्तिगीते असोत, प्रवासातले हेडफोन असोत, अभ्यास करतानाची हलकी गाणी असो किंवा मित्रांसोबत गाण्यांच्या मैफिली, संगीत आपल्या प्रत्येक क्षणात असतं. संगीत ही एक फक्त करमणूक नाही तर भावना व्यक्त करण्याची सुंदर भाषा आहे. कधी आनंद झाला की आपण नकळत एखादं गाणं गुणगुणतो, तर कधी दुःखात एखादं शांत गाणं मनाला आधार देतं. आणि गाणी जुनी असो किंवा नवीन, प्रत्येक गाण्याचा इसेन्स वेगळा आणि खासियतही वेगळी. मित्रांनो, पूर्वीच्या काळी लोककला, भजन, अभंग, भारूड यांच्या माध्यमातून संगीत लोकांपर्यंत पोहोचायचं. आज काळ बदलला, तंत्रज्ञान बदललं, पण संगीताचं महत्त्व अजूनही तितकंच आहे. आज मोबाईलवर एका क्लिकवर जगभरातलं संगीत ऐकता येतं. मराठी, हिंदी, इंग्रजी, शास्त्रीय, रॅप, फोक अशा प्रत्येक प्रकाराचं संगीत आपल्याला सहज उपलब्ध आहे. आपल्या मराठी संस्कृतीत तर संगीताला खूप मोठं स्थान आहे. अभंग, भारूड, भजनं, नाट्यसंगीत ते आधुनिक चित्रपट गीतांपर्यंत प्रत्येक गाणं काहीतरी सांगून जातं. गाणं म्हणजे फक्त शब्द आणि सूर नसतात, तर त्यामागे भावना, अनुभव आणि कलाकाराची मेहनत असते. आणि खरं सांगायचं तर असं म्हणतात की संगीत माणसाला जोडण्याचं काम करतं. भाषा वेगळी असली तरी सूर सगळ्यांना समजतात. म्हणूनच तर आपण सुद्धा अनेक वेळेला आपल्याला न येणाऱ्या भाषेतली गाणी अगदी मनापासून ऐकतो आणि ती आपली आवडती सुद्धा होऊन जातात. मित्रांनो, आजकालच्या धावपळीच्या जीवनात ताण, चिंता अर्थात स्ट्रेस खूप वाढला आहे. अशा वेळी एखादं आवडतं गाणं ऐकलं की मन अगदी हलकं होतं, किंवा अगदी साध्या भाषेत सांगायचं तर मूड चेंज होतो. खरं तर आता अनेक डॉक्टर आणि शास्त्रज्ञ सुद्धा म्युझिक थेरपीचा सल्ला देतात आणि उपयोग करतात. मित्रांनो, आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात संगीत आहे. गाता आलं नाही तरी आपण संगीत ऐकायला आणि अनुभवायला नक्की शिकायला हवं, कारण अनेकदा आपण आपल्या भावना शब्दात सांगू शकत नाहीत तर त्या फक्त गाण्यातूनच जाणवतात. चला तर मग मित्रांनो, भेटूयात पुढच्या सांजवेळ मालेत एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत मी सन्मती अडावतकर या छान सुमधुर गाण्याने तुमची रजा घेते. नमस्कार.

0: मित्रांनो, आताच आपण सांजवेळ ही मालिका ऐकली आपली मैत्रीण सन्मती अदावतकर हिच्यासोबत. आता पुढे ऐकूया करिअर मंत्र या मालेत अश्लेषा भट हिने घेतलेली मुलाखत.
1: हॅलो मित्रांनो, कसे आहात सगळे? मी तुमची मैत्रीण अश्लेषा मनापासून स्वागत करते आजच्या करिअर मंत्राया मालेत. मित्रांनो, आजकाल आपण सगळेच एआयच्या जगात वावरतोय. आजच्या या स्पर्धेच्या युगात सेटल होण्याचं प्रत्येकाचं स्वप्न असतं. यामध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, सायबर सुरक्षा, डेटा सायन्स आणि क्लाउड कम्प्युटिंग यासारख्या अनेक स्ट्रीम्स अवेलेबल असून युवकांना आता अफाट करिअरच्या संधी देखील उपलब्ध आहेत. पण आज आपण या सगळ्या स्ट्रीम पैकी चर्चा करणार आहोत ते म्हणजे आयटी मधील करिअरच्या संधी. आयटी मध्ये तांत्रिक कौशल्ये आणि कल्पक विचारांमुळे तरुण पिढी फक्त भविष्यच घडू शकत नाही तर जागतिक पातळीवरही अनेक बदलांचे नेतृत्वही करू शकते. चला तर मग सुरुवात करूया आजच्या या मुलाखतीला. आपल्या सोबत आहेत डॉक्टर निर्मल मुंगले. नमस्कार मॅडम.
2: नमस्कार.
1: तुमचं खूप खूप स्वागत आहे युववाणीच्या आजच्या करिअर मंत्राया मालेत.
2: मी पण अतिशय खुश आहे आज नवीन कार्यक्रमामध्ये.
1: सुरुवातीला आम्हाला तुमच्या बद्दल जाणून घ्यायला फार आवडेल.
2: मी डॉक्टर निर्मल मुंगले, असिस्टंट प्रोफेसर GH रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये, आणि एकंदरीत मला 20 वर्ष झालेले आहे लेक्चरर म्हणून काम करण्यामध्ये. आणि असं बघितलं गेलं तर ह्या फील्ड मध्ये आम्हा लोकांना सगळ्यात जास्त रिसर्च ओरिएंटेड व्हावं लागतं. तर रिसर्च म्हणजे काय, तर नेमकं आम्हा लोकांना कुठले पेपर पब्लिश करणं, कुठले कॉन्फरन्सेस अटेंड करणं, कुठे एक रिसोर्स पर्सन म्हणून जाणं, तर अशा बऱ्या साऱ्या जागांमध्ये, खूप सारे एरियामध्ये आम्ही आपले नेहमी प्रोसेस वर्किंग ठेवत असतो. तर असे बघितले तर माझ्याकडे माझ्या क्रेडिटला 12 कॉन्फरन्सेस आहे आणि 100 पेक्षा जास्त वर्कशॉप अटेंड केलेले आहे. आणि तसं बघितलं तर 17 ते 18 रिसोर्स पर्सन म्हणून मी वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये गेलेली आहे.
1: नक्कीच मॅडम, तुमचा अनुभव या क्षेत्रातला फार मोठा आहे. सुरुवात करूया आजच्या मुलाखतीला करिअर इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि आव्हाने. तर मॅम, नेमकं इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजे काय?
2: इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी एक सरळ भाषेत जरी म्हणायचं असेल तर आपण त्याला म्हणू शकतो की आपण कुठेतरी संगणन करून ठेवणं, म्हणजे डेटा कलेक्शन करून ठेवणं, त्याचं स्टोरेज कुठेतरी करून ठेवणं, म्हणजे ज्याला संघटित करून ठेवणं, आणि त्या गोष्टीवर प्रक्रिया करणं, त्या प्रक्रियेसोबत त्या सगळ्या गोष्टींना सोबत मिळून एक सॉफ्टवेअर किंवा सिस्टीम बनवणं, तेच आपलं आयटी आहे. दॅट इज इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी.
1: अच्छा, यामध्ये कोणकोणत्या स्ट्रीम्सचा समावेश होतो?
2: स्ट्रीम मध्ये असे तर बरेच सारे एरियाज आणि डोमेन्स आहेत आपल्याकडे. फॉर एक्झाम्पल, आपल्याकडे सॉफ्टवेअर डेव्हलपर हे सगळ्यात मोठा स्ट्रीम आहे. मग आपण म्हणता येईल की क्लाउड इंजिनियर ऑर क्लाउड कम्प्युटिंग, क्लाउड कम्प्युटिंग आहे, सायबर सिक्युरिटी आहे. असं बघितलं तर परत आपल्याकडे स्ट्रीम मध्ये आपण सॉफ्टवेअर वेब डेव्हलपमेंट आहे, ते हा सगळ्या स्ट्रीमचा समावेश इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये जनरली होतो.
1: नक्कीच, जर एखाद्या विद्यार्थ्याला आयटी मध्ये करिअर करायचं असेल

0: त्याच्या समोर कोणकोणत्या करिअर अपॉर्च्युनिटीज अवेलेबल असतात?
1: जर असं बघितलं तर जरी एखादा विद्यार्थी जरी आय टी स्ट्रीम मधनं निघाला असेल तर आपण सगळ्यात जास्त त्याला अपॉर्च्युनिटी ऍज अ सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून मिळतं. ज्याच्यामध्ये जनरली स्टुडंट काय करतात की एक वेब डेव्हलप करणं किंवा एखादी अप्लिकेशन बनवणं. मग दुसरी अपॉर्च्युनिटी आहे ज्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. तर डेटाला कसं स्टोअर करून ठेवणं तर त्याला आपण म्हणतो डेटा ऍडमिनिस्ट्रेटर. तर डेटा ऍडमिनिस्ट्रेटर एक पर्टिक्युलर स्ट्रीम आहे ज्याच्यामध्ये आय टी स्टुडंट वर्क करू शकतो. परत आपलं सायबर सिक्युरिटी इंजिनियर, क्लाउड इंजिनियर, डेटा सायंटिस्ट, डेटा अनालिटिक्स, आय कन्सल्टंट आणि आय टी ऍडमिनिस्ट्रेटर हे सगळे फील्ड त्याच्यात समावेश आहे.
0: नक्कीच मॅम. आय टी सेक्टरमध्ये करिअर करताना कुठली काळजी घ्यायला हवी आणि कोणत्या स्किल्स असणं आवश्यक आहे असं तुम्हाला वाटतं?
1: असं बघितलं तर जरी काळजी म्हटलं तर ऍक्च्युली ही स्ट्रीम जी आहे ही अपग्रेडिंग स्कीम आहे की डिजिटलायझेशन मध्ये नवीन टेक्नॉलॉजी चा वापर नेहमी होत राहतो. ते जे कोणी पर्सन तिथे आय टी सेक्टर मध्ये गेले असतील तर त्यांना नेहमी अपग्रेड व्हावं लागतं. मीन्स दे आर शुड बी अ लॉंग लर्नर. ते खूप लॉंग लर्नर असायला पाहिजे. सोबत त्यांनी ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टींचा समावेश कसं करणं, कसं स्किलला अपग्रेड करणं, कुठल्या गोष्टीचं सर्टिफिकेशन करणं, जसं अजूर, AWS हे क्लाउड कम्प्युटिंगचे काही स्किल्स आहे, सेल्स फोर्स नावाचं एक टेक्नॉलॉजी आहे ज्याच्यामध्ये स्टुडंट्सला नेहमी किंवा त्या पर्टिक्युलर आय टी सेक्टरच्या इंजिनियरला नेहमी अपग्रेड व्हायला पाहिजे.
0: नक्कीच. आपण जर बघितलं तर दरवर्षी अनेक जण आय टी मधून ग्रॅज्युएट होतात पण अनेकांना जॉब मिळतोच असं नाही, तर अशांनी काय करायला हवं असं तुम्हाला वाटतं?
1: जरी जॉब नसेल मिळत ते कुठे ना कुठे त्यांची डिफिशियन्सी आहे स्टुडंट्सची किंवा त्यांनी त्या स्किलवर अपग्रेड केलेलं नाही. तर स्टुडंट्सनी कुठेतरी नवीन स्किल्स अपग्रेड करायला पाहिजे. जसं आता पायथन झालं जे की डिजिटलायझेशनवर खूप जास्त काम करत आहे, ग्लोबल वॉर्मिंग वर काम करतो आहे. जावा, C++ ह्या टेक्नॉलॉजीचं अपग्रेडेशन करायला पाहिजे. तरी पण स्टुडंट जरी अपग्रेड होत नसेल किंवा त्याला त्याला जॉब अपॉर्च्युनिटी नसेल मिळत तर त्यांनी कुठेतरी CDAC हे सगळे कोर्सेस करून स्वतःच्या स्किलला अपग्रेड करायला पाहिजे. सोबत सोबत जरी स्किलही असले तर स्टुडंटमध्ये किंवा आय टी ग्रॅज्युएट स्टुडंट्समध्ये एक अपॉर्च्युनिटी अशी असायला पाहिजे की त्यांच्याकडे नॉलेज भरपूर असतं पण त्यांच्याकडे कम्युनिकेशन नसतं. मीन्स ते आपल्या नॉलेजला, आपल्या स्किल्सला लोकांपर्यंत पोहोचवू शकत नाही. तर त्या सगळ्या गोष्टींचा पण त्यांना समावेश करावा लागेल. म्हणजे कम्युनिकेशन ही फील्ड पण त्यांना अपग्रेड करावी लागेल.
0: नक्कीच. म्हणजे फक्त त्या क्षेत्राबद्दल अपडेटेड असून चालत नाही तर आपल्याकडे जे आहे ते समोरच्या पर्यंत पोहोचवणं देखील
1: अत्यंत आवश्यक आहे.
0: नक्कीच मॅडम. आय टी मध्ये विदेशामध्येही काही करिअर संधी उपलब्ध आहेत का, त्याबद्दल आमच्या श्रोत्यांना काय सांगाल?
1: हो, अपॉर्च्युनिटीज आहेत. तसं बघितलं तर आता आपला जो देश आहे हा आय टी सेक्टर मध्ये सगळ्यात मोठा पुढाकार घेणारा देश म्हटला जातो. तर असं बघितलं तर आपले जे इंजिनियर्स आहे हे विदेशामध्ये जाऊन तिथे वर्क करू शकतात. जसं ऑस्ट्रेलिया झालं, जापान, अमेरिका, USA, सिंगापूर ह्या सगळ्या देशांमध्ये सगळ्यात जास्त इंजिनियर तुम्ही बघाल तर सगळ्यात जास्त भारतीय इंजिनियर्सचा समावेश आहे. तर मला असं वाटतं की भारतीय इंजिनियर्ससाठी सगळ्यात जास्त अपॉर्च्युनिटी आहे विदेशामध्ये. तरी पण जरी त्यांना नाही जायचं असेल तर मी आमच्याकडे परत एक अपॉर्च्युनिटी असतं की आम्ही कुठेतरी हायर पोझिशन म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन लाईकवाईज MS किंवा MBA करूनही आपण आपली अपॉर्च्युनिटी विदेशामध्ये घेऊ शकतो.
0: नक्कीच मॅम. तुम्ही आता बोललात की विदेशामध्ये जास्त अपॉर्च्युनिटी आहे ऍज कम्पेअर टू आपल्या देशात, तर या मागचं नेमकं कारण काय?
1: या मागचं कारण हे असू शकतं की असं बघितलं तर आपला देश तितका विकसित नाही जितकी सॅलरीच्या बाबतीत आपण जे म्हणतो की आपल्या देशामध्ये तितकं लोकांना स्कोप नाही आहे किंवा तितकी सॅलरी नाही आहे. तर त्याच्यामुळे प्रत्येक ग्रॅज्युएट नेहमी अप्रोच करतो की विदेशामध्ये जाऊन त्यांची जे स्किल्स आहे त्याला अपग्रेड करणं आणि तितकी सॅलरी अर्न करणं. तर सगळ्यात मोठा फोकस जे असतं एकाही कुठल्याही ग्रॅज्युएटसाठी ती फोकस असा असतो की स्वतःसाठी कमवणे हे सगळ्यात मोठा फोकस असतो प्रत्येकासाठी. तर मला असं वाटतं की कुठलाही ग्रॅज्युएट सगळ्यात

0: आपली आमदनी ह्या गोष्टीवर जास्त लक्ष कर आणि त्याच्यामुळे इथे देशामध्ये तितकी सॅलरी नसल्यामुळे लोक नेहमी अप्रोच करतात की विदेशामध्ये जाऊन इतकं अर्निंग करून घ्यावं.
1: अच्छा, नक्कीच मॅम, तुम्ही फार छान माहिती देऊन राहिला आहात या पूर्ण क्षेत्राबद्दल. घेऊयात एक छोटासा म्युझिकल ब्रेक. तुम्हाला कुठलं गाणं ऐकायला आवडेल?
0: एक अमिताभ बच्चनचं गाणं जे लता मंगेशकरचं गायलेलं आहे ते सिलसिले पिक्चरचं एक गाणं आहे. देखा एक ख्वाबों में जो सिलसिले.
1: नक्कीच, तर ऐकूयात हे गाणं लता मंगेशकर यांच्या सुरेल आवाजात.

0: वळूयात आपण पुढील प्रश्नांकडे. आपण आय टी बद्दल आणि एकूणच विदेशामध्ये जाण्याचा स्कोप का आहे हे तुम्ही फार छान सांगितलं. या क्षेत्रामध्ये गव्हर्नमेंटचे संस्थान उपलब्ध आहेत का असं तुम्हाला वाटतं?
1: हो आहेत. असं बघितलं तर जसं बँकिंग सेक्टर म्हटलं तर बँकिंग मध्ये पण आय टी इंजिनियर्सची रिक्वायरमेंट असते. जसं SBI आहे, बँक ऑफ महाराष्ट्र आहे, त्याच्यामध्ये प्रत्येक वर्षी कुठे ना कुठे रिक्रुटमेंट निघत असतात, ओपनिंग असतात. पोरांसाठी किंवा ग्रॅज्युएटसाठी तिथे पण एक अपॉर्च्युनिटी आहे. सोबत आपण म्हणू शकतो की एखादा सिक्युरिटी गोष्टींमध्ये पण आहे. इस्रो, DRDO हा फील्ड मध्ये पण अपॉर्च्युनिटीज अवेलेबल आहेत.
0: नक्कीच मॅम. या क्षेत्रामध्ये करिअर करताना रिस्क आहेत का किंवा कोणत्या प्रकारच्या रिस्क येऊ शकतात?
1: रिस्क असं आहे की ऍज ग्लोबलायझेशन किंवा AI इज द जेन AI एक नवीन फील्ड आलेली आहे, त्याच्यामुळे कुठेतरी सगळं डिजिटलायझेशन झाल्यामुळे तर जॉबची जी रिक्वायरमेंट आहे ती थोडीशी कमी झालेली आहे. ते एक थोडा चॅलेंज तिथे तो पडतो. परत ऍज पर द सेक्युरिटी ऑफ डेटा, सेक्युरिटी जे डेटाची आहे, तर सायबर सिक्युरिटी साठी पण आता खूप सारे ऍप्लिकेशन आपल्याकडे आलेले आहे. तर त्या डेटाला सिक्युअर करण्यासाठी कुठल्या डेव्हलपरची किंवा एखादा सेक्युरिटर, एक सायबर सिक्युरिटी इंजिनियरची गरज नाही आहे. तर कुठे ना कुठे लिटल बिल चॅलेंजेस तिथे अवेलेबल आहे. सो टेकिंग दॅट चॅलेंजेस, म्हणजे त्या चॅलेंजेसला घेऊन आपल्याला कुठेतरी स्वतःला अपग्रेड करून आपण आपल्या टेक्नॉलॉजीवर वळ देऊ शकतो.
0: नक्कीच मॅम. एखाद्या मोठ्या कंपनीत जॉब करायचं अनेकांचं स्वप्न असतं, तर त्यासाठी फक्त ग्रॅज्युएट होणं महत्वाचं असतं की म्हणजे त्यानंतर काही एक्स्ट्रा स्किल्स ऍड करणंही तितकंच महत्वाचं आहे?
1: बघा, एखाद्या कंपनीमध्ये एंट्री करायची असेल तर ग्रॅज्युएट इज अ सफिशियंट लर्निंग स्किल्स, और ग्रॅज्युएट इज अ पर्सन की जो आपल्या एंट्री ऍज अ स्टेप फॉरवर्ड पर्सन टू द कंपनी आपण म्हणू शकतो.

0: सोबत जरी आपल्याला त्या कंपनीमध्ये काही अपग्रेडेशन करायचे असेल, पोझिशन वाढवायची असेल, तर आपल्याला आपल्या स्किल्स वाढवावी लागेल. सोबत सोबत आपल्याला कुठल्या तरी पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा सर्टिफिकेशन कोर्सेस करावं लागेल.
1: नक्कीच मॅम, तुम्ही गव्हर्नमेंटच्या संधीमध्ये बोलताना बँकिंग या क्षेत्राचा उल्लेख केलात, तर बँकिंग सोबत आणखी काही वेगळे क्षेत्र उपलब्ध
0: आहे ना? जसं आता आपल्याला डेटा सायंटिस्ट बनायचं असेल, ते DRDO आहे, इस्रो आहे, ते पण एक क्षेत्र आहे जिथे आपण सिक्युरिटी रिलेटेड आहे, तिथे पण स्टुडंट्सचे जॉब अपॉर्च्युनिटीज आहे. सोबत आपण म्हणू शकतो की आपल्याला बँकिंगच्या व्यतिरिक्त आपलं सीडॅक आहे. सीडॅक इज अ फील्ड की ज्याच्यातून आपण कुठल्या तरी फील्डवर डायव्हर्ट करू शकतो. तर असे बरेच सारे फील्ड्स आहे ज्याच्यामध्ये आपण जाऊ शकतो.
1: नक्कीच मॅम, आपण मध्ये एकदा बोलताना AI चा पण उल्लेख केला, तर AI चा परिणाम क्षेत्रावर किंवा IT मधील या नोकऱ्यांवर होऊ शकतो का असं तुम्हाला?
0: असं खूपही नाही आहे की म्हणजे AI सगळं किलर ऑफ दी IT सेक्टर म्हणता येईल. काही टक्केवारी ते थोडं कमी होऊ शकतं, कारण की खूप साऱ्या गोष्टी डिजिटलाइज झालेल्या आहे. AI मुळे सगळ्या गोष्टींना वर्किंग ऍज अ रोबोट म्हणून कुठल्या तरी गोष्टींना आपण यूज करू शकतो, तर मॅन पॉवर जे लागतं ते थोडे कमी होऊ शकतं. इट विल बी नॉट टोटली मिनिमाइज्ड.
1: शेवटी तुम्ही युवकांना काय संदेश द्याल?
0: की तुम्ही एक स्किल्स अपग्रेड करा. सोबत आपले प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, ज्या देशाच्या विकासासाठी जे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहे, त्यांना रिझॉल्व्ह करा, त्या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करा. कुठल्याही डिग्रीचा उपयोग म्हणून एक डिग्री ठेवणेच नसतं, तर त्या डिग्रीचा कुठेतरी युटिलिटी असायला पाहिजे. युटिलिटी म्हणून ऍज अ प्रोग्रामर म्हणून मला असं वाटतं की त्या गोष्टीवर त्यांनी काम करायला पाहिजे. की माझ्याकडे एक IT ची डिग्री आहे तर तेच पुरेसी नाही, तर आपल्याला त्याच्यावरती वर्क करावं लागेल. सोबत सोबत त्या डिग्रीला घेऊन कुठेतरी आपण एक स्टार्टअप शुरू करू शकतो ऍज अ प्रॉब्लेम सॉल्व्हिंग फॉर दी सोसायटी. आपण देशाच्या विकासापेक्षा आता समाजाचा विकास वर जास्त भर देऊन स्टार्टअप ऍज अ एंटरप्रिनर आपण वर्क करायला पाहिजे.
1: नक्कीच मॅम, तुम्ही फार महत्वाची माहिती दिली आणि शेवटी हा संदेश फार महत्वाचा वाटला की जर कुठेतरी नोकरी भेटत नसेल तर नोकरी देणारे बना. एक एंटरप्रिनर म्हणून स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतो आणि नक्कीच देशाला विकसित होण्यासाठी आपण हातभार लावू शकतो. आजच्या मुलाखतीच्या माध्यमातून IT क्षेत्रातील आपण अनेक बारकावे समजून घेतले, भविष्यातील संधीबद्दलही आपण फार महत्वाचं मार्गदर्शन केलं. ही माहिती नक्कीच आजच्या युवकांसाठी दिशादर्शकच ठरेल. तुम्ही वेळात वेळ काढून या मुलाखतीसाठी आला, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार.
0: धन्यवाद.
1: धन्यवाद.
2: मित्रांनो, आपण आताच अश्लेषा भट हिने घेतलेली मुलाखत ऐकली. मित्रांनो, आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. नागपूर आकाशवाणीची निर्मिती असलेल्या आणि आजच्या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते अतुल साखरकर. चला तर मग श्रोते हो, पुन्हा भेटूयात पुढच्या युववाणी कार्यक्रमात संध्याकाळी ठीक 5:30 वाजता. तोपर्यंत मी देविका चौधरी तुमची रजा घेते. बाय बाय. नमस्कार.

गीत बहार सुरेश वाडकर, प्रज्ञा खांडेकर, विनय मांडके आणि ज्योत्सना हर्डीकर यांनी गायलेलं शेम टू शेम या चित्रपटातलं गीत ऐकूया. गीतकार विवेक आपटे, संगीतकार अनिल मोहिले.

अनुराधा पौडवाल आणि शब्बीर कुमार यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत ऐकूया. संगीतकार इक्बाल, चित्रपट 2 सौभाग्यवती हो.

या गीताबरोबरच गीत बहार हा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. ही आहे आमची दुसरी सभा. 6:20 होत आहेत. आता संस्कृतमधून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

रूपरेषेनंतर लगेचच 6:35 लोकसंगीत, 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून, 7:30 आमचं घर आमचं शेत या शेतीविषयक कार्यक्रमात गप्पा गोष्टी हा कौटुंबिक संवाद, लेखन कोमल कळंबटे यांचं, 8:15 सुगम संगीत, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 कंट्री वाईड आणि 9:45 इनसाईट्स हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून, 10:00 रजनीगंधा, 10:30 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात शुभा मुद्गल यांचं गायन राग श्याम कल्याण. हे होते आमच्या आजच्या या दुसऱ्या सभेतले काही ठळक कार्यक्रम. आता आमच्या उद्याच्या कार्यक्रमांविषयी.

उद्या शुक्रवार दिनांक 22 मे 2026 आमच्या पहिल्या सभेत सकाळी 6:05 मंगल प्रभात 6:40 कृषीवाणी या शेतकरी बंधूंसाठीच्या दैनंदिन सूचनापत्रात हवामानावर आधारित कृषी सल्ला याचं पुनःप्रसारण दुपारी 2 वाजता 6:45 आरोग्यम धनसंपदा मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल याचं पुनःप्रसारण दुपारी 2:05 6:50 परिसर हा पर्यावरण विषयक कार्यक्रम मुंबई केंद्रावरून याचं पुनःप्रसारण 2:10 6:55 आमच्या कार्यक्रमांची रूपरेषा 7 वाजता गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून 7:40 भावधारा 8:40 कोकण दर्शन 9 वाजता लखलख चंदेरी अंतर्गत हिंदी चित्रपट संगीत 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात ॲडव्होकेट केतन फडके यांची कुळ वहिवाट या विषयावरती संकेत चक्रदेव यांनी घेतलेली मुलाखत 10:00 मराठी चित्रपट संगीत 10:30 NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम उमंग 11:05 गाता रहे मेरा दिल

दुपारच्या सत्रात आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केले जाणारे कार्यक्रम याप्रमाणे. 12 वाजता वनिता मंडळ हा महिलांसाठीचा कार्यक्रम. 1:05 गीत बहार. 1:40 यवतमाळ जिल्ह्याचं वार्तापत्र. 1:45 भावधारा. 1:55 ऐसी अक्षरी रसिके आणि 2:30 नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीत. हे होते आमच्या उद्याच्या पहिल्या सभेतले काही ठळक कार्यक्रम. आता आमच्या उद्याच्या दुसऱ्या सभेतल्या कार्यक्रमांविषयी.

उद्या आमच्या दुसऱ्या सभेत संध्याकाळी 5:02 गीतसंध्या, 5:30 युववाणी हा युवक मित्रांसाठीचा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून, 6:10 गीत बहार, 6:30 आमच्या कार्यक्रमांची रूपरेषा, 6:35 लोकसंगीत, 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून, 7:30 माझं आवार माझं शिवार अंतर्गत राज्यस्तरीय कृषी प्रसारण आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू, 8:15 पॉप म्युझिक, 9:15 स्पॉटलाइट दिल्ली केंद्रावरून, 9:30 चर्चा का विषय है हा कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू, 10:00 रजनीगंधा, 10:30 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात उस्ताद शाहिद परवेज यांचं सतारवादन राग यमन. याशिवाय सर्व बातमीपत्र नेहमीच्या वेळेत प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करणार आहोत. रूपरेषा आत्ताच आपण ऐकलीत. 262.47 मीटर अर्थात 1143 किलो हर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. आपण आमचे कार्यक्रम ऐकू शकता 101.5 मेगा हर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर सुद्धा. 6:35 झाली आहेत. आता लोकसंगीत. श्रीकांत.

0: तालुका कागल जिल्हा कोल्हापूर येथील 60 वर्षापासून दर्जेदार शिक्षण देणाऱ्या दी कागल एज्युकेशन सोसायटी संचलित वायडी माने इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी मध्ये डी फार्मसी व बी फार्मसी हे कोर्सेस उपलब्ध, तसेच वायडी माने इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग मध्ये ANM GNM BSc हे कोर्सेस उपलब्ध.
1: सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना राहण्याची मोफत सोय. अधिक माहितीसाठी संपर्क

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

कृष्णा शिंदे आणि यांनी गायलेलं दत्तात्रय खडताळे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं मधुकर पाठक यांचं. आता जगदीश खेबुडकर यांचं राम कदम यांनी संगीतबद्ध केलेलं गीत ऐकूया.

0: वर्क फ्रॉम होम, हाय सैलरी, बस एका क्लिक मध्ये, अरे वाह।
1: फसली
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका, RBI सांगते
3: जाणकार बना सतर्क रहा।
4: कागद पेन नाही या वेळी, मोबाईलचा नवा उपक्रम आहे, विवरण आणि

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

हे गीत गायलं होतं जयवंत कुलकर्णी यांनी. गीतकार आणि संगीतकार परीश ठाकूर. आजच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूया रमेश जंगम यांचं मधुकर पाठक यांनी संगीतबद्ध केलेलं गीत. गायक कलाकार रंजना शिंदे.

0: आजच्या कार्यक्रमात आपण ऐकलेत रंजना शिंदे, जयवंत कुलकर्णी, कृष्णा कल्ले, कृष्णा शिंदे आणि श्रीकांत नारायण यांनी गायलेली गीतं. याबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. आपण आमचे कार्यक्रम ऐकू शकता 101.5 मेगाहर्ट्स या एफ एम वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर सुद्धा. 7 वाजत आहेत. आता प्रादेशिक मराठी बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत प्रतीक्षा वाद्य संगीतात.
1: महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्या मुख्यमंत्री बळीराजा पानंद रस्ते योजनेची कमाल, शेतकरी राहील आता कायम खुशहाल.
2: माझा एक हट्टी शेजारी आहे, संपूर्ण कॉलनीने सोलर पॅनल बसवले पण तो काही केल्या मान्यच करत नव्हता की बिल खरंच शून्य येऊ शकतं. मी म्हटलं अरे बाबा, नावच आहे PM सूर्य घर मोफत वीज योजना. मग जेव्हा हळूहळू सगळ्यांचं वीज बिल शून्य यायला लागलं तेव्हा म्हणाला आता बसवूनच घेतो. PM सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्य घर .gov.in.

आकाशवाणी मुंबई. राजेश शिरभाते प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारतीय उद्योगांना युरोप, पूर्व भूमध्य सागरी, आखाती आणि उत्तर आफ्रिकेतल्या देशांची बाजारपेठ खुली करून देण्यासाठी सहाय्य करण्याचं सायप्रसच्या अध्यक्षांचं आश्वासन. दोन्ही देशांच्या उद्योग संस्थांमध्ये 6 सामंजस्य करार. खरीप हंगामासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कर्ज मिळेल याची तजवीज केल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही. इबोला विषाणू प्रादुर्भावाबाबत

0: सहा सामंजस्य करार. खरीप हंगामासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कर्ज मिळेल याची तजवीज केल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही. इबोला विषाणू प्रादुर्भावाबाबत आरोग्य सेवा महासंचालनालयाकडून दक्षतेचा इशारा. आणि नीट पेपरफुटी प्रकरणी आणखी एकाला अटक. भारतीय उद्योगांना केवळ युरोपच नव्हे तर पूर्व भूमध्य सागरी आखाती आणि उत्तर आफ्रिकेतल्या देशांची बाजारपेठ खुली करून देण्यासाठी सायप्रस सहाय्य करेल अशी ग्वाही सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोदौलिदेस यांनी दिली. मुंबईत आयोजित सायप्रस भारत बिझनेस फोरमच्या कार्यक्रमात ते बोलत होते. मुंबईत येत्या 1 सप्टेंबरपासून सायप्रस व्यापार केंद्र सुरू करण्याची घोषणाही त्यांनी केली. सायप्रसकडे सध्या युरोपीय महासंघाच्या परिषदेचं अध्यक्षपद देखील आहे. त्यामुळे सायप्रससोबतच युरोपीय महासंघाचं सहकार्य देखील भारताला मिळेल असं निकोस यांनी यावेळी सांगितलं. सायप्रसच्या उद्योग समूहांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. महाराष्ट्र हे 660 अब्ज डॉलर्स अर्थव्यवस्थेचं राज्य असून देशाच्या औद्योगिक उत्पादनात सुमारे 30% तर परकीय गुंतवणुकीत 40% वाटा राज्याचा आहे. ऊर्जा क्षेत्रात महाराष्ट्र 93 मेगावॉट निर्मिती क्षमतेकडे वाटचाल करत आहे. त्यापैकी 52% ऊर्जा नवीकरणीय स्रोतातून निर्माण होत आहे. तसंच आंतरराष्ट्रीय एज्युसिटी मेडिसिटी आणि GCC सिटी यासारखे जागतिक दर्जाचे प्रकल्प उभारले जात असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली. यावेळी दोन्ही देशांमधल्या उद्योग संस्था आणि कंपन्यांमध्ये 6 सामंजस्य करार करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले,
1: द पार्टनरशिप बिटवीन सायप्रस अँड महाराष्ट्र देअरफोर इज व्हेरी स्ट्रॅटेजिक. आय फर्मली बिलीव दॅट द नेक्स्ट डिकेड कॅन विटनेस अँड एक्स्ट्रॉऑर्डनरी expansion in our economic relationship. Shipping and maritime cooperation can become a defining pillar of this partnership. Cyprus is a globally respected maritime power and Maharashtra is rapidly expanding its ports, logistics and shipping ecosystem.
0: खरीप हंगामासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कर्ज मिळेल याची तजवीज केल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज खरीप नियोजन आढावा बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं. राष्ट्रीयकृत बँकांनी कर्ज देण्याचा दर वाढवावा तसंच कृषी कर्जांसाठी सिबिल रेटिंग विचारात न घेण्याच्या सूचना त्यांना केल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. या मोसमात पाऊस उतरत्या स्वरूपाचा आणि जास्त अंतराने येणार असल्यानं जलयुक्त शिवाराची कामं वेगानं करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्याची माहिती त्यांनी दिली. शेतकऱ्यांना यावर्षी हवामानाच्या अंदाजानुसार पिकांचं नियोजन करावं लागेल असं त्यांनी सांगितलं. अल निनो संदर्भात हवामान बदलांना तोंड देऊ शकेल असं बियाणं उत्पादन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सेंद्रिय नैसर्गिक शेती मिशन, फलोत्पादन, नानाजी देशमुख कृषी उत्पादन योजना यात महाराष्ट्रानं आघाडी घेतल्याचं त्यांनी नमूद केलं. कृषी निर्यातीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असून AIच्या वापरानं उत्पादन खर्च 25% कमी करून उत्पादकता वाढवण्याचे प्रयत्न शासन करत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. हमीभावानं कांदा खरेदीत नाफेडकडून जाचक अटी लावल्या जात असल्याच्या तक्रारीसंदर्भात नाशिकमध्ये आज नाफेडच्या केंद्रीय समितीची बैठक झाली. शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत दिल्लीत उच्चस्तरीय चर्चा करण्याचं आश्वासन समितीनं दिलं. शेतकऱ्याऐवजी व्यापाऱ्यांना कायदा नाफेडला विकला जात असल्याच्या अनेक तक्रारी जिल्हाधिकाऱ्यांकडे आल्या होत्या. त्यानंतर ही बैठक झाली. नाफेडच्या समितीनं नाशिक जिल्ह्यातल्या काही बाजार समित्यांना भेटी दिल्या. माजी प्रधानमंत्री दिवंगत राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज समाज माध्यमावर त्यांना आदरांजली वाहिली. काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्यासह अनेक नेत्यांनी आज राजीव गांधी यांचं स्मारक असलेल्या वीरभूमी इथं जाऊन आदरांजली वाहिली. दहशतवाद आणि हिंसाचाराविरोधात जनजागृती करून समाजात शांतता, एकता आणि सलोखा कायम राखण्याच्या उद्देशानं दरवर्षी 21 मे रोजी दहशतवादविरोधी दिन पाळला जातो. धुळे तसंच रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात आज दहशतवादविरोधी शपथ घेण्यात आली. नाशिकमध्ये शासकीय कार्यालयामध्ये राजीव गांधी यांच्या प्रतिमेला अभिवादन करून दहशतवादविरोधी शपथ घेण्यात आली. आरोग्य विद्यापीठातही राजीव गांधी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून दहशतवादी विरोधी शपथ घेण्यात आली. नाशिक शहर काँग्रेसनं कार्यक्रम आयोजित करून राजीव गांधी यांना अभिवादन केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज

0: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. इबोलाचा प्रसार असणाऱ्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांच्या बाबतीत दक्षता बाळगण्याचं आवाहन आरोग्य सेवा महासंचालनालयानं केलं आहे. डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो, युगांडा आणि दक्षिण सुदान यासारख्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांनी इबोलाच्या लक्षणांशी साधर्म्य असलेल्या तक्रारी केल्यास त्यांना ताबडतोब वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचनांचाही यात समावेश आहे. ताप, डोकेदुखी, स्नायूदुखी, कारणाशिवाय रक्तस्राव आणि उलटी अशी लक्षणे दिसल्यास प्रवाशांनी विमानतळ आरोग्य अधिकारी किंवा हेल्थ डेस्कला सूचित करावं असं आरोग्य सेवा महासंचालनालयानं म्हटलं आहे. प्रवासानंतरही 21 दिवसांच्या आत अशी लक्षणं आढळल्यास वैद्यकीय मदत घ्यावी आणि आपल्या प्रवासाबाबतची माहिती सार्वजनिक आरोग्य केंद्राकडे द्यावी असंही आवाहन संचालनालयानं केलं आहे. आफ्रिकेतल्या इबोलाच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत 28 ते 31 मे या कालावधीत आयोजित केलेली चौथी भारत आफ्रिका फोरम परिषद पुढे ढकलण्यात आल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं एका निवेदनाद्वारे दिली आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं लातूरचे बालरोगतज्ञ डॉ मनोज शिरुरे यांना ताब्यात घेतलं आहे. लातूरातल्या शिरुरे यांच्या रुग्णालयात जाऊन यापूर्वी सीबीआयनं कसून चौकशी केली होती. नंतर गेले 2 दिवस पुण्यात झालेल्या तपासानंतर शिरुरे यांना अटक केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. गडचिरोली जिल्ह्यात एक एसटी बस उलटून झालेल्या अपघातात आज 3 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 33 जण जखमी झाले. मृतांमध्ये 7 महिन्यांच्या अर्भकाचा समावेश आहे. एका वळणावर चालकाचं नियंत्रण सुटून बस कडेचा लोखंडी कठडा तोडून कोसळली. जखमींना जवळच्या रुग्णालयात नेलं असून तिथंच त्यापैकी 4 जणांचा मृत्यू झाला. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात सामना होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानावर थोड्याच वेळात 7:30 वाजता हा सामना सुरू होईल. चेन्नई सुपर किंग्जनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. ठाणे इथल्या गावदेवी मार्केट परिसरात आज पहाटे लागलेल्या आगीत 2 जणांचा मृत्यू झाला. पहाटे 4:45 सुमारास गावदेवी मार्केट कॉम्प्लेक्समधून आगीच्या ज्वाळा येत असल्याचे अग्निशमन दलाला बोलवण्यात आलं. आगीत एक सुरक्षा कर्मचारी आणि अग्निशमन दलाचा 1 जवान मृत्युमुखी पडल्याची माहिती अतिरिक्त पोलीस महासंचालकांनी दिली. हवामान. गेल्या 24 तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. विदर्भात बहुतांश ठिकाणी कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान वर्धा इथं 47.1 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारतीय उद्योगांना युरोप, पूर्व भूमध्य सागरी, आखाती आणि उत्तर आफ्रिकेतल्या देशांची बाजारपेठ खुली करून देण्यासाठी सहाय्य करण्याचं सायप्रसच्या अध्यक्षांचं आश्वासन. दोन्ही देशांच्या उद्योग संस्थांमध्ये 6 सामंजस्य करार. खरीप हंगामासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कर्ज मिळेल याची तजवीज केल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही. इबोला विषाणू प्रादुर्भावाबाबत आरोग्य सेवा महासंचालनालयाकडून दक्षतेचा इशारा आणि नीट पेपरफुटी प्रकरणी आणखी एकाला अटक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: .47 MHz अर्थात 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. आपण ऐकत आहात आमच्या दुसऱ्या सभेचे कार्यक्रम.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा अटल पेन्शन योजना मोदीजींचा संकल्प.
2: योजना उन नौजवानों के लिए है ताकि आप जब 60 साल के होंगे आपको कभी किसी के सहारे की जरूरत न पड़े, आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको.
1: या योजनेत आतापर्यंत 8,85,00,000 अधिक लाभार्थी जोडले गेले आहेत. जर आपणही 18 ते 40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सोबतच 3 गॅरंटीड फायद्यांसाठी आपल्या बँकेशी संपर्क साधा.
3: नारळातून हवंय भरघोस उत्पन्न, मग जुन्या पद्धतीने करा रामराम. स्वराज्य अॅग्रो सोबत मिळवा बँकेच्या एफडी पेक्षाही जास्त परतावा. संपर्क 80 80 18 82 18.
4: श्रोते हो, रविवार दिनांक 24 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात गड किल्ले आणि कळसुबाई शिखर सर करणाऱ्या अंजली पिलंडकर यांची पूर्णिमा साठे यांनी घेतलेली मुलाखत.
5: लोक दुर्ग भ्रमंती करत असताना थोडं आपण सामाजिक भान राखलं पाहिजे, हे लोकांच्या लक्षात येत नाही. भरपूर सारे प्लास्टिक्स बॉटल्स वगैरे किंवा रॅपर्स घेऊन जाणार आणि अशा प्रकारच्या किल्ल्यांवर वगैरे टाकले जातात, ते तिथेच वापर करायचं, तिथेच टाकलं जातं लोकांकडून. मला असं वाटतं की आपण ज्या गड किल्ल्यांवर जातो ते तसेच अबाधित राखण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे.
4: बरोबर, तेव्हा जरूर ऐका रविवारी दिनांक 24 मे रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ 1143 किलोहर्ट्सवर, तसंच 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. 7:15 होत आहेत. आता वृत्तविशेष हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष मध्ये आपलं स्वागत. 1 एप्रिल पासून देशात

0: नवीन आयकर कायदा लागू झालाय. 6 दशकं जुन्या आयकर कायद्याची जागा नव्या आयकर कायद्यानं घेतलीय. या कायद्यात कर कायदे सोपे, तार्किक आणि सुलभ करून सांगितलेत. या कायद्यातल्या तरतुदी, सर्वसामान्य करदात्यांना या नव्या कायद्यामुळे काय फरक जाणवणार आहेत, याविषयी आपण आज सनदी लेखापाल अनिकेत कुलकर्णी यांच्याकडून जाणून घेणार आहोत.
1: सर, नवीन आयकर कायदा आपल्याकडे 1 एप्रिल पासून लागू झालाय, या नव्या कायद्याची काय प्रमुख वैशिष्ट्य आहेत?
2: नवीन कायद्याची वैशिष्ट्य अशी की पूर्वीचा जो कायदा होता त्याच्यामध्ये बरेच असे सेक्शन, त्याच्यानंतर नोटिफिकेशन, सर्क्युलर आणि मग क्लॅरिफिकेशन असे वेगवेगळे केसेस वगैरे झाले असेल हायकोर्ट सुप्रीम कोर्टचे, ते सगळे आल्यामुळे त्या पार्श्वभूमीवरती खूपच त्याच्यामध्ये कायदा फारच असा बल्की आपण त्याला म्हणतो इंग्लिशमध्ये तसा झाला होता. त्याच्यामुळे त्यांनी काय केलं, नवीन कायदा असा बनवलेला आहे ज्यांनी करून सगळे सेक्शन असे एकत्रित असे काही आणलेले आहेत आणि त्या दृष्टीने याच्यात काम होत आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ह्याच्यात कसं आहे की आधी आपल्याकडे फायनान्शियल इयर असेसमेंट इयर ही कन्सेप्ट होती, आता त्यांनी टॅक्स इयर हा कन्सेप्ट चालू केलेला आहे. सो बेसिकली तुमच्या ज्या वर्षी इन्कम संदर्भात जो काही टॅक्स लागू होतो त्या वर्षाला आपण टॅक्स इयर असं संबोधित करतो. असे सगळे काही वैशिष्ट्य आहेत त्याच्यामध्ये. तर बेसिकली काय, आता डिजिटल युग पण आलेलं आहे आणि त्याला अनुरूप असं बनवणं गरजेचं होतं, त्याच्यामुळे त्यांनी नवीन असा कायदा त्यांनी आणलेला आहे. बाकी त्या गोष्टी तर तुम्ही त्यात बघाल, त्या ऍक्टचा जो प्रोव्हिजन किंवा एसेन्स जे आहेत ते फारसे काही चेंज झालेले नाहीयेत.
1: सर्वसामान्यांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा प्रश्न, नवीन कायद्यामुळे काही नवीन कर द्यावे लागतील की जुने काही कर कमी होणार आहेत?
2: कराचे दर वाढवणं किंवा नवीन कर लावणे हा या नवीन कायद्याचा काही उद्देशच नाहीये. सगळे जे काही बहुतांश जे काही बाबतीत कराचे जे दर आहेत, स्लॅब, डिडक्शन, एक्झेम्पशन, हे जे आधीच्या कायद्यामध्ये होते ते सारखे तसेच राहिलेले आहे. त्यामुळे असा काही फारसा काही फरक सामान्य माणसाला असो किंवा कॉर्पोरेट्सला असो कोणालाही असा काही फार असा काही फरक पडलेला नाहीये. म्हणून मला असं म्हणायचं की सामान्य करदात्यांना काही घाबरण्याची काही गरज नाहीये त्याच्यामध्ये. ज्या सीएला तुम्ही जे आधी कन्सल्ट असं करत होतात तसंच कन्सल्ट करत राहा आणि जे काही त्यांना काही अडवान्स टॅक्स वगैरे जे काही भरण्यासाठी तुम्हाला जो काही टॅक्स भरावा लागतो किंवा तुम्ही ज्या वेळेला तुम्ही काही घर वगैरे विकता किंवा शेअर विकता त्याच्यात काही कॅपिटल गेन्स वगैरे जे काही भरता ते सगळं तसंच राहिलेलं आहे. त्यात काहीही कुठेही असाही बदल नाहीये. इंटरप्रिटेशन पण तेच आहे, कम्प्लायन्स पण तेच आहे, काहीच नाही, फक्त फॉर्म्स बदलले असेल, बाकी काही बदललं नाही.
1: सर, आता हा जो नवीन कायदा आहे तर त्याच्यातनं जर आपण दरवर्षी जो आयकरचा रिटर्न भरतो तर त्याच्यासाठी काही वेगळे अर्ज भरावे लागतील की जुनेच अर्ज कायम राहणार आहेत?
2: बेसिकली जे तुम्ही अर्ज जे म्हणतात त्याला आपण सामान्य भाषेत आयटीआर फॉर्म्स म्हणतो. ते काय फॉर्म्स बदललेले नाहीयेत, त्याची रचना आणि काही संदर्भ बदलू शकतात परंतु जे फॉर्म्स आहेत त्यात काय फारशी अशी काही बदल नाहीये. ऍक्ट मध्ये इनफॅक्ट असं कुठेच काही लिहिलेलं नाहीये. रुल्स मध्ये त्यांनी फॉर्म्स इंट्रोड्यूस केलेले आहेत नवीन, तर ते सेमच आहेत, काही त्यात बदल अशी काहीच नाहीये त्याच्यामध्ये. फायलिंग सिस्टम पण सेमच राहिलेली आहे. पण तुम्हाला जसं मी म्हटलं तसं एकच कन्सेप्ट चेंज झालाय आणि तो म्हणजे आपण जसं फायनान्शियल इयर आणि असेसमेंट इयर म्हणायचो त्याच्याऐवजी आपण त्याला टॅक्स इयर असं आपण म्हणतो. म्हणजेच काय, सपोज आपण एप्रिल 2026 मध्ये काही सॅलरी आपण अर्न केली असेल, काही मिळालेली असेल आपल्याला सॅलरी, तर ती सॅलरी जी आहे ते 26-27 टॅक्स इयर मध्ये आपल्याला त्याच्यावर टॅक्स भरावा लागेल. आता फायनान्शियल इयर असेसमेंट इयर हे जे कन्फ्युजिंग जे कन्सेप्ट होते त्याच्यामुळे करदाता नेहमी असे संकुचित असायचे की याचा अर्थ काय, तर ते सगळं निघून गेलेलं आहे. आता एकच टर्मिनॉलॉजी वापरणार ती म्हणजे टॅक्स इयर, बाकी त्यात काही बदलणार त्याच्यामध्ये. आपण टॅक्स भरतो, पोर्टल पण सेम आहे, सगळं सेम आहे, रिटर्न्स पण सेम आहेत, काही त्याच्यात बदल झालेला नाही.
1: इन्कम टॅक्सचे जे फॉर्म्स आहेत 1, 2, 3, 4 तर ते सगळे सेम राहतील, त्याच्यात काहीच बदल झाला नाही. बरं, इन्कम टॅक्स भरण्याची जी मुदत आहे त्याच्यात काही बदल किंवा आता पहिलं वर्ष आहे म्हणून काहीतरी बदल?
2: रिटर्न भरण्याची जी मुदत आहे ती 31 जुलै पर्यंतच आहे सॅलरीड लोकांसाठी. सॅलरीड जे काही आपले करदाते असतील त्याच्यासाठी 31 जुलै पर्यंतच त्यांनी तो रिटर्न फाईल केला पाहिजे, त्यात काही अजिबात बदल नाहीये. परंतु जेव्हा आपण काही पैसे जेव्हा बाहेर पाठवतो अंडर एलआरएस स्कीम जी आहे त्याच्यामध्ये आपण जेव्हा पैसे बाहेर पाठवतो तेव्हा आपल्याला 15 CA/CB आपल्याला काही फॉर्म भरावे लागायचे आधी, त्याच्याऐवजी आपण फॉर्म 145 आणि 144 असे आपण भरतो. आता ते फॉर्म नंबर बदलले परंतु त्यात काही आतमध्ये काहीच बदललेलं नाही. तुम्ही तुमच्या सीएला जर विचारलं तर त्याप्रमाणे ते सीए तुम्हाला बरोबर गाईड करतील. त्यामुळे आपण एक अधिकृत घोषणा जे काही असेल त्याच्याकडे लक्ष देऊन त्याप्रमाणे आपण आपला कर भरावा आणि रिटर्न फाईल करावे.
1: सर, आता असेसमेंट इयर आणि टॅक्स इयर जी कन्सेप्ट तर तुम्ही एक्सप्लेन केलीस, म्हणजे मग आता लोकांना फायनान्शियल इयर असेसमेंट इयर हे दोन स्वतंत्र लक्षात ठेवावे नाही लागणार, त्यांना फक्त टॅक्स इयर लक्षात ठेवायचं आहे.
2: हो एकदम बरोबर. सामान्य करदात्यांना हे अनेकदा गोंधळात टाकणारी गोष्ट आहे की असेसमेंट इयर काय असतं, फायनान्शियल इयर काय असतं,

0: मग ते दोन्ही वेगवेगळे आहेत का, तर त्यासाठी सरकारने असा विचार केला की एवढा गोंधळ नकोच नको, आता आपण एकच कन्सेप्ट ठेवूया आणि ती म्हणजे टॅक्सी गर्ज, ही एकच संकल्पना आपण वापरण्यात यावी सरकारला असं वाटत होतं, त्यामुळे त्यांनी तसंच केलंय.
1: सर आता 15 नंबर 15G 15H याची सगळ्यांची सवय झालेली होती, किंवा फॉर्म 16 हा एक अगदी तोंडपाठ झालेला होता, तर मग आता हे फॉर्म नवीन कायद्यात नवीन येत आहेत, तर त्याच्याविषयी सांगाल.
0: फॉर्म्स काही बदललेले नाहीयेत, फॉर्म नंबर फक्त तुमचे बदलले आहेत. जसं आता तुमचा जो फॉर्म 15G 15H जो फॉर्म होता त्याच्याऐवजी आता फॉर्म 121 असं नंबरिंग झालेलं आहे, बाकी त्यात काही बदल नाहीये. आणि फॉर्म 16 जो होता, फॉर्म 16 तुमचा कशाशी रिलेटेड होता, तो टीडीएस सर्टिफिकेट होता सॅलरीजचा, तो त्या टीडीएस सर्टिफिकेटच्या बेसिसवरती तुम्हाला पुढे त्यात काही तुमचा जो टॅक्स जो भरायला यायचा तो त्या सर्टिफिकेटमुळे तेवढ्या आपण तो टॅक्स भरला गेला आहे या अनुषंगाने आपला टॅक्स कमी पुढचा भरावा लागायचा, पुढे पण तेच चालू राहणार आहे. फक्त त्याचा फॉर्म नंबर बदललाय, फॉर्म 16 चा आता रिनंबरिंग त्यांनी 130 असा केलेला आहे, फक्त फॉर्म नंबरिंग बदललंय, बाकी त्यात काहीही बदल नाही आहे, कन्सेप्च्युअली काहीही बदल नाही आहे त्याच्यामध्ये.
1: सर आता या नवीन कायद्यामध्ये जे कॅश ट्रान्झॅक्शन होते किंवा मग बँकेत आपण जे काही कॅश जमा करायचो, तर त्याचे पण नियम काहीतरी बदललेले आहेत, काहीतरी अमाऊंट आता चेंज केलेली, आधी डेली अमाऊंट होती आता ती काहीतरी अॅन्युअल झालेली आहे, तर हे नक्की काय बदल आहेत, म्हणजे जे सामान्य श्रोते आहेत तर त्यांना जरा सोप्या पद्धतीने सांगू शकाल का तुम्ही?
0: इन्कम टॅक्स ऍक्ट मध्ये काही कायद्यात बदल नाहीये, हे हळूहळू हे जे कायदे आहेत ते हळूहळू अंमलात आणले होते आणि त्याप्रमाणे जुन्या ऍक्ट मध्ये सुद्धा या गोष्टी होत्या, त्या हळूहळू आलेल्या आहेत. आणि त्यामुळे तुम्हाला थोडक्यात सांगायचं तर बेसिकली जर तुमचं सेव्हिंग अकाउंट आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही 10 लाखापेक्षा जास्त रक्कम जर जमा केली तर त्याच्यामध्ये आयकर विभागाकडे त्याची नोंद केली जाते, त्याचा रिपोर्ट दिला जातो. आणि जर करंट अकाउंट आहे, जे बिझनेसवाले जे लोक वापरतात करंट अकाउंट, त्याच्यात 50 लाखाच्या पेक्षा जास्त जर जमा झाली तर ते नोंद होऊन जाते. आणि त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला टीडीएस पण त्यात लागू होऊ शकतं त्या ट्रान्झॅक्शन वरती. जसं सेव्हिंग मध्ये जर 20 लाखापेक्षा जास्त जर विड्रॉवल असेल तर मग 2% टीडीएस कापला जातो. तर हे सगळे टीडीएस वगैरे कशासाठी आहे, म्हणजे त्यांची कुठे ना कुठेतरी नोंद घेतली पाहिजे सरकारनी आणि त्याप्रमाणे त्यांचं जे अनालिसिस असतं की या खात्यामध्ये किती विड्रॉल होत आहेत आणि किती डिपॉझिट होत आहेत पैसे, याची सगळ्याची एक ओव्हरऑल त्यांच्याकडे पूर्ण अनालिसिस केली जाते. आणि मग काही विचित्र काही ट्रान्झॅक्शन वाटले त्याला इंग्लिशमध्ये फ्लॅगिंग ऑफ ट्रान्झॅक्शन म्हणतात, त्याचा एक बरोबर त्याला एक रेड फ्लॅग होऊन जातो त्या ट्रान्झॅक्शनचा. आणि त्याच्यासाठी या सगळ्या गोष्टी केल्या जातात, कारण कुठे ना कुठेतरी कॅश इकॉनॉमी कमी केली पाहिजे असं सरकारला पहिल्या बऱ्याच वर्षांपासून वाटत आहे आणि त्याच अनुषंगाने या गोष्टी करून घेतलेल्या. त्याच्यात काही नवीन इन्कम टॅक्स ऍक्टशी काही संबंध नाहीये.
1: सर आता वेगवेगळे ट्रान्झॅक्शन आहेत तर ते ट्रान्झॅक्शन करताना आपल्याला पॅन द्यावा लागायचा, गाड्या खरेदी करणं किंवा मग बँक्वेट हॉलचं वगैरे बुकिंग, तर त्याच्यासाठीचे जे नियम आहेत पॅन देण्याचे त्याच्यात काहीतरी बदल झालेले आहेत, हे नेमके बदल काय आहेत?
0: हे जे पॅन आधार देणं होतं ते वाहन खरेदीसाठी झालं, बँक्वेटसाठी झालं किंवा प्रॉपर्टी व्यवहारासाठी झालं, तर याच्यासाठी आपल्याला पॅन आधार जो द्यायला लागायचा तो अजूनही आपल्याला द्यावा लागणारच आहे, त्यात काही बदल नाहीये. कसं असतं की याचाच जे आपण पॅन आधार मध्ये रिपोर्टिंग देऊ त्याचंच रिपोर्टिंग पुढे सरकार या लोकांकडनं घेते, म्हणजे जसं कोणी शेअरचा व्यवहार करतोय तर शेअर ब्रोकर कडनं त्याचे डिटेल घेतले जातात, किंवा जर का त्यांनी काही प्रॉपर्टीचा व्यवहार केलाय तर रजिस्ट्रार कडनं डिटेल घेतले जातात. तर तसे सगळे डिटेल मग ते सगळ्या ट्रान्झॅक्शनचे डिटेल एका लेवलच्या वरती, म्हणजे प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन 30 लाखाच्या वरती जर व्हॅल्यू असेल त्याची तर त्याच्यावर रिपोर्टिंग केलं जातं, रजिस्ट्रारला ते रिपोर्टिंग करावं लागतं, तर त्याची सगळ्याची पूर्ण नोंद गव्हर्नमेंटकडे असते. तर या सगळ्या गोष्टी जशा आहेत तशाच आपण चालू ठेवलेल्या आहेत, असं काही वेगळं काही त्याच्यामध्ये झालेलं नाहीये.
1: जी घर भाडे भत्त्याची जी सवलत मिळायची ती आता आणखी काही शहरांमध्ये लागू होणार आहेत, नक्की हा बदल काय आहे आणि ही शहरं कोणकोणती आहेत?
0: तर त्याच्यामध्ये कसं आहे की HRA आहे, HRA त्याला म्हणतात, हाऊस रेंट अलाउन्स. तुम्हाला हे माहिती असेल HRA बेसिकली काय आहे की उदाहरणार्थ म्हणजे जर मुंबईत ते लोक काम करत आहेत तर मुंबईमध्ये काम केल्यामुळे आणि तर राहतात दुसरीकडे बाहेर, जसं गावात कुठेतरी राहतात, त्यांना त्याच्यावरती रेंट भरावं लागतं, तर रेंट ते लोक जे भरत आहेत कुठेतरी त्यांना अलाउन्स काहीतरी मिळू शकतं, तर त्या अलाउन्स साठी काहीतरी बेनिफिट अवेलेबल आहेत, त्याला म्हणतात HRA जे बेनिफिट इन्कम टॅक्स मध्ये मिळतात. तर आधी कसं होतं, फक्त चारच जे मेट्रोपॉलिटन सिटीज त्याला आपण म्हणतो, दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नई, या चार मेट्रोपॉलिटन सिटीजला फक्त 50% डिडक्शन अव्हेलेबल होतं HRAचं. आता ते झालेले आहेत 8 शहरं, म्हणजे दिल्ली, मुंबई, कलकत्ता आणि चेन्नईचं आहेच आहेत, त्याच्या व्यतिरिक्त बंगलुरू, हैदराबाद, पुणे आणि अहमदाबाद पण याच्यात सामील झालेले आहेत. हे सगळे आता जे महत्वाचे शहर आहेत जिकडे बरेच मोठे मोठे कंपनीज, कॉर्पोरेट्स आणि जसे आयटी कंपनीज आहेत बँगलोर, हैदराबाद मध्ये आणि पुण्यामध्ये, अहमदाबाद मध्ये असे मोठे मोठे फार्मा वगैरे कंपनीज आलेले आहेत आणि जसे इंटरनॅशनल फायनान्शियल सेंटर पण अहमदाबाद मध्ये आलेले आहे, तर त्याच्यासाठी या

0: अनुषंगाने 8 शहरांना त्यांनी 50% एचआरएची मुदत केलेली आहे एप्रिल 1 2026 पासून.
1: सर याच्या व्यतिरिक्त आणखी काही राहिलंय आपलं की जे आपण कव्हर करू शकतो जे कॉमन मॅनला समजावं अशा दृष्टीने?
0: तेवढंच म्हणायचं आहे, हा जो नवीन कायदा आहे कोणाला घाबरण्याची गरज नाही. हा कायदा जो जुना कायदा होता त्याचंच एक आपण त्याला एक इंग्लिशमध्ये कंटिन्युटी म्हणतो तशीच एक कंटिन्युटी आहे. त्याच्यामध्ये फार फेरबदल झालेले आहेत असं काही आपण नाही बोलू शकत. त्याच्यामध्ये हा काही हळूहळू नवीन नवीन गोष्टी येतच राहणार. तसं जुन्या कायद्यामध्ये पण काही बदल व्हायच्या तसंच नवीन कायद्यामध्ये पण होत राहतील. जे चांगले तुमचे जे कोणी सल्लागार असतील जे कन्सल्टंट असतील त्यांना तुम्ही संपर्क करावा आणि त्यांच्याकडून नवीन नवीन जे काही त्याच्याशी संबंधित जे काही आयडियाज असतील ते घेऊन त्याच्यावरती आपण व्यवस्थित हा टॅक्स भरावा आणि त्याचा रिटर्न वगैरे व्यवस्थित फाईल करावे. म्हणजे आपले कम्प्लायन्सेस जे आहेत ते प्रॉपर होणं गरजेचं आहे.
1: सर थँक्यू व्हेरी मच.
2: श्रोते हो, आपला वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि मुलाखत जीवन भावसार, निर्मिती सहाय्य भारती गांधी आणि निवेदन अंकिता आपटे.

0: वृत्तविशेष हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला. 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
1: श्रोतेहो, शनिवारी 23 मे 2026 रोजी इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकाल पाळीव प्राण्यांचा आहार आणि आरोग्य याविषयी डॉक्टर अथर्व भागवत यांची दीप्ती मुसळे यांनी घेतलेली मुलाखत.
2: हो, हे लहान मुलांसारखेच असतात. सो त्यांना एक योग्य वेळ देता यावी. सो दिवसातनं ॲटलीस्ट डॉग असेल तर दोनदा वॉकला नेलं, कॅट असेल तर त्याच्यासोबत खेळणं आहे, त्यांना टॉईज देणं आहे, त्यांचा ब्रेन इंटरॅक्टिव्हली आपल्यासोबत अटॅच राहतो.
1: तेव्हा नक्की ऐका शनिवारी 23 मे 2026 रोजी सकाळी 9:30 कार्यक्रम इंद्रधनुष्य 1143 किलोहर्ट्सवर, तसंच 101.5 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.

2.6745 मीटर्स अर्थात 1143 किलो हर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. आपण आमचे कार्यक्रम ऐकू शकता 101.5 मेगा हर्ट्स एफ एम वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर सुद्धा. 7:30 झाली आहेत. आता आमचं घर आमचं शेत हा शेतीविषयक कार्यक्रम निवेदन केलंय ऋचा गद्रे यांनी.

नमस्कार नमस्कार मंडळी. मंडळी, आजच्या कार्यक्रमात मी ऋचा गद्रे आपलं स्वागत करते. आज गुरुवार, भारतीय सौरदिनांक 31 वैशाख शके 1948, अर्थात 21 मे 2026. मंडळी, मधमाशा ह्या आपल्या पर्यावरणामधल्या महत्त्वाचा असा कीटक आहे. मधमाशांमुळे परागीभवन हे खूप चांगल्या पद्धतीने होतं. फळं, भाजीपाला आणि वनस्पतींच्या पुनरुत्पादनासाठी मधमाशांचं कार्य हे महत्त्वाचं आहे. तेव्हा या मधमाशांचं संवर्धन करणं ही आता काळाची गरज आहे. त्याचबरोबर मंडळी, या मधमाशी पालनातून एक चांगला शेतीपूरक व्यवसाय देखील होऊ शकतो. तेव्हा या मधमाशी पालनाकडे आपल्या शेतकऱ्यांनी वळणं ही आता गरजेची गोष्ट आहे. मंडळी, आज गुरुवार, त्यामुळे तुम्ही उत्सुक असाल आपल्या माई सदू आणि लक्ष्मी यांच्या गप्पा ऐकायला. चला तर ऐकूया गप्पा गोष्टी. हा कौटुंबिक संवाद, याचं लेखन केलंय कोमल कळंबटे यांनी आणि यामध्ये मोरेश्वर जोशी, विद्या तावडे आणि ऋचा गद्रे यांनी सहभाग घेतला आहे.

0: अव काय व आज लवकर कसे काय म्हणायचे?
1: म्हणजे का येऊ शकत नाही की काय मी?
0: नाही नाही तसं नाही, येऊ शकता व, पण आज काहीतरी काम होतं म्हणालेलात ना दुपारी जाताना, मला वाटलं उशीर होतोय आज याया.
1: जाणार होतो खरं, तर नंतर म्हटलं आज नको उद्याला बघतो, तितकं काय महत्वाचं नव्हतं ते.
0: असं म्हणताय? बरं आहे मग, आलाय तर वाईज मला मदत तरी व्हाय.
1: करेन करेन, मी काय नाही म्हणत नाही हो, पण घरात आल्यासारखा जरा बसू दे निवांत, थोडा तरी दम खातो, मग तू म्हणशील ती सगळी मदत करतो बघ. काय ग, पण तू कुठं निघालेली म्हणायचीस?
0: वय म्हणजे माईंकडं निघालेले. आज मेथांबा केला होता दुपारी, माई आणि अण्णा दोघांना पण आवडतो माझ्या हातचा, मग म्हटलं देऊन घेऊया. तसं पण तुम्हाला काय याया उशीर होणार असं वाटलेलं होतं, मग म्हटलं तुम्ही येईपर्यंत जाऊन येईन.
1: असं होय, बरं मग ये जाऊन ये.
0: तुम्ही पण येताव काय? वाईज बसून आलो असतो.
1: आत्ताच आलोय ना, आणि अजून हातपाय पण धुतलेले नाहीत बघ, मला जरा येईल लागेल, त्यापेक्षा तू ये जाऊन आरामात.
0: बरं, अशी जाऊन आलेस बघा पटकन.
2: काय काय, कोण कुठं जाण्याची तयारी करतंय? मला वाटतं मी चुकीच्या वेळी आले की काय?
1: बघ
0: काय तरीच काय बोलताव तुम्ही माईनू,
1: उलट 100 वर्ष आहेत तुम्हाला बघा माईनू.
2: अरे बाप रे, अरे एवढी काय करायचे, आहेत ती पुरी झाली हो.
1: बरं बरं माईनू, तुम्ही आधी बसा बघू, मी आलोच हा हातपाय धुवून.
2: काय ग लक्ष्मी, मला सांग बघू, कुठे बाहेर जायची तयारी करत होतात की काय तुम्ही?
0: अव बाहेर कुठं नाही माईनू, तुमच्याच कडे याया निघाले होते आणि तेवढ्यात हे आले.
2: हो का?
0: हा पण बरं झालं तुम्ही आलात. तर
2: का ग, काय विशेष आहे?
0: दुपारी मेथांबा केला होता आज, म्हणलं तुम्हाला नि अण्णांना आवडतो ना म्हणून वायत चवीला आणून देत होते.
2: अरे वा वा, छान छान, मस्त आण बघू ती बरणी आधी इकडे. काय सुरेख वास येतोय. हा चवीला पण भारीच झाला असणार आहे यात शंका नाही. काय रे सदू, तू आज ह्या वेळेला घरी कसा काय?
1: अहो त्याचं काय झालं माईनू, दुपारनंतर तालुक्याला जाणार होतो कामासाठी, पण मग अचानक रद्द झालं. मग इथंच काय बाय किरकोळ कामं होती ती उरकली, आणि म्हटलं आता घर गाठूया. तर इंग्रजीत म्हणतात ना काय तर सरप्राईज का काय तर.
2: अरे सरप्राईज,
1: हा तसं काय तर म्हटलं आपण पण देऊया लक्ष्मीला आज सरप्राईज.
0: यांचं आपलं उगाच काहीतरी.
2: अरे वा, अगं चांगलं आहे की
1: काहीतरीच काय काहीतरीच. आता बघितलं ना माईनू, ढोल कसा दोन्ही बाजूनी बडवतात ना तो असा, एकीकडं येल काढत नाही म्हणून भांडत बसायचं, आणि हा असा येल काढला की त्याची काय किंमतच नाही. आता बघितलं ना आपल्या डोल्यानी.
0: तर आता हे लवकर येणार आहेत हे काय मला माहिती होतं कसा पान पडलं होतं.
1: आता तुला आधीच माहिती असतं तर त्यात सरप्राईज का काय ते काय राहिलं असतं काय मला सांग, तू असं करतेस ना.
2: बरोबर आहे सदू तुझं.
0: नाही म्हणजे तसं नाही.
2: लक्ष्मी तू अलीकडे उन्हाळ्यात करायचे पदार्थ म्हणजे बघा आंब्याची, फणसाची साठ, तळलेले गरे, कोकम.

0: करायची. बरंच कमी केलेस हा आता.
1: वय वो माईनू, काय सांगू तुम्हाला, ह्या सगळ्या व्याप निस्तरायचा म्हणजे काय एकट्या दुकट्याचं काम आहे की काय?
0: हां तेही खरंच आहे म्हणा.
1: अवं तुम्हाला तर हल्ली आपल्याकडं पैरीची परिस्थिती काय आहे तर चांगलंच माहीत आहे. मग जास्ती काय करायचं घाट घातलेला नाही ह्या वर्षी. कोणावर अवलंबून राहण्यापेक्षा आपलं जमेल तसं वायच वायच घरासाठी म्हणून जेवढं लागतं तेवढ्या पुरतंच करायचं, निगप बसायचं.
0: खरंय. अगं हल्ली पहिल्यासारखं कोण भेटत नाहीये कामासाठी.
2: सध्याच्या घडीचं सगळ्यात मोठं दुखणं आहे माईनू.
0: हो रे.
1: नाहीतर काय, पहिले कसं हे सगळं करायला वाडीतली कोण नाही कोण तरी यायची, मग त्यांना हाताशी धरून झटझट काम हाता येगली करायचे मी.
0: अगं आम्हाला पण माडावर चढायला कोण माणूस भेटत नव्हता. आपल्याकडे नारळ पाडायला येणारे नेहमीचे दादा आता वयोमानानुसार थकलेत, त्यामुळे त्यांनी नाही जमणार म्हणून सांगितलं. मग झाली ना पंचाईत, पुढचे 4-6 दिवस तरी माणूस शोधण्यात गेले.
2: वय वय आठवते की मला पण, तवा अण्णांनी मला पण विचारलेली होतं, माणूस शोधून शोधून दमलो होतो मी त्यावेळेला.
1: आता कोण भेटत नाही बघा, मग आता कोण भेटत नाही बघा, मग ती नारळ पाडायला असू देत नाहीतर घरातल्या कामांसाठी असू देत. तर म्हणतात ना दाल भात लोणचा नि कोण नाही कोणचा, तशी गत हाय बघा अगदी समधी. पूर्वी सुकामण्याची ही सगळी काम करायला 2-4 तरी बाई माणसं येत होती. दिवसाचा रोज देऊन अगदी 8-10 दिवसात सगळी वालवणं सुकवणं उरकून डब्यात जात होती. नि आता वाडीतली अर्धी घरं बंदच, मग कुणाला बोलवणार नि काय करणार.
2: या बाकी खरं आहे लक्ष्मी तुझं, म्हणजे गावात आता औषधाला सुद्धा पैरी मिळत नाहीत बघा. आता हल्लीची शिकलेली मुलं त्यांच्या आई वडिलांसारखी पैरीची कामं करायला मागत नाहीत. त्यांना शिकल्यावर लगेच कंपनीत नोकऱ्या हव्यात, मग त्या कसल्या काय असुनात, पण कंपनीत कामाला जातो अशी पुशारकी मारायला मोकले.
0: खरंय. कधी कधी ना असं शांत बसले ना की आपले पूर्वीचे दिवस आठवतात बघ. मग असं वाटतं पुन्हा तो काळ आला तर किती बरं होईल. हां एवढी प्रगती नव्हती पण विचारांची समृद्धी होती. माणसांकडे पैसेही नव्हते पण मनाची श्रीमंती अफाट होती. हाक न मारताच धावून येण्याइतकी माणुसकी होती. नकळत आत्याच्या काळाची आणि जुन्या काळाची तुलना होते हा मग. आणि मनात विचार येतो की किती पुढे निघून आलोय आपण.
2: अगदी मनातलं बोललो बघा माईनू तुम्ही.
1: पहिले उन्हाळ्याची सुट्टी लागली की बायकांची दारासमोर ही वालवणं सुकवणं दिसायचीत बघा. मग त्यात साठं म्हणू नका, कोकमा म्हणू नका, आंबोशा काय, सांडगी मिरची काय, साबुदाण्याचे पापड काय, ह्या नाना तरा बघा.
0: खरंय. पण आता अंगणच ओस पडलेत, ती सजतात कधी तर शिमग्याला, गणपतीला, दसऱ्याला.
2: नाही म्हणायला, कोरोनाच्या टायमाला शहरातल्या नोकऱ्या गेल्या म्हणून ज्यांनी ज्यांनी गावाकडची वाट धरली नी त्यांना मात्र कळलं खरं समाधान गावातच आहे म्हणून. म्हणूनच आपल्या जमिनी कसायला घेतल्यानी आणि त्यातनं नोकरीच्या दुप्पट पैसे कमावले नी त्यांनी.
1: तर काय, आता जास्त लांब कशाला जा, ह्यो आपल्या घरापासनं 4 घरं सोडल्यावर घर आहे तर. ते पण असे झालेले गावी कोरोनात, काम नाही करत होते. मी काजूच्या बागेत लक्ष घातलं नी आणि आता 4 वर्षापूर्वी प्रक्रिया युनिट काढलं नी आहे. आता बोला, त्यात आता त्यांच्या मुलीनं पण पदार्थांवर प्रक्रिया करणारे अभ्यास असतात ना, तर बघा त्यातलाच काहीतरी कोर्स केला आणि आता चांगला जम बसवलं नी आहे बघा.
0: हो ना, मीही ऐकलंय हा त्यांच्याबद्दल. मध्ये काहीतरी नवउद्योजक म्हणून तिची मुलाखतही घेतली होती म्हणे. काजूगराचे वेगवेगळे प्रकार असतात तिच्याकडे विक्रीसाठी, त्याला बाहेर खूप मागणी आहे म्हणे.
2: तर वो मेहनतीची तयारी हवी बस तुमची, बाकी मार्ग तुम्हाला आपोआप सापडत जातात बघा.
0: आता
2: जिच्याबद्दल तुम्ही बोललाव ना, तिच्या युनिटमध्ये काम करायला 10 माणसं आहेत बघा.
1: एवढंच कशाला पाहिजे, शेजारच्या काकूंचा नातू आहे ना, त्यानं पण असंच काहीतरी कोर्स केला आणि ते त्यानं काय स्किल डेव्हलपमेंट सेंटर आहे ना, तिथून आज अख्ख्या गावात त्याच्यासारखा मोबाईल दुरुस्त करणारा कोण नाही बघा. किती डिमांड आहे त्याला, नोकरीत पण कमवले नसतील एवढे चांगले पैसे मिळतात आता त्याला.
2: आता तोच पोरगा त्याच्या सारख्या 4-5 मित्रांना घेऊन चौकात एक छोटेखानी दुकान सुरू करतोय आणि त्यात मोबाईल बरोबरच फ्रीज, गीजर, पंखे दुरुस्ती, एवढंच काय तर AC, कूलर दुरुस्ती करून मिळणार आहे.
0: अरे वा,
1: म्हणजे

0: एक एकले अभ्यास केलेली ही पोरा एकत्र येऊन ही सोय करणार होय.
1: अरे वा वा, छान आहे की हे. म्हणजे गावातल्यांना कधी गरज असेल तर बाहेर कुठे न जाता ही सोय गावातल्या गावातच मिळणार त्यांना, असंच ना?
2: एकदम बरोबर. 4 दिवसापूर्वी त्यातला एक जण जागा बघत होता ना, तेव्हा मला समजलं. लवकरच सुरू करतील म्हणालाय तो.
1: चला, हे उत्तम झालं. मग गावात पण बऱ्याच सोयीसुविधा मिळत आहेत, ही चांगली गोष्ट आहे. आत्ताच तुम्ही म्हणालात ना, तसे प्रक्रिया उद्योग, वेगवेगळे कोर्सेस, हे स्किल डेव्हलपमेंट म्हणजे कौशल्य विकासाधारित शिक्षण पद्धतीत मोडतात हां. अशा शिक्षणामुळे आपल्यातल्या कौशल्यांचा विकास होऊन त्याचा अर्थार्जनासाठी उपयोग करून घेतला तर नोकरीची आवश्यकताच भासणार नाही.
2: 100% करेक्ट बोलला. बघा माईनू, कितीतरी कोर्स असे आहेत की ते केल्यानंतर 0 रुपयांची गुंतवणूक करून व्यवसायाची सुरुवात करू शकतात माणसं.
0: तर काय, माझ्या मैत्रिणीच्या मुलीनं 2-3 वर्षापूर्वी शिवणकामाचा बेसिक कोर्स केला होता. नंतर त्यात आणखीन पुढचं पुढचं ती शिकली आणि त्यानंतर घरातनंच टेलरिंग सुरू केलं. गेल्या 3-1 वर्षात चांगला जम बसवला नाही माईनू. आता तर नवरीच्या कपड्यांच्या पण ऑर्डरी घेते, एक दोघींना हाताशी धरून घरातनंच सगळं सांभाळते.
1: मग काय, असं कौशल्य आधारित शिक्षण घेतलं ना की नोकरीसाठी जसं घर सोडावं लागतं ना, तसं यासाठी लागत नाही. आपण आहोत तिथूनच त्याचा श्रीगणेशा केला तरी चालतो. आणि प्रामाणिकपणे व्यवसाय वाढीसाठी प्रयत्न केले ना, तर त्यात नक्कीच यशस्वी होता येतं. हे तुम्हीच सांगितलेल्या आत्ताच्या उदाहरणावरून सिद्ध होत आहे, नाही का? अण्णा नेहमी म्हणतात, नोकरी करणाऱ्यापेक्षा नोकरी देणारा बनावं, ते हे असं.
0: एकदम बरोबर.
2: हां, पण काय पण म्हणा माईनू, आपल्याकडनं ना प्रक्रिया उद्योग येणं गरजेचं आहेत. बघा, म्हणजे आहेत, अगदीच नाही असं नाही, पण अजून असायला हवेत आणि ते वाढायला हवेत.
1: हो ना, अरे ते तर हवेतच, यात शंकाच नाही. पण लोकांच्या गरजेनुसार आवश्यक सेवा पुरवल्या ना तरी त्यातूनही व्यवसाय निर्मितीला मोठ्या प्रमाणावर वाव आहे.
0: हां, म्हणजे
2: माईना काय म्हणायचं आहे तर आलं थोडं थोडं माझ्या लक्षात.
1: बरोबर, येणारच. अण्णांचा शिष्य तू, त म्हणजे ताकभात लगेच लक्षात येतो.
2: मग काय,
0: मग मला पण सांगा कुणीतरी.
2: अगं म्हणजे बघ, आता पर्यटनाचा हंगाम सुरू आहे ना, त्याच्यावरनं बोलतायत त्या. काय बरोबर की नाही माईनू?
1: अगदी बरोबर.
0: असा वय.
1: हां, म्हणजे बघ ना, बाहेरून आपल्याकडे किती लोक येतात. म्हणजे आपली लोक सोडल्यास पर्यटक म्हणून येणाऱ्यांचा आकडाही आता खूप मोठा आहे. अशावेळी सगळ्यांनाच हॉटेल लॉज मिळतातच असं नाही, किंवा मग बऱ्याचशा लोकांना होमस्टे हा प्रकार आवडतो.
2: अगदी बरोबर माईनू.
1: मग अशा लोकांना घरगुती वातावरणातलं, घरगुती पद्धतीचं जेवण, जवळची पर्यटन स्थळं बघतानाच त्याची माहिती देण्यासाठी मार्गदर्शक, आवश्यक असेल तर फिरण्यासाठी चालकासह गाडी, अशा वेगवेगळ्या गोष्टींची गरज असते. आणि ती सेवा पुरवली तर त्यातूनही अर्थार्जन होऊ शकतं. काय
0: वय वय,
2: त्यात पण ना माईनू, लोकांना गावातल्या वातावरणाचा ओढा जास्ती आहे बघा.
1: असणारच अरे, साहजिकच आहे. शहरातल्या रोजच्या स्पर्धेला कंटाळलेली ही माणसं निवांतपणाच्या, आरामाच्या आणि समाधानाच्या शोधात येतात.
0: आणि हे सगळं गावाशिवाय कुठं मिळणार त्यांना, नाही काय?
1: हो ना, म्हणूनच म्हणते, गाव सोडण्यापेक्षा गावात असलेल्या ह्या जमेच्या बाजूंचा फायदा उचलत त्याला कौशल्याची जोड दिली तर गावातही स्वतःचा व्यवसाय उद्योग नक्कीच सुरू करता येईल.
2: एकदम बरोबर माईनू बोललो.
1: अरे हो सधू, सांगायला आले होते ते विसरलेच मी. बघितलंस, हे असं होतं गप्पांच्या नादात.
2: चालायचं जो माईनू. बरं बोला, काय म्हणत होता तुम्ही?
1: अरे काल अण्णांना तलाठ्यांचा फोन आलेला.
2: हां,
1: त्यांच्याशी बोलणं झाल्यानंतर ते वाटतं तुला फोन करत होते पण तुझा काही फोन लागला नाही. मग मला म्हणाले उद्या जरा सदूकडे जाऊन ये आणि पंचनामे सुरू झालेत एवढंच त्याला सांग, बाकी तो सगळं बरोबर करेल. याआधी या विषयावर आमचं बोलणं झालं असल्यामुळे त्याला सगळं माहिती आहे.
2: वय वय माईनू,
0: पंचनामे तर आणि कसले म्हणायचे.
1: सदू आता सांग बरं, काय गौडमंगाल आहे हे आणि लक्ष्मी म्हणते तसं, हे कसले पंचनामे आहेत?
2: लक्ष्मी, आंबा काजू नुकसानीचे पंचनामे आणि कसले.
0: वाटलंच, पण तरी मनात आलं एवढ्या लवकर कसे असतील.
2: मग तेच तर आहे ना.
1: अरे वा, शासनाने यंदा कामाला गती दिली म्हणायची.
2: वय वय, महसूल

0: विभाग आणि काय म्हणताव ना कृषी विभाग आणि ग्रामपंचायत मिळून हे सगळे पंचनामे करणार आहेत.
1: असं का? बरं.
0: होय होय होय.
2: ह्या टायमाला सुरुवातीला थंडी चांगली पडली होती त्यामुळे मोहोर पण चांगला आला. पण नंतर मात्र काय गणित बिघडलं काय माहीत, आलेल्यातला निम्मा मोहोर पण शिल्लक राहिला नाय आणि जो राहिला त्यातलं पण निम्मच पीक हाताशी आलं.
1: बरोबर आहे. कडक ऊन आणि अवेळी झालेल्या पावसाचा उत्पादनावर चांगलाच परिणाम झाला. म्हणूनच नुकसान आणि उत्पन्नाची गोळाबेरीज मांडताना नाकीनऊ आलेत लोकांच्या.
0: आणि म्हणूनच तर पंचनामे लवकरात लवकर पूर्ण करायचे आहेत.
1: हो का? आता एक समाधानाची गोष्ट म्हणजे अलीकडे अधिकारी बांधावर येऊन पाहणी तरी करतायत.
0: पुढच्या 4 दिवसात अहवाल पाठवायचा आहे ना, म्हणून आता सगळ्यांची धावपळ सुरू आहे.
1: अच्छा, म्हणजे म्हणून तुला अण्णांनी ही कामगिरी दिली आहे. होय, म्हणजे ज्यांना माहीत नाही त्यांना सांगायचं आणि त्यांच्याकडून योग्य ती कागदपत्र गोळा करून घेऊन ती अधिकाऱ्यांपर्यंत पोचवायची.
0: अगदी बरोबर. अण्णा आणि मी आम्ही गेलो होतो ना गेल्या आठवड्यात तलाट्यांच्या ऑफिसात, तेव्हाच माहिती घेऊन ठेवलेली होती. मग त्यानंतर कामगिरीला सुरुवात पण केलेली. शक्य होतंय तेवढ्या सगळ्यांशी बोलून झालेलं आहे.
1: आणि तू, तुझं काय? मग तूही करून घेणार आहेस ना पंचनामा? तू तयार ठेवलीस का तुझी कागदपत्र?
0: बाकीच्यांचं झालं म्हटल्यावर आता मी माझा मोर्चा माझ्याकडंच वळवलेला आहे. आधार कार्ड आहे, बाकीचं शोधतोय.
2: माईनू, तू मानला ती म्हण माहिती आहे काय? व
1: कोणती ग?
0: झाला
2: अव तीच, ओ दिव्या खाली अंधार.
0: त्याच आता काय हित आलंय सांग मला.
2: नाही म्हणजे तो दिवा कसा दुसऱ्याला उजेड देतो पण त्याच्या खाली मात्र अंधारच असतो तो. हा असा.
0: हा, राहू दे राहू दे, एवढं पण काय नाही. हा, आणि त्यासाठी मीच लवकर आलेलो आहे.
2: बघितलं बघितलं माईनू. आणि मगाशी काय म्हणत होते? काय तर म्हणे, काय बरं तो शब्द वापरला नाही मगाशी. हा आठवलं, सरप्राईज. काय तर सरप्राईज म्हणे. अहो माईनू, ह्यांचं शोधणं म्हणजे अख्ख कपाट उपसून ठेवलं नाही आहे कालपासनं.
1: पुरुषांना ना कागदपत्र शोधायला सांगितली की घरात वादळ आलंच समजायचं.
2: तर काय हो, तरी सांगते तुम्हाला माईनू, 2 दिवसांपूर्वी ह्यांना कुणाशी तरी फोनवर बोलताना ऐकलं होतं. तवाच समजले होते की कायतरी सुरू आहे म्हणून. पण नेमकं काय तर समजत नव्हतं. तरी पण तुम्हाला सांगते, अंदाज लावत लावत मी आपली इकडं तिकडं ठेवलेली कागदपत्र गोळा केली आणि एकत्र करून ठेवलेली होती.
0: मग सांग बरं काय काय ठेवलंस ते.
2: मी सगळी यादी लिहून ठेवले बघा, थांबा जरा दाखवते. हा हे घ्या. हे काय तर तुमचं ऍग्रीस्टॅक. हा ऍग्रीस्टॅक फार्मर ID आणि ही तुमच्या आधार कार्डची झेरॉक्स बघत लाव. आणि हा 7-12 उतारा आणि ह्य बँकेचं पासबुक.
0: शाबास शाबास, किती चांगलं काम केलंस.
1: लक्ष्मी, तू तर हुशारच आहेस. म्हणजे हे सगळं बघून तूच गावची मिनी तहसीलदार झाल्यासारखी वाटलीस. आणि सदू बघितलंस, आता काय म्हणणं आहे तुझं यावर बोल बघू.
0: हाताची घडी आणि तोंडाला कुलूप, काय बोलायला जागा शिल्लक ठेवली नाही बघ. पण खरं सांगू माईनू, लक्ष्मी हाय म्हणूनच मी आपला बिंदास बाहेर पडतो. नाहीतर मी साध्या बँकेच्या पासबुकासाठी अजून कपाटात शोधाशोध करत बसलो असतो मी.
2: पुरे पुरे. तर पुढचं सगळं मला निस्तरायला लागणार वाढीव काम डोळ्यासमोर दिसलं होतं मला. त्याच्यामुळे मी सगळं गोळा करून.
1: पण एक मात्र आहे, शेती म्हणजे धीराचं काम. नुकसान झालं म्हणून खचायचं नाही. शेतकरी पडला ना तरी पुन्हा उभा राहतो. माती त्याला ताकद देते हेही तितकंच खरं.
0: वय मायनू, एकदम खरं बोललाव तुम्ही.
2: बरोबर आहे. आणि आता सरकारकडून मदत मिळाली तर थोडा दिलासा मिळेल.
1: हा मिळेल ग, पण वेळेत कागदपत्र द्या हा, नाहीतर नंतर म्हणाल माझं नाव राहिलं म्हणून.
0: नाही नाही, उद्याच्यालाच जाणार आहे मी. कृषी अधिकाऱ्यांना भेटणार आहे. माझ्या बरोबर असतील अजून 4-5 जण.
1: हो हो, जाऊन ये. आणि हो, अण्णांना फोन कर हा नंतर.
0: हो,
1: आणि त्यांच्याशी बोलून घे एकदा. आज आता बाहेरच गेलेत ते, पण उद्या आहेत. कदाचित ते येतीलही तुझ्यासोबत. पण त्यासाठी आठवणीने बोलून घे त्यांच्याशी.
0: हे काय सांगणं झालं माईनू.
2: बरं, बाकी काय म्हणताय माईनू? आणखी तुम्ही गेलीत काय सगळी मंडळी परत?
1: हो हो, गेली गेली. हो तुला सांगते लक्ष्मी, ही माणसं ना आलेली परवडतात ग, पण गेलेली परवडत नाहीत बघ.

0: 8-10 दिवस घरात नुसता दंगा, आवाज, मस्ती सुरू होती. हसण्याचा आवाज तर कमीच होत नव्हता. डेसिबलमध्ये भोजला असताना तर कदाचित कारवाईच झाली असती आमच्यावर, इतका आवाज होता.
1: काय सांगताव काय, आणि म्हणताव तर खरंच आहे, माणसं असली ना की घर नुसतं किलबिलून जातं, पण ती गेल्यानंतर मात्र इतकं रिकामं होतं की पहिले 2-4 दिवस काय सुचतच नाही बघा.
0: माझंही सध्या तसंच झालंय बघ, काही म्हणून सुधरत नाहीये.
2: चालायचंच माईनो, आपलं बाबूजी म्हणून गेलेत ना बघा माईनो, अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवून जाती.
0: 2 दिवसांची रंगत संगत 2 दिवसांची नाती, सगळं खरं आहे रे बाबा तुझं.
1: बरं माईनू, आता वाईट चहा घ्याल ना की नंतर घेऊ?
2: अरे घ्याल ना म्हणजे काय घेणारच, तू पण ना कधी कधी काय प्रश्न विचारतेस हा लक्ष्मी.
1: तुम्ही जरा ब्रेक मारा बरं.
2: ब्रेक
1: बोलू पण देत नाही बरं मला, पूर्ण ऐकत नाही काय पण, आधीच उगाच बडबड करता.
0: अरे सदू, ती काय म्हणते ते ऐकून तरी घे.
2: काय म्हणत होतीस लक्ष्मी?
1: अव चाय तर करणारच आहे, फक्त त्यांनाच विचारत होते की आता घ्याल की थोडा वेळा नानो.
2: असं होय, मला वाटलं आम्हाला चायच देत नाहीस की काय.
0: नाही ग लक्ष्मी, घेऊया थोडा वेळात, बस जरा वेळ गप्पा मारत. म्हणजे हल्ली अशा गप्पा आपल्या क्वचितच रंगतात, नाहीतर बघावं तेव्हा जो तो फोनमध्ये असतो, समोरासमोर बोलणंच होत नाही. काय त्या फोनमध्ये एवढं ठेवलेलं असतं काय माहिती.
2: हल्ली त्या रिलाचा नाद आहे बघा सगळ्यांना, अर्ध्यानी ती रिल करायचं आणि अर्ध्यानी ती बघायचं. तुम्हाला सांगतो माईनू, त्या दिवशी आपल्या गावच्या वेशीवरती 3-4 मुलं मिळून हे नसते उद्योग करत होते. एक जण कॅमेऱ्यात काय त्या शूटिंग करत होता आणि बाकीचं दोघं तिघं नाचत काय होते, मध्येच काय पलत काय होते, एकाच गाडीवर बसून तिघं तिघं तिथल्या तिथं फेऱ्या काय घालत होते, काय विचारू नका.
1: कर्मनी दशा.
0: मग रे,
2: मग काय माईनू, जरा 4 चांगले शब्द सांगायला गेल्यावर पळून गेले ना तिथून.
1: तर काय करतील, तुमचं ऐकण्यापेक्षा धूम ठोकलेली बरी, मनात सुसाट पळाले असणार.
2: अहो तुम्हाला माहिती आहे काय माईनू, काल रात्री काय झालं? तर
0: काय रे, काय झालं एवढं?
1: काय वो काय झालं काय? तर
2: तो शेजारच्या वाडीतला बाबू आहे ना, तो रातच्याला आपल्या कामावरून घरी चालत येत होता.
1: मग नाही त्याला काय भूता भीता धरला की काय? अरे देवा,
2: काय आता हे भूत कुठून आणलं मध्येच? आणि आता तुझं काय बोलताना मध्ये मध्ये पूर्ण ऐकून घे ना आधी.
0: असू दे रे, बोल तू.
1: हा हा बरं, तर काय तर पुढचं सांगा. रातच्याला चालत घरी येत होता म्हटल्यावर ती वाटणारच नाही काय वो माई.
2: उगाच नाही लक्ष्मी, माझं काय सांगत असतो ना मी तेव्हा मी मध्ये मध्ये डिस्टर्ब करते मला.
1: आता काय डिस्टर्ब करत नाही, काय सुद्धा बोलत नाही मी मध्ये मध्ये.
2: हा तर तो शेजारच्या वाडीतला बाबू आहे ना, तो रातच्याला आपल्या कामावरून घरी चालत येत होता.
1: आवतं सांगितलं ना एकदा.
2: माझे आई जरा गप्प बस, बोलू दे तर ना मला. एकदा काय तर सगळं ऐकून घे आणि मग नंतर काय तर एकदाच बोल. आणि आता मध्ये मध्ये बोललीस ना तर तुला अजिबात सांगणार नाही काय झालं पुढं. तर ते
1: नाही आता सॉरी बरं, काय ऐकायचंय बघा मला काय तर आधी. हे बघा तोंडावर बोट ठेवूनच बसले, बोला आता तुम्ही.
0: अरे काय चाललंय तुमचं दोघांचं?
2: काय नाही, तुम्ही नका लक्ष देऊ तिकडं. हा तर आमचा नेहमीचाच असा विषय असतो.
0: बरं काय ते सांग आता पुढे.
1: हा तो शेजारच्या वाडीतला बाबू आहे ना, तो रातच्याला आपल्या कामावरून घरी चालत येत होता.
2: बघा बघा बोलली मध्ये.
1: अहो पण आता तुम्हीच विचारलं ना की मी काय सांगत होतो, मग मी सांगितलं की तुम्ही काय सांगत होतात.
2: तर घरी येताना तो एकटाच होता म्हणून फोनवर ता रील काय तर बघत चाललेला होता आणि मध्येच त्याच्या फोनच्या बॅटरीचा स्फोट झाला ना. हो
0: बापरे, अरे काय सांगतोस काय?
1: अहो काय सांगताव काय? बापरे बाप, मग काय लागलं काय त्यास?
2: अगं मग काय, हातातच फुटला ना फोन, मग अगदी सगळ्या हाताला नाही पण बोटांना चांगलाच मार लागलेला आहे.
0: हा मग उपचार वगैरे?
2: अहो काल रातच्यालाच नेलीनी त्याला दवाखान्यात, तसा बरा आहे तो पण भीतीच ना एक प्रकारची.
0: तर काय, फोन चार्जिंगला लावला तरी तो तापतो काही वेळा आणि मुळात तो सारखा वापरणं चुकच आहे. खरं तर कामापुरता म्हणजे आलेला फोन घ्यायला किंवा फोन करायला एवढाच त्याचा महत्त्वाचा वापर आहे. पण हल्ली सगळे दिवस दिवस त्याचंच असतात, मिळायला वेळ की घेतला फोन हातात आणि काय म्हणालास मगाशी ते, हां रील बघत बसतात. आणि मग डिव्हाइस ताप

0: की मग होतात अशा दुर्घटना।
1: उभय तर आता हे केवढ्याच पडलं बघा।
0: नाही नाही, हे घडलं असलं ना तरी हे कुणासोबतही असं घडू नये हां, म्हणून कुणाला सांगायला गेलीस ना तरी काही फरक पडणार नाही बघ, अगं उलट आपल्यालाच वेड्यात काढतील।
2: हां, आणि त्याच्यावर रील काढून बाकीच्यांना बघायला टाकतील।
1: कलियुग म्हणतात ना तयच, आणि काय।
0: बरोबर आहे, पण तरीही आपण आपलं सांगायचं काम काही सोडायचं नाही हां, म्हणजे ज्याला पटेल तो घेईल, ज्याला नाही पटणार तो सोडून देईल।
1: वय वय खरं आहे।
0: अरे बापरे, बोलण्याच्या नादात किती वेळ गेला समजलंच नाही बघ, मला आता निघायला हवं, म्हणजे अण्णासुद्धा घरी येतील आता।
2: हां, काय बरोबर ना माहिनू, आता तुम्ही अशाच गेलात ना तर सदू स्पेशल चायला तुम्ही मुकाल।
0: असं होय, मग ही संधी कशी सोडायची बरं, म्हणजे सदू स्पेशल चहा पिण्याचा चान्स काही वारंवार मिळत नाही, त्यामुळे मी तर अजिबातच सोडणार नाही हा चान्स।
2: आता कसं बोलला, ही अशी पक्कड चाय बनवतो बघा माहिनू, की तुम्ही सारखं सारखं म्हटलं पाहिजेत की ही चाय कधीच प्यायलेली नाही म्हणून।
1: तर काय, काय ते स्वतःच कौतुकच म्हणे, नी काय तो तोरा, जसं काय जगातली एक नंबर चाय बनवतात आमचे हे।
2: मग बनवतोच मी दुनियेतली एक नंबर चाय, अरे अशी जादू आहे म्हणून सांगू या हातात।
1: माहिती आहे आम्हाला, पण तुमची सदू स्पेशल चाय आम्हाला आजला मिळणार हाय की नाही, की आम्ही नुसतंच कौतुकच ऐकत बसायचं आहे।
2: असं कसं, आत्ता आणतो बघ।
0: काय ग तू पण त्याला बोलतेस,
2: हे असंच बोलतेस कायम।
1: तर काय करणार, आता ह्यांना थांबवलं नसतं ना तर अजून 10 मिनिटं तरी ह्यांचं सदू स्पेशल चाय पुरात काय थांबलं नसतं।
2: टाढा ही घ्या सदू स्पेशल चाय, प्या आणि खुश व्हा।
0: अरे वा
2: माहिनू, प्या आणि सांगा कसा झालाय तो चहा मला।
0: खूपच छान चव आहे बर का।
2: आणि लक्ष्मीबाई तुम्ही पण सांगा कसा झालाय तो।
1: ठीक आहे ठीक आहे।
2: काय फकस, तर ठीकच आहे, आणि आण बरं इकडे तो प्याला।
1: आवो भारी झालाय एकदम, एक नंबर।
2: हा मग माहिती आहे ना आपल्याला, एक नंबर असणार आहे ते।

गप्पा गोष्टी हा कौटुंबिक संवाद आत्ताचा पण ऐकलात. याचं लेखन केलं होतं कोमल कळंबटे यांनी आणि यामध्ये मोरेश्वर जोशी, विद्या तावडे आणि ऋचा गद्रे यांनी सहभाग घेतला होता. याचबरोबर आजच्या कार्यक्रमातून मी ऋचा गद्रे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: आमचं घर आमचं शेत हा शेतीविषयक कार्यक्रम आपण ऐकलात. निवेदन केलं होतं ऋचा गद्रे यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: अधिक जानकारी के लिए नजदीकी आयुष्मान आरोग्य मंदिर जाएं। स्वास्थ्य एवं परिवार कल्याण मंत्रालय द्वारा जनहित में जारी।
1: श्रोते हो, शुक्रवार दिनांक 22 मे 2026 रोजी इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकू शकता ॲडव्होकेट केतन फडके यांची कुळ वहिवाट याविषयी संकेत चक्रदेव यांनी घेतलेली मुलाखत सकाळी 9:30 वाजता।
2: म्हणजे जेव्हा कुळ कायदा अस्तित्वात आला त्यावेळी लोक कसत होते, पण त्यांच्या हक्काची नोंद कुठेही नव्हती। हा कुळ कायदा अस्तित्वात आल्यानंतर 1/4/1957 हा दिवस कृषक दिन किंवा टिलर्स डे म्हणून घोषित करण्यात आला।
1: तेव्हा नक्की ऐका कुळ वहिवाट याविषयी ॲडव्होकेट केतन फडके यांची संकेत चक्रदेव यांनी घेतलेली मुलाखत शुक्रवार दिनांक 22 मे 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात।

0: श्रोते हो तुमच्या आवडत्या आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात
1: दर मंगळवारी बुधवारी गुरुवारी
2: शनिवारी आणि रविवारी
0: शेती पशुसंवर्धन
1: मत्स्य संवर्धन कीर्तन
2: आणि गप्पा गोष्टी हा कौटुंबिक संवाद
1: असे विविधरंगी कार्यक्रम आपण ऐकाल
2: संध्याकाळी 7:30
0: तेव्हा जरूर ऐका आमचं घर आमचं शेत हा कार्यक्रम
1: आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून
2: अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर
1: तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर
0: आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ऍप वर जगात सर्वत्र

0: श्रोते हो, रविवार दिनांक 24 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात गड किल्ले आणि कळसुबाई शिखर सर करणाऱ्या अंजली पिलंडकर यांची पूर्णिमा साठे यांनी घेतलेली मुलाखत.
1: लोक दुर्ग भ्रमंती करत असताना थोडं आपण सामाजिक भान राखलं पाहिजे, हे लोकांच्या लक्षात येत नाही. भरपूर सारे प्लास्टिक्स बॉटल्स वगैरे किंवा रॅपर्स घेऊन जाणार आणि अशा प्रकारच्या किल्ल्यांवर वगैरे टाकले जातात, ते तिथेच वापर करायचं, तिथेच टाकलं जातं लोकांकडून. मला असं वाटतं की आपण ज्या गड किल्ल्यांवर जातो ते तसेच अबाधित राखण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे.
0: बरोबर, तेव्हा जरूर ऐका रविवारी दिनांक 24 मे रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ 1143 किलोहर्ट्सवर, तसंच 101.5 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.
2: कागद पेन नाही यावेळी, मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: आकाशवाणीचे हे रत्नागिरी केंद्र आहे. यानंतर 8:05 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

उमा रायकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारतीय उद्योगांना युरोप, पूर्व भूमध्य सागरी, आखाती आणि उत्तर आफ्रिकेतल्या देशांची बाजारपेठ खुली करून देण्यासाठी सहाय्य करण्याचं सायप्रसच्या अध्यक्षांचं आश्वासन. दोन्ही देशांच्या उद्योग संस्थांमध्ये 6 सामंजस्य करार. इबोला विषाणू प्रादुर्भावाबाबत आरोग्य सेवा महासंचालनालयाकडून दक्षतेचा इशारा. नीट पेपरफुटी प्रकरणी आणखी एकाला अटक. पुलवामा हल्ल्यातला आरोपी हमजा बुरहान याची पाकव्याप्त काश्मीरमध्ये अज्ञात व्यक्तींकडून गोळ्या झाडून हत्या. आणि झारखंडमध्ये 27 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण. भारतीय उद्योगांना केवळ युरोपच नव्हे तर पूर्व भूमध्य सागरी, आखाती आणि उत्तर आफ्रिकेतल्या देशांची बाजारपेठ खुली करून देण्यासाठी सायप्रस सहाय्य करेल अशी ग्वाही सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोदॉलिदेस यांनी दिली. मुंबईत आयोजित सायप्रस भारत बिझनेस फोरमच्या कार्यक्रमात ते बोलत होते. मुंबईत येत्या 1 सप्टेंबरपासून सायप्रस व्यापार केंद्र सुरू करण्याची घोषणाही त्यांनी केली. सायप्रसकडे सध्या युरोपीय महासंघाच्या परिषदेचे अध्यक्षपद देखील आहे. त्यामुळे सायप्रससोबतच युरोपीय महासंघाचं सहकार्य देखील भारताला मिळेल असं निकोस

0: यावेळी सांगितलं. सायप्रसच्या उद्योग समूहांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी असं आवाहन यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. महाराष्ट्र हे 660 अब्ज डॉलर्स अर्थव्यवस्थेचं राज्य असून देशाच्या औद्योगिक उत्पादनात सुमारे 30% तर परकीय गुंतवणुकीत 40% वाटा राज्याचा आहे. ऊर्जा क्षेत्रात महाराष्ट्र 93 गिगावॅट निर्मिती क्षमतेकडे वाटचाल करत आहे. त्यापैकी 52% ऊर्जा नवीकरणीय स्रोतातून निर्माण होत आहे. तसंच आंतरराष्ट्रीय एजू सिटी, मेडी सिटी आणि GCC सिटी यासारखे जागतिक दर्जाचे प्रकल्प उभारले जात असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली. यावेळी दोन्ही देशांमधल्या उद्योग संस्था आणि कंपन्यांमध्ये 6 सामंजस्य करार करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले,
1: द पार्टनरशिप बिटवीन सायप्रस अँड महाराष्ट्र देअरफोर इज व्हेरी स्ट्रॅटेजिक. आय फर्मली बिलीव्ह दॅट द नेक्स्ट डिकेड कॅन विटनेस अन एक्स्ट्राऑर्डिनरी एक्सपान्शन इन आवर इकॉनॉमिक रिलेशनशिप. शिपिंग and maritime cooperation can become a defining pillar of this partnership. Cyprus is a globally respected maritime power and Maharashtra is rapidly expanding its ports, logistics and shipping ecosystem.
0: इबोलाचा प्रसार असणाऱ्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांच्या बाबतीत दक्षता बाळगण्याचं आवाहन आरोग्य सेवा महासंचालनालयानं केलं आहे. डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो, युगांडा आणि दक्षिण सुदान यासारख्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांनी इबोलाच्या लक्षणांशी साधर्म्य असणाऱ्या तक्रारी केल्यास त्यांना ताबडतोब वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचनांचा यात समावेश आहे. ताप, डोकेदुखी, स्नायूदुखी, कारणाशिवाय रक्तस्राव किंवा उलटी अशी लक्षणं दिसल्यास प्रवाशांनी विमानतळ आरोग्य अधिकारी किंवा हेल्थ डेस्कला आधी सूचित करावं असं आरोग्य सेवा महासंचालनालयानं म्हटलं आहे. प्रवासानंतरही 21 दिवसांच्या आत अशी लक्षणं आढळल्यास वैद्यकीय मदत घ्यावी आणि आपल्या प्रवासाबाबत माहिती सार्वजनिक आरोग्य केंद्राकडे द्यावी असंही आवाहन संचालनालयानं केलं आहे. आफ्रिकेतल्या इबोलाच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत 28 ते 31 मे या कालावधीत आयोजित केलेली 4थी भारत आफ्रिका फोरम परिषद पुढे ढकलण्यात आल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं एका निवेदनाद्वारे दिली आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयने लातूरचे बालरोगतज्ञ डॉक्टर मनोज शिरुरे यांना ताब्यात घेतलं आहे. लातूरातल्या शिरुरे यांच्या रुग्णालयात जाऊन यापूर्वी सीबीआयने कसून चौकशी केली होती. नंतर गेले 2 दिवस पुण्यात झालेल्या तपासानंतर शिरुरे यांना अटक केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमाअंतर्गत भारताने क्षयरोगाच्या उच्चाटनासाठी जागतिक स्तरावरचा सर्वात मोठा क्षयरोग तपासणी आणि प्राथमिक रुग्णशोध कार्यक्रम हाती घेतला आहे असं प्रतिपादन केंद्रीय आरोग्यमंत्री JP नड्डा यांनी केलंय. जिनिव्हा इथं जागतिक आरोग्य परिषदेच्या 79व्या सत्रात फुफ्फुसांच्या आरोग्याबाबत मंत्री स्तरावरचे दृष्टिकोन यावरच्या सत्रात ते बोलत होते. ज्यांना क्षयरोगाचा धोका जास्त आहे अशांपर्यंत पोहोचण्यासाठी घराघरातून तपासणी करणारी फिरती तपासणी पथकं, जनजागृती मोहिमा यावर या कार्यक्रमात भर दिला जात आहे असं त्यांनी सांगितलं. माजी प्रधानमंत्री दिवंगत राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज समाजमाध्यमांवर त्यांना आदरांजली वाहिली. काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्यासह अनेक नेत्यांनी आज राजीव गांधी यांचं स्मारक असलेल्या वीरभूमी इथं जाऊन आदरांजली वाहिली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पुलवामा हल्ल्यातला एक आरोपी हमजा बुरहान याची आज पाकव्याप्त काश्मीरमध्ये अज्ञात व्यक्तींनी गोळ्या झाडून हत्या केली. मुझफ्फराबादमधल्या एका महाविद्यालयासमोर त्याची कार वाहतूक कोंडीत अडकली असताना दुचाकीवरून आलेल्या 2 हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. हल्लेखोरांनी त्याच्यावर अंदाधुंद गोळीबार केला, त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. 14 फेब्रुवारी 2019 रोजी पुलवामा इथं भारतीय लष्कराच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यात 40 सैनिकांचा मृत्यू झाला होता. झारखंड प्रभारी पोलीस महासंचालकांच्या उपस्थितीत आज रांची इथं 27 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं. हे सर्व सरकारने बंदी घातलेल्या CPI माओवादीशी संबंधित होते अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. अनेक प्रकरणांमध्ये आरोपी असणाऱ्या या नक्षलवाद्यांनी ऑपरेशन नवजीवन अंतर्गत

शरणागती पत्करली आहे. एकूण नक्षलवाद्यांपैकी 22 जण चकमकीत मारले गेले, 44 जणांना अटक झाली तर 29 जणांनी या वर्षात आत्मसमर्पण केलं आहे असं नमूद करत शिल्लक राहिलेल्या थोड्या नक्षलवाद्यांनी मुख्य प्रवाहात यावं असं आवाहन पोलीस अधिकाऱ्यांनी केलं आहे. पश्चिम आशियातला संघर्ष कायमस्वरूपी संपवण्यासाठी अमेरिकेनं पाकिस्तानमार्फत इराणला नवीन युद्धविराम प्रस्ताव पाठवल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. इराण सध्या या प्रस्तावावर विचार करत असून त्यानं अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. दरम्यान पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नकवी सध्या तेहरानमध्ये असून लष्कर प्रमुख आसिम मुनीर यांनी इराण दौऱ्याचं नियोजन केलं आहे. अमेरिकेने इराणचा गोठवलेला निधी मोकळा करून सागरी वाहतुकीतले अडथळे दूर करावेत आणि इराणी जहाजांवरचे हल्ले थांबवावेत अशा मागण्या याआधी इराणने अमेरिकेला पाठवलेल्या प्रस्तावात केल्या होत्या. लेबनॉनसहित सर्व आघाड्यांवरचं युद्ध थांबवणं ही आपली प्राथमिकता असल्याचं इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई यांनी म्हटलंय. अमेरिकेवर आपला विश्वास नाही, परंतु तरीही इराण ही चर्चा सुरू ठेवेल असं बघाई यांनी म्हटलंय. आंतरराष्ट्रीय योग दिनाला एक महिना राहिला असताना आज दुबईतल्या इंडियन पीपल्स फोरमने योगासनांचा कार्यक्रम आयोजित केला होता. दुबईतल्या ऐन मोक्याच्या ठिकाणी झालेल्या या कार्यक्रमात शारीरिक आणि मानसिक आरोग्य तसंच जागतिक एकता आणि कल्याणाचा संदेश देण्यात आला. यंदाचा 12वा योग दिन असून स्वास्थ्य, सामंजस्य आणि जागतिक शांततेसाठी योग अशी यंदाची संकल्पना आहे. गडचिरोली जिल्ह्यात एक एसटी बस उलटून झालेल्या अपघातात आज 3 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 33 जण जखमी झाले. मृतांमध्ये 7 महिन्यांच्या अर्भकाचा समावेश आहे. एका वळणावर चालकाचं नियंत्रण सुटून बस कडेचा लोखंडी कठडा तोडून कोसळली. जखमींना जवळच्या रुग्णालयात नेलं गेलं, तिथंच त्यापैकी 3 मृत्यू झाला. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानावर गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामना सुरू आहे. चेन्नई सुपर किंग्जनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतलाय. शेवटची बातमी हाती आली तेव्हा गुजरात टायटन्सच्या 8 षटकात बिनबाद 81 धावा झाल्या होत्या. ठाण्याच्या न्यायालयानं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आणि इतर आरोपींना आज दोषमुक्त केलं. 2008 रेल्वे भरती परीक्षा काळात कल्याण स्थानकावर मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी काही उमेदवारांना मारहाण केल्याच्या आरोपाखाली राज ठाकरे यांच्यासह 8 जणांवर खटला सुरू होता. या प्रकरणात राज ठाकरे यांनी प्रक्षोभक भाषण केल्याचा तसंच उमेदवारांना मारहाण झाल्याचे कोणतेच आरोप सरकार पक्षाला सिद्ध करता आले नाही, त्यामुळे न्यायालयानं या सर्वांची निर्दोष मुक्तता केली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारतीय उद्योगांना युरोप, पूर्व भूमध्य सागरी, आखाती आणि उत्तर आफ्रिकेतल्या देशांची बाजारपेठ खुली करून देण्यासाठी सहाय्य करण्याचं सायप्रसच्या अध्यक्षांचं आश्वासन. दोन्ही देशांच्या उद्योग संस्थांमध्ये 6 सामंजस्य करार. इबोला विषाणू प्रादुर्भावाबाबत आरोग्य सेवा महासंचालनालयाकडून दक्षतेचा इशारा. नीट पेपर फुटी प्रकरणी आणखी एकाला अटक. पुलवामा हल्ल्यातला आरोपी हमजा बुरहान याची पाकव्याप्त काश्मीरमध्ये अज्ञात व्यक्तींकडून गोळ्या झाडून हत्या. आणि झारखंडमध्ये 27 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

2625.47 मीटर्स अर्थात 1143 किलो हर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. 8:15 झाली आहेत. आता सुगम संगीत. अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं श्रीकृष्ण बेडेकर यांचं गीत ऐकूया. संगीतकार अनिल अरुण.

0: श्रोतेहो, शनिवारी 23 मे 2026 रोजी इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकाल पाळीव प्राण्यांचा आहार आणि आरोग्य याविषयी डॉक्टर अथर्व भागवत यांची दीप्ती मुसळे यांनी घेतलेली मुलाखत.
1: हो, हे लहान मुलांसारखेच असतात. सो त्यांना एक योग्य वेळ देता यावी. सो दिवसातनं ॲटलीस्ट डॉग असेल तर दोनदा वॉकला नेलं, कॅट असेल तर त्याच्यासोबत खेळणं आहे, त्यांना टॉईज देणं आहे, त्यांचा ब्रेन इंटरॅक्टिव्हली आपल्यासोबत अटॅच राहतो.
0: तेव्हा नक्की ऐका शनिवारी 23 मे 2026 रोजी सकाळी 9:30 कार्यक्रम इंद्रधनुष्य 1143 kHz तसंच 101.5.5 MHz आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.

बालकवी यांची ही रचना संगीतबद्ध केली होती पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी, गायिका लता मंगेशकर. आता ऐका उषा मंगेशकर यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत, संगीतकार अनिल अरुण.

0: श्रोते हो, सोमवार दिनांक 25 मे रोजी सकाळी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात सिंचन व्यवस्थापन आणि त्यामध्ये होणारा संगणकाचा वापर याविषयी अभियंता प्राध्यापिका श्रीमती मंगल भोजने यांची पूर्णिमा साठे यांनी घेतलेली मुलाखत.
1: सिंचन व्यवस्थापनामध्ये पिकांच्या पाण्याची गरज काढण्यापासून ते जमीन सपाटीकरण, नंतर अर्थवर कॅल्क्युलेशन, नंतर मेजरिंग डिझाईन सिलेक्शन वगैरे, या दृष्टीने आम्ही जे आहे ते सिंचन व्यवस्थापनामध्ये आवश्यक असलेल्या संगणक प्रणाली आम्ही विकसित केल्या. आणि त्या विकसित प्रणाली कशा वापरायच्या या दृष्टीने सुद्धा माहिती आम्ही प्रशिक्षणार्थींना देत आलो. आणि त्याचा वापर जो आहे तो जलसंपदा विभागामध्ये आजपर्यंत केला जातोय.
0: तेव्हा श्रोते हो, सोमवार दिनांक 25 मे रोजी सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम इंद्रधनुष्य 1143 किलोहर्ट्स वर, तसंच 101.5 मेगा हर्ट्स वर, तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून.

सुरेश वाडकर यांनी गायलेली उमाकांत काणेकर यांची रचना आपण ऐकलीत. संगीत होतं श्रीकांत ठाकरे यांचं. अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत ऐकूया. गायिका राणी वर्मा.

शांताराम नांदगावकर यांचं हे गीत संगीतबद्ध केलं होतं अशोक पत्की यांनी, गायक उदयकुमार उपाध्याय. याबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर 8:45 समाचार संध्या, न्यूज ॲट 9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 कंट्री वाईड आणि 9:45 इनसाईट्स हे कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत. प्रथम समाचार संध्या दिल्ली केंद्रावरून.

0: हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा।
1: रजनीगंधा फूल तुम्हारे महके यूं ही जीवन।
2: श्रोते हो नमस्कार। आजच्या कार्यक्रमात मी रेडिओ मित्र संकेत चक्रदेव आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं शैलेंद्र यांचं गीत ऐकूया। संगीतकार शंकर जयकिशन, चित्रपट दिल तेरा दीवाना।

लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं आणि शंकर जयकिशन यांनी संगीतबद्ध केलेलं शैलेंद्र यांचं आणखी एक गीत, चित्रपट आई मिलन की बेला.

श्रोते हो, दर रविवारी सकाळी 11:05 आपण ऐकू शकता श्रोत्यांच्या मनपसंत हिंदी आणि मराठी गीतांचा कार्यक्रम आपली आवड। यासाठी आपण आम्हाला पत्र पाठवू शकता। आमचा पत्ता आहे आकाशवाणी रत्नागिरी केंद्र, डॉक्टर जयशम केळकर मार्ग, थिबा पॅलेस जवळ, रत्नागिरी। त्याचप्रमाणे आपण व्हॉट्सअपही करू शकता। आमचा फोन नंबर आहे 9405573485। आणि हो, आपण ईमेलवरून सुद्धा आपलं गाणं आम्हाला कळवू शकता। आमचा ईमेल ऍड्रेस आहे PROGSECTION.AIRRTN@gmail.com। तेव्हा जरूर कळवा तुमच्या आवडीची गाणी आणि ऐका श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपली आवड।

हमराही या चित्रपटातलं हे गीत गायलं होतं लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांनी. गीतकार शैलेंद्र, संगीतकार शंकर जयकिशन. आता ऐकूया आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं राजा मेहंदी अली खान यांचं गीत. चित्रपट नीला आकाश, संगीतकार मदन मोहन.

0: श्रोते हो, शुक्रवार दिनांक 22 मे 2026 रोजी इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकू शकता ॲडव्होकेट केतन फडके यांची कुळ वहिवाट याविषयी संकेत चक्रदेव यांनी घेतलेली मुलाखत सकाळी 9:30 वाजता.
1: म्हणजे जेव्हा कुळ कायदा अस्तित्वात आला त्यावेळी लोक कसत होते, पण त्यांच्या हक्काची नोंद कुठेही नव्हती. हा कुळ कायदा अस्तित्वात आल्यानंतर 1/4/1957 हा दिवस कृषक दिन किंवा टिलर्स डे म्हणून घोषित करण्यात आला.
0: तेव्हा नक्की ऐका कुळ वहिवाट याविषयी ॲडव्होकेट केतन फडके यांची संकेत चक्रदेव यांनी घेतलेली मुलाखत शुक्रवार दिनांक 22 मे 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात.

लता मंगेशकर आणि तलत महमूद यांनी गायलेलं राजेंद्र कृष्ण यांचं हे गीत होतं जहाँ आरा या चित्रपटातलं. संगीतकार मदन मोहन. कार्यक्रमात शेवटी ऐकूया चायना टाऊन या चित्रपटातलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. संगीतकार रवी, गायक कलाकार आशा भोसले आणि मोहम्मद रफी.

0: हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा।
1: रजनीगंधा फूल तुम्हारे महके यूं ही जीवन।
2: रजनीगंधा हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात। हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला।

रात्रीचे 10:30 वाजले आहेत. आता शास्त्रीय संगीत. आज ऐकूया विदुषी शुभा मितगल यांचं शास्त्रीय गायन, राग श्याम कल्याण.

हा होता राग श्याम कल्याण. आपण ऐकत होता विदुषी शुभा मुद्गल यांचं शास्त्रीय गायन. याबरोबरच शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. 262.47 दशमीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 दशांश मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. यानंतर 11 वाजता हिंदीतून आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.